संत एकनाथ महाराजांचा अभंग आपण ऐकला. संगीतकार आणि गायिका विदुषी किशोरी आमोणकर या अभंगाबरोबरच श्रोते हो भावधारा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

यानंतर थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं प्रातकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर, त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 17 आषाढ, शके 1948, दिनांक 8 जुलै 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आमचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे, राग ललत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 6 वाजता आहे. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.
1: नमस्कार. आकाशवाणी समाचार के साथ मैं

सकाळचे 6:05 झाली आहेत. भक्ती संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत. मंगल प्रभात. सुरुवातीला सूर्यस्तुती.

संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकला. गायक होते पंडित उल्हास कशाळकर. मंगलप्रभात या कार्यक्रमात भक्तिसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

शशी परळीकर आणि सहकारी यांनी गायलेला संत एकनाथ महाराजांचा अभंग आपण ऐकला. मंगलप्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला. सकाळचे 6:30 वाजले आहेत. जगूया आनंदी,
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: संत साहित्य हा आपल्या परंपरेचा एक अनमोल ठेवा. रोजचं जगणं आनंदी करण्यासाठी संतांचे अभंग फार मोलाचे ठरतात. त्याची एक एक ओळ आपण जरी अभ्यासली तरीही रोजचं जगणं हे आनंदी होऊ शकतं. उदाहरणच घ्या ना, तुकोबाराय असं म्हणतात, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. मनावर ताबा ठेवला, मनावर संयम ठेवला, काबू ठेवला, नियंत्रण ठेवलं तर रोजचा नवा दिवस हा जागृतीचा ठरेल. आणि मग ही जागृती केवळ देहापुरती नसेल, ती असेल मनासाठी, ती जागृती असेल बुद्धीसाठी, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विचारांसाठी.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: सहवाजून 35 मिनिटं होत आहेत आता। हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा। काल मुंबई शहर आणि परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस झाला। कालचं कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही वेधशाळांमध्ये सारखं

खच नोंदवलं गेलं. प्रत्येकी 29 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद ही दोन्ही ठिकाणी सारखीच केली गेली, प्रत्येकी 26 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेत नोंदवण्यात आली 89%, आणि पावसाची नोंद ही पहाटे 5:30 नोंद आहे, सांताक्रूज 97 मिलीमीटर्स. येत्या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात आकाश मुख्यत्वे ढगाळ असेल. अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी येतील अशी शक्यता आहे. कमाल तापमान 32, किमान 26 अंश सेल्सिअस या आसपास राहील. मच्छीमार बांधवांकरता इशारा, संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर किनाऱ्यापासून 75 किलोमीटरपर्यंतच्या अंतरामध्ये 50 ते 60 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील. हा वेग तात्पुरत्या स्वरूपात 70 किलोमीटर प्रति तासपर्यंत वाढेल. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरात आगामी 24 तासात मन्नारचं आखात, त्याचप्रमाणे ईशान्य अरबी समुद्र, दक्षिण गुजरात, कर्नाटक, केरळ किनारपट्टी, लक्षद्वीप लगतचा समुद्र, सोमालियाची किनारपट्टी या भागांमध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहतील. हा वेग 60 किलोमीटर प्रति तासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने मच्छीमार बांधवांना दिला आहे. स्थानिक धोक्याची सूचना देणारा 3 क्रमांकाचा बावटा उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर डहाणू ते श्रीवर्धन यामधील सर्व बंदरांवर लावण्यात आला आहे. आता रूपरेषा. कृषीवाणी कार्यक्रमात सकाळी 6:40 आणि पुन्हा 2:00 मत्स्यशेतीसाठी फायदेशीर तिलापिया प्रजाती याबद्दलची माहिती. आरोग्यम धनसंपदा सकाळी 6:45 आणि पुन्हा 2:05. पावसाळ्यात त्वचा आणि केसांचं आरोग्य भाग 4, तज्ज्ञ डॉक्टर लीना बोरुडे. सकाळी 6:50 परिसर पर्यावरणपूरक पंढरीची वारी भाग 4, सहभाग प्रशांत अवचट. हाच कार्यक्रम 2:10 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिके सरीवर सरी या मालेत बासी मर्ढेकर यांच्या आला आषाढ श्रावण या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध पुनःप्रसारण 2:55. 2 प्रायोजित कार्यक्रमास प्रसारित होतील. सकाळी 7:25 दिलखुलास, सकाळी 7:40 बेडेकर मसालेवाले, सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची, संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचा वृत्तांत. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन, आज भाग 58, लेखक नितीन साळुंखे. सकाळी 11:05 सहज संवाद, संवादक हर्षदा कुलकर्णी. वनिता मंडळ 12:00 संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल, लेखन मुक्ता कुलकर्णी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. नागपूर केंद्रावरून 2:40 प्रसारित होईल चंद्रपूर जिल्हा वार्तापत्र, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. युववाणी संध्याकाळी 5:30 स्टेट ट्यून्ड या सदरात आषाढी वारी 2026 निमित्त खास कार्यक्रम वारी आणि संत साहित्य तरुणाईचा नवा दृष्टिकोन, लेखन स्वरदा रानडे. क्रीडाविश्व संध्याकाळी 6:30 फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराबाबत फुटबॉल प्रशिक्षक डॉक्टर अभिजात वणिरे यांच्याशी आणि T20 मुंबई लीग क्रिकेटविषयी प्रशिक्षक संदीप दग यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद. माझा वार माझे शिवार 7:30 सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचं नियोजन डॉक्टर अमोल दहीफळे यांची मुलाखत. त्याआधी 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय आहे. दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील,
आम्ही

0: अधिक्षेपित करू. शास्त्रीय संगीत. सकाळी 10:30 पंडित अरविंद पारीख यांचं सतारवादन, राग देसी तोडी. गायत्री गोखले यांचं गायन 2:30, राग वृंदावनी सारंग. कविता खरवंडीकर यांचं गायन, राग पुरिया, 5:02. रात्री 10:00 पंडित निखिल घोष यांचं तबलावादन, ताल 3 ताल. आणि राजा काळे यांचं गायन रात्री 10:30, राग मारुबिहाग. ठळक कार्यक्रमांमध्ये सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची, संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा वृत्तांत आपण ऐकणार आहोत. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. आता शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर तीनही जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. आता ऐकूया मत्स्यशेतीसाठी फायदेशीर तिलापिया प्रजाती याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशामध्ये तिलापिया मासे हे उथळ पाण्याच्या तलावात 5 ते 6 महिन्यात परिपक्व होतात. मादीच्या तुलनेत नराच्या वाढीचा दर दुप्पट असल्यानं नर तिलापिया मत्स्यपालकांसाठी व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे ठरतात. जलद वाढ, मोठा आकार, प्रथिनांचं उच्च प्रमाण आणि रुचकर्ता यामुळे तिलापिया हे जागतिक मत्स्यपालनातील तिसरे महत्वाचे मासे बनले आहेत. तिलापियाच्या 70+ प्रजातींची नोंद असली तरी त्यातील प्रामुख्यानं ओरिओक्रोमिस मोझांबिकस, ओरिओक्रोमिस निलोटिकस, ओरिओक्रोमिस झिल्ली या 3 प्रजातींचं व्यावसायिक पद्धतीनं उत्पादन घेतलं जातं. मत्स्यपालनासाठी तिलापिया प्रजाती उपयुक्त ठरते तर ह्याची काही वैशिष्ट्ये आहेत. याच्यामध्ये भारतीय प्रमुख कार्प 1 नग चौरस मीटरच्या तुलनेत तिलापिया 5 नग चौरस मीटर संचयन करू शकतो. वातावरणातील आणि पाण्यातील अत्यंत बदलास सहन करण्याची क्षमता यांच्यामध्ये असते. प्राणवायू 3 PPM तापमान 6 ते 30 °C आणि पाण्यातील खारटपणा 30% चालू शकतो. सर्व प्रकारचं खाद्य हे मासे खातात. संवर्धनाचा कमी कालावधी हा 6 ते 7 महिने असून भारतीय प्रमुख आणि इतर कार्प 12 ते 15 महिने यांचं संवर्धन करावं लागतं. एकाच वेळी सोडलेले मासे एक समान वाढून एकाच वजनाचे होतात. काट्याचं प्रमाण कमी आणि माशांची चव चांगली असते. मर्तुकीचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे दूरवरच्या जिवंत वाहतुकीसाठी उत्तम ठरतो. स्थानिक बाजारपेठ आणि प्रक्रियेसाठी मोठी मागणी असल्यामुळे दरही चांगला मिळतो. माशांचे तुकडे न करता थाळीमध्ये पूर्ण मासा आकर्षक दिसतो. रोगप्रतिकारक क्षमता अधिक आहे. तसंच 12 पाणी उपलब्ध असेल तर 1 वर्षामध्ये कमाल 3 उत्पादनं घेता येऊ शकतात. तिलापिया प्रजातींची जी वैशिष्ट्य आहेत तर यामध्ये नाईल तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणा जो असतो तर याची सहन क्षमता 29% आहे. 60 cm ते 3.6 kg पर्यंत वाढू शकतो. 6 महिन्यात 600 g पर्यंत वाढ होते. 10 ते 30 °C पर्यंतच्या तापमानात जगतो. भारतामध्ये सहज संवर्धन घेता येऊ शकतं. मोझांबिका तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणाची जी सहन क्षमता आहे ती 30% आहे. 40 cm आणि 3.2 kg पर्यंत वाढ होऊ शकते. 6 महिन्यात 400 g पर्यंत वाढ होते. 10 ते 30 °C पर्यंतच्या तापमानात हा जगतो. भारतामध्ये सहज संवर्धन घेता येऊ शकतं. रेड तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणाची जी सहन क्षमता आहे ही 19% असते. 6 महिन्यात 700 g पर्यंत वाढ होते. 10 ते 30 °C पर्यंतच्या तापमानात जगतो. 40 cm आणि 3.2 kg पर्यंत वाढ होऊ शकते. भारतात सहज संवर्धन आपण करू शकतो. समुद्र राणी माशांप्रमाणे दिसतो आणि बाजारात खूप मागणी आहे. गिफ्ट तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय जिवंत जलसंपत्ती व्यवस्थापन केंद्र किंवा वर्ल्ड फिश सेंटर इथे नाईल तिलापिया प्रजातींचं निवडक प्रजनन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जेनेटिकली इम्प्रूव्ड फार्म तिलापिया या प्रजातीच्या उत्पादनास प्रारंभ केलाय.
0: मत्स्य शेतीसाठी फायदेशीर तिलापिया प्रजाती याबद्दलची माहिती.

0: आपण ऐकली कृषीवाणी कार्यक्रमात वाचन केलं सुवर्णा कुलकर्णी यांनी. सादर करते रोशन जाधव. पावणे सात वाजलेत. या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र. ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. सादर करते आहेत धीरज केदारी.
2: श्रोते हो नमस्कार. आजच्या शेवटच्या भागात आपण त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आहार, स्वच्छता आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याचे महत्व जाणून घेऊया. श्रोते हो आयुर्वेदात एक सुंदर विचार आहे, समदोषाः समाग्निश्च समधातु मलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मनाः स्वस्थ इति अभिधीयते. अर्थात स्वस्थ व्यक्ती म्हणजे ज्यांचे तीनही दोष अग्नि तसेच सर्व धातू हे समप्रमाणात असून त्यांच्या मलक्रियाही व्यवस्थित आहेत आणि त्यांचा आत्मा, इंद्रिय आणि मन प्रसन्न अवस्थेत आहे, अशा व्यक्तीलाच आयुर्वेदात स्वस्थ किंवा निरोगी असे संबोधले जाते. ऋतूनुसार जगणे म्हणजेच आरोग्य जपणे. प्रत्येक ऋतूमध्ये हवामानात, वातावरणात बदल होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येतो. पावसाळ्यात अर्थात वर्षा ऋतूमध्ये दमट हवामान असते, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचा आणि केसांवरही दिसून येतो. म्हणून पावसाळ्याचे हवामान बघून आपण आपली दिनचर्या पाळली तर आरोग्य निश्चितच चांगले राहते. आयुर्वेद सांगतो की बाह्य सौंदर्याची सुरुवात अंतर्गत आरोग्यापासून होते. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते, यामुळे या काळात गरम, ताजे आणि सहज पचणारे अन्न खाणे आवश्यक आहे. मुगाचे वरण, गाईचे तूप, भात, भाज्या, सूप यांचा समावेश करावा. बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ यांचा वापर टाळावा. तसेच पावसाळ्यात पालेभाज्यांचा वापरही कमी करावा, कारण त्या जमिनीलगत वाढणाऱ्या असल्यामुळे त्यांच्या मुळांना बरीचशी माती लागलेली असू शकते आणि त्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो. पावसाळ्यात पिण्याचे पाणी कुळून कोमट केलेले पाणी पिण्याची सवय लावावी. पाणी उकळताना त्यात सुंठ घालून उकळले तर अधिक फायद्याचे ठरते. रात्री पुरेशी झोप घ्यावी. योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ताणतणाव कमी झाल्यास अनेक समस्या नियंत्रणात येतात. काही योगासने आणि प्राणायाम यामुळे रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे त्वचेचे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहते. स्वच्छतेच्या बाबतीत काही साधे नियम खूप महत्वाचे आहेत. पावसात अधिक काळ भिजू नये. भिजल्यास स्वच्छ पाण्याने आंघोळ करून ओले कपडे लगेच बदलावेत. टॉवेल, कंगवा वैयक्तिक वापराचे ठेवावेत. त्वचा आणि टाळू कोरडी ठेवावी. तसेच पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावे. वारंवार होणारे मुरूम, त्वचेवरील संसर्ग, तीव्र केस गळती आणि कोंडा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, आजाराचे कारणही वेगळे असते आणि आयुर्वेदात उपचारही प्रकृतीनुसार मूळ कारण शोधून त्यावर केले जातात. निसर्गाशी जुळवून घेणे, योग्य आहार, विहार, ऋतुचर्या आणि स्वच्छता पाळणे हीच पावसाळ्यात त्वचा आणि केस निरोगी ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. लक्षात ठेवा, त्वचा आणि केसांचे आरोग्य हे केवळ बाह्य सौंदर्य नसून संपूर्ण आरोग्याचे प्रतिबिंब आहे. म्हणून फक्त महागडे केमिकल युक्त क्रीम्स, शॅम्पू वापरण्यापेक्षा शरीराच्या आंतरिक आरोग्याकडे लक्ष दिले तर संपूर्ण शरीर निरोगी राहते. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर।
1: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो। श्रोतेहो आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे। पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत अवचट

0: वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत या चौथ्या आणि शेवटच्या भागात. अवचटजी आपलं स्वागत.
1: रामकृष्ण हरी.
0: रामकृष्ण हरी. अवचट सर, तुम्ही म्हणलात की गेली 13 वर्ष तुम्ही हा सगळा उपक्रम राबवताय, निसर्ग वारी ही खऱ्या अर्थाने कशी व्हावी यासाठी तुमचा प्रयत्न चालू आहे, यासाठी तुम्ही तुमच्याकडनं उपाय करताय, पण त्याचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय आणि हा प्रतिसाद मिळत असताना तुम्हाला तुमच्या संस्थेव्यतिरिक्त आणखीन कोणाकोणाची मदत होतीये मला या भागात सांगा.
1: खरं तर हा विषय जो सुरू झाला, आमचं सगळं कुटुंब जे आहे ते वारकरी संप्रदायातलं, म्हणजे परंपरेनं आमच्या घरात वारी चालत आलेली आहे. माझ्या वडिलांनी 78 वर्षापर्यंत पायी वारी केली आणि ज्यावेळेस ते थकले त्यावेळेस मी त्यांना सहाय्यभूत व्हावं म्हणून वारीत जायला सुरुवात केली. ते गेले, पण जाताना एक गोष्ट सांगून गेले की तू आयुष्यात किती मोठा होशील काही करशील पण वारी सोडू नको. आणि मग माझी वारी सुरू राहिली आणि मग त्यावेळेस माझ्या डोक्यात हा विषय आला की अरे एवढा जो अविघटनशील कचरा गोळा होतो या कचऱ्याचं होतं काय. आणि मग त्या दृष्टीनं सगळा अभ्यास केला आणि लक्षात आलं की ही समस्या मोठी आहे आणि या समस्येवर आपण काम करायचं. आणि मग सुरुवातीला अगदी 10-15 लोकांनी सुरू केलेलं काम
0: बरोबर
1: आज ही एक खूप मोठी लोकचळवळ बनलेली आहे. याच्यामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जे सहकार्य लाभलेलं आहे ते म्हणजे आळंदी देवस्थान, देहू देवस्थान, पंढरपूर देवस्थान, त्याचबरोबर या वारी मार्गावर असणारी तिन्ही विद्यापीठं, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ. सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या दिंड्यांमधले कीर्तनकार, प्रवचनकार, या दिंड्यांचे दिंडी चालक, दिंडी मालक, दिंडी व्यवस्थापक, सर्वात मोठ्या प्रमाणावर जे अन्नदान करतात ते सगळे अन्नदाते या वारी मार्गावर ज्या कुठल्या संस्था आहेत गावागावांमध्ये पर्यावरणाच्या विषयात काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था, काही व्यक्तिगतरित्या काम करणारी जी लोकं आहेत ती लोकं, आणि मोठ्या प्रमाणात एका अर्थानं की ज्यांना ज्यांना माऊली आणि पांडुरंगाविषयी मनामध्ये आत्मीयता आहे, श्रद्धा आहे, ती सगळी लोकं या सगळ्या विषयामध्ये आम्हाला सहकार्य करतायत, आमच्याबरोबर काम करतायत, आम्हाला सर्व प्रकारची मदत करतायत.
0: बरोबर.
1: म्हणून एका अर्थानं हे आमच्या संस्थेचं असं काम राहिलेलं नाहीये. एका अर्थानं
0: तुम्ही म्हणलं तसं लोकचळवळ झाली,
1: लोकचळवळ झाली आणि कुठेतरी माऊलीच्या मनामध्ये होतं.
0: बरोबर.
1: की वारीमध्ये या ज्या काही गोष्टी नको आहेत त्या गोष्टींचा शिरकाव झालेला आहे.
0: बरोबर.
1: तो शिरकाव निघून जावा, त्यामुळे एका अर्थानं माऊलीच्या आशीर्वादानं आम्ही हे सगळं एवढं मोठं काम उभं करू शकलो.
0: बरोबर.
1: कारण माऊलीचे आशीर्वाद आहेत म्हणूनच आम्ही या विषयात इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि इतक्या लोकांचं सहकार्य आम्हाला मिळालं.
0: बरोबर. मला वाटतं अवचट सर, महाराष्ट्र शासनाची ही जर निर्मल वारी असेल तर तुम्ही निसर्ग वारी सुरू केलेली आहे आणि निसर्ग सांभाळत सांभाळत आपल्याला पर्यावरण पूरक पंढरीची वारी कशी होईल यासाठीचे तुमचे प्रयत्न आता कुठेतरी फळाला येत आहेत, आकार घेत आहेत, हे सगळ्यांसाठी अतिशय चांगलं आहे. अशी जर वारी सुरू राहिली तर वारीतल्या वारकऱ्यांची संख्या, भक्तांची संख्या वाढत राहील, ही लोकचळवळ उभी जी राहती आहे ती आणखीन पसरत जाईल आणि खऱ्या अर्थाने पांडुरंगापर्यंत हा जो सुगंध आहे या वारीतला, भक्तीचा सुगंध असेल, परिसर स्वच्छ ठेवत ठेवत वारी पुढे जाते तर हे निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. तुम्हाला शुभेच्छा आहेत, तुमच्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या संस्था आणि व्यक्ती ज्या आहेत त्यांनाही शुभेच्छा आहेत. तुम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून ही निसर्गवारी कशा पद्धतीने होती आहे आणि तुमचे कसे प्रयत्न सुरू आहेत याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली या 4 भागातनं, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. यावर्षीच्या वारीसाठी शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.
1: रामकृष्ण हरी.
0: श्रोती हो, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला अस्मिता वाहिनीवरून आणि आता संस्कृत बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
3: एम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका रचा झा. अथ वार्ता. भारत इंडोनेशिया रणनीतिक सहभागित्वस्य सुदृढ़ आह्वानं कुर्वन् प्रधानमंत्री मोदी अवदत् यत् एतत् न केवलं द्वयोः देशयोः समृद्धौ अपितु क्षेत्रीय वैश्विक शान्ति स्थिरता

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी बासी मर्डेकर यांच्या आला आषाढ श्रावण या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
1: श्रोते हो, पाऊस हा केवळ एक ऋतू नाही, तर तो माणसाच्या आयुष्यात नवी आशा, नवे चैतन्य आणि नवीन स्वप्न घेऊन येतो. विशेषतः ग्रामीण जीवनात पावसाचं आगमन म्हणजे आनंदाचा सोहळाच असतो. अशाच ग्रामीण जीवनातील आनंद, समाधान आणि निसर्गाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं अत्यंत हृदयस्पर्शी पद्धतीने व्यक्त करणारी एक कविता आहे. ती म्हणजे कवी बासी मर्ढेकर यांची आला आषाढ श्रावण ही कविता. बासी मर्ढेकर हे मराठी नवकाव्याचे जनक मानले जातात. मराठी कवितेला आधुनिकतेची नवी दिशा देण्याचं मोठं कार्य त्यांनी केलंय. त्यांच्या कवितेत चिंतन, वास्तव दर्शन आणि भावनांचा अनोखा संगम आपल्याला दिसून येतो. ऐकूयात मर्ढेकरांची प्रसिद्ध कविता आला आषाढ श्रावण. आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने व्यावा वर्षा ऋतू तरी. काळ्या ढेकळांच्या गेला गंध भरूनी कळ्यात, काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत. चाळी चाळीतून चिंब ओली चिरगुटे झाली, ओल्या कौलारा कौलारी मेघ हुंगतात लाली. ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी, आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी. ओशाळला येथे यम वीज ओशाळली थोडी, धावणाऱ्या क्षणालाही आली ओलसर गोडी. मनी तापलेल्या तारा जरा निवतात संथ, मनी तापलेल्या तारा जरा निवतात संथ, येता आषाढ श्रावण निवतात दिशापंथ. आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी. श्रोते हो, कविता वाचताना सर्वप्रथम आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं ते म्हणजे पावसाने नाहून निघालेल्या एका सुंदर अशा खेड्याचं चित्र. आषाढ आणि श्रावण हे पावसाचे महिने. आकाशातून कोसळणाऱ्या सरींनी धरती अगदी हिरवागार शालूच नेसते अशासारखं वाटतं, आणि शेतकऱ्याच्या मनात आशेचे अंकुरही फुटायला लागतात. आषाढ घन म्हणजे पावसाचा महिना आणि श्रावण म्हणजे पावसाच्या महिन्यांचा राजाच जणू. हे दोन महिने अगदी सगळ्यांसाठीच खास असतात. ह्या कवितेत शेतकऱ्यांसाठी तर आणखीन महत्वाचे असतात, पण गावात मात्र ह्याच दोन महिन्यात खरी धम्माल अनुभवायला मिळते. ह्या कवितेत ग्रामीण जीवनाचा एक सहज स्पर्श आलेला आहे. निसर्ग आणि माणूस हे दोन्हीही वेगळे नाहीत. शेतातली पिकं, पावसाच्या सरी, घरातील माणसं, त्यांचे श्रम आणि त्यांचं समाधान हे सगळं काही एकमेकांमध्ये मिसळून गेलेलं आहे. पावसामुळे केवळ निसर्गच बहरत नाही, फुलत नाही, तर माणसाचं मनही बहरतं, प्रफुल्लित होतं. आषाढ आणि श्रावण म्हणजे पावसाच्या दिवसातली आनंदाची पर्वणीच. ही आनंद पर्वणी या कवितेत अतिशय सुंदररित्या आपल्याला पाहायला मिळते. आणि मग ही कविता वाचली की मन आपोआपच बालपणीच्या त्या पावसाळ्यातल्या मज्जेच्या दिवसात रमून जातं.
0: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी बासी मर्डेकर यांच्या आला आषाढ श्रावण या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 7:07 आणि 10 सेकंद झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोतेहो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
3: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते.
2: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
4: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
5: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
6: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
0: आता ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
7: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान.

तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या पाण्यापैकी 5 TMC पाणी उकाई धरणातून उचलण्याबाबतही अनुकूल निर्णय घेण्यात आला असून यासाठी महाराष्ट्र सरकार सुव्यवस्थित आराखडा तयार करत असल्याचं सांगत या पाण्याचा उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. महिलांना शेतकरी म्हणून सक्षमीकरण करणारा हा एक ऐतिहासिक क्षण आहे असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी म्हणाले. राज्यात ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्स बार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारं डान्स बार विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. राज्य सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नांची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. राज्यात मंजूर करण्यात आलेल्या 138 जलदगती न्यायालयांपैकी सध्या केवळ 58 न्यायालयं कार्यरत आहेत. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून उच्च न्यायालयाकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. राज्यातल्या अवैध गौण खनिज उत्खननावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व्यापक धोरणात्मक उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नव्या विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1 लाखावर नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. कोकणातील कातळ शिल्पांचा माहितीपट आणि डिजिटल दस्तावेजीकरण करण्याचं काम शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या 9 कातळ शिल्पस्थळांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे असंही शेलार म्हणाले. राज्यात वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी 1 ऑगस्टपासून नवी नियमावली लागू होईल. त्यानुसार महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रातील गावांचा समावेश, स्थानिक नागरिकांच्या अडचणी आणि वन्यजीव संवर्धन यामध्ये समतोल साधण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या शिफारसी केंद्र शासनाकडे पाठवण्यात येतील असं वनमंत्री गणेश नाईक यांनी काल विधानसभेत सांगितलं. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. मुसळधार पावसामुळे वारकऱ्यांना देहूत न येण्याचं आवाहन देवस्थाननं केलं होतं. त्यामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची विधिवत पूजा करून दर्शन घेतलं. पालखी आज सकाळी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज आळंदीमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. इंद्रायणी नदीला पूर आल्यानं आळंदी संस्थाननंही वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कोल्हापूर जिल्ह्यात

0: गेल्या काही दिवसात मुसळधार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातला पाऊस आणि शेती संदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कोल्हापूर जिल्ह्यात यंदा जून अखेर 7 वर्षातील सर्वात निच्चांकी पाऊस झाला. संपूर्ण जून महिना कोरडा गेला, पण जुलै सुरू होताच पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सध्या धुवांधार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे. या दमदार पावसामुळे नद्या धरणं भरली असली तरी ऊसाची शेती मात्र अडचणीत आली आहे. यंदा मे महिन्यात कडक उन्हाचा तडाखा जून महिना कोरडा गेला, त्यामुळे ऊसाचे मूळ अद्याप कमकुवत आहेत. अशातच 1 जुलैपासून सुरू झालेला धुवाधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे ऊसाचे पीक आडवे होऊ लागले आहे. भुईमूग सोयाबीन पेरणी 95% झाली आहे. भात लावण सुरू आहे. भाताला आणि इतर पिकांना हा पाऊस चांगला आहे, पण असाच मुसळधार पाऊस होत राहिला तर पेरलेल्या धान्याची उगवण होणं कठीण होईल. तसेच महापुराचे संकट पुढे उभे ठाकले आहे, त्यामुळे शेतकरी बांधव धास्तावले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रिया सरीकर, कोल्हापूर.
0: राज्यात काल पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू होती. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं काल ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी काही ठिकाणी अतिवृष्टी आणि काही ठिकाणी मुसळधार पावसानं झोडपून काढलं, त्यामुळे जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत दमदार वाढ झाली. इगतपुरीमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आलं. पुण्यातही पावसाची संततधार सुरू असून खडकवासला धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. आज पहाटे 5:30 वाजल्यापासून मुठा नदी पात्रात 22,880 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातल्या रावे आणि तांबडशेत या पुराचा वेढा असलेल्या गावातल्या 2 गर्भवतींची काल सुखरूप सुटका करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यानं या भागात पावसाळी पर्यटनाला प्रशासनानं बंदी घातली आहे. सांदणदरी कोकणकडा कळसुबाई शिखरासह विविध धबधबे पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या पूरस्थितीची काल आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करून आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक ते सर्व उपाय करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या दहिवली शेलारवाडीत परवा रात्री झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या 2 व्यक्तींचे मृतदेह काल हाती लागले. सांगली शहरासह अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीत पाण्याचा प्रवाह वाढला असल्यानं सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणातला पाणीसाठाही वाढत आहे. लातूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात रिमझिम पावसानं हजेरी लावली, मात्र शेती आणि जलसाठ्यांसाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची तिथं अद्याप प्रतीक्षा आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्व बाद 76 धावाच करू शकला. हवामान. राज्यात आज कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणात किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान, तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन। तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल।

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नभोवाणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी,
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: 7:23 झाली आहेत. दिनविशेष दिनांक 8 जुलै 1958 बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात दो आखे बारा हात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला. दिनांक 8 जुलै 1910 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मोरिया या जहाजातून फ्रान्समधल्या मार्सेल समुद्रात उडी घेतली. दिनांक 8 जुलै 1916 ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांचा जन्म. कविवर्य बा. भ. बोरकर तथा बाकी बाब यांचं निधन दिनांक 8 जुलै 1984. आपण ऐकत होतो दिनविशेष.

7 वाजून 25 मिनिटं होत आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोत्याहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्याहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
2: सर. आणखीन एक, आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत. आपण तर त्या स्कॅमबद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. ह्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो आणि चांगलं इंग्रजी बोलतो मी तो खोटं खोटं असू शकत
2: नाही.
1: एक सर्वांनी समजवत आहे आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतात. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी. मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांना वाटतं की फ्रीज चाललेलं आहे सर आणि ते फ्रीज असतं आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात.
2: अच्छा.
1: मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टीम काय करतात, एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या विक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, तर हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पुन्हा पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले. त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा. आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून पुढे डिस्कनेक्ट झालं.
2: अच्छा.
1: आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंटमध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
2: नक्कीच नक्कीच.
1: कारण का एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली.
2: अच्छा.
1: आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये

0: त्यांनी 3.25 कोटी घालले.
1: बापरे.
0: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंडमध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती, दार उघडत शेवटी ठोठवून ठोठवून त्यानं खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कस तरी करून शिला. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्यांनी मला फोन लावला, म्हणले हे काय प्रकार चाललेला आहे, काय कडेना, हे काय मनोरुग्ण पण वाटेना, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण विक्षिप्तच वर्तन चाललेलं आहे. मग त्यांनी बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला सुद्धा त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले. थोडक्यात सांगायचं तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत.
1: अच्छा.
0: त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कुणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात,
1: एकटीच
0: फरक पडत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे
1: की तशी कोणाची गरज लागत नाही,
0: गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळं सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, अगदी हॅपी गोईंग असतं यांचं, पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपणा आहे. काही कौटुंबिक एकटेपणा असतो. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काय नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं म्हणजे असं वेगळं. त्यामुळं त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार गैरफायदा घेतो.
1: नक्कीच. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: कारण कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं, अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसीव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का हे?
0: नाही, मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत, म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 550-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअपवरती किंवा इंस्टाग्रामवरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्रीमध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिलेजमध्ये गेलात, त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: अच्छा, म्हणजे जागतिक
0: जागतिक आहे ते. असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय म्हणजे त्याला गुन्हा करता येत ना, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून OTP तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंकवरती तुम्ही गेला आणि जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोनमध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ॲक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून शिना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला तर

0: आणि काही सायबर गुन्हे तुमचं करू शकत
1: नाही. ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
0: पाहिजे, फोन अपडेट केला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच सर. सर जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अनोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठल्याही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील आणि समजा चुकून जर पैसे गेले तर 1-9 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे.
1: अच्छा.
0: तुमच्या फोन मध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.
1: भरधाव वेगात वाहन चालवाल,
2: लाख मुलाचा जीव गमवाल,
1: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
2: जन्मभर सुखानं प्रवास कराल. वाहन वेगानं चालवू नका,
1: जीव धोक्यात घालू नका,
2: अवजड सामान वाहू नका,
1: जीव धोक्यात घालू नका.
2: वाहन चालवताना अतिभार नको,
1: उगाच जीवाला घोर नको. सुरक्षितपणे वाहन चालवा,
2: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
1: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
2: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
5: बेडेकर तयार मसाला.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार अजित सर.
1: नमस्कार.
0: खर तर बेडेकर मसाल्याची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा लोणचं तुम्ही म्हणालात की लिंबाचं लोणचं केलं होतं, 200 लिंबच आणलेली होती. आता सध्या बेडेकरांची किती प्रकारची लोणची उपलब्ध आहेत आणि ती जगभरात कुठे कुठे उपलब्ध आहेत हे ऐकायला आवडेल.
1: खरं आहे, आमच्या लोणच्याची सुरुवात ही लिंबाच्या लोणच्यानी झाली, परंतु सर्वात जास्त विकलं जाणारं आजच्या घडीला आंब्याचं लोणचं किंवा कैरीचं लोणचं हे सगळ्यात जास्त विकलं जातं. जी प्रमुख लोणची आहेत ती म्हणजे कैरीचं लोणचं, लिंबाचं लोणचं, मिरचीचं लोणचं, आणखीन ह्या तिघांचं मिश्रण असलेलं मिश्र लोणचं. ह्या मिश्र लोणच्यामध्ये आम्ही एक आमचं वैशिष्ट्य म्हणून त्याच्यामध्ये आम्ही करवंद सुद्धा घालतो. अशी एकूण आमच्याकडे वेगवेगळ्या मिश्र व्हरायटीज, गोड लिंबाचं लोणचं किंवा आंब्याच्या लोणच्याच्या गोड व्हरायटीज, अशा सगळ्या व्हरायटीज धरल्या तर जवळजवळ 14 प्रकारची लोणची बनवतात. त्याच्यामध्ये दोन दाक्षिणात्य पद्धतीची पण लोणची आहेत. एकाला अवाकाई लोणचं असं म्हणतात की जे तीळ तेलात बनवलं जातं आणि त्याचा मसाला पूर्ण वेगळा आहे, आणि दुसरं एक वडू लोणचं म्हणून बनवलं जातं. ते म्हणजे छोट्या बाळ कैऱ्यांचं लोणचं असतं, त्याचा सुद्धा मसाला पूर्णपणे वेगळा असतो. 14 प्रकारची लोणची आम्ही बनवतो आणि ती जगभर उपलब्ध आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड इथे आमची स्वतःचे डिस्ट्रीब्युटर आहेत, पण त्याच्या बाहेर जवळजवळ 25 ते 30 देशांमध्ये बेडेकर लोणची उपलब्ध आहेत.
0: क्या बात आहे. तेव्हा श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता तुमच्या जवळच्या दुकानांमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं. 114 वर्षांची परंपरा. ऑनलाइन ऑर्डरसाठी संपर्क 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747 आणि वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, मी असंही ऐकलं होतं की बेडेकरांच्या व्यवसायाला राजमान्यता मिळाली होती, ही गोष्ट खरी आहे का?
1: हो, खरं आहे. म्हणजे राजमान्यता म्हणजे आपण भारत सरकारतर्फे मिळणाऱ्या बक्षिसाबद्दल बोलूया. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयातर्फे आंब्यावरचं एक प्रदर्शन भरवलं जायचं. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याच्या व्हरायटीज डिस्प्लेला असायच्या. त्याचबरोबर त्यांच्याकडे कॅटेगरी होती की आंब्यापासून बनवलेलं कमर्शियल उत्पादन. ह्या कॅटेगरीमध्ये आम्ही आमचं उत्पादन म्हणजे कैरीचं लोणचं हे तिथे डिस्प्लेला ठेवलं 1959 साली पहिल्यांदा. आणखी भारतभरातनं आलेल्या सर्व उत्पादनांमध्ये सर्वश्रेष्ठ आंब्याचं उत्पादन म्हणून आम्हाला पहिलं बक्षीस मिळालं. आणि ते 60 सालापासून 2002 सालापर्यंत सातत्याने आम्हाला आंब्याच्यासाठी असो किंवा लिंबाच्यासाठी असो पहिलं पारितोषिक हे जवळजवळ दरवर्षी आम्हाला मिळालेलं आहे. 2002 नंतर अशी प्रदर्शनं भरण्याचंच बंद झाल्यामुळे पुढे ही परंपरा चालू राहिली.
0: नाही, काही हरकत नाही. पण सर, मला इथे हे नमूद करायला आवडेल की लोकमान्यता मिळालेल्या बेडेकर मसाल्यांच्या लोणच्यांना राजमान्यता मिळाली यात काहीच वावगं ठरणार नाही. आणि जरी अवॉर्ड बंद झालेले असले तरी लोकमान्यता अजूनही तशीच आहे. म्हणूनच श्रोते हो, बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटणार आहोत. अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी अजित बेडेकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.

0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर, ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: बेडेकर मसालेवाले हा ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 7:45 झाली आहेत. सुगम संगीत भावधारा.

भावधारा कार्यक्रमातले हे सुरुवातीचं गीत सूर्यकांत खांडेकर यांचं होतं आणि गायक होते दशरथ पुजारी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: चित्ररेखा देशमुख यांनी गायलेलं सुहासिनी इरलेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार विश्वनाथ ओक आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला.
1: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.
1: यानंतर थोड्याच वेळात 8 वाजता सुरुवातीला समाचार प्रभात, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज. अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीतली ही दोन्ही बातमीपत्रं आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 8:30 वाजता आपण ऐकणार आहोत पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30:20 झाली आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एल निन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा यजमान संघाचा भारतावर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यात काल जाकार्ता इथं झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी कुठल्याही स्वरूपातील दहशतवादाचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवादाच्या या धोक्याचा सामना करण्यासाठी जगभर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार निर्णायक आणि समन्वयानं प्रयत्न होण्याची गरज निवेदनात व्यक्त केली आहे. तसंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीनं घोषित केलेले दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांच्या विरोधात जागतिक पातळीवर कारवाई व्हावी असं आवाहनही पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष सुबियांतो यांनी निवेदनात केलं असून दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबण्याचाही स्पष्ट पुनरुच्चार केला आहे. दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यांच्यातील लागेबांधे लक्षात घेऊन यासंदर्भात देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय कायद्यातील सर्वोत्तम पद्धतींचा वापर करून माहितीची देवाणघेवाण करण्याचाही भारत आणि इंडोनेशियानं एकमतानं निर्धार व्यक्त केला आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यासमवेत झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात आला. तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित करताना भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट होण्याची गरज व्यक्त केली. ही भागीदारी दृढ झाल्यास तिचं दोन्ही देशांच्या भरभराटीतच नव्हे तर प्रादेशिक तसंच जागतिक शांतता आणि स्थैर्यातही मोठं योगदान राहील असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केलं. भारत विस्तारवादाचा नाही तर विकासाचा मार्ग अनुसरत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानांनी काल जाकार्ता इथं एका कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. आज ते इंडोनेशियाच्या अध्यक्षांसमवेत योग्यकर्ता इथल्या प्रसिद्ध प्रम्बानन मंदिराला भेट देणार आहेत. 9व्या शतकात बांधण्यात आलेलं हे प्राचीन मंदिर भारताचे इंडोनेशियाबरोबर हजारो वर्षांपासून दृढ सांस्कृतिक संबंध असल्याचा पुरावा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इथं पोहोचतील. 3 दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. भारत आणि बहारीन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीन इथं केलं. 2 दिवसांच्या बहारीनच्या दौऱ्यात जयशंकर यांनी बहारीनचे युवराज आणि पंतप्रधान राजे सलमान बिन हमद अल खलिफा यांच्या उपस्थितीत बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेतली. तसंच उपपंतप्रधान शेख खालिद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटीत जयशंकर यांनी उभय देशांदरम्यानची दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं अधोरेखित केलं. तसंच बहारीनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय समुदायाची सुरक्षा सुनिश्चित केल्याबद्दल नेत्यांचे आभारही मानले. परराष्ट्रमंत्री सध्या 11 दिवसांच्या आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत. बहारीनचा दौरा आटोपून ते आज कुवेतला दाखल झाले आहेत. एल निन्योचा विविध क्षेत्रांवर होणारा संभाव्य परिणाम आणि त्याला तोंड देण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सेवातीर्थ इथं झालेल्या बैठकीला 15 अधिक मंत्रालयांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एल निन्योचा मान्सूनवर किंवा त्याच्या आगमनाला झालेल्या विलंबाचा अवर्षण प्रवण जिल्ह्यांवर होणाऱ्या परिणामावर सतत लक्ष ठेवावं, त्यावर वेळीच योग्य उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं राज्यांशी समन्वय ठेवून त्याचं मूल्यमापन करावं अशा सूचना डॉ मिश्रा यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी जून आणि जुलै महिन्यातील कालपर्यंतच्या पावसाच्या एकंदर स्थितीबाबत सादरीकरण केलं. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सर्वसाधारणपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं दिसून आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत 3 व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर काही तासातच अमेरिकी सैन्यानं इराणवर नव्यानं हल्ले केले आहेत. आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून निरपराध नागरिकांना घेऊन जाणाऱ्या व्यापारी जहाजांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले केल्याची इराणला मोठी किंमत चुकवणं भाग पडावं यासाठी अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांनी हे हल्ले केल्याचं अमेरिकन सेंट्रल कमांडनं समाजमाध्यमावर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकी लष्कराकडून इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, किनारपट्टीवर पाळत ठेवणारी यंत्रणा, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र, तसंच जहाजांवर मारा करणारी क्रूज क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या प्रक्षेपण स्थळांना लक्ष्य करण्यात येत आहे असं एका अमेरिकी अधिकाऱ्यानं सांगितलं. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीत केशम आणि बंदर अब्बास इथं स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास किंवा त्यामध्ये घट झाल्यास देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं काल विकसित भारत कॉन्क्लेव्ह 2026 ते बोलत होते. भारतानं अलीकडच्या काळातील सर्वात आव्हानात्मक ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचंही पुरी यांनी सांगितलं. इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमाचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे होत असून ते वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाल्याचं सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाचं समर्थन केलं. दिल्लीत आयोजित विकसित भारत परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. या प्रकारच्या इंधनामुळे नुकसान झालेलं वाहन दाखवून द्यावं असं आव्हान त्यांनी यावेळी टीकाकारांना दिलं. अशा कोणत्याही घटनेची नोंद झाली नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. ऊर्जा सुरक्षेचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी जैव इंधनाला प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. पर्यायी इंधनाच्या अधिक वापरामुळे पर्यावरणीय फायद्यांसह आयात घटणं, रोजगार संधीची निर्मिती तसंच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणाऱ्या डान्सबार विधेयकालाही काल महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजुरी देण्यात आली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नवीन विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1 लाखांवर नेण्यात आली असून 5 कारावासाची शिक्षा आता 7 इतकी करण्यात आली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्वबाद 76 धावाच करू शकला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एलनिन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात यजमान संघाचा भारतावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 8:40 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी
3: श्रोते हो, आता ऐकूया पायी वारी पंढरीची. देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ. सादर करते विक्रांत मंडपे.

0: नमस्कार श्रोतेहो, पालखी सोहळा सुरू होतो तो देहू आणि आळंदीमधून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या प्रस्थानानं आणि दुसऱ्या दिवशी आळंदीतून माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानापासून. काल दिनांक 7 जुलै रोजी देहूतून दुपारी 2:30 ते 3 दरम्यान संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग अप्पा बारणे, आमदार महेशदादा लांडगे तसंच युवराज संभाजीराजे छत्रपती आदी मान्यवर प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी, विविध दिंड्यांसाठी आलेले वारकरी आणि भाविक भक्त उपस्थित होते. गेल्या 2 दिवसाच्या भरपूर पावसाच्या पार्श्वभूमीवर देहूत येणाऱ्या भक्तांची संख्या तुलनेने जरी कमी असली तरी उत्साह भरपूर जाणवत होता. गावाच्या सुरुवातीलाच डाव्या हाताला एका अत्याधुनिक मांडवानं आमचं लक्ष वेधलं. हा मांडव होता मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राचा. काळाच्या ओघात वारकऱ्यांच्या विविध सेवांसाठी उभारलेल्या या सुविधा केंद्रात निवारा कक्ष आहे, चरणसेवा आहे, आरोग्यदायक सुविधा देण्यात आलेल्या आहेत, हिरकणी कक्ष सुद्धा उभारण्यात आलेला आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, महिला स्नानगृहाची व्यवस्था तसंच मोबाईल चार्जिंग स्टेशन अशा विविध सेवा एकाच मांडवात मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आम्ही तिथल्या कर्मचाऱ्यांशी बोललो.
1: नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रियंका घुगे. मी वैद्यकीय अधिकारी सांगून सरकारकडून जर्मन अँगल नावाचा जो संकल्पना आहे त्याच्या अंडर ZP चे CO सर आणि गजानन पाटील सर आणि BDO सरांनी मिळून व्यवस्थित अरेंज केलेलं आहे. आरोग्य बूथला आम्हाला स्पेशली 2 बेड दिलेले आहेत पेशंटसाठी. आम्हाला प्रॉपर मेडिसिन प्रोव्हाइड केलेलं आहे, इमर्जन्सी मेडिसिन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे.
0: पहिल्यांदाच हा प्रयोग होतोय
1: इथे. असे 2 केंद्र केलेले आहे देहूमध्ये. महिलांसाठी स्नानगृह सुद्धा केलेले आहे आणि मोबाईलचे चार्जिंग स्टेशन दर पिलर्सला जवळपास 6-6 चार्जिंग स्टेशन एका एका पिलरला दिलेले आहेत.
2: नमस्कार, मी डॉक्टर तेजस शरद महामणी बोलत आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र यामधले आरोग्य सुविधा, खरं आरोग्य सेवाच म्हणेल मी, आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले डॉक्टर्स मिळून चिरायू फाउंडेशन म्हणून ही संस्था चालू केली. तर त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्यांच्याशी संलग्न होऊन आम्ही त्यांची मदत करायला आम्ही येथे जमलेलो आहे.
3: नमस्कार, माझं नाव निकिता शितोळे, मी सांगलीवरून आली आहे, सांगलीमध्येच कॉलेजला आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रातून आम्ही आता सहाय्यक म्हणून काम करतोय, कारण की पुढं गेल्यानंतर खूप खडतर प्रवास असतो. त्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीस्कर आणि आरोग्यदायी जावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो.
0: आपण प्रवासाला निघालो की एक शिदोरी घेऊन सोबत चालतो, तर औषधांची शिदोरी तुमच्या सुविधा केंद्रातून त्यांच्यासोबत तुम्ही देता का?
4: नमस्कार, माझं नाव डॉक्टर श्रीकांत बुरांडे. नक्कीच, त्यामध्ये आपण एक किट तयार केलेली आहे. गरजूंना लागणारे जे जे नियमित वापरले जाणारे औषधं आहेत, जसं की ORS औषध असून किंवा मग जुलाबाचा किंवा उलटी किंवा अशक्तपणा यासारख्या ताप येणे अशा घटना घडू शकतात, मग ते औषध प्रत्येक त्या किटमध्ये भरलेलं आहे, काहीच अडचण येणार नाही
0: आहे. चरणसेवा ही एक सुविधा तुमच्या सुविधा केंद्रात,
5: ती वारकऱ्यांसाठी जवळपास 400 वगैरे किलोमीटर ते चालणार, मग त्यांना ती सेवे थ्रू आमच्याकडून त्यांना त्यांचे पाय दाबून दिले जाईल, जेणेकरून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना आम्ही सपोर्ट करू वगैरे. मग मशीन वगैरे आहे, बरं वाटेल त्यांना.
6: नमस्कार, माझे नाव वैशाली केशव गोरे, मी देहू माळवाडी येथे अंगणवाडी कार्यकर्ती आहे आणि आज हिरकणी कक्षासाठी आमची ड्युटी इथं लावलेली आहे. 3 दिवस आमची ड्युटी आहे. महिला ज्या छोट्या बाळांना बेस्ट फीडिंगसाठी घेऊन येतात तर त्यांच्यासाठी तो कक्ष तयार केलेला आहे. वेळेवर त्यांनी स्तनपान केले पाहिजे, छान नियोजन इथं केलेले आहे सरकारने.
0: हे सुविधा केंद्र ज्या जागेत उभं आहे ती अगदी मोक्याची जागा, सुरुवातीलाच म्हणाल्याप्रमाणे जे शहराच्या सुरुवातीला बूथ आहेत तिथल्या जागा मालकांविषयी पण बोलत आहोत.
7: नमस्कार, मी संदीप परंडवाल, मी देवड शहर सांस्कृतिक आघाडीचे म्हणजे त्याचा अध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर आम्ही परंडवाल बंधू ह्या जागेचे मालक आहोत. तर खरं तर मुख्यमंत्री जे आहेत आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं हा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे की सध्या काय आहे, सध्या खूप मुसळधार पाऊस सध्या महाराष्ट्रभर पडत आहे, अतिशय बिकट परिस्थिती आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये जर्मन हँगरची संकल्पना महाराष्ट्र शासनाने जी आणली ती वारकऱ्यांसाठी अतिशय योग्य, अतिशय सुविधाजन्य अशी आहे. अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्याच बरोबरीनं आम्ही एक छोटेसे खारीचा वाटा उचलणारे आहोत, परंतु इथलं जे स्थानिक प्रशासन आहे, देहू नगरपंचायत आहे,

0: ले जे मुख्याधिकारी आहेत कोंडे साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे बंधू प्रदीप परंडवाला असेल, योगेश परंडवाला असेल किंवा डिवाइनेस्ट हा परिवार असेल, या सर्वांनी यामध्ये मोठं सहकार्य केलेलं आहे.
1: खरं तर या दिवसात पाऊस पडतोच, पण यावर्षी एक वेगळी गरज निर्माण झाली आहे आणि त्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं काम हे सुविधा केंद्र करत आहे. आपल्या सगळ्यांच्या एकूण सेवेसाठी वारकऱ्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं खूप खूप आभार. श्रोतो, खरं तर वारी ही परंपरा आहे आणि परंपरा म्हटलं की अनेक गोष्टी तुम्हाला दरवर्षी तशाच दिसतात, पण निश्चितच आजची वारी थोडी काही कारणानं वेगळी होतीये. अतिवृष्टीमुळे देहू आणि आळंदीमध्ये वारकऱ्यांची जी संख्या आहे प्रस्थानाच्या दिवशीची मी म्हणतोय ती लक्षणीयरित्या आम्हाला कमी दिसतीये. या कमी गर्दीचा एकूण या देहू नगरीमध्ये आळंदी नगरीमध्ये कसा परिणाम होतोय अशा दृष्टीनं आम्ही काही चाचपणी केली. आमच्यासोबत एक हॉटेल व्यावसायिक आहेत.
2: माझं नाव सौरभ भगत. रस्ते बंद आहेत, प्रत्येक ठिकाणी जाम आहे, घाटात सगळीकडे पाणी असल्यामुळे पब्लिक येऊ शकत नाही.
1: त्याचा कसा परिणाम झाला?
2: तर जर त्या वर्षी कसं पब्लिक असायची मग, आणि आपण जर त्या वर्षी रोज आपलं हॉटेल नित्यनेमानं फक्त जेवण असतं, नाश्ता आपण ठेवत नाही, पण हा वर्षातनं एक दिवस असतो की व्यवसाय पब्लिक म्हणजे थांबायला त्यांना टाईम नसतो, दर्शन म्हणा हे या गोष्टी असतात. मग आपले एक वर्षी एक नाश्ताच असतो, पण तेही या वर्षी गणित बिघडले. पण जे याच दिवशी फक्त दुकान लावतात ते त्यांचं थोडं प्रसिद्धी अवघड आहे.
1: खरं तर वारकरी हे दर्शनासाठी येतात, पण गावकरी हे वारकऱ्यांच्या दर्शनासाठी आतुर असतात. नेमके यावर्षी वारकरी नाही तर काय भावना आहे सगळ्या गावकऱ्यांची?
2: चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय, असं वाटत नाही की बाबा वारी आहे, म्हणजे जर त्या वर्षीची हे असतं वातावरण असतं ते नाही.
1: नक्कीच दरवर्षीची ही वारी आहे, परंपरा आहे आणि त्याची मर्जी आहे. तर निश्चित हा जो काही जो कमी संख्येचा भाग आहे तो भरून निघेल अशी आपण अपेक्षा करूयात. आणि हे सगळे जे वारकरी आहेत ते इथं फक्त देहूमधून या वारीला सुरुवात नाही करणार आहेत, तर आवाहनानुसार ते पुण्यातून किंवा पुढच्या टप्प्यावरून या वारीला सुरू करतील आणि पुढची वारी मात्र तशीच सुरू राहील अशी आपण अपेक्षा करूयात. सोहळा प्रमुख श्रीमान उमेश महाराज मोरे आपल्यासोबत आहेत.
3: रामकृष्णारी मेका पडे निराळा ऐसा सांडोनी सोहळा, असं ज्या सोहळ्याबद्दल म्हटलं जातं तो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 341वा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. प्रस्थानाच्या दिवशी सकाळी मंदिरामध्ये अध्यक्ष विश्वसनच्या हस्ते श्रींचा अभिषेक महापूजा होते. त्यानंतर सकाळी 10 ते 12 या काळामध्ये देवकरांचं काल्याचं कीर्तन होतं. त्यानंतर दुपारी 2:30 मुख्य प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होते. मुख्य प्रस्थान पादुकांच्या मान्यवरांच्या हस्ते वारकऱ्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर वारकऱ्यांना नारळ प्रसाद, दिंडेवाल्यांना, दिंडे प्रमुखांना, सेवेकरांना नारळ प्रसाद दिला जातो. आणि त्यानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन पालखी मंदिराच्या बाहेर निघते आणि नंदरवाड्यामध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी समाजात येऊन मुक्काम होतो. आणि उद्या सकाळी साधारणपणे 10 दरम्यान आपण आकुर्डीकडे प्रस्थान ठेवतो. काय झाले, या कालच्या पावसाच्या परिस्थितीमुळे, पूर परिस्थितीमुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जो भाविक जे दिंडेवाडी देवमध्ये दाखल होत असतात, कालच्या थोड्याशा पावसाच्यामुळे थोडासा त्यांना अडथळा निर्माण झालेला आहे. परंतु पावसाने आज उघडीप दिल्यामुळे बऱ्यापैकी लोकांनी देहूकडे येण्याचं आता सुरू केलेलं आहे आणि उत्साहात अजिबात तिळमात्र कमी नाही आहे वारकऱ्यांच्या. आणि तोच उत्साह, तोच जोश वारकऱ्यांमध्ये, ती श्रद्धा, तीच ओढ पंढरपूरच्या पांडुरंगाची ती आहे. आणि आता उत्साह आपल्याला पाहायला मिळते, गर्दी त्याप्रमाणे व्हायला लागलेली. थोडंसं अशा परिस्थितीने नियोजन करणं, दिंड्यांची गैरसोयीनं होऊ देणं हे थोडंसं आव्हान आमच्यासमोर असतं. परंतु प्रशासनाच्या सर्व भाविकांच्या किंवा नागरिकांच्या मदतीने तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो.
1: जरी पाऊस असला तरी तो पाऊसही त्याचाच आशीर्वाद आहे, हा नेहमीचाच आपला वारीमधला अनुभव आहे. तर त्या प्रसादाच्या रूपाने आपण त्याचा स्वीकार करत पुढचं सगळं नियोजन करत वारी नेहमीसारखी त्याच उत्साहात पार पडणार आहे.

0: देहू संस्थानचे अध्यक्ष श्रीमान जालिंदर महाराज मोरेजी आमच्यासोबत आहेत.
1: आज देहू संस्थानचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे आणि ह्या वर्षीचं प्रस्थान आपले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे सपत्नीके येत आहेत आणि त्यांच्या हस्ते प्रस्थानचा कार्यक्रम करण्यात येईल. आपल्या पालकमंत्री हे उपस्थित आहेत

0: पालखी सोहळ्याचा कार्यक्रम हा आमचा 20 सोहळा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी मीटिंग आम्ही करतो दिंडीवाल्यांची, तेव्हापासून आपण ही चालू केलेली आहे. आणि त्यांच्यात मग सगळ्या दिंडीवाल्यांच्या काय आडी अडचणी असतील पुढच्या शासकीय ह्याच्यातनं आपल्याला त्या आडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.
1: या वारीच्या निमित्तानं वर्षभर काय उपक्रम असतात संस्थांचे, म्हणजे पालखीचं रथ असेल तर सगळं वर्षभराचं नियोजन असेल, दर महिन्याला भेटणं म्हणा वगैरे?
0: हो, दर महिन्याला आमची मासिक मीटिंग असतील आणि त्या निमित्ताने आपल्याला जे जे काही सुधारणा करायच्या त्या आम्ही करतो. आता गेल्या वर्षी आम्ही ठरवलं पालखीचा रथ करायचा, कारण 30 वर्ष झालेली होती रथाला, रथ थोडा खिळखिळाही झाला होता, त्यामुळं आम्ही यंदा नवीन रथ केलेलाच आहे.
1: काय नवीन सुविधा नव्या रथात आहेत?
0: नवीन सुविधा म्हणजे GPS सिस्टीम आहे, नंतर आपलं रथाचं वजन हलकं केलेलं आहे, बैलांना जो लोड जास्त होत होता तो कमी केलेला आहे, 700 किलोनी वजनाचं कमी झालेलं आहे. आणि शुद्ध चांदीमध्ये 250 किलोच्या रथाची कम्प्लीट रचना झालेली आहे.
1: खूप छान. तर याच रथावर आरूढ होऊन तुकोबा महाराज
0: पंढरीला ह्याला जातील वारीला,
1: सगळी पावलं सोबत चालणार आहेत, त्यांना शुभेच्छा देऊयात आपण.
0: आता नुकतंच आपल्याला कोल्हापूर छत्रपतींकडनं ह्या जरी पाटक्याचं हे झालेलं आहे, त्याचबरोबर आपल्या पालखीबरोबर जे अश्व असतात, एक बाभुळगावकरांचा आणि एक मोहिते पाटलांचा अकलूजच्या, ते स्वतः मोहिते पाटील उपस्थित आहेतच इथं.
2: मी डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, आपल्या देऊळ संस्थांच्या वतीनं तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं अश्वसेवेच्या माध्यमातून ही सेवा करण्याचं भाग्य आमच्या कुटुंबाला मिळालंय.
1: या अश्वचं काय वैशिष्ट्य असतं, तो इतर अश्वांपेक्षा जसं आपण म्हणाला की त्याची निवड मुद्दाम तशी केली जाते, त्या वाणाची म्हणा किंवा एकूण त्याच्या गुणांची, हे कुठले गुण आहेत?
2: अश्वामध्ये बालभवरे बघितले जातात, त्याच्यामध्ये शुभ अशुभ बालभवऱ्यांचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये शास्त्रानुसार शालत्रानुसार जे शुभ भोवरे अश्वामध्ये असावेत असे शुभ भोवरे सगळे बघून, मग देवमन आहे, कंठ आहे, असे बालभोवऱ्यांची ज्या अश्वामध्ये आहेत उत्पत्ती, अशा अश्व आम्ही देतो पालखी.
1: आणि अभिनंदन तुमचं की ही सेवा तुम्हाला करायला मिळते. शोधो, मागच्या काही वर्षांपासून वारी, दिंडी आणि तरुण, IT क्षेत्र, नवनवीन क्षेत्रातले तरुण यांचं एक नवं समीकरण जुळतंय, जुळू पाहत आहे. या क्षेत्रातून प्रत्यक्ष अध्यात्माकडे वळतानाही अनेक तरुण आपल्याला दिसत आहेत. असेच IT मधून अध्यात्माकडे वळलेले, आता कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले चेतनानंद महाराज पुणेकर यांनी देहूतील प्रस्थानाच्या निमित्ताने तरुणांना थेट संदेश दिलाय तो असा.
3: वारी काय असेल तर ती समन्वय साधणारा वारकरी संप्रदाय आहे. मानवतेच्या कल्याणासाठी विश्वमौली ज्ञानोपरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटावर आध्यात्मिक लोकशाहीचं बीजारोपण केलं आणि त्याचा आज कळस जगद्गुरु श्री तुकोबराय झालेत. आणि म्हणून पहिले प्रस्थान जगद्गुरु तुकोबरायांचं आहे, उद्याचं प्रस्थान विश्वमौली ज्ञानोपरायांचं आहे. पंढरपूरमध्ये हा पालखी सोहळा ज्यावेळी जातो त्यावेळीही पहिला पालखी सोहळा हा जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा असतो. माझ्या दृष्टीने वारीच्या परंपरेच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीने एक, तुम्हाला विज्ञान युगामध्ये AIच्या युगामध्ये तुम्ही जरी असाल तरी लाईक स्ट्रेस मॅनेजमेंट, डिस्ट्रॅक्शन मॅनेजमेंट, या सगळ्यात बरोबरच टाईम मॅनेजमेंट, ह्या खूप साऱ्या गोष्टी पाहायला तुम्हाला वारीमध्ये शिकता येतील. निखळ आनंद, निरागस आनंद, निस्वार्थी भावना, निरपेक्ष भावना, द्वेषरहित जगणं, लोभरहित जगणं, माया मोहारहित जगणं, हे कसं असावं आणि विठ्ठलाप्रती समर्पण कसं आहे याचा अद्वैताचा अनुभव घ्यायचा असेल तर मला वाटतं प्रत्येकाने वारी केली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय 2 वेळा शब्द वापरत आहेत त्यांच्या गाथेमध्ये, तुम्ही जर पाहिलं तर फार ते दुरुक्ती करत नाही, पण इथे वारकऱ्याला सांगतायत, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा, काय करावी साधने फळ अवघेची येणे. सगुणाकडनं निर्गुणाकडे जाण्याची प्रोसेस जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला समजावून सांगितली. पंढरीचा पांडुरंग युगे 28 भक्त पुंडलिकाच्या हाकेमुळे उभा राहिला असं आपण सगळं म्हणतो. ज्ञानोबराय सुद्धा वारीचं महत्व सांगताना म्हणतात, पंढरीच्या वाटे अनंत घडती याग, वैकुंठीचा मार्ग तेनेस.

0: करण्याचा मार्ग, त्याच्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात, त्या प्रयत्नांमध्ये तुम्ही पंढरीच्या वाटेवर एक पाऊल टाकलं तरी अनंत यागाचं फळ तुम्हाला मिळतं आहे. म्हणून वारी माझ्यासाठी आध्यात्मिक पण आहे, वारी माझ्यासाठी सामाजिक पण आहे, वारी माझ्यासाठी पर्यावरणाच्या जवळ जाणारी आहे.
1: या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
2: आज अशी एकही गोष्ट नाही की अजितदादांशिवाय आपल्याला करायची सवय आहे. वारकरी म्हणजे त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता, पण नियतीचा खेळ आहे, आपल्याला पुढे जावंच लागतं. आम्ही काल जेव्हा या पावसाचा आढावा घेतला तेव्हाच सगळ्या नागरिकांना, वारकऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या होत्या. पुण्यावर पुण्याकडून ज्या येणारी वारकरी मंडळी असती त्यांना आम्ही पुण्यातच थांबण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की ह्या दोन्ही पालख्या जेव्हा पुण्यात येतील तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हा आणि त्या सगळ्या वारकऱ्यांची सोय आम्ही पुणे महानगरपालिकांच्या शाळांमध्ये केलेली होती. त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ते म्हणजे सूचना पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे आज इकडे वारकऱ्यांचा ओघ नाही आहे. आता हीच पालखी जेव्हा पुण्यामध्ये जाईल, ह्या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये जातील, तेव्हा ते सगळेच जण या पालख्यांबरोबर पुढे जातील.
1: पुढे जाणं, चालत राहणं आणि शेवटी त्याच्या चरणी लीन होणं, याच उद्देशानं अनेक दिंड्यांचे वारकरी भक्त देहूतून संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखीसोबत प्रस्थान ठेवून मार्गस्थ झाले आहेत. ठरल्याप्रमाणे 8 तारखेला पुढच्या मुक्कामासाठी आणि 9 आणि 10 तारखेला पुण्याच्या मुक्कामासाठी ही पालखी मार्गस्थ झाली आहे. सर्व वारकऱ्यांवर, भक्तांवर माऊलीची कृपा राहो आणि त्यांचं इच्छित असलेलं माऊलींचं दर्शन त्यांना हो, हीच माऊलींचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.

0: आत्ताच आपण ऐकलात पायी वारी पंढरीची, देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ. सादर करते विक्रांत मंडपे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा वृत्तांत प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत व्यापारासाठी मुंबईत अधिकृतरित्या आलेला पहिला गुजराती व्यापारी नीमा पारेख याच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: पोर्तुगीजांच्या धर्मवेडाला कंटाळून 1677 मध्ये दीव मधल्या व्यापाऱ्यांच्या एका मोठ्या समूहाने मुंबईत स्थायिक होण्याचं ठरवलं. पण धार्मिक मोकळेपणाबरोबरच त्यांना कंपनीकडून आणखीही काही सवलती हव्या होत्या आणि त्या कंपनीच्या सही शिक्क्यानिशी लेखी हव्या होत्या. म्हणून मार्च 1677 मध्ये दीव मधल्या व्यापारी संघटनेचा प्रमुख नीमा पारेख याने कंपनीच्या सुरत वखारीला पत्र लिहून त्याच्या मागण्या कंपनी समोर ठेवल्या.
2: यातली पहिली मागणी होती कंपनीनं नीमा पारेख याला त्याच्या घरासाठी आणि माल साठवणुकीच्या गुदामासाठी आवश्यक तेवढी जागा मुंबईच्या किल्ल्यात अथवा किल्ल्याच्या जवळपास मोफत उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी त्याच्याकडून कोणत्याही स्वरूपाचे भाडे आकारता कामा नये. नीमा पारेख यांची ही मागणी कंपनीनं मान्य केली.
1: दुसरी मागणी, नीमा पारेख आणि त्याच्या सोबत येणाऱ्या त्याच्या कुटुंबातील सदस्यांना, नातेवाईकांना, त्याच्या नोकर चाकरांना, पुजाऱ्यांना त्यांचा वावर असलेल्या जागेत त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्याची पूर्ण मुभा असावी. त्यांच्या धार्मिक बाबतीत कुणाही इंग्लिश, पोर्तुगीज, ख्रिश्चन किंवा मुसलमान धर्माच्या माणसांनी हस्तक्षेप करता कामा नये. त्याच्या राहत्या घराच्या अथवा गोदामाच्या परिसरात कुणीही व्यक्ती मुक्या जीवांची हत्या करणार नाही किंवा त्यांना कोणत्याही स्वरूपाची इजा करणार नाही याची हमी द्यावी. तसे कुणी केल्याचे आढळल्यास त्या व्यक्तीला कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा करण्याची हमी द्यावी. त्यांच्या धर्माच्या प्रथेनुसार त्यांना त्यांच्या घरात सर्व प्रकारची मंगल कार्य करण्याची पूर्ण मुभा असावी. तसेच त्यांच्या घरातील कुणाचा मृत्यू झाल्यास त्या मृतास हिंदू धर्मातील प्रथेप्रमाणे विना आडकाठी दहन करण्याची मुभा मिळावी आणि त्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी. त्यांच्यापैकी कुणालाही धर्म बदलून ख्रिश्चन, मुसलमान वा इतर कोणताही धर्म स्वीकारण्याची बळजबरी करण्यात येऊ नये किंवा त्यांच्या मनाविरुद्ध इतर कोणत्याही धर्माच्या प्रथा पाळण्यास भाग पाडले जाऊ नये. कंपनीने हेच धोरण स्वीकारलेलं असल्याने ही मागणी मान्य करायला कंपनीला काहीच अडचण आली नाही.
2: तिसरी मागणी, नीमा पारेख किंवा त्यांच्या संबंधातील कुणासही शहराच्या रक्षणासाठी रक्षकाचे काम करण्याची सक्ती करता कामा नये. तसेच त्याच्यावर खाजगी अथवा सार्वजनिक कामासाठी पैसे देण्याची सक्ती होता कामा नये. ही मागणी कंपनीनं सशर्त मान्य केली. शर्त अशी होती की जर नीमा पारेख यांनी मुंबईत दुसरी जागा खरेदी केली तर मात्र त्यांना आणीबाणीच्या प्रसंगी शहराच्या रक्षणासाठी नियमानुसार माणसं उपलब्ध करून द्यावी लागतील.
1: चौथी मागणी, जर नीमा पारेख किंवा त्याचा वकील किंवा त्याच्या जातीतील कुणाचाही मुंबई बेटावर असलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीबरोबर काही वाद निर्माण झाल्यास अथवा कोर्टात जाण्याची वेळ आल्यास गव्हर्नर अथवा इतर कुणीही अधिकारी यांनी प्रथम कायद्यानुसार चौकशी न करता त्यात तो दोषी आढळल्यास त्याला आगाऊ सूचना न देता त्याला किंवा त्याच्या संबंधित व्यक्तींना जाहीरपणे अटक केले जाऊ नये किंवा त्यांचा अपमान करू नये. तसेच नीमा पारेख आणि त्याच्या जाती धर्माच्या व्यक्तीमध्ये काही कारणांनी वाद झाल्यास तो कोर्टासमोर नेण्याचा आग्रह धरू नये. आपसातले वाद आपसातच सोडवण्याची पूर्ण मुभा असावी. ही मागणी कंपनीने स्पष्ट शब्दात फेटाळली. न्याय कायद्यानेच होईल असं स्पष्ट शब्दात सांगितलं. पण जाती धर्मातला आपसातला वाद आपापसात मिटवण्याची मुभा ह्या बेटावर राहणाऱ्या किंवा राहू इच्छिणाऱ्या प्रत्येकालाच कंपनीने दिली असल्याचा पुनरुच्चार केला.
2: पाचवी मागणी, नीमा पारेख याला त्याचा माल त्याच्या मालकीच्या जहाजातून मुंबईच्या गव्हर्नरच्या पूर्व परवानगीने त्याला योग्य वाटेल त्या बंदरातून इतर कोणत्याही बंदरात विक्रीसाठी नेण्याची मुभा असावी, त्याकरता कोणत्याही प्रकारचे कर किंवा शुल्क आकारू नयेत. या मागणीवर नंतर विचार करण्याचं आश्वासन कंपनीने दिलं.
1: सहावी मागणी, जर एका वर्षाच्या मुदतीत बाहेरून मागवलेल्या संपूर्ण मालाची नीमा पारेख इथे विक्री करू शकला नाही तर शिल्लक माल त्याला त्याच्या पसंतीच्या कोणत्याही बंदरात विक्रीसाठी पाठवण्याची मुभा असावी आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारची जकात त्यावर आकारू नये. ही मागणी मान्य न करता सुरुवातीच्या 2 वर्षांसाठी पारेख यांना जकातीतून सूट देण्याचा

0: आश्वासन देण्यात आलं.
1: सातवी मागणी, जर नीमा पारेख याने आणि त्याच्या जाती धर्मातील इतर कुणीही दुसऱ्या कुणा व्यक्तीला कर्जाऊ रक्कम दिली असेल आणि जर का ती व्यक्ती त्यांच्या कर्जाची परतफेड करू शकली नाही तर कायद्याने रक्कम वसूल करताना नीमा पारेख यांनी दिलेल्या कर्जाची रक्कम फेडण्यास प्राथमिकता दिली जाण्याची हमी द्यावी. या मागणीला प्रतिसाद देताना कंपनीनं पुन्हा एकदा कायद्यानं न्याय करण्याचा पुनरुच्चार केला.
0: आणि आठवी मागणी, मुंबईत युद्धजन्य परिस्थिती अथवा जान मालाला धोका उत्पन्न होईल अशी कोणतीही परिस्थिती उद्भवली तर नीमा पारेख याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या, त्याच्या संपत्तीच्या आणि त्याच्या मालाच्या सुरक्षिततेसाठी मुंबईच्या किल्ल्यात जागा उपलब्ध करून द्यावी, ही अट कंपनीने मान्य केली.
1: या अटीं व्यतिरिक्त नीमा पारेखला आणि त्याच्या कुटुंबियांना मुंबईत सन्मानानं वागवण्यात यावं, घोडा, पालखी, टांगा, छत्री वापरण्याची परवानगी मिळावी, कुटुंबियांच्या संरक्षणासाठी नेमलेल्या नोकरांना तलवार आणि खंजिरासारखी शस्त्र बाळगण्याची मुभा असावी, त्यांना मुंबईत नारळ, सुपारी, पान इत्यादी जिन्नस विकत घेण्याचे अथवा विक्री करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असावे, अशाही काही बालिश अटी होत्या. या मागण्यांकडे कायद्यातील तरतुदींप्रमाणे पाहिलं जाईल असं कंपनीनं स्पष्टपणे कळवलं.
2: आज आपण ऐकत होतो नीमा पारेखच्या गोष्टीचा तिसरा भाग. उद्या ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

0: आपण ऐकत होतो अज्ञात मुंबई क्रमशः वाचन. आज आपण ऐकला भाग 58. 9:10 झाली आहेत. गीतबहार, चित्रपट संगीत.
1: सुरू कशाने होते शिक्षण? ते नाही, संगीताचा आरंभ कसा? संगीताचा आरंभ असा, सा रे ग म प ध नी सा. कळलं?
2: नाही कळलं.
1: थांबा, आणि सोपं करूया.

0: सुदेश भोसले, अनुपमा देशपांडे आणि श्रीकांत कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत प्रवीण दवणे यांचं होतं. चित्रपट अपराधी आणि संगीत दिलं होतं ऋषीराज यांनी. गीतबहार चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क राहा.

वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलं होतं. संगीतकार अशोक पत्की आणि चित्रपट मामला पोरींचा. या गीताबरोबरच श्रोते हो गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. यानंतर चित्रपट संगीत आपण ऐकणार आहोत सकाळी 10 वाजता.

0: सुचित्रा भागवत यांनी गायलेलं अनिल शेंडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार माधव भागवत आणि भावधारा कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत.
1: तुझे मन ओघळले माझ्यावर, माझ्या पाशी मागत होते एक पाऊस एक सर. थेंभर तुझे मन, थेंभर तुझे मन ओघळले माझ्यावर, माझ्या पाशी मागत होते एक पाऊस एक सर. थेंभर.

0: आणि आता चित्रपट संगीत ऐकूया. गीतबहार.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं गुपचूप गुपचूप या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मधुसूदन कालेलकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी.

अशा भोसले आणि सहगायिकांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट गरीबा घरची लेक आणि संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी.

श्रेया घोषाल आणि सहकलाकारांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अजय अतुल यांनी दिलं होतं आणि चित्रपट चंद्रमुखी. गीतबहार या कार्यक्रमात आपण चित्रपट संगीत ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

वैभव जोशी यांच्या गीताला संगीत दिलं होतं शुभाजीत मुखर्जी यांनी. चित्रपट बटरफ्लाय आणि गायिका होत्या वैशाली वाणे.

पाहिजे जातीचे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. उमा कुलकर्णी यांचं हे गीत होतं. अन्वेषा यांनी संगीत दिलं होतं आणि गायक होते ऋषिकेश रानडे. कार्यक्रमात शेवटी या चित्रपटातलं आणखी एक गीत.

अन्विषा आणि ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं उमा कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट पाहिजे जातीचे, संगीत होतं अन्विषा यांचं. आणि याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित अरविंद पारीख यांचं सतारवादन राग देसी तोडी. विलंबित गत 3 तालात, मध्यलय गत झपतालात आणि द्रुतगत 3 तालात, त्यांना तबला साथ अनुतोष देघरिया यांची. पंडित अरविंद पारीख यांचं सतारवादन राग देसी तोडी.

पंडित अरविंद पारिख यांचं सतारवादन आपण ऐकलं, राग देसी टोळी. त्यांना तबला साथ केली होती अनुतोष देगारिया यांनी. श्रोते हो, शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, ठीक 11:05 आपण ऐकू शकाल कार्यक्रम सहज संवाद. पावसाशी निगडीत सर्व गोष्टींविषयी आज आपण या कार्यक्रमात बोलणार आहोत. श्रोतेसुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात, तर अवश्य ऐका. तर आता थोड्याच वेळात म्हणजेच सकाळी 11 आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत थोड्याच वेळात.

0: सहज संवाद
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या सहज संवाद या कार्यक्रमात मी आपल्याबरोबर आहे हर्षदा कुलकर्णी. श्रोते हो, आपण प्रत्येक जणच पावसाची अगदी आतुरतेने वाट बघत होतो. खरं तर तीव्र उन्हाळा, प्रचंड उकाडा यामुळे आपण त्रस्त झालो होतो. त्यामुळे जून महिना कधी उजाडतोय आणि पाऊस सुरू होतोय याची अगदी चातकाप्रमाणे आपण वाट बघत होतो. आणि हो, अनेक ठिकाणी खेड्यापाड्यांमध्ये, अगदी शहरांमध्ये सुद्धा पाण्याची तीव्र टंचाई सुद्धा निर्माण झाली होती. अखेर जून महिना संपता संपता विलंबाने का होईना पावसाने दमदार हजेरी लावली आणि आपण प्रत्येक जणच हर्षून गेलो, हो ना? श्रोते हो, असा उशिराने आलेल्या पावसाविषयी कवी अनिल काय म्हणतात माहितीये का? असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती कपाळीच्या घामामध्ये मिळवावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती कपाळीच्या घामामध्ये मिळवावा. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाचा विषय तुमच्या लक्षात आला असेलच. आज आपण पाऊस आणि पावसाशी निगडीत सर्व गोष्टी म्हणजे निसर्ग, शेती, पर्यटन, पर्यावरण, कविता, गाणी, जलसंधारण, खाद्यभ्रमंती आणि आरोग्य आणि हो, बालपणीच्या आठवणीसुद्धा अशा पावसाच्या अनेक पैलूंविषयी बोलणार आहोत. छानशा गीताने कार्यक्रमाची सुरुवात आणि वातावरण निर्मिती करूया.

पाऊस म्हणजे केवळ ऋतू नाही, तर तो आशेचा, नव्या सुरुवातीचा आणि जीवनाला समृद्ध करणारा असा उत्सव आहे. श्रोतेहो, पावसाचं हे वातावरणच भन्नाट असतं. आभाळासोबत मनही भरून येतं. हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात जपलेल्या अलवार भावना जाग्या होऊ लागतात. मातीचा सुगंध तन मन मोहरून टाकतो. तृप्त झालेली धरणी हिरवा शालू पांघरते. पावसात चिंब भिजताना असंख्य गोष्टी मनात पिंगा घालू लागतात. वेगवेगळी रूपं घेऊन आलेला पाऊस कवितेतून गाण्यातून उमटू लागतो. कधी हळूवार, कधी धसमुसळा, कधी मन धुंद करणारा, तर कधी व्याकुळ करणारा. ऐकूया शंकर महादेवन यांच्या स्वरात हे गीत.

श्रोते हो, तुम्ही कार्यक्रमात सहभागी होऊ शकता 11:40. त्याआधी आपण कार्यक्रमात छान छान माहिती आणि गाणी ऐकणार आहोत. आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आपल्याला माहितीच आहेत, 45 15 41 29 आणि

41-15-41-30 मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा एसटीडी कोड लावावा. तर अवश्य आपल्या आठवणी आम्हाला सांगा कार्यक्रमात सकाळी 11:40. श्रोते हो, आपली आणि पावसाची गट्टी तर लहानपणीच जमलेली असते. ये रे पावसा नाचरे मोरा या गाण्यांनी तर अनेक पिढ्यांना लळा लावलाय. ही गाणी ऐकली की बालपण जागं होतं. आपण आपल्याला समजायला उमजायला लागल्यापासूनच पावसाशी नातं जोडलेलं असतं. तो आपल्याबरोबरच मोठा होतो, तरुण होतो आणि वेगळ्या रूपात वेगळ्या ढंगात तो आपल्या मनात रुजायला लागतो. प्रत्येकानेच बालपणातील पाऊस जपून ठेवलेला असतो. मंगेश पाडगावकरांनी वेंगुर्ल्याचा पाऊस या कवितेत पावसाचे जे वर्णन केले आहे ते कुणालाही आपल्याच बालपणातील वाटेल. पाडगावकर म्हणतात, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. बालपण माझं सगळं भिजवलं त्याने, बालपण माझं सगळं भिजवलं त्याने, आईसारखं मला थोपटून निजवलं त्याने. मला जाग येईल म्हणून हळूच निघून जायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. अगदी छान कविता आहे आणि डोळ्यासमोर बालपण उभं राहिलंय, नाही का? काळ्या काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, काळ्या काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, पांढरा शुभ्र बगळा होऊन माझं मन उडायचं. अशी पाडगावकरांसारखी आपली अवस्था होते, हो ना? ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं देवबाप्पा या चित्रपटातील हे गीत.

0: श्रोतेहो, पावसाळा जितका आनंद देणारा आहे तितकीच या ऋतूत आरोग्याची काळजी घेणंही आवश्यक आहे. तर ही काळजी कशी घ्यायची हे आपल्याला सांगताहेत डॉक्टर अमृता वसंत पेडणेकर. त्या BAMS MD पंचकर्म असून सध्या मुंबईच्या राआ पोद्दार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात निवासी वैद्य म्हणून कार्यरत आहेत. तर ऐकूया त्या काय सांगतायत ते.
1: श्रोते हो, उन्हाळ्याच्या प्रचंड उकड्यानंतर जेव्हा पावसाचा पहिला थेंब जमिनीवर पडतो ना, तेव्हा मन अक्षरशः प्रसन्न होतं. मातीचा सुगंध, हिरवागार निसर्ग, गार वारा आणि मग त्यात गरमागरम चहा आणि भजी, हे सगळं कोणाला आवडत नाही. पण या सगळ्या आनंदाबरोबरच एक गोष्ट आपण विसरून चालणार नाही, ती म्हणजे आपल्या आरोग्याची काळजी. कारण पावसाळा जितका आनंददायी असतो तितकाच तो काही आजारांनाही निमंत्रण देणारा असतो. आता तुम्ही म्हणाल, नेमकं असं का होतं? तर याचं कारण म्हणजे पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता वाढते, पाणी दूषित होण्याची शक्यता वाढते आणि त्यात आपल्या शरीराची पचनशक्ती सुद्धा थोडी कमी झालेली असते. त्यामुळे संसर्ग लवकर होतो आणि आजारांची शक्यता वाढते. सामान्यपणे या काळात सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, व्हायरल इन्फेक्शन, अजीर्ण, जुलाब, उलट्या असे आजार दिसून येतात. याशिवाय पाणी साचल्यामुळे डासांची पैदास वाढते आणि त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचा धोका वाढतो. पण काळजी करण्याचं कारण नाही, कारण काही छोट्या छोट्या सवयी अंगीकारल्या तर आपण यापैकी बरेच आजार टाळू शकतो. सर्वात आधी तर पिण्याच्या पाण्याची काळजी घ्या. शक्यतो उकळून किंवा शुद्ध केलेलंच पाणी प्या. जेवण नेहमी ताजं आणि गरम खा. बाहेरचे उघडे पदार्थ, शिळं अन्न किंवा कापून ठेवलेली फळं खाणं टाळा. मंडळी, पावसात भिजायला सगळ्यांनाच आवडतं, पण भिजल्यानंतर ओले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नका. शक्य तितक्या लवकर कोरडे कपडे घाला. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराच्या आजूबाजूला कुठेही पाणी साचू देऊ नका, कारण अशा साचलेल्या पाण्यात डासांची वाढ होते आणि त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. आता आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहिलं तर पावसाळ्याला वर्षा ऋतू असं म्हणतात. आयुर्वेद सांगतो की या काळात आपल्या शरीरातील अग्नी म्हणजेच पचनशक्ती मंदावलेली असते. त्यामुळे या काळात आहार आणि दिनचर्या योग्य ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. आता प्रश्न पडेल, मग खायचं तरी काय? तर शक्यतो हलका, गरम आणि सहज पचणारा आहार घ्या. मुगाचं वरण, भात, भाज्या, सूप यांचा आहारात समावेश करा. तळलेले, तेलकट, अतिथंड आणि जड पदार्थ शक्यतो कमी खा. आयुर्वेदामध्ये म्हटलं आहे की रोग हा सर्वे अपि मंदे अग्न, म्हणजेच अग्निमांद्य पचनशक्ती कमी असणं हे सर्व आजारांचं मूळ आहे. पण पचनशक्ती चांगली राहिली तर अनेक आजार आपोआप दूर राहतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेदामध्ये प्रत्येक ऋतूनुसार शरीर शुद्ध आणि निरोगी ठेवण्यासाठी पंचकर्म सांगितलं आहे. त्यामध्ये पावसाळ्यात विशेष महत्त्व दिलं जातं ते बस्ती या उपक्रमाला. वर्षा ऋतूमध्ये वाढलेल्या वातदोषाचं शमन करण्यासाठी बस्ती अत्यंत उपयुक्त मानली जाते. अर्थात प्रत्येकाने स्वतःहून बस्ती करून घ्यायची नाही, तर हा उपचार तज्ज्ञ आयुर्वेद वैद्यांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या देखरेखीखालीच केला जातो. त्यामुळे ज्यांना वारंवार सांधेदुखी, कंबरदुखी किंवा इतर वातप्रधान समस्या असतील त्यांनी आपल्या जवळच्या वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा. श्रोते हो, शेवटी एवढंच सांगेन की पाऊस नक्की एन्जॉय करा, पण त्याचबरोबर आपल्या आरोग्याचीही तितकीच काळजी घ्या. कारण शरीर निरोगी असेल तरच प्रत्येक ऋतूचा आनंद मनापासून घेता येतो. योग्य आहार, स्वच्छता, नियमित दिनचर्या आणि आयुर्वेदाने सांगितलेली ऋतूचर्या पाळा. आवश्यकतेनुसार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्माचाही लाभ घ्या. स्वतः निरोगी राहा आणि आपल्या कुटुंबालाही निरोगी ठेवा. धन्यवाद.
0: धन्यवाद डॉक्टर, तुम्ही अतिशय उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगितलीत आणि आमच्या श्रोत्यांना छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.

0: श्रोते हो, आजच्या सहज संवाद या कार्यक्रमात मी आपल्याबरोबर आहे हर्षदा कुलकर्णी. आणि पावसाशी निगडीत सर्व गोष्टींविषयी आजच्या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत. श्रोते हो, पाऊस हा निसर्गाने दिलेला अतिशय अमूल्य असा ठेवा आहे. पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो, पण त्यातील मोठा भाग वाहून जातो. जर हेच पाणी योग्य पद्धतीनं साठवून ठेवलं तर उन्हाळ्यात पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. पावसाच्या पाण्याची साठवणूक म्हणजे केवळ पाणी साठवणे नव्हे तर भविष्यातील पिढ्यांसाठी जलसंपत्ती जपण्याची जबाबदारी आहे. तर याविषयी आपली एक सखी आहे, ती काय सांगते ते आता ऐकूया. त्यांच्या सोसायटीमध्ये पावसाच्या पाण्याची साठवणूक कशी केली जाते याविषयी आता जाणून घेऊयात आपल्या सखीकडून.
1: नमस्कार, मी पंकजा पुसाळकर कोल्हापूरमध्ये राहते. पाण्याचा कमी वापर आणि पाण्याची साठवणूक ह्या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक आहेत असं मला वाटतं. निसर्ग चक्राप्रमाणे निसर्ग आपल्याला पावसाच्या माध्यमातून खूप पाणी देतो, पण त्या पावसाच्या पाण्याच्या साठवणुकीबाबत मात्र आपण जागरूक नाही आहे. पण आमच्या सोसायटीनं रेन वॉटर हार्वेस्टिंग ही प्रणाली अवलंबली आहे. यामुळंच पूर्ण सोसायटीला पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं नाही आहे. ही खूप महत्त्वाची बाब मला सांगावीशी वाटते. रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाच्या पाण्याची साठवणूक ही प्रणाली सोसायटी जवळपास 9 ते 10 वर्ष वापरत आहे. जवळपास 140 फ्लॅट्सची आमची सोसायटी आहे. पावसाच्या पाण्याची साठवणूक केल्यामुळं उन्हाळ्यात पाण्याच्या टँकरची गेल्या 9 वर्षात गरज पडली नाही. सोसायटीत 3 विंग आहेत. प्रत्येक विंगच्या गच्चीत जे पाणी साठतं ते पाईपच्या माध्यमातून जमिनीत मध्ये मुरवलं जातं. यामध्ये फिल्टर पण बसवलाय, जेणेकरून झाडाची पानं असू देत किंवा काही जो कचरा असतो आपला तो वेगळा होण्यास मदत होते. आणि जेव्हा पाणी जमिनीत मुरतं तेव्हा जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. याचा आणखीन एक फायदा म्हणजे जमिनीत पाण्याची पातळी वाढल्यामुळं बोरवेलमधून जे पाणी उपसा होतं त्यासाठी वीज पण कमी प्रमाणात लागते. यामुळेच ऊर्जेचा कमी वापर होतो. एक रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळं पाण्याची साठवणूक तर होतेच, पण विजेची पण बचत होते. पर्यावरणाच्या संवर्धनाकरिता हे एक छोटं पाऊल सोसायटीनं घेतलं आहे. मुख्य म्हणजे ही प्रणाली बसवण्यासाठी सोसायटीने एकदाच गुंतवणूक केली, याचा मेंटेनन्सही फारसा नाहीये. गेल्या 9 ते 10 वर्षात पाण्याची, विजेची आणि पर्यायाने खर्चाची देखील बचत झाली आहे. अशी बचत करणारी ही प्रणाली सर्वांनी अवलंबली पाहिजे हे मी आज आवर्जून सांगेन. धन्यवाद.
0: धन्यवाद पंकजाताई, तुम्ही खूप छान माहिती सांगितली आणि याचा नक्कीच श्रोतेसुद्धा अवलंब करतील आणि त्यांना या माहितीचा नक्कीच उपयोग होईल. धन्यवाद.

खरंच श्रोते हो, आपण प्रत्येकाने एक छोटंसं पाऊल उचललं ना तर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. प्रत्येक थेंब मौल्यवान आहे ही भावना मनात ठेवून पावसाच्या पाण्याचं जर संवर्धन केलं तर भविष्यातील पाण्याचं संकट मोठ्या प्रमाणात कमी करता येईल. चला तर या पावसाळ्यात पावसाचा आनंद तर घेऊयाच, पण त्याचबरोबर प्रत्येक थेंब जपण्याची जबाबदारीही स्वीकारूया.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: सहज संवाद या कार्यक्रमात आज आपल्याबरोबर मी आहे हर्षदा कुलकर्णी. तर श्रोतेसुद्धा आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. सुरुवातीला एक संदेश ऐकूया, त्यानंतर एक गीत ऐकूया आणि मग श्रोतेसुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊ शकते.
4: बदला बदला सवय बदला.
5: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
4: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, निसर्गाच्या रौद्र आणि सुंदर रूपाचा मानवी भावनांवर होणारा परिणाम दर्शवणारी एक उत्कृष्ट कलाकृती म्हणजे संगीत सौभद्र या नाटकातील एक अजरामर नाट्यपद नवमेघांनी आक्रमिले, जे गौड मल्हार रागावर आधारित आहे. त्यात ऐकूया नाट्याचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर यांची रचना. पाऊस आणि विरहामधून येणारी व्याकुळता यांचा संबंध अगदी प्राचीन काळापासून आहे हे या पदातून कळतं. पावसाळ्यातील विरही मनाच्या भावनांचे सुंदर आणि काव्यात्मक वर्णन म्हणजे हे पद. आता ऐकूया.

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

श्रोते हो, आपला देश कृषी प्रधान आहे. आपली शेती ही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे पाऊस हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यांसमोर हिरवीगार शेतं, डोलणारी पिकं आणि आनंदित शेतकरी उभा राहतो. पाऊस हा बळीराजासाठी आशेचा एक किरण असतो. आपल्या ताटातील अन्नामागे, प्रत्येक खासामागे पावसाची कृपा आणि बळीराजाचे कष्ट दडलेले असतात. पावसाचा प्रत्येक थेंब त्याच्यासाठी सोन्याहून मौल्यवान असतो. आजच्या काळात हवामान बदलामुळे शेतीसमोर नवी आव्हानं उभी राहत आहेत. म्हणूनच पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन, शेततळी, जलसंधारण, ठिबक सिंचन आणि आधुनिक शेती पद्धती यांना अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जपला तर शेतीचं भविष्य अधिक सुरक्षित होईल, यात मात्र शंका नाही.

0: श्रोत्यांचा फोन येतोय, बघूया कोणाचा फोन येतोय.
1: हॅलो.
0: हा बोला.
1: नमस्कार. हर्षदाताई, अरुणा जोशी.
0: अरुणाताई बोला.
1: पावसाची कविता एक म्हणून दाखवते तुम्हाला.
0: हो हो चालेल. अगदी
1: पण विषय पावसाचा घेतलाय आणि चिंब भिजून टाकला आम्हाला पावसाच्या गाण्यांनी मस्त.
0: हो ना.
1: आता मी माझी एक कविता आपल्याला ऐकवते.
0: अवश्य.
1: पाऊस पाऊस बालपणीचा येरे येरे पावसा म्हणत नाचणारा. पाऊस बालपणीचा येरे येरे म्हणत नाचणारा. नवी छत्री नवा रेनकोट नवे बूट मिरवणारा. नवी छत्री नवा रेनकोट नवे बूट मिरवणारा. पाऊस तरुणपणीचा पाऊस तरुणपणीचा प्रीत सरीत चिंब भिजणारा मिलनात सुखावणारा. प्रीत सरीत चिंब भिजणारा मिलनात सुखावणारा विरहात झुरणारा. मिलनात सुखवणारा विरहात झुरणारा हिरवाईची स्वप्ने पाहणारा. हिरवाईची स्वप्ने पाहणारा पाऊस वार्धक्यातला. पाऊस वार्धक्यातला गतस्मृतीत रमणारा. गतस्मृती

0: गीत रमणारा, जीवलगांच्या भेटीसाठी तळमळणारा.
1: वा वा.
0: जीवलगांच्या भेटीसाठी तळमळणारा, थकलेल्या डोळ्यांनी पहिलं तीर पाहणारा, थकलेल्या डोळ्यांनी पहिलं तीर शोधणारा. पाऊस सर्वच वयातला, पाऊस सर्वच वयातला, सुखात सामील होणारा, दुःखात अश्रू ढाळणारा.
1: वा वा.
0: सुखात सामील होणार.

0: हे मस्त छान अगदी
1: तरसा पाऊस वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला
0: सुखावून
1: साथ
0: जातो.
1: देत असतो.
0: खरंय. खूप छान, अगदी
1: धन्यवाद.
0: सुंदर कविता म्हटली तुम्ही.
1: बराच
0: छान
1: फोन लावला पण
0: हो.
1: काहीतरी टेक्निकल इश्यू झाला होता मला वाटतं,
0: संपर्क होऊ शकला नाही. पाऊस सुद्धा जास्त आहे ना. धन्यवाद अरुणाताई.
1: बरोबर,
0: छान वाटलं.
1: आवडली का कविता?
0: खूप खूप आवडली. तुमच्या कविता छानच असतात. छान, खूप आवडली.
1: धन्यवाद.
0: हां, धन्यवाद. श्रोते हो, पाऊस हा आपल्या संस्कृतीचाही अविभाज्य भाग आहे. आपल्याकडे पूर्वी एक म्हण प्रचलित होती, आषाढी आणि सण हाकारी. खरंच आषाढ महिना हा पुढील साऱ्या सणांना हाकारी देतो. सणांची रेलचेल सुरू होते. श्रावणातील नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, कृष्ण जन्माष्टमी या सणांमध्ये पावसाचं आणि निसर्गाचं एक वेगळंच सौंदर्य अनुभवायला मिळतं. खरंच पाऊस संस्कृती, परंपरा आणि एकमेकांशी जोडणारे सणही घेऊन येतो. म्हणून पावसाचा प्रत्येक थेंब आणि प्रत्येक सण हा आनंद, कृतज्ञता आणि एकतेचा उत्सव आहे.

0: हेलो। हाँ बोला।
1: हेलो,
0: हाँ कौन बोलते?
1: हाँ मी शलाका गाडगे.
0: हाँ बोला शलाका ताई।
1: हाँ मी कल्याण बोलते.
0: अगदी थोडक्यात बोला। हाँ कार्यक्रमाची वेळ 5च मिनिट आहे। हो।
1: दोन गाडी म्हणजे एक घनघन माला
0: हाँ
1: आणि दुसरं रिमझिम पाऊस पडे सारखा.
0: हाँ बरं, वेळ झाला तर अवश्य लावी, नाहीतर आज दिवसभरात ते गाणं म्हणजे लावली जातील ही गाणी। हाँ तर काय
1: थँक्यू.
0: आठवणी आहेत का तुमच्या अजूनही पावसाच्या? अगदी थोडक्यात सांगा।
1: पावसाची आठवणी म्हणजे काय? पावसात 6 जुलै 26 जुलैचा पाऊस सगळ्यांच्या स्मरणात आहे.
0: हो।
1: कारण 26 जुलैला आम्ही देखील मी सर्व्हिस करत होते तेव्हा दादर स्टेशन वरती मी अख्खा रात्र थांबले होते.
0: हो का? बर, आणि मग घरी कधी पोहोचलात तुम्ही?
1: आठवण आयुष्यभर लक्षात राहील.
0: हो ना, घरी कधी पोहोचलात?
1: घरी आम्ही नाही, मम्मी दादरलाच आमच्या ओळखीच्यांच्याकडे गेले. कारण घरी गाड्याच बंद होत्या, गाड्याही बंद होत्या आणि स्टेशनच्या बाहेर पडता येत नव्हतं.
0: पावसाचं अतिशय रौद्र रूप आपण सगळ्यांनीच अनुभवलं नाही का?
1: आणि मग दुसऱ्या दिवशी आमचे ओळखीचे होते त्यांच्याकडे गेले.
0: बर, तर अशी आठवण आहे,
1: आठवण आहे. 26 जुलैच्या सगळ्यांजवळ खूप आठवणी आहेत.
0: हो, खरंय। हा धन्यवाद शलाका ताई, धन्यवाद।
1: थँक्यू.

श्रोते हो, आजच्या सहज संवाद या कार्यक्रमात आपण पावसाच्या अनेक रंगांचा आनंद घेतला. पाऊस आपल्याला निसर्गाशी जोडतो, माणसांशी जोडतो आणि स्वतःशीही जोडतो. चला या पावसाळ्यात आनंदही जपूया आणि निसर्गही जपूया. कार्यक्रमात सहभागी झालेल्या श्रोत्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह आणि एका नव्या निवेदकासह. तोपर्यंत मी हर्षदा कुलकर्णी या कार्यक्रमापुरता आपला निरोप घेते. नमस्कार. मध्यानीचे 12 वाजता थोड्याच वेळात वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल.

0: ऐकूया जनीचे बोल, स्वानंदाचे डोल. संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम. लेखन आणि निवेदन प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी, सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: वनिता मंडळ, या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, दरवर्षी हजारो वारकरी पांडुरंग भेटीची आस मनात ठेवून लाखो मैल पायी वारी करतात. या वर्षीही त्याला अपवाद नाही. यावेळी सुद्धा वारी मार्गाच्या दुतर्फा वड, पिंपळ, कडुलिंब यासारख्या सावली देणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करून ग्रीन कॉरिडॉर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पालखी तळांवर संरक्षक भिंती, पालखी कट्टे, कायमस्वरूपी स्वच्छतागृह, हँगर व्यवस्था आणि हाय माल्ट प्रकाश योजना उभारण्यात आलेली आहे. श्रोते हो, कालच म्हणजे 7 जुलैला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं श्री क्षेत्र देहू पुणे इथून प्रस्थान झालं आणि आज म्हणजे 8 जुलैला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झाले. या निमित्त वनिता मंडळ या आपल्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत जनाबाईंच्या कर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल, स्वानंदाचे डोल. लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा.

भूलोकेचं वैकुंठ असणाऱ्या पंढरी नगरीमध्ये विठ्ठल नामाचा अखंड गजर चालू आहे. अवघी पंढरी नगरी भक्तिरंगामध्ये नाहून गेली आहे. आणि एक परकरी पोर एका वाड्याच्या दाराशी उभं राहून मोठ्या आश्चर्यानं हे सगळं बघतीये. ती अगदी हरखून गेलीय. कोण आहे ही परकरी पोर? ही आहे जनी. चला तर 13व्या शतकातल्या पंढरपुरात जाऊयात. मराठवाड्यातल्या परभणी जवळच्या गंगाखेड गावातल्या दमा आणि करुंडबाई यांची जनी ही एकुलती एक मुलगी. अगदी लहानपणीच मातृछत्र हरपलं आणि वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी परभणीवरून

पंढरपूरला दामाशेट यांच्याकडे तिच्या वडिलांनी तिला आणलं. दामाशेट म्हणजे संत नामदेवरायांचे वडील. बघा, परभणी ते पंढरपूर असा जनाबाईंचा हा पहिला प्रवास झाला. आणि मग ही जनी संत नामदेवरायांच्या कुटुंबात अगदी सामावून गेली. ती स्वतःला 15वी जनी म्हणते. 15वी जनी म्हणजे काय? तर या कुटुंबामध्ये आधी 14 सदस्य आहेत. संत नामदेव आणि त्यांची पत्नी राजाई, नामदेवांची आई गोणाई आणि वडील दामाशेठ, नामदेवांची 4 मुलं आणि 4 सुना, एक बहीण आणि एक कन्या, असं 14 जणांचं हे कुटुंब. आणि त्या कुटुंबामध्ये ही 15वी जनी. सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की मराठी स्त्री संत कवयित्रींची संख्या ही भारतातल्या इतर प्रांतांपेक्षा जास्त आहे. आणि हीच जनाबाई स्वतःला नामयाची दासी जनी असंही म्हणवते. ही तिची स्वनामधन्य मुद्रा आहे.

0: नाम याची दासी जनी, ही जनी नामदेवांपेक्षा वयानं मोठी आहे, पण तिच्या जीवनात संत नामदेवांचा संपर्क आला हा तिच्या आयुष्यातला सौभाग्य योग होता। म्हणूनच ती म्हणते,
1: धन्य माय बाप नामदेव माझा, धन्य माय बाप नामदेव माझा, तेने पंढरी राया दाखविले, होते जगामध्ये निंद्य, ते त्वा जगात केले वंद्य।
0: नामदेव रायांनीच जनाबाईंना नाममंत्र आणि वत्सल भक्तीची दीक्षा दिली। तिच्या मनातल्या सूक्ष्म रूपातल्या आध्यात्मिक अंकुराला नामदेवांकडेच अनुकूल वातावरण लाभलं। नामदेवांच्या संगतीमध्येच तिला आध्यात्मिक अधिकार मिळाला। म्हणूनच ती सांगते त्यांच्या चरित्रातल्या सुद्धा घटना, या घटनांचं सविस्तर वर्णन ती करते। ती म्हणते, गोणाईने नवस केला, देवा पुत्र देई मला, ऐस

हीच जनाबाई दिवाळीच्या सणाचा एक प्रसंग रंगवताना असं म्हणते, सण दिवाळीचा आला, नामा देवळासी गेला, हाती धरुनी देवासी चला।

संत नामदेवांशी तिचं जन्मोजन्मीचं आणि युगायुगाचं नातं आहे. तिच्या अस्तित्वाला अर्थच मुळी नामदेवांमुळे मिळालेला आहे. म्हणूनच आपले पूर्वजन्म सांगताना ती म्हणते, सत्ययुगामध्ये नामदेव प्रल्हाद होते तर मी त्यांची पद्मिनी दासी होते. त्रेतायुगामध्ये नामदेव अंगद होते तर मी मंथरा दासी होते. द्वापार युगामध्ये नामदेव उद्धव होते आणि मी कुब्जा होते. तर कलियुगामध्ये ते नामदेव आहेत आणि मी त्यांची दासी जनी. हिरण्यकश्यपाचे कुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी नामे माझे श्रेष्ठ दासीचे पद. दुसरा जन्म त्यांचा अंगद राम भक्त, मंथरा नाम माझे माथा तिथली लाथ. गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव, गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव. कुब्जा नाम माझे उद्धरिले स्वभाव. कलित नाम देव विठ्ठल चिंतनी, कलित नाम देव विठ्ठल चिंतनी. त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी, त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी. अशा नामदेवांच्या घरी आल्यानंतर विविध कामं ती करते आहे. आणि एक प्रसंग आहे, ती जात्यावर ओव्या म्हणते आहे दळण दळता दळता. बघा हा, वरवर बघताना अतिशय साध्या सोप्या वाटणाऱ्या अशा या जात्यावरच्या ओव्या, पण नेहमीच्या ओव्यांप्रमाणे त्यामध्ये प्रापंचिक कटकटी नाहीत, सासू सुनांच्या तक्रारी सुद्धा नाहीत. यामध्ये एक गूढ असा आध्यात्मिक अर्थ भरलाय. काय म्हणतात बरं जनाबाई? त्या म्हणतात,

0: आपल्या दैनंदिन जीवनाची अध्यात्माशी सांगड हे जनाबाईंच्या अभंगाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. मला तर जनाबाई या कर्मयोगिनी जनाबाई वाटतात.
1: सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी.
2: तर नरहरी सोनार म्हणतात, देह बागे सरी जाणे अंतरात्मा नाम सोने.
0: आणि जनाबाई म्हणतात, दळिता कांडिता तुझा गाईन अनंता.

0: पण एक परकरी पोर आहे, लहान आहे, कुणाशी बोलणार? आजच्या भाषेमध्ये म्हणायचं तर आपलं सुख दुःख कुणाशी शेअर करणार? तेव्हा ती म्हणते,
1: माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजसी अभेरू, मती मंद मी तुझी दासी, ठाव द्यावा पायापाशी, ठाव द्यावा पायापाशी।

बघा, जनाबाईंनी रूढार्थानी प्रपंच केला नाही, पण प्रपंचातली सगळी नाती त्यांनी विठ्ठलामध्येच पाहिली। दळण कांडण असेल, धुणी भांडी असेल, गोऱ्या थापण असेल, शेणानी घर सारवणं असेल, जनाबाईंचा स्वभाव मुळातच कष्टाळू आहे आणि देवाचं मानुषीकरण केलंय त्यांनी। म्हणून त्या म्हणतात, झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी,

0: आणखी एक गमतीशीर प्रसंग जनाबाई त्यांच्या अभंगामध्ये नोंदवतात आणि अगदी ऐकता ऐकता सहज म्हणून आपल्या पण चेहऱ्यावर स्मितहास्य येतं. जनाबाई म्हणतात, जनी डोईने गांजली, जनी डोईने गांजली, विठाबाई धावी आली. देव हाते बुचडा सोडी, देव हाते बुचडा सोडी, उवा मारी तसे तातडी. केस विंचरुनी मोकळे केले, केस विंचरुनी मोकळे केले, जनी म्हणे निर्मळ झाले. आई आणि मुलाचं किंवा आई आणि मुलीचं नातं कसं असतं हे आपल्याला यामध्ये बघायला मिळतं.
1: एके दिवशी नहावयास पाणी नव्हते विसणास, देव धावो निया आले, शीतल उदक घे घे बोले. आपुल्या हाती विसणी घाली जनीच्या डोळी पाणी, आपुल्या हाते वेणी घाली, जनी म्हणे माया आली, जनी म्हणे माया आली.
0: किती उत्कट नाट्य हे. आणि बघा, देव तिच्या सवे नाही तर तिच्यातच आहे याची तिला खात्री आहे. तिचा भक्तीचा अधिकारच इतका आहे की ती देवाशी तद्रूप झाली आहे. ती म्हणते, देव खाते देव पिते, देवावरी मी निजते.

0: इतकंच काय तर एखाद्या प्रियकराप्रमाणे किंवा पतीप्रमाणे सुद्धा तिने हे नातं अनुभवलंय बर का।
1: विठ्ठल आपल्या दरिद्री घरात येणार, त्याचा योग्य पाहुणचार आपण करू शकणार नाही या जाणीवेनं ती खंतावते। पण ऐन मध्यरात्री रुक्मिणीचा संग दूर करून केवळ आपल्या प्रेमाखातर तो आपल्यापाशी येतो हे उमजल्यावर आनंदानं फुलूनही येते। तिचा देव तरी कसा, रात्री गुजगोष्टी करता करता झोपून गेला तो उजाडल्यावरही तिथंच झोपलेला। मग जनीच त्याला उठवते, मंदिरात धाडते। एके रात्रीचे समयी देव आले लवलाही, एके रात्रीचे समयी देव आले लवलाही, सुख शेज पहुडले जनी सवे गुज बोले। गुज बोलता बोलता, गुज बोलता बोलता निद्रा आली अवचिता, उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी, उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी।

विठ्ठलाशी कसं बहुपेढी आणि बहुआयामी नातं आहे बघा. एक प्रसंग असा आहे, रोज रोज देवळातलं मिष्टान्न खाऊन देव कंटाळलाय. रोजची पक्वान्न रोजची मिष्टान्न त्याला नको झाली आहेत आणि तो जनाबाईंकडे आला आणि म्हणतो, जनी मला काहीतरी खायला दे ग. दासगणू महाराजांच्या पदामध्ये फार उत्तम असं हे पद आहे. ती म्हणते, अरे मी तुला काय खायला देणार, मी तर नामयाची दासी जनी आहे. तू

0: आणखी एक प्रसंग सांगतात, संत नामदेवांच्या वाड्यामध्ये श्री पांडुरंग आलेत. नामदेवांचा अधिकारच तेवढा आहे. सर्वांनी श्री विठ्ठलांना नमस्कार केला, पण विठ्ठलांची नजर मात्र जनीला शोधतीये. जनी परसदारी कामामध्ये गुंतलेली आहे. तेव्हा श्री विठ्ठल तिला शोधतात, तिच्याबद्दल विचारतात, आणि ती भेटली की तिचं क्षेम कुशल पुसतात आणि हसतातही. एक विलक्षण प्रत्ययकारी असं हे भास दृश्य म्हणजे जनीच्या अभंगाचा गाभा आहे.
1: एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, अवघी पायासी लागली देवे त्यावरी कृपा केली. मी बाहेरी कामासी गुंतले देवे मजला विचारले. बाहेर आहे सव बोलती देव मजला हटकती. हात धुवून जवळी गेले कशी गे जनी देव हसून बोले.
0: किती सुंदर भावदर्शन आहे. जनीचं क्षेम कुशल आणि खुशाली विचारणारा असा हा तिचा सखा पांडुरंग आहे. तिचा हा प्रामाणिक भाव मनाला अगदी भिडतो. स्त्री सुलभ भावना आणि स्त्री हृदयाची स्पंदन सुद्धा जनाबाईंच्या अभंगामध्ये वारंवार बघायला मिळतात. तिने रूढार्थाने संसार केला नाही, पण वात्सल्याचा अखंड झरा तिच्या अभंगातून दिसतो. बाळक्रीडेच्या अभंगामध्ये ती म्हणते,
1: वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी पायी पैंजण आणि वाळे हाती नवनीताचे गोळे. धन्य यशोदाते माय दासी जनी वंदी पाय. घर हिंडते आकाशी झाप घाली पिलापाशी. माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळापाशी.
0: बघा, एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते,

तिच्या या भक्तिभावातून अद्वैताकडे जाणारा हा प्रवास, तिची आध्यात्मिक अनुभूती ही अक्षरशः तिच्या प्रत्येक अभंगामध्ये जाणवत राहते. अनेक वेळेला ती विठ्ठलाला कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत सुद्धा बघते बर का. आजच्या भाषेत बोलायचं तर हा फॅमिली मॅन आहे. कसा आहे हा फॅमिली मॅन? तर निवृत्तीला त्यांनी खांद्यावर घेतलंय. निवृत्तीला खांद्यावर का घेतलं? तर निवृत्ती हा द्रष्टा संत आहे, काळाच्या पुढे बघू शकणारा संत आहे, आणि म्हणूनच तो संपूर्ण वारकरी संप्रदायाला मार्गदर्शक आहे. पुढे जनी म्हणते, पुढे चाले ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊली हे वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करतात, आणि म्हणूनच पुढे चाले ज्ञानेश्वर. आणि मग

म्हणतात मागे मुक्ताई सुंदर. आता ही मुक्ताई खरं तर छोटी आहे वयाने सगळ्यांपेक्षा, मग ती मागे का बरं? तर आपल्यासारखे जे चुकार आणि मागे रेंगाळणारे भक्त असतात ना, त्यांना या भक्तीच्या वाटेवर थोडीशी शिस्त लावून पुढे आणण्यासाठी ती मागे आहे. चला तर ऐकूयात जनाबाईंचा अतिशय सुंदर अभंग.

एके दिवशीचा प्रसंग सांगतात. रात्री विठ्ठल जनीच्या झोपडीत झोपले. दळण दळत होते त्यामुळे शेला आणि माळ काढून ठेवली होती. पण सकाळी देवळामध्ये काकड आरतीची वेळ झाली तेव्हा विठ्ठल घाईघाईनं देवळात गेले. पुजाऱ्यांना पाहिलं तर काय, विठ्ठलाचा शेला नाही आणि माळही नाही गळ्यात. अशा वेळेला पंढरपुरातल्या प्रत्येक घराची झडती घेतली गेली आणि विठ्ठलाचा शेला आणि माळ हे जनीच्या झोपडीत सापडली. त्यावर एक अतिशय सुंदर असं पद आहे.

0: जनाबाईंना सुळावर चढवण्याची आज्ञा झाली. पण जनीच्या अशा आर्त आणि करुण अशा धावा केल्यामुळे विठ्ठलाचंही अंतःकरण द्रवलं आणि त्या सुळाचं पाणी झालं असं सांगतात. लोकसाहित्यामध्ये सुद्धा जनाबाई आणि श्री विठ्ठल यांच्या संबंधाबद्दल खूप गमतीशीर वर्णनं येतात. एक प्रसंग असा आहे, सगळे वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेत. तुम्हा सर्वांना माहितीये की पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी माता नाहीये उभी. अशा वेळेला ते वारकरी रुक्मिणी मातेला विचारतात, कुठे गेले हो विठ्ठल? रुक्मिणी माता उपहासाने उत्तर देते, गेले असतील कुणाचं तरी दळण दळायला, कुणाची तरी धुणी धुवायला. स्त्री सुलभ मत्सराचा किती सुंदर आविष्कार आहे हा. म्हणूनच रुक्मिणीनी मोठा मजेशीर प्रश्न रात्री विठ्ठलाचे पाय चेपता चेपता विचारलाय.
1: विठ्ठलाचा पाय रुक्मिणी चेपे रागे रागे, खर सांगा देवा जनी तुमची कोण लागे.
0: खर तर रुक्मिणीच्या निर्व्याज अशा प्रेमाचं सगुण रूप म्हणजेच जनाबाई आहेत. पण किती सुंदर रंगवलाय हा प्रसंग. हीच जनाबाई कधी कधी अगदी बंडखोरपणे किंवा उद्धटपणे, काही वेळेला धीट आणि सडेतोडपणे आपल्या अभंगामध्ये भाषा वापरत असते. अत्यंत निसंकोचपणे आपल्या भावना व्यक्त करते तेव्हा तिचे अभंग पारदर्शी वाटतात. बघा हा, खरं तर विठ्ठल हा विवाहित परपुरुष आहे, पण त्याच्या भेटीला जायचंय तेव्हा जननिंदेची पर्वा न करता गणिकेसारखी मी बाजारात उतरीन असं ती म्हणते. बिनदिक्कत त्याच्या घरी जायची भाषा करते आणि पंढरीमध्ये भक्तीचं पाल मांडलंय असंही सांगते. जीवभावाकडून शिवभावाकडे जाताना हे स्वतःहून स्वीकारलेलं स्वैरिणी पद आहे. ती म्हणते,
1: डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेऊन टाळ खांद्यावरी वीणा, आता मज मना कोण करी. जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, निघाले केशवा घर तुझे.
0: बघा, ही चांगल्या अर्थाने असणारी बंडखोरी, स्पष्ट तिखट आणि सडेतोड शब्द आहेत. म्हणूनच तत्कालीन सामाजिक परिस्थितीबद्दल सुद्धा ती बोलते आणि जातीभेदाबद्दल सुद्धा विठ्ठलाला सडेतोड प्रश्न विचारते. ती म्हणते, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, मज ठेवियले द्वारी नीच म्हणोनी बाहेरी. नारा गोंदा महादा विठा ठेवियले अग्रवाटा, देवा केव्हा क्षेम देसी, आपुली म्हणोनी दासी जनी. बघा, 13व्या शतकातल्या उपेक्षितांची आणि वंचितांची ही प्रतिनिधी आहे. पण धाडस केवढं, साहस केवढं की साक्षात तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर प्रश्न करू शकते. हीच जनाबाई पुढे अतिशय तिखटाच्या शब्दामध्ये विठ्ठलाला मूळ मायेच्या कारट्या असं म्हणते आणि मग पुढे एका भारुडामध्ये ती असं म्हणते, खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवसू, मरुदेरे सासू खंड

सासू मेल्यावर तुटेल असरा मरुदेर सासरा खंडेराया, सासरा मेलिया होईल आनंद मरुदेर नणंद खंडेराया, जनी म्हणे खंडो अवघे मरुदे एकटीच राहू दे पाया पाशी, एकटीच राहू दे पाया पाशी, एकटीच राहू दे पाया पाशी। काय सुंदर रूपक वापरलंय, क्रोध माया द्वेष मत्सर हे सगळे आसुरी गुण म्हणजे सासू सासरा नणंद आहेत, आणि ते दूर सारल्यानंतर अद्वैताची ही वाटचाल म्हणून एकटीच राहू दे पायापाशी। ज्ञानदेव आणि जनाबाईंचं नातं हे अत्यंत उत्कट आणि भावगर्भ असं आहे। ती दळता दळता सुद्धा ज्ञानदेवांना हाक मारते, जणू काही ज्ञानदेव हे हरिणी आहेत आणि जनी हे त्यांचं पाडस आहेत। ती म्हणते, अहो सखी ये साजणी ज्ञानाबाई हो हरणी, मज पाडसाची माय भक्ती वत्साची ते गाय। इतकंच काय तर ती म्हणते, परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू। प्रत्येक घटना जनाबाईंनी स्वबळावर अनुभवली आहे। संत नामदेवांनी सगुण भक्तीतून तिला विठ्ठलाचं रूप दाखवलं, तर ज्ञानदेवांनी बोट धरून तिला निर्गुणाची वाट चालवली आहे, योगाचीही अनुभूती दिली आहे। पण विशेष असं की संत नामदेवांमुळेच संत श्रेष्ठ ज्ञानदेवांची तिची भेट झाली आहे, आणि म्हणून ती म्हणते, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर। आणि म्हणूनच एका स्त्री सुलभ उत्कट अशा हुंकारातनं ती म्हणते,

0: जनीनं मला काय दिलं बरं? मी आधुनिक काळामध्ये आहे आणि या आधुनिक काळामध्ये जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करताना तिने मला काय दिलं याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा तिच्या 300 ते 350 अभंगातनं मला अनेक गोष्टी बघायला मिळतात. स्त्रीत्वाची खंत आणि कुरकूर जनाबाईंनी कधीच केली नाही. स्त्रीत्वाचा खेद किंवा निंदा सुद्धा तिने केली नाही. कधी स्त्रीत्व लपवलं नाही तर कधी फार मिरवलं सुद्धा नाही. ती म्हणते, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संता ऐसे केले मज. तिचं हे स्त्रीत्व तिच्या कर्तृत्वाच्या आड आलं नाही.
1: जनीच्या अभंगात उपदेश कमी आणि अनुभूती जास्त आहे. नुसती पोपटपंची नाही, म्हणूनच अर्थगर्भी आहे.
0: आणि भक्तीला आणि अधिकाराला वयाचं किंवा सामाजिक स्तराचं बंधन लागत नाही हे सुद्धा जनाबाईंचेच अभंग आम्हाला सांगतात. कारण तत्कालीन समाजाचा विचार करताना जनाबाई या उपेक्षित आणि निम्न स्तरातून आलेल्या आहेत. पण वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक लोकशाही म्हणजे स्पिरिच्युअल डेमोक्रसी इथे अधोरेखित होते. केवळ आणि केवळ भक्तीच्या कर्तृत्वावर त्या संतपदाला पोचल्यात.
1: जनीला घरची अशी काही पार्श्वभूमी नव्हती. गॉडफादर नव्हता, वशिलाही नव्हता. गुणैहि उत्तमताम याति.
0: जनीने कधी आपल्याला जे पडलेले कष्ट आहेत त्याचे किंवा विद्रोहाचे उपेक्षेचे भांडवल केलेलं आपल्याला दिसत नाही. या उपेक्षेचे आणि विद्रोहाचे झेंडे सुद्धा कधी तिने मिरवले नाही. नामदेवांच्या कुटुंबामध्ये जनाबाई मिसळून गेली आणि असं म्हणावंसं वाटतं, कुटुंब रंगलय परमार्थात, कुटुंब रंगलय लेखन कार्यात. असं म्हणतात, एका मोठ्या वृक्षाखाली छोटी झाडं वाढत नाही, पण याला अपवाद होता ते संत नामदेवरायांचं कुटुंब आणि त्यांच्याच कुटुंबातलं एक सदस्य असलेली ही संत जनाबाई.
1: प्रसिद्ध साहित्यिक श्री राचीम ढेरे आपल्या एका लेखात म्हणतात, जनीच्या कवितेत गंगेचा गंभीर जीवनौघ नसला तरी निर्झरिणीचे संगीत आहे. उद्यान पुष्पांचा धुंद सुगंध नसला तरी जाई जुईचा मंद मधुर परिमल आहे. प्रभाकराचे प्रखर तेज नसले तरी पहाटेच्या वेळी प्रकाशणाऱ्या शुक्राच्या चांदणीची सुख शीतल प्रभा आहे. केतकीचा घमघमाट नसला तरी तुळशी मंजिरीचे पावित्र्य आहे.

संत जनाबाई ही पहिली स्त्री चरित्रकार आहे. तिने संत चोखामेळ्यांचं चरित्र लिहिलं, संत सेना न्हावी यांचं चरित्र लिहिलं आणि हरिश्चंद्राचं आख्यानही लिहिलं. काळाला आव्हान देणारी अशी ही भक्तिमार्गी विरागिणी.

प्रेम करणारी जनाबाई संत नामदेवांचं बोट धरून भक्ती मार्गावर वाटचाल करत राहिली. आणि मग ही परकरी पोर जनी संत जनाबाई झाली आणि नंतर तुम्हा आम्हा सर्वांची ती जनाई झाली. नामदेवांच्या परसदारातली ही तुळस विठुरायाच्या गळ्यातली तुळशी माळ झाली. असं म्हणतात, गुरुची सावलीहून जगणारी ही जनाबाई अखेरच्या क्षणी सुद्धा गुरुला सोबत करत राहिली. सन 1350 मध्ये आषाढ महिन्यात कृष्ण पक्षाची त्रयोदशी संत नामदेवांनी देह ठेवला पंढरीच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या पायरीवर आणि त्याच दिवशी ही नामयाची दासी जनी त्याच पायरीवर स्वतःही कायमची विसावली, शांत झाली, ज्योतीमध्ये ज्योत सामावून गेली. गुरु शिष्य दोघेही एकाच दिवशी पांडुरंग चरणी विलीन झाले, जनीची जनाई झाली. चला तर, जनीनं आपल्या कार्यकर्तृत्वानं भगवी केलेली ही भक्तीची वाट आपणही पुढे चालूया. आपल्या खांद्यावरून भागवत धर्माचीच नव्हे तर माणूस धर्माची ही दिंडी पुढे नेऊया. जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल.

0: आत्ताच आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या दिवसाचं औचित्य साधून संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा विशेष कार्यक्रम ऐकला. लेखन होतं मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. बऱ्याच श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलीये. पुन्हा भेटूच, तोपर्यंत मला संज्ञा कुलकर्णीला निरोप द्या. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आज यामध्ये आपण ऐकला जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम. लेखन आणि निवेदन होतं प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी यांचं, सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी यांचं, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन.
2: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
3: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
2: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.

0: सतारीचे बोल असोत
1: कि मांजोळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: कि मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची

0: ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, दुपारचा 1 वाजतोय. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या. आम्ही त्या संक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया संजीव चिमलगी आणि देवकी पंडित यांनी गायलेलं आई शपथ या चित्रपटातील गीत. माधुरी अशिरगडे यांची रचना आहे आणि अशोक पत्की यांचं संगीत.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोतेहो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकूया जैत रे जैत या चित्रपटातील गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. नाधो महानोर यांची रचना आहे आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज। याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।

श्रोतेहो, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बांधकाम स्थळांच्या सुरक्षेच्या बाबतीत मार्गदर्शक सूचना आहेत. सध्याचे हवामान आणि ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विकासक, वास्तुविशारद, परवानाधारक, सर्वेक्षक, कंत्राटदार, प्रकल्प व्यवस्थापक आणि बांधकाम स्थळांशी संबंधित अभियंते यांना खालील सुरक्षाविषयक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. बांधकामासाठी उभारलेले तात्पुरते मचान, परांची, सुटे व खुले साहित्य, क्रेनवरील साहित्य, संरक्षण भिंतींसह बांधकाम स्थळी असणारे पत्रे, साचा बांधणी, तसेच सर्व तात्पुरत्या संरचनांची सखोल तपासणी करून त्या स्थिर, सुरक्षित आणि भक्कम स्थितीत असल्याची खात्री करावी. इमारतीच्या वरच्या मजल्यांवर, गच्चीवर आणि उंचावरील प्लॅटफॉर्मवर असलेले सुटे आणि खुले साहित्य त्वरित हटवावे किंवा योग्य प्रकारे बांधून सुरक्षित करावे. कोणत्याही बांधकाम स्थळी अव्यवस्थित किंवा निष्काळजीपणे कामकाज होऊ देऊ नये. सर्व कामाचे नियोजन, देखरेख आणि अंमलबजावणी सुरक्षितरित्या आणि पद्धतशीरपणे करावी. खोदकाम करण्यात आलेल्या बांधकाम स्थळांवर योग्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि त्यावर काटेकोरपणे देखरेख ठेवावी. सर्व कामगारांनी निर्धारित वैयक्तिक सुरक्षा साधनांचा तसेच उंचावर काम करताना आवश्यक फॉल प्रोटेक्शनचा वापर करणं बंधनकारक आहे. संपूर्ण बांधकाम स्थळाची तात्काळ सुरक्षा तपासणी करून सर्व असुरक्षित बाबी विलंब न करता दुरुस्त कराव्यात. हवामान परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावं आणि परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात. सर्व संबंधितांनी या सुरक्षाविषयक सूचनांकडे अत्यंत तातडीची बाब म्हणून पाहावं. सुरक्षा नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. कामगार, परिसरातील रहिवासी आणि सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. सर्व विकासकांनी या सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचनांची अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन लागू असलेल्या सर्व सुरक्षाविषयक नियमांचे आणि उत्कृष्ट बांधकाम पद्धतीचे काटेकोरपणे पालन करावे. बृहन्मुंबई महानगरपालिका. निवेदन संपलं. श्रोते हो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया सोनू निगम यांनी गायलेलं नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील गीत. जगदीश खेबोडकर यांची रचना आहे आणि जितेंद्र कुलकर्णी यांनी गीताला संगीतबद्ध केलं आहे.

श्रोते हो, सोनू निगम यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ठीक दुपारी 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, आणि त्यानंतर दुपारी 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण त्याआधी राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातल्या योग्यकर्ता इथं ऐतिहासिक प्रबनन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो त्यांच्यासोबत होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरात लहान मोठी 224 मंदिरं आहेत. त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत. युनेस्कोचं जागतिक वारसास्थळ प्रबनन मंदिराच्या पुनरुज्जीवनाचं काम भारताच्या सहकार्यानं सुरू होणार आहे. प्रबनन मंदिर संकुलाची सहल आध्यात्मिक आनंद देणारी आणि संस्मरणीय ठरली असं प्रधानमंत्र्यांनी या भेटीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हणाले आहेत.
1: दोनों देशों के नागरिकों के कल्याण और दोनों देशों के तेज विकास के लिए परमात्मा से प्रार्थना की है.
0: प्रधानमंत्री या भेटीनंतर इंडोनेशियाचा निरोप घेऊन प्रधानमंत्री मोदी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं पोहोचतील. 3 दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. आसियान भारतादरम्यान व्यापार कराराच्या पुनरावलोकनाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी नवी दिल्ली इथं 13व्या आसियान भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समितीच्या बैठकीचं आयोजन होत आहे. ही बैठक भारत आणि आसियान यांच्यातलं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी, परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी आणि रचनात्मक संवाद पुढे नेण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ ठरत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. मुंबई शहरात 225-26 या एका वर्षात 855 झाडे पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्याचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामांवर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाले. दरम्यान राज्यामध्ये ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवाना घेऊन त्या नावाखाली चालणाऱ्या डान्सबारना आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. तसंच राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयकही काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. मुंबईत जे आणि केएम रुग्णालयात 2 ते 3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासन पण त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रॉनिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5,150 बस भाड्याने घेण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचे ते म्हणाले. April 2024 ते January 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले. या प्रकरणी नियमांनुसार चालकांवर नियमानुसार कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी NCMC कार्ड काढल्याची माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राजधानी मुंबई पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात अरबी समुद्राचा उत्तर भाग, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी, पूर्व राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, दक्षिण कर्नाटकमध्ये आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि ईशान्य भारतातल्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल आणि तेलंगणामध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेट, बिहार, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. लडाखच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी येत असून हिमवृष्टीही होत आहे, त्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून विविध खिंडीतली वाहतूक बंद झाली आहे. हवामान विभागानं जोरदार पावसामुळे पूरस्थिती उद्भवण्याचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशातही सर्वत्र जोरदार पाऊस होत असून कुल्लूमध्ये ढगफुटी झाली आहे. पर्यटकांनी नदी नाल्यांच्या आसपास फिरायला जाऊ नये असा सल्ला प्रशासनानं दिला आहे. इराणच्या हॉर्मुझगन प्रांत आणि माशेर शहरावर अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेतमध्ये आहेत. शारजाहून कराचीकडे जाणारे एक मालवाहू विमान काल रात्री उशिरा अरबी समुद्रावर बेपत्ता झालं. K2 एअरवेज कंपनीचं बोईंग प्रकारातलं हे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी 300 किलोमीटर अंतरावर असताना रडारवरून नाहीसं झालं. वैमानिकानं उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची सूचना हवाई वाहतूक नियंत्रकाला दिली होती आणि प्रादेशिक नियंत्रण केंद्राकडे मदतीची विनंतीही केली होती. मात्र काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला. या विमानात 5 कर्मचारी होते. अमरनाथ यात्रेसाठी आज 9,837 तीर्थयात्री जम्मूहून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाले. 4,480 यात्री 173 गाड्यांमध्ये मध्य काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातल्या बालटालसाठी आणि अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम मार्गासाठी 5,354 तीर्थयात्री 188 गाड्यांमधून रवाना झाले आहेत. आतापर्यंत 1,15,000 यात्रेकरूंनी 3,880 मीटर उंचावर असलेल्या महादेवांच्या हिमलिंगात

0: दर्शन घेतलं. ही यात्रा 57 दिवसांची असून येत्या 28 ऑगस्ट रोजी पूर्ण होईल. जम्मू काश्मीर इथल्या शोपियान जिल्ह्यातल्या चनापोरा परिसरामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही मोहीम लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं एकत्रितरित्या राबवली होती. आपण आपल्या जमिनी स्वार्थासाठी बळकवल्यामुळे मुंबई शहरात पावसाळ्यात पाणी साचतं. अनधिकृत बांधकामं, तुंबलेली गटारं आणि सार्वजनिक सुविधांचा गैरवापरामुळे ही परिस्थिती ओढावली असून ती आपलीच निर्मिती असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानं ओढले आहेत. ऐन पावसाळ्यात मुंबईत पाणी साचण्याच्या समस्येसाठी केवळ महापालिकेला दोष देणं नागरिकांनी थांबवायला हवं असंही न्यायालयाने म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबोर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास संपूर्ण जून महिन्यात पावसानं दडी मारली होती, त्यामुळे शेतीची कामं रखडली होती. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच मान्सून सक्रिय झाला असून जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन झाल्यानं पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि शेतीकामांना सुरुवात झाली आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार 30 जूनपर्यंत जिल्ह्यात 1,49,950 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. राज्य शासनानं नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. यासोबतच डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचाही लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील 1,41,646 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 32,60,08,000 रुपये व्याजाची रक्कम थेट जमा करण्यात आली. त्यामुळे ही योजना नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. शेतीसाठी पीक कर्ज घेऊन जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्यासाठी डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात येतो. पीक कर्जाची वसुली मुदतीपूर्वी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकारनं 1 जुलै 2026 पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना स्थित्यंतर करून विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण म्हणजेच VBG रामजी नामांतर करण्यात आलं आहे. या योजनेतून मजुरांना 125 दिवसाच्या रोजगाराची वैधानिक हमी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 2 जुलै रोजी जुनोना गावात वृक्ष लागवड करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्याच्या पर्यटन आणि वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरणाऱ्या प्रस्तावित टायगर सफारी प्रकल्पाला गती येणार असून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इथल्या मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत चंद्रपूर इथल्या प्रस्तावित टायगर सफारी वन्यजीव बचाव केंद्र तसंच आधुनिक बहुपयोगी वन्यजीव बचाव पिंजऱ्याच्या सादरीकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण मातीत रुजलेली स्वप्न जिद्द अभ्यास आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर जगाच्या व्यासपीठापर्यंत पोहोचू शकतात याचं प्रेरणादायी उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या रामपूर गावच्या कन्या प्राध्यापिका त्रिवेणी रंजना जनार्दन गव्हाळे यांनी घालून दिलं आहे. रशियन फेडरेशनच्या फेडरल एजन्सी फॉर CIS अफेअर्स कॉम्पॅक्ट्रिएट्स लिव्हिंग अब्रॉड अँड इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन कोऑपरेशन यांच्या वतीनं आयोजित न्यू जनरेशन या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी भारतातून प्राध्यापिका त्रिवेणी गव्हाळे यांची निवड करण्यात आली. जून 2026 आयोजित या परिषदेत जगातील विविध देशांतील निवडक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचं प्रतिनिधित्व करताना प्राध्यापिका गव्हाळे यांनी भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा, मराठी भाषेचं वैभव, साहित्याची सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनवादी विचार यांची प्रभावी मांडणी केली. चंद्रपूर इथल्या पडवली परिसरातील प्रणय जितेंद्र जन्मदूर यांनी भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर पदावर निवड होण्याचा मान मिळवला आहे. जिद्द, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलं. त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडली असून चंद्रपूरकरांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत, त्रुटीरहित आणि सर्वसमावेशक ठेवण्याकरिता महाराष्ट्र मतदार यादीचं विशेष सखोल पुनरीक्षण करण्यात येत आहे. या मोहिमेसाठी 1 ऑक्टोबर 2026 ही अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात SIR मोहिमेअंतर्गत 86.56% मतदारांची मॅपिंग पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली. मान्सून आपत्तीच्या काळात तात्काळ आणि प्रभावी प्रतिसाद देणं, स्थानिक प्रशासनाच्या क्षमतेत वाढ करणं या उद्देशानं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं इरई धरणावर विशेष आपत्ती प्रतिसाद दलाच्या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या प्रशिक्षणामध्ये विविध आपत्तींच्या परिस्थितीत प्रभावी उपाययोजना कशा कराव्यात याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आलं. आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी सज्ज राहावं, तसंच पूर परिस्थिती आणि एल निनोची परिस्थिती लक्षात घेता इरई धरणातील पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिल्या. यावेळी प्राथमिक बचाव आणि शोध मोहीम, प्राथमिक उपचार, हृदय आणि फुफ्फुसांचं पुनरुज्जीवन CPR, पूर्वसूचना प्रणाली आणि समुदाय जनजागृती, आपत्ती काळातील समन्वय आणि बचाव कार्य अशा विविध आपत्ती व्यवस्थापन विषयक माहिती देण्यात आली, तसंच उपलब्ध आपत्ती निवारण साहित्याची तपासणी सुद्धा करण्यात आली. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. वाचक स्वर वीणा डोंगरवार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 1:45 आणि 47 सेकंद झाले आहेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला वसंत आजगावकर यांनी गायलेलं गीत ऐकूया. विंदा करंदीकर यांची रचना आहे.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात वसंत बापट यांची रचना, कानू घोष यांचं संगीत.

श्रोते हो, आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात ही रचना आपण ऐकलीत आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. दुपारचे 1:55 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी बासी मर्डेकर यांच्या आला आषाढ श्रावण या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
1: श्रोते हो, पाऊस हा केवळ एक ऋतू नाही, तर तो माणसाच्या आयुष्यात नवी आशा, नवे चैतन्य आणि नवीन स्वप्न घेऊन येतो. विशेषत ग्रामीण जीवनात पावसाचं आगमन म्हणजे आनंदाचा सोहळाच असतो. अशाच ग्रामीण जीवनातील आनंद, समाधान आणि निसर्गाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं अत्यंत हृदयस्पर्शी पद्धतीने व्यक्त करणारी एक कविता आहे. ती म्हणजे कवी बासी मर्ढेकर यांची आला आषाढ श्रावण ही कविता. बासी मर्ढेकर हे मराठी नवकाव्याचे जनक मानले जातात. मराठी कवितेला आधुनिकतेची नवी दिशा देण्याचं मोठं कार्य त्यांनी केलंय. त्यांच्या कवितेत चिंतन, वास्तव दर्शन आणि भावनांचा अनोखा संगम आपल्याला दिसून येतो. ऐकूयात मर्ढेकरांची प्रसिद्ध कविता आला आषाढ श्रावण. आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने व्यावा वर्षा ऋतू तरी. काळ्या ढेकळांच्या गेला गंध भरून कळ्यात, काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत. चाळी चाळीतून चिंब ओली चिरगुटे झाली, ओल्या कौलारा कौलारी मेघ हुंगतात लाली. ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी, आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी. ओशाळला येथे यम वीज ओशाळली थोडी, धावणाऱ्या क्षणालाही आली ओलसर गोडी. मनी तापलेल्या तारा जरा निवतात संथ, मनी तापलेल्या तारा जरा निवतात संथ, येता आषाढ श्रावण निवतात दिशापंथ. आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी. श्रोते हो, कविता वाचताना सर्वप्रथम आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं ते म्हणजे पावसाने नाहून निघालेल्या एका सुंदर अशा खेड्याचं चित्र. आषाढ आणि श्रावण हे पावसाचे महिने. आकाशातून कोसळणाऱ्या सरींनी धरती अगदी हिरवागार शालूच नेसते अशासारखं वाटतं, आणि शेतकऱ्याच्या मनात आशेचे अंकुरही फुटायला लागतात. आषाढ घन म्हणजे पावसाचा महिना आणि श्रावण म्हणजे पावसाच्या महिन्यांचा राजाच जणू. हे दोन महिने अगदी सगळ्यांसाठीच खास असतात. ह्या कवितेत शेतकऱ्यांसाठी तर आणखीन महत्वाचे असतात, पण गावात मात्र ह्याच दोन महिन्यात खरी धम्माल अनुभवायला मिळते. ह्या कवितेत ग्रामीण जीवनाचा एक सहज स्पर्श आलेला आहे. निसर्ग आणि माणूस हे दोन्हीही वेगळे नाहीत. शेतातली पिकं, पावसाच्या सरी, घरातील माणसं, त्यांचे श्रम आणि त्यांचं समाधान हे सगळं काही एकमेकांमध्ये मिसळून गेलेलं आहे. पावसामुळे केवळ निसर्गच बहरत नाही, फुलत नाही, तर माणसाचं मनही बहरतं, प्रफुल्लित होतं. आषाढ आणि श्रावण म्हणजे पावसाच्या दिवसातली आनंदाची

0: पर्वणीच. ही आनंद पर्वणी या कवितेत अतिशय सुंदररित्या आपल्याला पाहायला मिळते. आणि मग ही कविता वाचली की मन आपोआपच बालपणीच्या त्या पावसाळ्यातल्या मज्जेच्या दिवसात रमून जात.
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी बासी मर्डेकर यांच्या आला आषाढ श्रावण या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजले. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशामध्ये तिलापिया मासे हे उथळ पाण्याच्या तलावात 5 ते 6 महिन्यात परिपक्व होतात. मादीच्या तुलनेत नराच्या वाढीचा दर दुप्पट असल्यानं नर तिलापिया मत्स्यपालकांसाठी व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे ठरतात. जलद वाढ, मोठा आकार, प्रथिनांचं उच्च प्रमाण आणि रुचकरता यामुळे तिलापिया हे जागतिक मत्स्यपालनातील 3रे महत्वाचे मासे बनले आहेत. तिलापियाच्या 70 अधिक प्रजातींची नोंद असली तरी त्यातील प्रामुख्यानं ओरिओक्रोमिस मोझांबिकस, ओरिओक्रोमिस निलोटिकस, ओरिओक्रोमिस झिल्ली या 3 प्रजातींचं व्यावसायिक पद्धतीनं उत्पादन घेतलं जातं. मत्स्यपालनासाठी तिलापिया प्रजाती उपयुक्त ठरते तर ह्याची काही वैशिष्ट्ये आहेत. याच्यामध्ये भारतीय प्रमुख कार्प 1 नग चौरस मीटरच्या तुलनेत तिलापिया 5 नग चौरस मीटर संचयन करू शकतो. वातावरणातील आणि पाण्यातील अत्यंत बदलास सहन करण्याची क्षमता यांच्यामध्ये असते. प्राणवायू 3 PPM, तापमान 6 ते 30 अंश सेल्सिअस आणि पाण्यातील खारटपणा 30% पर्यंत चालू शकतो. सर्व प्रकारचं खाद्य हे मासे खातात. संवर्धनाचा कमी कालावधी हा 6 ते 7 महिने असून भारतीय प्रमुख आणि इतर कार्प 12 ते 15 महिने यांचं संवर्धन करावं लागतं. एकाच वेळी सोडलेले मासे एकसमान वाढून एकाच वजनाचे होतात. काट्याचं प्रमाण कमी आणि माशांची चव चांगली असते. मर्तुकीचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे दूरवरच्या जिवंत वाहतुकीसाठी उत्तम ठरतो. स्थानिक बाजारपेठ आणि प्रक्रियेसाठी मोठी मागणी असल्यामुळे दरही चांगला मिळतो. माशांचे तुकडे न करता थाळीमध्ये पूर्ण मासा आकर्षक दिसतो. रोगप्रतिकारक क्षमता अधिक आहे. तसंच बारमाही पाणी उपलब्ध असेल तर 1 वर्षामध्ये कमाल 3 उत्पादनं घेता येऊ शकतात. तिलापिया प्रजातींची जी वैशिष्ट्य आहेत तर यामध्ये नाईल तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणा जो असतो तर याची सहन क्षमता 29% आहे. 60 cm ते 3.6 kg पर्यंत वाढू शकतो. 6 महिन्यात 600 ग्रॅम पर्यंत वाढ होते. 10 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात जगतो. भारतामध्ये सहज संवर्धन घेता येऊ शकतं. मोझांबिका तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणाची जी सहन क्षमता आहे ती 30% आहे. 40 cm आणि 3.2 kg पर्यंत वाढ होऊ शकते. 6 महिन्यात 400 ग्रॅम पर्यंत वाढ होते. 10 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात हा जगतो. भारतामध्ये सहज संवर्धन घेता येऊ शकतं. रेड तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणाची जी सहन क्षमता आहे ही 19% असते. 6 महिन्यात 700 ग्रॅम पर्यंत वाढ होते. 10 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात जगतो. 40 cm आणि 3.2 kg पर्यंत वाढ होऊ शकते. भारतात सहज संवर्धन आपण करू शकतो. समुद्र राणी माशांप्रमाणे दिसतो आणि बाजारात खूप मागणी आहे. गिफ्ट तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय जिवंत जलसंपत्ती व्यवस्थापन केंद्र किंवा वर्ल्ड फिश सेंटर इथे नाईल तिलापिया प्रजातींचं निवडक प्रजनन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जेनेटिकली इम्प्रूव्ड

0: फार्म तिलापिया या प्रजातीच्या उत्पादनास प्रारंभ केलाय. स्थानिक माशांपेक्षा 112% जास्त वाढ असते. साठवणीपासून काढणीपर्यंत 75% जगण्याचा दर असतो.
1: मत्स्य शेतीसाठी फायदेशीर तिलापिया प्रजाती याविषयी माहिती आपण ऐकलीत, वाचन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी यांनी. आता कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या शेवटच्या भागात आपण त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आहार, स्वच्छता आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याचे महत्व जाणून घेऊया. श्रोते हो, आयुर्वेदात एक सुंदर विचार आहे, समदोषाः समाग्निश्च समधातु मलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मनाः स्वस्थ इति अभिधीयते. अर्थात स्वस्थ व्यक्ती म्हणजे ज्यांचे तीनही दोष अग्नी तसेच सर्व धातू हे समप्रमाणात असून त्यांच्या मलक्रियाही व्यवस्थित आहेत आणि त्यांचा आत्मा, इंद्रिय आणि मन प्रसन्न अवस्थेत आहे. अशा व्यक्तीलाच आयुर्वेदात स्वस्थ किंवा निरोगी असे संबोधले जाते. ऋतूनुसार जगणे म्हणजेच आरोग्य जपणे. प्रत्येक ऋतूमध्ये हवामानात, वातावरणात बदल होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येतो. पावसाळ्यात अर्थात वर्षा ऋतूमध्ये दमट हवामान असते, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचा आणि केसांवरही दिसून येतो. म्हणून पावसाळ्याचे हवामान बघून आपण आपली दिनचर्या पाळली तर आरोग्य निश्चितच चांगले राहते. आयुर्वेद सांगतो की बाह्य सौंदर्याची सुरुवात अंतर्गत आरोग्यापासून होते. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते, यामुळे या काळात गरम, ताजे आणि सहज पचणारे अन्न खाणे आवश्यक आहे. मुगाचे वरण, गाईचे तूप, भात, भाज्या, सूप यांचा समावेश करावा. बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ यांचा वापर टाळावा. तसेच पावसाळ्यात पालेभाज्यांचा वापरही कमी करावा, कारण त्या जमिनीलगत वाढणाऱ्या असल्यामुळे त्यांच्या मुळांना बरीचशी माती लागलेली असू शकते आणि त्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो. पावसाळ्यात पिण्याचे पाणी उकळून कोमट केलेले पाणी पिण्याची सवय लावावी. पाणी उकळताना त्यात सुंठ घालून उकळले तर अधिक फायद्याचे ठरते. रात्री पुरेशी झोप घ्यावी. योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ताणतणाव कमी झाल्यास अनेक समस्या नियंत्रणात येतात. काही योगासने आणि प्राणायाम यामुळे रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे त्वचेचे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहते. स्वच्छतेच्या बाबतीत काही साधे नियम खूप महत्वाचे आहेत. पावसात अधिक काळ भिजू नये. भिजल्यास स्वच्छ पाण्याने आंघोळ करून ओले कपडे लगेच बदलावेत. टॉवेल, कंगवा वैयक्तिक वापराचे ठेवावेत. त्वचा आणि टाळू कोरडी ठेवावी, तसेच पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावे. वारंवार होणारे मुरूम, त्वचेवरील संसर्ग, तीव्र केस गळती आणि कोंडा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, आजाराचे कारणही वेगळे असते आणि आयुर्वेदात उपचारही प्रकृतीनुसार मूळ कारण शोधून त्यावर केले जातात. निसर्गाशी जुळवून घेणे, योग्य आहार, विहार, ऋतुचर्या आणि स्वच्छता पाळणे हीच पावसाळ्यात त्वचा आणि केस निरोगी ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. लक्षात ठेवा, त्वचा आणि केसांचे आरोग्य हे केवळ बाह्य सौंदर्य नसून संपूर्ण आरोग्याचे प्रतिबिंब आहे. म्हणून फक्त महागडे केमिकल युक्त क्रीम्स, शॅम्पू वापरण्यापेक्षा शरीराच्या आंतरिक आरोग्याकडे लक्ष दिले तर संपूर्ण शरीर निरोगी राहते. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. दुपारचे 2:10 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
2: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे. पर्यावरणपूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत अवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत. या चौथ्या आणि शेवटच्या भागात अवचटजी आपलं स्वागत.
3: रामकृष्ण हरी.
2: रामकृष्ण हरी. अवचट सर, तुम्ही म्हणलात की गेली 13 वर्ष तुम्ही हा सगळा उपक्रम राबवताय. निसर्ग वारी ही खऱ्या अर्थाने कशी व्हावी यासाठी तुमचा प्रयत्न चालू आहे. यासाठी तुम्ही तुमच्याकडनं उपाय करताय, पण त्याचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय आणि हा प्रतिसाद मिळत असताना तुम्हाला तुमच्या संस्थेव्यतिरिक्त आणखीन कोणाकोणाची मदत होती मला या भागात सांगा.
3: खरं तर हा विषय जो सुरू झाला, आमचं सगळं कुटुंब जे आहे ते वारकरी संप्रदायातलं, म्हणजे परंपरेनं आमच्या घरात वारी चालत आलेली आहे. माझ्या वडिलांनी 78 वर्षापर्यंत पायी वारी केली आणि ज्यावेळेस ते थकले त्यावेळेस मी त्यांना सहाय्यभूत व्हावं म्हणून वारीत जायला सुरुवात केली. ते गेले, पण जाताना एक गोष्ट सांगून गेले की तू आयुष्यात किती मोठा होशील, काही करशील, पण वारी सोडू नको. आणि मग माझी वारी सुरू राहिली आणि मग त्यावेळेस माझ्या डोक्यात हा विषय आला की अरे एवढा जो अविघटनशील कचरा गोळा होतोय, या कचऱ्याचं होतं काय. आणि मग त्या दृष्टीनं सगळा अभ्यास केला आणि लक्षात आलं की ही समस्या मोठी आहे आणि या समस्येवर आपण काम करायचं. आणि मग सुरुवातीला अगदी 10-15 लोकांनी सुरू केलेलं काम
2: बरोबर
3: आज ही एक खूप मोठी लोकचळवळ बनलेली आहे. याच्यामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जे सहकार्य लाभलेलं आहे ते म्हणजे आळंदी देवस्थान, देहू देवस्थान, पंढरपूर देवस्थान, त्याचबरोबर या वारी मार्गावर असणारी तिन्ही विद्यापीठं, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ. सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या दिंड्यांमधले कीर्तनकार, प्रवचनकार, या दिंड्यांचे दिंडी चालक, दिंडी मालक, दिंडी व्यवस्थापक, सर्वात मोठ्या प्रमाणावर जे अन्नदान करतात ते सगळे अन्नदाते या वारी मार्गावर ज्या कुठल्या संस्था आहेत गावागावांमध्ये पर्यावरणाच्या विषयात काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था, काही व्यक्तिगतरित्या काम करणारी जी लोक आहेत ती लोक, आणि मोठ्या प्रमाणात एका अर्थानं की ज्यांना ज्यांना माऊली आणि पांडुरंगाविषयी मनामध्ये आत्मीयता आहे, श्रद्धा आहे, ती सगळी लोक या सगळ्या विषयामध्ये आम्हाला सहकार्य करतायत, आमच्याबरोबर काम करतायत, आम्हाला सर्व प्रकारची मदत करतायत. म्हणून एका अर्थानं हे आमच्या संस्थेचं असं काम राहिलेलं नाहीये. एका अर्थानं
2: तुम्ही म्हणत असं लोकचळवळ झाली,
3: लोकचळवळ झाली आणि कुठेतरी माऊलीच्या मनामध्ये होतं
2: बरोबर
3: की वारीमध्ये या ज्या काही गोष्टी नको आहेत त्या गोष्टींचा शिरकाव झालेला आहे
2: बरोबर,
3: तो शिरकाव निघून जावा. त्यामुळे एका अर्थानं माऊलीच्या आशीर्वादानं आम्ही हे सगळं एवढं मोठं काम उभं करू शकलो. कारण माऊलीचे आशीर्वाद आहेत म्हणूनच आम्ही या विषयात इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि इतक्या लोकांचं सहकार्य आम्हाला मिळालं.
2: बरोबर. मला वाटतं अवचट सर, महाराष्ट्र शासनाची ही जर निर्मल वारी असेल तर तुम्ही निसर्ग वारी सुरू केलेली आहे आणि निसर्ग सांभाळत सांभाळत आपल्याला पर्यावरण पूरक पंढरीची वारी कशी होईल यासाठीचे तुमचे प्रयत्न आता कुठेतरी फळाला येत आहेत, आकार घेत आहेत, हे सगळ्यांसाठी अतिशय चांगलं आहे. अशी जर वारी सुरू राहिली तर वारीतल्या वारकऱ्यांची संख्या, भक्तांची संख्या वाढत राहील. ही लोकचळवळ उभी जी राहती आहे ती आणखीन पसरत जाईल आणि खऱ्या अर्थाने पांडुरंगापर्यंत हा जो सुगंध आहे या वारीतला, भक्तीचा सुगंध असेल, परिसर स्वच्छ ठेवत ठेवत वारी पुढे जाते तर हे निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. तुम्हाला शुभेच्छा आहेत, तुमच्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या संस्था आणि व्यक्ती ज्या आहेत त्यांनाही शुभेच्छा आहेत. तुम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून ही निसर्गवारी कशा पद्धतीने होती आहे आणि तुमचे कसे प्रयत्न सुरू आहेत याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली या चार भागातनं, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. यावर्षीच्या वारीसाठी शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.
3: रामकृष्ण हरी.
2: श्रोतेहो, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
0: श्रोते हो, यानंतर ठीक 2:15 आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या दोपहर समाचार या हिंदीतून बातम्या.
4: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं फरहत नाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने योग्यकर्ता में यूनेस्को के विश्व धरोहर स्थल प्रांभानन मंदिर में पूजा अर्चना की। कहा, मंदिर के संरक्षण में भारत की भागीदारी दोनों देशों की साझा सांस्कृतिक विरासत को दर्शाती है। प्रधानमंत्री मोदी की इंडोनेशिया यात्रा संपन्न, तीसरे भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर सम्मेलन में भाग लेने के लिए ऑस्ट्रेलिया रवाना। महिलाओं के सशक्तिकरण और सतत विकास के क्षेत्र में सहयोग को मजबूत करने के लिए कोची में ब्रिक्स देशों की महिला मंत्रियों की दो दिवसीय बैठक शुरू। गृहमंत्री अमित शाह ने बाढ़ प्रभावित राज्यों के मुख्यमंत्रियों से बात कर केंद्र की ओर से हर संभव मदद का आश्वासन दिया। देश के मध्य और पूर्वी हिस्सों में मूसलाधार वर्षा और आंधी तूफान का अनुमान। अमरीका के हमलों के बाद ईरान ने बहरीन और कुवैत में अमरीकी सैन्य ठिकानों को निशाना बनाया। वैश्विक स्तर पर तेल की कीमतों में 2% से अधिक की बढ़ोतरी। और फीफा विश्व कप में स्विट्जरलैंड ने पेनल्टी शूटआउट में कोलंबिया को 4-3 से हराया। क्वार्टर फाइनल में अर्जेंटीना से मुकाबला होगा। अब समाचार विस्तार से। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज इंडोनेशिया के राष्ट्रपति प्रबोवो सुबियांतो के साथ योग्यकर्ता स्थित यूनेस्को विश्व धरोहर स्थल प्रांभानन मंदिर का दौरा किया। प्रधानमंत्री का पारंपरिक वाद्य यंत्रों की मधुर धुन और शास्त्रीय नृत्य के साथ स्वागत किया गया। श्री मोदी ने मुख्य शिव मंदिर में पूजा अर्चना की और भारत इंडोनेशिया सहयोग के तहत चल रहे संरक्षण कार्यों का जायजा लिया। संयुक्त बयान में राष्ट्रपति प्रबोवो ने कहा कि प्रांभानन भारत और इंडोनेशिया के बीच सदियों पुराने सभ्यतागत बंधन का प्रतीक है। उन्होंने मंदिर परिसर के संरक्षण और जीर्णोद्धार में भारत के सहयोग के लिए आभार व्यक्त किया। प्रधानमंत्री मोदी ने इस यात्रा को गहन आध्यात्मिक और यादगार अनुभव बताया। प्रधानमंत्री ने विश्वास व्यक्त किया कि जीर्णोद्धार परियोजना से दोनों देशों के लोगों के बीच संबंध और मजबूत होंगे।
5: योग्यकर्ता के इस भव्य मंदिर कॉम्प्लेक्स, अब जब हम पुनर्निर्माण का काम करने जा रहे हैं और ये यूनेस्को का वर्ल्ड हेरिटेज है, दुनिया के दूर दूर क्षेत्रों में कहीं पर भी जाएं, हमें कहीं न कहीं भारत की सांस्कृतिक विरासत के दर्शन होते हैं। ये पूरे साउथ ईस्ट एशिया का दूसरा सबसे बड़ा हमारी विरासत की पहचान है।
4: इस अवसर पर प्रधानमंत्री मोदी ने कहा कि उन्हें विभिन्न पवित्र स्थलों पर भगवान शिव से बार बार जुड़ने का सौभाग्य प्राप्त हुआ है। प्रांभानन मंदिर में एक सभा को संबोधित करते हुए प्रधानमंत्री ने कहा कि गुजरात स्थित सोमनाथ ज्योतिर्लिंग उनके लिए विशेष महत्व रखता है और इसके विकास की प्रत्यक्ष जिम्मेदारी उन्हीं पर है। श्री मोदी ने कहा कि उनके संसदीय क्षेत्र वाराणसी में स्थित काशी विश्वनाथ महादेव के आशीर्वाद से उन्हें हमेशा मार्गदर्शन मिला है। उत्तराखंड में केदारनाथ मंदिर और उज्जैन में महाकालेश्वर मंदिर के पुनर्निर्माण का उल्लेख करते हुए प्रधानमंत्री ने कहा कि उन्हें इन परियोजनाओं में योगदान का सौभाग्य प्राप्त हुआ है।
5: एक हमारी सांस्कृतिक विरासत का पुनरुद्धार और उसका रिनोवेशन का काम, उसका प्रारंभ करने का सौभाग्य भी मुझे मिला। मैं अपने आप में बहुत बड़ा भाग्यशाली मानता हूँ। यहाँ के जीवन में, यहाँ की बातों में, यहाँ की हवा में एक संस्कृति की खुशबू है, वो खुशबू जो हम भारत की धरती पर पल पल अनुभव करते हैं। ये खुशबू हमारी सांस्कृतिक विरासत अपने आप में अपनत्व से जोड़ती है।
4: भारत और इंडोनेशिया ने उच्च शिक्षा में सहयोग को और मजबूत करने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम उठाया है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कल घोषणा की कि भारतीय प्रबंधन संस्थान बेंगलुरु इंडोनेशिया में अपना पहला विदेशी परिसर स्थापित करेगा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलिया के लिए अब रवाना हो गए हैं। इस यात्रा का उद्देश्य प्रवासी समुदाय पर विशेष ध्यान देते हुए दोनों देशों के बीच आर्थिक और रणनीतिक संबंधों को और मजबूती प्रदान करना है। आकाशवाणी समाचार से विशेष बातचीत में मेलबर्न स्थित प्रख्यात फार्मासिस्ट और ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया के सदस्य दीपक संघवी ने द्विपक्षीय संबंधों के बारे में अपने विचार साझा किए। ये समाचार हमारी वेबसाइट www.newsonair.gov.in और हमारे न्यूज ऑन एआईआर ऐप पर भी उपलब्ध हैं। दोपहर समाचार में आपका फिर स्वागत है। ब्रिक्स महिला मंत्री स्तरीय सम्मेलन आज से केरलम के कोची में आज सवेरे शुरू हुआ। महिला और बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी

0: गायत्री गोखले यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती अभिजित जायदे यांनी आणि हार्मोनियम साथ होती मीनल नांदेडकर यांची. ही पुणे केंद्राची निर्मिती होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: श्रोते हो, दुपारचे 3 वाजतात. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या. ठीक 3 वाजता.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककला प्रोत्साहन योजनेत नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. मुंबईमध्ये एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारने केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत, असं ते म्हणाले. कोकणात काही ठिकाणी परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिक निधी वितरित केला आहे, असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. मुंबई जेजे आणि केईएम रुग्णालयात 2-3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल, असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करू, असं आश्वासनही त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5,150 बस भाड्याने करण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातला 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी ST बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचं ते म्हणाले. 2024 ते 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले. या प्रकरणी नियमानुसार चालकांवर कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10 लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. मुंबई शहरात 2025-26 या 1 वर्षात 855 झाडं पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5,000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्यांचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू, असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामावर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील, असंही मिसाळ म्हणाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाच्या पावसाळ्यात एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणीटंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका, बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. राजधानी मुंबईत पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे, मात्र वातावरण अद्याप ढगाळ आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 43.7 मिलीमीटर पाऊस पडला. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसाने जोर धरल्यामुळे आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39% पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसांमधल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून तिथलं जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. जिल्ह्यातल्या सर्व शाळा तसंच महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा ते वसई स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं डहाणू वसई मार्गावर उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीनं चालत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव नालासोपारा ते वसई दरम्यान गाड्यांचा वेग ताशी 10 किलोमीटर इतका मर्यादित करण्यात आला आहे. नाशिक शहरासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या आपत्कालीन परिस्थितीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून आज सकाळी 9 वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात 12,620 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं तसंच नदीपात्रातलं साहित्य आणि जनावरं तत्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पावसाचं प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्यानं आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातल्या अकोला हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर तोंडगाव इथं असलेला टोलनाका जप्त करण्याचे आदेश वाशिम जिल्हा न्यायालयाने काल दिले आहेत. या टोलनाक्यावर रोज लाखो रुपयांची उलाढाल होते. वाशिम वळण रस्त्यासाठी एका शेतकरी कुटुंबाची जमीन घेतल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोट्यवधींचा मोबदला ठकवला आहे, त्यामुळे लवादाचा आदेश धुडकावल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. मांडूपमधल्या कोकणनगर इथे बीएसटी बसनं काही पादचाऱ्यांसह रस्त्यावरच्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. आज सकाळी झालेल्या दुर्घटनेत वाहनांचं मोठं नुकसान झालं असून एक जण गंभीर जखमी झाला. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर सोमवारी रात्री वाशी टोलनाक्यावरून जात असताना बस चालकाला अचानक अपस्माराचा तीव्र झटका आल्यामुळे होऊ शकणारा मोठा अपघात वाहकाच्या तत्परतेमुळे आणि समयसूचकतेमुळे टळला. चालत्या बसवरचं नियंत्रण सुटलं, मात्र वाहकानं त्वरित प्रतिसाद देत इतर वाहनं आणि पादचाऱ्यांना धडकण्यापूर्वी बस सुरक्षितपणे थांबवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककलांना प्रोत्साहन योजनेत नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 3:10 झालेत. अस्मिता वाहिनीची आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत.

0: ए आय आर मराठी डीटेलची पर्यवाहिनी दुपारचे 3:11 झाली आहेत. श्रोते हो, आता जाणून घेऊयात आज सकाळी 8:30 नोंदवण्यात आलेलं हवामान वृत्त आणि हा हवामानाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज मेघगर्जनेसह अतिमुसळधार पाऊस झाला. विदर्भात 12 जुलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहतील. मुंबई शहर आणि परिसरात काही अंतराने पावसाच्या सरी येतील. मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस येईल. वादळी वारे अधूनमधून ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वाहतील. कमाल तापमान 30 आणि किमान तापमान 26 सेल्सिअसच्या आसपास राहील. ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात 9 जुलैच्या सकाळपर्यंत बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. आता मच्छीमार बांधवांकरता सूचना आहे. उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर वादळी वारे ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहतील. सोमालियाची किनारपट्टी, केरळ, कर्नाटक, गुजरात, लक्षद्वीप, पूर्व मध्य अरबी समुद्र आणि त्यालगतच्या ईशान्य अरबी समुद्रात वादळी वारे ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वाहतील. आणि हे वादळी वारे वादळात वाऱ्यांचा वेग ताशी 55 किलोमीटरने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी या क्षेत्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. डहाणू ते श्रीवर्धन बंदरादरम्यान धोक्याची सूचना देणारा स्थानिक बावटा नंबर 3 लावण्यात आला आहे. त्यामुळे या भागात सुद्धा जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. दुपारचे 3:13 झाली आहेत. आता कार्यक्रम माझा आवाज माझा शिवार.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी क्षेत्रात संगणकाचा वापर हा आता सर्रास केला जातो. आता त्याच्या पुढची स्टेप जी आहे ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेती क्षेत्रातला वापर. हे थोडं तर्कत संगत आहे, तर्कत ज्ञानावर आधारित आहे. आज आपण याच संदर्भात प्रोफेसर डॉक्टर दीपक बोरसे सरांकडनं ही माहिती जाणून घेणार आहोत. डॉक्टर बोरसे सर हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या पालघर इथल्या कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मी डॉक्टर बोरसे सरांचं आकाशवाणीच्या स्टुडिओत स्वागत करतो. नमस्कार डॉक्टर.
2: नमस्कार सर.
1: डॉक्टर साहेब, कृत्रिम बुद्धिमत्ता हा थोडा विषय शेतकऱ्यांच्या दृष्टीने नवीन आहे. तर ही कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय आणि कोणते मूलभूत घटक अंतर्भूत आहेत?
2: कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक संगणक तंत्रज्ञान शाखा असून त्याच्यामध्ये विशेषतः संगणक प्रणालीद्वारे मानवी बुद्धिमत्ता प्रक्रियेचे अनुकरण केले जाते. म्हणजे माणसाला जे आवश्यक आहे त्या कामाचं अनुकरण हे यंत्राद्वारे केले जाते. 1955 आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना सर्वप्रथम जॉन मॅकार्थी या अमेरिकन संगणक शास्त्रज्ञांनी केली होती. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये मशीन किंवा रोबोट्स किंवा तत्सम यांत्रिक उपकरणांना कृत्रिमपणे हुशार म्हणजेच त्यांच्यामध्ये योग्य आवश्यक डाटा फीड करून विकसित केला जातो आणि मानवाची कामे स्वयंचलित पद्धतीने व अधिक अचूकपणे केली जातात. तर जसं आपण उदाहरण द्यायचं चॅटबोटमध्ये, आपण आज बघितलं की चॅटबोट ॲप्लिकेशन आलेलं आहे, त्याच्यामध्ये जो डाटाबेस आहे तो शोधून आपल्याला त्याची संबंधित उत्तर देतो. परंतु आपण जर एखादा अशी माहिती विचारली किंवा एखादा प्रश्न असा विचारला त्याचा त्या डाटाबेसमध्ये नसेल तर तो पुन्हा आपल्याला उपलब्ध असलेल्या पर्यायामधून निवड करायला सांगतो किंवा एखाद्या मानवी एजंटकडे जोडून देण्याचा प्रयत्न करतो. तर असे हे चॅटबोट ॲप आलेले आहेत. तसं किसान जीपीटी ॲप आपण आता ऐकत आहेत, त्याच्यामध्ये अगदी पीक लागवडीपासून तर पीक कापणीपर्यंतची माहिती हा जो डाटाबेस आहे तो दिलेला असतो. तर ही एक संगणकाच्या सहाय्याने कृत्रिम बुद्धिमत्तेचा हा वापर केला जातो. तर याचे जे मूलभूत घटक आहे ते एकूण 5 मूलभूत घटक आहे. त्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे तो शिक्षण. म्हणजे ही शिक्षण ही कृत्रिम बुद्धिमत्तेची पहिली पायरी आहे. जसं आपण एखाद्या लहान मुलाला सायकल चालवायला शिकवतो, त्याच्यामध्ये तो काही त्रुटी करतो, काही चाचणी असतात, मग त्याच्यामधून तो शिकत असतो, मग त्याच्यात काही ज्या त्रुटी होतात त्याचं तो निराकरण करून त्या सुधारण्याच्या करतो. ही म्हणजे शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये समस्याचे विविध निराकरण करून किंवा शब्दसंग्रह वाढवून आणि काही लँग्वेजेस आत्मसात करून हे समाविष्ट केलं जातं. ही पहिली जी आहे हे ते मूलभूत तत्व आहे. त्याच्यानंतर तर्क अनुमान, लॉजिक, तर लॉजिक यामध्ये डाटाबेसच्या आधारे मोठ्या प्रमाणे एक तर्क हा मांडला जातो. याच्यामध्ये आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात रेकॉर्ड केलेला जो काही इतिहासाचा डाटा आहे तो आपण याच्यामध्ये वापरत असतो. तसेच एखाद्या परिस्थितीतून निष्कर्ष काढण्यास हे आपल्याला सक्षम बनवतात. त्याच्यानंतर समस्या सोडवणे हा एक मूलभूत घटक आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचं ते समस्या सोडवणे हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मग कृत्रिम बुद्धिमत्तेची समस्या सोडवण्यासाठी डाटा जो आहे आपण त्याच्यामध्ये ठेवलेला आहे त्याच्या हाताळणीवरती अवलंबून आहे. त्यानंतर समज आणि आकलन म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला परसेप्शन म्हणतो. एखादा अल्गोरिदम असतं म्हणजे अल्गोरिदम म्हणजे विशिष्ट प्रश्न सोडवताना पाळायचे नियम असतात त्याचा एक संच म्हणजे तो मशीन मध्ये असतो. तर ते अल्गोरिदमचा वापर करून पण एक मूलभूत घटक कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये वापर करत असतो. त्यानंतर लँग्वेज अंडरस्टँडिंग किंवा भाषा समज. तर जसं लँग्वेज आपल्याला जसं समजतंय तसं एखादी काल्पनिक असू द्या किंवा आर्टिफिशियल बाबतची नॉलेज असू द्या त्याबाबतची भाषा आहे ही क्लिष्ट असल्याने त्याचं विशिष्ट इनपुट व माहिती जाणून घेण्यासाठी बुद्धिमत्ता कार्यक्रम सक्षम करणं अत्यंत आवश्यक असतं किंवा आव्हानात्मक असतं. तर अशा पद्धतीने हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे मूलभूत घटक आहेत.
1: डॉक्टर साहेब, आता हे मूलभूत घटक आहेत आणि याचा वापर करून आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेचा आपल्या शेतीमध्ये वापर करायचा. काय नेमकी गरज आहे बरं शेतीमध्ये ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा?
2: जसं आपण पाहिलं की शिक्षण क्षेत्र असू द्या, आरोग्य क्षेत्र असू द्या, या क्षेत्रामध्ये सुद्धा आता कृत्रिम बुद्धिमत्तेचं फार मोठं जळ म्हणजे इंटर करण्यात आलेलं आहे. तर याच्या पद्धतीने शेतीमध्ये सुद्धा आज त्याची काळाची गरज ठरत आहे की आपण बघतोय की आज हवामानामध्ये जो बदल होत आहे आणि त्याचप्रमाणे जगातील वाढती लोकसंख्या 2050 पर्यंत आपल्या जगाची लोकसंख्या ही जवळपास 10 अब्जापर्यंत जाणार आहे. आपल्याकडे जे क्षेत्र आहे ते तेवढंच आहे. अशा क्षेत्रामध्ये आपल्याला दोन ऑप्शन आहेत, एक तर त्या जमिनीवरची उत्पादकता वाढवणे किंवा जमिनीचं क्षेत्र वाढवणं. परंतु मला वाटतं जमिनीचे क्षेत्र वाढवण्यात आपल्याला तेवढी मुभा नाही आहे, वाव नाही आहे. परंतु ही उत्पादकता वाढवायची असेल तर आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करायचा आहे. त्याचप्रमाणे आपण भूजल आणि नैसर्गिक संसाधनांचा कमतरता आहे म्हणजे बघितलं की पाण्याची भूजल पातळी ही कमी होत चाललेली आहे. जे काही नॅचरल रिसोर्सेस आहे त्यांचा आपण वापर हा योग्य पद्धतीने केला नाही तर त्याची कमतरता वाढत आहे. तसंच शेतीमध्ये मजूर आणि निवृत्तीचा अभाव आहे. अशा अनेक समस्या या शेतकऱ्यांना भेडसावत असल्याने कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणं गरजेचं आहे. जसं पीक उत्पादन सुधारण्यासाठी, खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स उपयुक्त ठरत असतं. आणि तसंच याचा वापर आपण सेन्सर्स असेल, ड्रोन्स असतील किंवा उपग्रहाकडील डेटाचा मोठ्या प्रमाणात विश्लेषण करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या जमिनीचं आरोग्य, पिकाची वाढ, हवामानाची माहिती देण्यासाठी आपण केला जाऊ शकतो. तसंच अल्गोरिदमचा वापर सुद्धा आपण यामध्ये करू शकतो की आपल्याला जी काही जमीन आहे त्या जमिनीमध्ये कुठली पिके घ्यायची आहे त्या मातीच्या परिस्थितीनुसार कृषी पद्धती तयार करण्यासाठी आपल्याला फार मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होणं अपेक्षित आहे, तशी त्याची भूमिका असणार आहे.
1: अच्छा डॉक्टर साहेब, म्हणजे पीक उत्पादन वाढ यासाठी आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता येईल, कोणकोणत्या घटकांमध्ये हा वापर करता येईल?
2: कृषी क्षेत्रामध्ये मुख्यतः आपण पाहिलं की तो सर्वात प्रथम कीड आणि तण नियंत्रण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे जर करता आल्या तर ते अगदीच उत्तम राहणार आहे. कारण की त्यामुळे पिकांचं नुकसान होत असतं. तर यामध्ये कीड आणि तण शोधणं, तर हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारित ड्रोन, एरियल ड्रोन्स आहेत, रोबोट्स आहेत, त्यांचा वापर करून आपण कीट ओळखतो किंवा ओळखून पीक उत्पादनात प्रगती आणता येते. तसंच आपल्याला तण आणि कीटकाची जी काही उपस्थिती त्याची इमेजेस कॅप्चर करून त्याचं अॅनालिसिस करून शोधण्यासाठी इमेज प्रोसेसिंग करून आपण मशीन लर्निंग अल्गोरिदमचा वापर करू शकतो. म्हणजे परदेशामध्ये रोबोट्सद्वारे तणांचं नियंत्रण केलं जातं. म्हणजे तो रोबोट्स पीक आणि तण यातलं पहिलं फरक जाणून घेतो, त्यानंतर जे तण आहे त्यावरती तो लेझर मार्फत त्या तणांचा नाश करत असतो. म्हणजे हे एक कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे कृषी क्षेत्राच्या मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे. पहिलं म्हणजे तुम्हाला इमेज डिटेक्शन आहे, त्याच्यानंतर त्या लेझरद्वारे त्या तणांचा मार करणं आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे मुव्हमेंट ऑफ रोबोट्स, म्हणजे ती जी रोबोटची हालचाल आहे ती त्या दिशेने त्या रोमध्येच होणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने कीड असेल किंवा तण असेल

0: यांचा प्रादुर्भाव कमी करायचा आपण वापर करू शकतो कृत्रिम बुद्धीमध्ये मध्ये. तसंच कृषी रोबोटिक्स किंवा यंत्रमानव, आता यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात इतर देशांमध्ये रोबोट्स मार्फत शेती केली जात आहे, किंवा त्याच्यात हार्वेस्टिंग असेल किंवा सोईंग असेल, हे सुद्धा आपण कृषी रोबोटचा वापर करत आहोत. तर या रोबोट्स किंवा ड्रोनच्या उदयोन्मुखाने आपण काही प्रयोग, तण नियंत्रण असेल, क्लाउड सीडिंग असेल किंवा बियाणे पेरणी असेल, कापणी असेल, यांचा वापर करू शकतो. तसेच भविष्यसूचक विश्लेषणाच्या मदतीने अचूक शेती, म्हणजे जर आज मला कळतंय की 10 दिवसानंतर पाऊस पडणार आहे, प्रेडिक्शन्स, त्यानंतर मी माझी पिकाची तेवढी काळजी घेऊन पीक वाचवू शकतो, किंवा ते भविष्यामधील होणाऱ्या घडामोडीचं अचूक निदान हे कृत्रिम बुद्धीमार्फत करता येतं. म्हणजे हवामानाचा अंदाज, मागील काही हिस्टॉरिकल जर हवामानाचा डाटा असेल तर आपल्या जर पिकाची लागवड करण्यासाठी अगदी फायद्याचं ठरत असतं. तसंच पीक उत्पादनामध्ये सुधारणा होऊ शकते आणि शेतकरी प्रतिकूल हवामानात पिकाची लागवड टाळू शकतात. त्यानंतर ड्रोनद्वारे पीक आरोग्याचे मूल्यांकन, पिकाचं आरोग्य कसं आहे हे आपण एरियल ड्रोनद्वारे, मग हाय रिझोल्युशन जे काही मोठमोठे ड्रोन आहेत त्याच्याबरोबर आपल्या पिकांवरती करपा पडलाय का, कुठला डिसीज पडलाय, कुठला कीड आली आहे, हे आपण एरियल सर्वे मार्फत ड्रोनच्या मार्फत पण करू शकतो आणि त्या पिकांचं नुकसान टाळू शकतो, त्याच्यावर कारवाई करू शकतो. जसं आता आपल्या देशामध्ये नाही पण काही परदेशात आणि मोठ्या प्रमाणात क्षेत्र हे एकाच पिकाखाली असतं आणि ज्याचे करून त्याच्यामुळे आलेला रोग कीड हे लगेच तिथल्या शेतकऱ्यांना कळत नसतं, तर त्याचा फायदा होऊ शकतो. माती निरीक्षण प्रणाली म्हणजे सॉइल मॉनिटरिंग हेल्थ, यामध्ये सुद्धा आपल्याला या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत असतो की विविध मॉनिटरिंग उपकरणामधून मिळवलेल्या डाट्याचे आपण सामान्यीकरण किंवा विश्लेषण आणि प्रक्रिया या गुंतक व्यापक कृषी क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण एक भूमिका बजावत असते. जुन्या बाजार भावांच्या माहितीच्या आधारे पिकांच्या किमतीचा अंदाज, म्हणजे आपल्याला जर आज मोठ्या प्रमाणात डाटा अवेलेबल असेल त्या डाट्याच्या आधारे हवामान निर्णयाचे परिणाम, पीक आणि त्या बाबतीत पीक उत्पादन यांच्या बाबतीत चांगले मॉडेल तयार करू शकतो. आणि मशीन लर्निंग अल्गोरिदमचा मुख्य गटामध्ये विभागले आहेत, म्हणजे एपीएमसीच्या मार्केटचा जर आपल्याकडे डाटा असेल काही वर्षापूर्वीचा, त्याच्यानुसार आपण शेताचे जी मूल्य आहे बाजारातलं ते आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने ठरवू शकतो. सिंचन आणि खत व्यवस्था, याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होत आहे. जसं की आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की मातीमध्ये मॉइश्चर कंटेंट किती आहे किंवा पिकाला पाणी कधी द्यायचंय, तर अशा परिस्थितीमध्ये पोषक द्रव्ये योग्य प्रमाणात मिळतील याची आपण खात्री करतो. तसंच फर्टिगेशनच्या अनुसार एरियल इंटरफेरन्सचा वापर करून पाणी आणि खतांचा वापर कमी करण्यास आपल्याला मदत होत असते. तसेच आपल्याला काढणी पश्चात तंत्रज्ञान आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करू शकतो. आता आंबा घेतला जर आपला हापूस आंबा, याच्यामध्ये आपण हा हापूस आंबा नॅचरली राईप न केलेला आहे का आर्टिफिशियल राईप न केलेला आहे, हे सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने आपल्याला मदत होत असते. तसंच स्टोरेज युनिटमध्ये, की योग्य स्टोरेज युनिटमध्ये आपण एक विशिष्ट डाटा फीडअप केला असेल तर बदलत्या हवामानामध्ये सुद्धा त्या वेळेस आपल्याला कळतं की आता मूल्य जे आहेत ते आपल्याला साठवणुकीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने अधिक प्रमाणात करता येते. अशा पद्धतीने विविध कृषी क्षेत्राच्या याच्यामध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करू शकतो.
1: डॉक्टर साहेब, अतिशय सोप्या भाषेत आपण हे सगळं सांगितलं. मला एक अजून एक प्रश्न विचारायचा होता, म्हणजे आयओटी तंत्रज्ञान जे आहे हे सुद्धा एक तितकंच महत्वपूर्ण आणि कृषी क्षेत्रात कसा वापर करता येईल?
0: सध्या आता आयओटी मार्फत म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आयओटीचा जो अर्थ आहे, तर तो आता बऱ्याच प्रमाणात वापरलेला जात आहे. म्हणजे बघा तुम्ही, पिकाची लागवड पासून पिकाची कापणीपर्यंत जी काही लागणारी आवश्यक डाटा आहे तो सर्व डाटा हा एका याच्यावरती आणून शेतकऱ्यांना त्याची एका, म्हणजे जर आज बघितलं की प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत, अँड्रॉइड फोन आहेत, तर हे स्मार्टफोन अँड्रॉइड फोनद्वारे एका क्लिकवर शेतकऱ्यांना ती माहिती आयओटी मार्फत मिळून जाईल. म्हणजे हे एक आयओटी डेटा संकलित आणि सामाय करण्यासाठी फार इंटरकनेक्टेड डिव्हायसेस आणि सेन्सर नेटवर्क करण्यासाठी वापरले जातात. त्यामध्ये मग माती, पिके, यंत्रसामग्री पशुधनामध्ये एम्बेडेड केली जातात आणि यांचा वापर चांगल्या पद्धतीने होतो. म्हणजे उदाहरणार्थ शेतकरी त्यांच्या स्मार्टफोन किंवा टॅबलेटवरून रिअल टाईम डेटा आपण ऍक्सेस करू शकतात आणि मातीची स्थिती कशी आहे, पिकाचे आरोग्य कसे याबाबत निरीक्षण करू शकतात. अर्थात त्यामध्ये खतांचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी शेत वाहनाचे मार्ग ऑप्टिमाइज करण्यासाठी सुद्धा याचा इंटरनेट ऑफ थिंग्सचा वापर चांगल्या पद्धतीने होऊ शकतो.
1: तर्क अनुमान जे आपण सांगितलं
0: त्याच्या आधारे डाटाबेस आपण करू शकतो
1: आणि त्यातून आपल्या समस्या सोडवता
0: होऊ शकते.
1: डॉक्टर साहेब, आपण आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी सांगितल्या, अगदी पीक संरक्षणापासून ते अगदी सिंचन व्यवस्थापन वगैरे, मला एक सांगा की पीक व्यवस्थापनाच्या दृष्टीने ह्याचा कसा वापर होऊ शकेल?
0: कसं आहे, मी बघितलं की काही क्षेत्र असे आहेत की त्यामध्ये एक कृषी क्षेत्र कॉम्प्लेक्स आहे, त्यामध्ये म्हणजे आपल्याला एखाद्या पिकाची लागवड पासून तर कापणीपर्यंत त्या पिकाच्या ज्या जमिनी आहेत त्याच्या मातीमध्ये आपल्याला तिथे वेगवेगळे तज्ज्ञ शास्त्रज्ञ लागतात, म्हणजे पीक वाढीसाठी वेगळे शास्त्रज्ञ, किंवा तिथे मातीमध्ये काही काही चांगल्या पद्धतीने पिकाचं पोषण करायचं तिथे वेगळं, त्याच्यावर कीड पडली कुठली त्याच्यासाठी वेगळं, त्याच्यावरती काही रोग पडला असेल तर त्यासाठी वेगळं तज्ज्ञ किंवा वेगळे शास्त्रज्ञ लागतील. म्हणजे ह्या सगळ्यांना एकत्र करून ती जी माहिती तयार होते ती एक आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये तयार होते. म्हणजे याच्यामध्ये आपण असं बघितलं की हे इंटरकनेक्टेड आहे, की एकाच बाबीचा विचार करून चालणार नाही. ज्यावेळेस आपल्याला एक सक्सेसफुल यशस्वीरित्या जर कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करायची असेल तर त्यामध्ये ह्या सर्व बाबींचा समावेश घेऊन त्या अचूक डाटा घेऊन आणि योग्य डाटा घेऊन आपल्याला त्या डाटाबेसवरती आपण ते तयार करणं गरजेचं आहे, त्या पद्धतीने त्याचं पीक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. म्हणजे जर बघितलं तर सध्या कृषी विद्यापीठ राहुरी इथे सुद्धा त्यांचा कास्ट प्रोजेक्ट अंतर्गत आयओटीचा वापर हा कृषी पद्धतीने चालू आहे. तसेच आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा जो मँगो हॉफर आहे, म्हणजे आंब्यावर येणारा जो हॉफर्स आहे त्यामुळे होणारं नुकसान आहे, त्याच्यामध्ये सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून त्याच्यावरती सुद्धा एक संशोधनाचं काम चालू आहे. तर जी काही म्हणजे नीड बेस, जसं तिथल्या शेतकऱ्यांची काही नीड आहे त्या बेसवरती आपण त्या पिकाचं व्यवस्थापन हे कृत्रिम बुद्धिमत्तेमार्फत करत असतो.
1: डॉक्टर बोरजे सर, कृषी क्षेत्र हे सुद्धा तसं खूप विस्तृत असं क्षेत्र आहे, फक्त लागवडी नाही तर अनेक त्याला कंगोरे आहेत,
0: अनेक घटक आहेत.
1: तर अशी काही उदाहरणं सांगता येतील की ज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
0: बरंच आता म्हणजे आपल्या देशात नव्हे तर परदेशात मोठ्या प्रमाणात या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा कृषी क्षेत्रात केला जातो. त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे इक्रीसॅट जे आहे, त्यांच्यामध्ये आर्टिफिशियल पेरणी ॲप तयार केलेलं आहे आणि ते शेतकऱ्याला बरोबर एका कधी पेरणी करायची त्याची तारीख कळवत असतं. तसंच एक दुसरी कंपनी आहे ती सी अँड स्प्रे, म्हणजे रोबोट तयार केलेला आहे त्यांनी, त्याच्यामध्ये कापसामधील तणांचा प्रादुर्भाव ओळखता येतो आणि त्याच्यावरती तसं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने नियंत्रण करता येतं. तसंच एक स्ट्रॉबेरी व्यवस्थापनाच्या फळाच्या काढणीसाठी रोबोट विकसित केलेला आहे एका, आणि नेदरलँडमध्ये स्मार्ट हार्वेस्टिंग अंतर्गत कुठली टोमॅटो राईप झालेले कुठले तयार झालेले 80% 70% ते बरोबर तो रोबोट कॅप्चर करतो, इमेजेस कॅप्चर करतो. आणि अशा पद्धतीने ही बरीच उदाहरणं आहेत जी आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी दिसत आहेत.
1: डॉक्टर साहेब, इतकं सगळं आपण सांगितलं आणि अतिशय अत्यंत महत्वाकांक्षा हे तंत्रज्ञान आहे, तर्कसंगत आहे आणि तर्कज्ञानाचा वापर करून आणि त्याचा अनुमान लावून निर्णय घ्यायचे आपल्याला समस्या सोडवायचे. डॉक्टर साहेब, आपण भारतातल्या शेतीचा विचार केला तर इथे काही आव्हानांना पण सामोरं जावं लागेल नाही का?
0: कारण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आपला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो प्रकार आहे याच्यामध्ये आपण बघितलं की जसेच्या तसे जे परदेशातले मॉडेल्स आहेत ते आपल्या देशामध्ये आपण लागू करू शकत नाही. कारण की जर अमेरिकेचा विचार केला, अमेरिकेचा सॉइल टाईप विचार, तिथला क्लायमेटचा विचार केला तर तिथलं जे मॉडेल तयार केलेलं आहे हे इतर कुठे आपण वापरू शकतो, तर लोकेशन स्पेसिफिक आहेत. दुसरी गोष्ट मध्ये आधारस्तंभ आहे, म्हणजे डाटा जो आपण तयार करत असतो तुमच्याकडे एक जो डाटा असणार आहे तो आधारस्तंभ असणार आहे हा कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करण्यासाठी. मग तो डाटा हा चांगला पाहिजे, अचूक पाहिजे, दर्जेदार पाहिजे, तरच तुमचा तो योग्य आणि अचूक शेतीसाठी फायदेशीर ठरेल. म्हणजे जर आपण जर मशीन लर्निंगचा विचार केला तर त्याच्यामधला जो डाटा आहे तो जर चांगला असेल, त्याच्यामध्ये सेन्सर रिडिंग घेतो असो, तर ह्या सगळ्या नोंदी आवश्यक आहे त्याच्यामध्ये. परंतु हे प्रत्येक वेळेस आपल्या शेतकऱ्याकडे ह्या गोष्टी उपलब्ध होतीलच याची एक आवश्यकता आहे. तसेच बऱ्याचदा काय होतं, जो डेटा आपण वापरतो हा कालबाह्य झालेला असतो. कारण की हे कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जसं सॉफ्टवेअर असतं की 2 दिवसात दुसरं सॉफ्टवेअर येतं, तसं हा आपला जो डाटा आहे हा तुम्हाला अपडेट लागतो. म्हणजे हा मला 2 वर्षापूर्वीचा किंवा 2 महिन्यापूर्वीचा डाटा लागणार नाही, तर आत्ता करंटचा डाटा लागेल. तो डेटा जर कालबाह्य असेल तर आपल्याला एरर्स त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये येऊ शकतात. तिसरी गोष्ट आहे की पायाभूत सुविधांची आवश्यकता, म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर जो डेव्हलप करायला लागणार बेसिक, त्यासाठी आपल्याला मशीन लर्निंगसाठी आपल्याला तिथे वीज पुरवठा लागेल, 5G कनेक्टिव्हिटी लागेल, म्हणजे मोठ्या प्रमाणात इंटरनेट कनेक्शन लागेल. अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागाचं जर सोयीसुविधा नसेल तर ते एक मोठी उणीव किंवा ते एक मोठं आव्हान असू शकेल. आणि जर कल्चरल अडथळा बघितला तर आपला जो शेतकरी आहे तो लाईव्ह स्टॉक, म्हणजे आपलं पशुधनाशी जास्त मॅचअप झालेला आहे, म्हणजे त्याला आपलं जे पशुधन आहे हे महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस आपण कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजे रोबोटच्या सहाय्याने आपण ज्यावेळेस शेतीचा विचार करतो त्यावेळेस त्याला ते थोडंसं भावनिक संबंधाशी ते निगडत असतं, तर ते एक मोठं एक आव्हान असतं. तसंच दुसरं बघितलं की आपल्याला एक नियमावली आहे की तुम्ही काही गोष्टी करण्याच्या पूर्वी सरकारने काही नियम लागू केले आहेत, म्हणजे कामगार कायदा आहे, कामगारांना काम पाहिजे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण जर मोठ्या प्रमाणात एखादी कंपनी जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर आणत असेल तर त्यांनी त्याही गोष्टींचा विचार करणं गरजेचं करायचं आहे की तिथल्या स्थानिक मजुरांचाही प्रश्न उद्भवणार नाही, ते एक मोठं आव्हान आहे. कुशल कामगारांची गरज आहे, म्हणजे इथे स्किल आहे, ते तंत्रज्ञान आहे, त्यामुळे ते एक महत्वाचं आहे की त्यामध्ये कुशलता पाहिजे. लोकांमध्ये ज्ञानाचा अभाव आहे, म्हणजे अजूनही आपल्याकडे अजून पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्याचा प्रसार झालेला नाही आहे की ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर शेती क्षेत्राचा वापर याबाबत थोडं हे होत आहे. आणि ह्या ज्या किमती आहेत, या जे उपकरणं जे वापरणार त्याच्या किमती आत्ता तरी थोड्या महाग

0: आहेत फार मोठ्या प्रमाणात, त्याच्या किमती असल्यामुळे याचं डायरेक्ट इम्प्लिकेशन मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट बघितलं की क्षेत्र आहे शेतकऱ्यांचं हे अल्प आणि सीमांत शुल्क शेतकरी आहे, म्हणजे ह्याचा ड्रोन जर एखाद्या शेतकऱ्याला करायचं असेल तर त्या ड्रोन उडवण्याच्या तयारीसाठी जो वेळ लागेल त्यापेक्षा कमी कालावधी त्याच्या ऍप्लिकेशनला लागणार आहे. म्हणजे परदेशात की मोठ्या प्रमाणात त्यांचं क्षेत्र आहे, ते मोठ्या प्रमाणात तिथे एरियल ड्रोन पद्धतीने ते स्प्रे घेऊ शकतात. पण आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तेवढं त्याचं ऍप्लिकेशन करणं फायदेशीर ठरत नाहीये, हे एक मोठं आव्हान आहे. परंतु एक काळाची गरज आहे, जर आपल्याला भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात अन्नधान्य उत्पादन करायचं असेल, अचूक शेती करायची असेल, तर आपल्याला ही आव्हानांना समोर जाऊन काहीतरी समस्या सोडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेतीमध्ये करणं गरजेचं असणार आहे.
1: कारण क्षेत्र वेगवेगळं असतं आणि छोट्या छोट्या क्षेत्र असतं आणि शेजारच्या शेतकऱ्यांनी वेगळं पीक घेतलेलं असतं,
0: त्यामुळे गट शेतीतनं जर झालं मोठ्या प्रमाणात तर शक्यता आहे. पण हळूहळू आता जसं मी सांगितलं की आपल्याला डिजिटलायझेशन हा प्रत्येक क्षेत्रामध्ये आणायचं, तर ते भविष्यात करणं अपेक्षित राहील.
1: डॉक्टर वर्सी सर, कृषी प्रक्रिया हा एक अत्यंत महत्वाचा असा भाग आहे, तर त्या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य असा काय वापर करता येईल?
0: म्हणजे आपण बघितलं की कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा फायदे बरेच बघतो आहेत, तर आपल्याला याच्यासाठी बिग डेटा फार मोठा हा जो डाटा लागणार आहे, सेन्सर चांगल्या पद्धतीचे सॉफ्टवेअर जे आहेत ते डिजिटल तंत्रज्ञानाशिवाय आपण हे कार्य करू शकत नाही. दुसरी गोष्ट आहे की तंत्रज्ञानाचा योग्यरित्या कार्य करण्यासाठी आपल्याला त्या कृत्रिम ज्या आवश्यक आहे म्हणजे डेटा बाबतीत जे आहे त्यावर ही प्रक्रिया पूर्णपणे अवलंबून आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे रिअल टाईम डाटा आपल्याला त्याच्यावरती शिफारशी मिळू शकतात, आणि जे काय IoT सेंटर्स आहेत डेटा कॅप्चरसाठी विश्लेषणासाठी त्याचा आपण चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. मॅन्युअल काम करण्यासाठी बुद्धिमान ऑटोमेशन आणि रोबोटिक्स म्हणजे मशीन लर्निंग अप्रोच हा एक महत्त्वाचा आहे, की मशीन लर्निंग अप्रोचमध्ये एक सुपरवाईज अनसुपरवाईज आणि रिएन्फोर्समेंट अप्रोचेस आहेत. त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी थेरॉटिकल सांगू शकतो, काही गोष्टी प्रॅक्टिकलमधून आपल्याला ते काम करून घ्यायचं आहे, आणि काही गोष्टी लॉजिकलच्या अर्थशास्त्रावरून आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणं गरजेचं आहे. तर हा एक म्हणजे कृषी क्षेत्रासाठी सगळेच घटक हवामान घटक असेल, जमीन घटक असेल, पाणी असेल, ह्या सर्व घटकांचा अभ्यास करून या पद्धतीने आपल्याला कृषी प्रक्रियेकरिता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता येईल.
1: मुळात आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी किंवा शेतीमध्ये जास्तीत जास्त अचूक निर्णय घेताना आपल्याला त्याचा जो डेटा आहे तो मात्र अपडेटेड म्हणजे
0: हो नक्कीच, कारण तो डेटा त्याचा आधारस्तंभ आहे, त्यामुळे ते जर योग्य असेल तरच पुढे ते तुमचं कृत्रिम बुद्धिमत्ता काम करेल.
1: आणि ज्यावेळी आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करायचा त्यावेळी क्षेत्रही मोठं असायला हवं, एक पीक पद्धती असायला हवी, ह्या सगळ्या गोष्टी
0: बऱ्याच गोष्टींचा आहेत. परंतु आपल्याला त्या गोष्टींवर आव्हानात्मक उपाय करून भविष्यामध्ये काही प्रमाणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणं गरजेचं ठरणार आहे.
1: डॉक्टर साहेब, कृत्रिम बुद्धिमत्ता हा तसा क्लिष्ट असा विषय पण आपण सोप्या भाषेत आमच्या शेतकरी बांधवांसाठी समजावून सांगितल्यात. आजच्या या मुलाखतीबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले आभार मानतो. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद सर.

0: माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आपण ऐकलात. कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रात वापर याविषयी डॉक्टर दीपक बोरसे यांची डॉक्टर संतोष जाधव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: दुपारचे 3:35 झाले आहेत. आता कार्यक्रम अमृत कलश.

0: नमस्कार श्रोते हो, अमृत करज कार्यक्रमात मी हर्षदा प्रभू आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपल्या भेटीला आले आहेत ॲडव्होकेट सुनील लाड. निवृत्तीनंतरच्या त्यांच्या व्यस्त आणि मस्त जीवनप्रवासाविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सुनीलजी, अमृत कलश कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद, नमस्कार.
0: सुनीलजी, आता तुमचं सेवानिवृत्तीनंतरचं जीवन कसं जगायचं याचा विचार तुम्ही आधी केला होता का, की कसं तुमचं प्लॅनिंग होतं, काय सांगाल?
1: सेवानिवृत्तीनंतरचं जीवन याबाबत मी असं सांगेन की आपण थोडंफार प्लॅनिंग करतो आयुष्यात, पण एकदम साचेबद्ध असं नाही आहे. मला माझा स्वभाव म्हणा, एकूण असा स्वभावाचं एक ठरवल्यावर की आहे त्या आयुष्य आपण जगतो. अगदी काय, अगदी आपण ज्याला म्हणतो की घडी बसून असं काही करत नाही, पण जे आवश्यक आहे आपल्या सुदृढ राहण्याकरता, आपल्याला आर्थिक सुबत्ता म्हणा किंवा स्वातंत्र्य असण्याकरता, ह्या गोष्टी आपण पाळाव्या, त्या अनुषंगाने आपण काही प्लॅनिंग करतो म्हणा किंवा काही तरतूद करतो. त्या तरतुदी आपल्याला जेव्हा आपण ॲक्टिव्ह असतो, नोकरी असतो, व्यवसायात असतो, तेव्हाच त्या करून ठेवल्या तर पुढचे बरेचसे आपल्या समस्या उद्भवत नाहीत. ह्या अनुषंगाने पाहता मी थोडंफार आपण प्लॅनिंग करतो, परंतु अगदी काय साच्याबद्दल मला असंच जगायचं, हेच करायचं असं नाहीये. आपण आनंदी असावं, जो येईल दिवस त्याला आपण सामोरं जावं आणि तो आनंदाने जगावं. इनफॅक्ट मला आयुष्यात आकस्मिक येणाऱ्या घटना आवडतात, आश्चर्य धक्का देणाऱ्या घटना मला अधिक आवडतात, कारण त्याच्यामध्ये आपला कस लागतो. आपण माणूस म्हणून तिथे खरे असतो, प्लॅनिंग केल्यामुळे आपल्याला केव्हा कधी खोटं वागावं लागतं. इथे खोटं वागावं लागतं, तुम्हाला अचानक एखादी घटना घडते, अचानक अकल्पित तुमच्यासमोर एखादं असं आव्हान येते आणि ते तुम्ही समर्थपणे पेलू शकता, याच्यामध्ये आपला खरा कस लागतो. सो मला म्हणायचं की हे आपण ठरवून वागण्यापेक्षा जे येईल ते निभावून वागणं मला खूप आवडतं.
0: बरं, मग तुमचं आधीचं जीवन कसं होतं, सेवानिवृत्तीच्या आधीचं थोडक्यात तुमचा, म्हणजे तुमच्या जीवनाची ओळख तुम्ही कशी करून द्याल?
1: सेवानिवृत्तीवर उद्गोदर जीवन बोललात तर मी ज्या भागात वाढलो, लालबाग परळ, मला माझ्या काकांनी 5 वर्षात असताना मुंबईला आणलं आणि त्यांनी माझ्या आयुष्याला आकार दिला. ते लालबाग परळ ही तुमच्या व्यावहारिक याची एक मोठी शाळा आहे, त्याला आपण व्यावहारिक ज्ञान म्हणतो. कधी कधी आपल्याला अकॅडमिक कशा व्यावहारिक ज्ञान खूप आवश्यक असतं. सोशली स्ट्रीट स्मार्ट, तर त्या लालबाग परळ ह्यांनी मला ती ओळख दिली. मी जिथे राहायचो नेहरू पार्क मैदानच्या इथे, दॅट वॉज अ गुड एरिया, खूप चांगला एरिया होता. गिरणी कामगार समाज आपण म्हणतो ना, मध्यमवर्गीय समाज, पण त्याच्यामध्ये जे जगायला आवश्यक आहे ती जी निर्भीडता आहे, ती निर्भीडता मला त्या एरियाने दिली. त्या एरियाचं बरंचसं लालबाग परळ बोलत लोक हे होतात काय, पण तो मिलमध्ये लोक तिथे सगळे सण साजरे होतात, तिथे चांगले उत्सव होतात, तिथे चांगले खेळ होतात, तुमची एकंदर जडणघडण सांस्कृतिक व्यावहारिक म्हणा किंवा आणखी तिथे होते. तो त्या घर इथे मी वाढलो आणि सुदैवाने मला तिथेच त्या याच्यातून, मला युवक क्रीडा मंडळ आमचं खेळाचा क्लब होता आणि माझी शाळा होती शिरोडकर हायस्कूल, तर त्या विभागातून मला तिथे खेळायला खूप उत्सुक प्रतिसाद मिळाला. आणि मग मी ते खेळाच्या मैदानात गेल्यामुळे माझे बाकीचे नाक्यावर उभे राहायची जी आपली वेळ असते किंवा आपलं आयुष्य, ते मला नाही करता, म्हणजे मला सुदैवाने ते करता नाही आल्याचं मला खूप आनंद होतो. कारण त्यावेळी ती जी मिल कामगारांची अवस्था नंतर पाहिली मी, आम्ही जेव्हा वाढलो होते, जेव्हा मी 83 मी 10वी झालो, तेव्हा तो त्यातला कामगारांचा संप, तेव्हाच्या सगळ्या गोष्टी आणि त्यामधून आलेल्या अनेक समस्या, ज्याच्यातून अक्षरशः कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त आली, त्या ह्याच्यातून आम्ही ह्या सांस्कृतिक किंवा खेळामध्ये असल्यामुळे आमचा कल तिकडे नाही गेला, पण माझ्याबरोबरचे माझे बरेचसे सवंगडी त्यात वाहून गेले आणि मग त्यांची वाताहत झाली. सो मी स्वतःला भाग्यवान समजून की मला माझी शाळा शिरोडकर किंवा युवक क्रीडा मंडळ परळ खोखोचा ते क्लब, त्याने आम्हाला एक संस्कार दिले आणि त्या संस्काराने पुढे जाता आलं. मला नो डाऊट की कामगार विभागाने खूप दिलेलं आहे ह्या महाराष्ट्राला, मला तिथून आपली चळवळ सुरू आली, युवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ तिथून सुरू आली. लालबाग परळ आपण म्हणतो संयुक्त महाराष्ट्र, 106 होतात मी तिथूनच घडलेत. हा भाग तसा एकदम ॲक्टिव्ह आहे, म्हणजे त्याला किंवा मला रिॲक्शन लगेच होती तिथे, कारण माणूस जीवनाशी झगडत असतो, संघर्ष असतो, त्या संघर्षामधून आलेलं ते शहाणपणा म्हणा किंवा ते एक उपरोधिकपणा म्हणा की समाजाच्या आलेला कार्य म्हणायची वृत्ती तिथून येते. आणि त्या वृत्तीने मला माझ्या पुढील आयुष्यामध्ये मला स्वतः स्वाभिमान टेकून नोकरी करण्याला खूप मदत दिली. तर त्या ह्याने मला मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी लागली, तेव्हा LLB केलं, LLM केलं मी.
0: हे सगळं तुम्ही जे शिकत होता ते नोकरी करता करता शिकत होता का?
1: मी ग्रॅज्युएशन असताना कामाला लागलो BMC मध्ये अप्रेंटिस म्हणून, तिथून मग मी जेव्हा XY बीकॉम होतो तेव्हा मी पहिली युनिव्हर्सिटी जी मॅच खेळलो तिथे मला उपकर्णदर्पण मिळालं. नंतर मी नॅशनल खेळलो राष्ट्रीय खेळाडू म्हणून, आणि खेळाडू म्हणून मला मुंबई नगरपालिकेने नोकरी दिली आणि

0: नंतर मी एम ए केलं, कारण ते आम्हाला दोन इन्क्रिमेंट मिळतात, मराठी तुम्ही केलं तर त्यानंतर, आणि एल एल बी केलं, एल एल एम केलं, तो ते नोकरीत असताना माझं शिक्षण सुरू आलं आणि त्याच्यामुळे मी मुंबई महानगरिका पालिकेमध्येच नोकरी कायम केली वकिली न करता.
1: तुम्ही सतत स्वतःची प्रगती करण्याकडे तुमचं कायम नोकरीत असताना लक्ष होतं.
0: अगदी अगदी.
1: आणि मग खेळाडू म्हणून तुम्ही महानगरपालिकेत नोकरी करत होता, तर त्याचा तुम्हाला निवृत्तीनंतर फिटनेस राखण्यासाठी कसा उपयोग तुम्ही करून घेता?
0: अगदी, मला खूप सांगायला आवडेल की ही सुरुवात जी होती खेळाची झाल्यामुळे, पाचवीपासून मी खेळायला सुरुवात केली आणि आम्हाला सुदैवाने, आपण म्हणतो की मुलांना खेळायला क्रीडांगण नाहीत, पण आमच्याकडे तेव्हा आमचा अर्धा वेळ क्रीडांगणच जायचा, कारण आमच्या साईला लागूनच ते मैदान होतं, नेहरू मैदान. आम्ही घरी फक्त जेवायला जायचो मला वाटतं आणि झोपायला, अन्यथा आम्ही पूर्ण दिवस त्या मैदान. आत्ता मुलांना सांगत बाबा मैदानात जा, आत्ताचे पालक मुलांना सांगतात जा जरा खाली फिर, आपण म्हणतो मैदानी खेळ, पण तो मुलगा व्हर्च्युअल त्या कॉम्प्युटरमध्येच फुटबॉल खेळतो, कॉम्प्युटरमध्ये क्रिकेट खेळतो, असं असते. पण सुदैवाने आम्हाला जोपर्यंत ओरडा मिळत नाही तोपर्यंत आम्ही घरी जायचो नाही, आणि त्याच्यामुळे काय झालं, आमची शारीरिक जडणघडण खूप छान झाली, व्यायामाची जो आम्हाला सवय लागली, आणि मुळात आम्हाला खेळाने शिकवलं की आयुष्यात हार जीत असते ते तुम्ही स्वीकारायला शिकवलं. आता आपण असं समजा एखादी मॅच हारला म्हणा किंवा त्याच्या मनासारखं नाही, डिप्रेशन मध्ये जातो आणि आपण बातमी एकदरी त्याने आत्महत्या केली. आमच्याकडे ही प्रवृत्ती नव्हती, आमच्याकडे हा याला चान्सच नव्हता, कारण दोन धपके आम्हाला शिक्षक घालायचे, आमच्या बाजूचे घालायचे आणि वर जाऊन सांगायचे कुटुंबियांना तुमच्या मुलाला मारलं, तेव्हा कुटुंबीय खुश व्हायचे की शेजाऱ्याचं लक्ष आहे, असं एकंदर ते वातावरण होतं, म्हणजे जिथे आपण वाढलो ते तुमच्यावर लक्ष द्यायला 10 माणसं असायची. आता पालक कामावर गेल्यामुळे तो मुलगा एकांकी असतो, घरात एकटा पडतो आणि हा सगळा स्वभाव होतो. मला जी सवय लागली मैदानात व्यायामाची आवड आली, मग तेव्हा त्या सरांनी सांगितलं की चहा हे पेय तसं आपल्याला लहानपणापासून योग्य नाही आहे, तुम्ही दुधाची सवय लावा, दूध प्या. सो तेव्हा मग आपल्याला असं कळलं, अरे बाबा दूध चांगलं आहे आपल्या कसरती करता, आपल्या व्यायामा करता. त्याच्यामुळे कुठलंही कोल्ड्रिंक हे मी कधी आयुष्यावर प्यायलो नाही, नो कोल्ड्रिंक, तुम्ही हॉट म्हणा कोल्ड म्हणा कुठलं, ती सवय मला माझ्या सरांनी, म्हणजे मला खूप उल्लेख करावा लागेल, माझ्या आबांना एक म्हणून सर होते खोखोची युवक क्रीडा मंडळाचे, आणि शिरोडकर हायस्कूलमध्ये वालझडे म्हणा किंवा खरमळे सर म्हणा ह्यांनी आम्हाला धडे दिले, बेळगावकर मॅडममध्ये त्याने आम्हाला धडे दिले शाळेमध्ये त्या पाचवीपासून की बाबा आपण कसं स्वतःला करायचं, आणि खेळामध्ये असल्यामुळेच मी आयुष्यभर पुढे जाऊ शकलो. बऱ्याचशा आयुष्यातल्या चढणघडण म्हणा किंवा आपण त्याला म्हणतो खालीवर जे आपलं माझ्या आयुष्यात प्रसंग आले, त्यांना केवळ माझ्यामध्ये खेळाडू वृत्ती आहे, ते खेळाडू वृत्तीने मला स्वीकारायला शिकवलं, आणि हा माझा सगळ्यात मोठा फायदा आहे की मला खेळाने शिकवलंय. कारण मला माहिती आहे माझ्या एका मॅचमध्ये 5 सेकंद असताना मी मॅच हरलो आणि माझ्या सरांनी मला थोबडवलं सगळ्यामध्ये, मी तर कॅप्टन होतो खोखोचा, माझं सिलेक्शन होतं 14 आमच्या खो खो डिस्ट्रिक्टचं, आणि मला वाटलं मॅच जिंकलो म्हणून मी नाचायला लागलो, आणि याच्यामध्येच आमच्या खोखोमध्ये लेट एंट्री लागली की मुलगा आउट झाला आणि दुसरा तिथे खुंटावर आउट झाला, माझी मॅच हरली आणि मी नाचतो मला वाटलं मी जिंकलो, माझ्या सरांनी खाड माझ्या कानाखाली बाजूली आणि मला वास्तवाची जाणीव करून दिली की जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत आपण हे साजरा करायचं नसतो, हे मला खेळाने आयुष्यात शिकवलं. आणि त्याच्यामुळे कुठलीही हार जीत ही स्पोर्टिंगली खेळायला मला माझ्या खेळाने शिकवली, आणि त्याच्यामुळे मला व्यायामाची सवय लागली. मग ती साचे बद मग मी उठलो सकाळी चालायला जाणारच किती का असून दे, का आता मी जरी कुठे बाहेर गेलो दौऱ्यावर बाहेर गेलो तरी माझ्या बॅगेमध्ये एक माझी रशी उडी असते, दोरी उडी त्याला म्हणतात स्किपिंग, ते मी कुठेही तुम्हाला जाईल म्हणते माझ्या रूमच्या बाहेर येऊन मी स्किप करतो 500, ही सवय लागले माझ्यावरचे 10 जण मला बघत असत, त्यांच्या तोंडात ब्रश असतो काय करतो वेडायला काय करतो असं कर, पण मी ते 500 स्किप मारल्यामुळे ती मला माहिती की माझा फिटनेस महत्वाचा आहे आणि ती मला सवय माझ्या खेळाने आयुष्यभर लागली. अशा प्रकारे मी खेळामुळे व्यायामाकडे वळलो, आणि व्यायाम म्हणजे काय अगदी वजन उचलणं वगैरे नाही आहे, तुम्ही आजार विचार बाकी करता त्याप्रमाणे थोडंफार फेरी मारणं किंवा तुम्हाला जमेल. आता माझी स्किप माझ्याकडे असल्यामुळे मी जेव्हा कुठे दौऱ्यावर जातो हॉटेलमध्ये बाजूला येतो लॉबीमध्ये 200-300-400-500 स्किप मारतो, माझा दिवसभरचा व्यायाम होऊन जातो.
1: बरोबर, वा, कुठेही कधीही करू शकणारा हा तुमचा व्यायाम प्रकार आहे आणि त्याने तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे स्वतःचा फिटनेस राखला. आता आर्थिक नियोजन सेवानिवृत्तीनंतरचं तुम्ही कसं केलं?
0: असं आहे बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण आर्थिक नियोजन हे पहिल्यापासून सुरुवात करणं पाहिजे. आता आमच्याकडे पहिलं पीपी म्हणून असायचं, प्रॉव्हिडंट फंड आपल्या बँकेमध्ये असते, ते आम्ही काही म्हणजे महिन्याला एक समजा तुम्हाला शक्य आहे 5,000, 2,000, 1,000 आपापल्या कुवतीप्रमाणे आपण करतो, पण तुम्हाला आर्थिक शिस्त महत्वाची आहे. आर्थिक नियोजनापेक्षा मी म्हणे मला आर्थिक शिस्त महत्वाची आहे की आपल्या सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये आपण काय आपल्याकडे एक मन आहे अंतरून पांघरून पाय सर बरोबर त्याप्रमाणे आपण पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण करत नाही, पण मला जर हवंच असेल आणि ते करायचं असेल तर मग त्याचं मी नियोजन मला करावं लागते. मग तो पैसा मला कसा येईल, मग त्याच्यासाठी मी बाकीच्या गोष्टी उधळपट्टी किंवा अवांतर खर्च न करता एक शिस्त लावून ठेवेन की मला हे मी पैसे वाचवले तर मला ह्याचा ह्याच्या ह्या दोन वर्षात एक महिन्यात सहा महिन्यात जो काही उपयोग तुम्हाला करता येईल. सो त्याच्यासाठी आर्थिक शिस्तही असावी लागते. त्याचा अर्थ असं नाही म्हणे की तुमच्या मन मारून जगा असं होत नाही आहे, पण माझ्या गरजा कमी केल्या पाहिजेत. आत्ताच्या ह्याच्यामध्ये काय होतं, त्या अवांट

0: नीट्स आपण जे इकॉनॉमिक्समध्ये म्हणतो की गरजा आणि तुम्हाला एक हाव असणं हे तुमचं हवडपणा आलं, पण तुमची गरजही निकट आहे ती मला भागवती बोलाय, पण आणि लक्झरियस राहण्यापेक्षा गरजा भागून जर राहणं शिस्तबद्ध जगलं तर आपल्या सगळं शक्य होतं. मग तुम्ही आपण म्हणतो एखाद्या 1.5 लाख पगार आहे तोही त्याला पुरत नाही, किंवा 25,000 असेल तो खूप छान व्यवस्थापन करतो. तो याच्यासाठी मग आपल्याला एखादं बचत गट, मी म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा विषय म्हणा किंवा महत्त्वाचा किंवा विश्वासाचा मत, आपण पोस्टातलं असतं, आपण पोस्टल सेव्हिंग करतो. पोस्टला माझ्याकडे जवळजवळ मी नोकरीला लागल्या पासून माझ्याकडे माझ्या काकांनी माझं अकाउंट एका बँक ऑफ महाराष्ट्र म्हणून प्रगती विकास तिथे काढून दिलं. मग ते महिन्याला 200 रुपये किंवा 500 रुपये ते न जगता त्या अकाउंटमध्ये जात होते म्हणा, किंवा पोस्टाचे माझे मित्र आहेत ते माझे सेव्हिंग पोस्टल सेव्हिंग कार्ड होतं, मग ते महिन्याला 300 रुपये जात होते. मला बाकीच्या ह्याच्यामध्ये पीपी होतं पब्लिक म्हणतो, फक्त मला काय आलं माझं आता मला वाटते मी ते करायला पाहिजे का, मी तुमच्या सगळ्यांसाठी सांगेन, पण मला सांगायला ते आवडलं की म्हणजे माझी चूक झाली म्हणा, की तेव्हा शेअर जे मार्केट आहे स्टॉक मार्केट त्याकडे आपण त्या नजरेने बघत नव्हतो, कारण आम्ही ज्या वाढलो कुटुंब त्याच्यामध्ये असं बघा होतं की जो शेअर म्हणजे जुगार ते आपल्या तिकडे झालेच नाही, किंवा तो आपलं भांग प्रांत नाही तो गुजरात आणि इतर लोकांचा प्रांत आहे हे आमच्या मनावर बिंबवलं गेलं. त्यामुळे मला खूप उशिरा कळलं कमोडिटी स्टॉक मार्केट इक्विटी ह्या गोष्टी किंवा म्युच्युअल फंड ह्याच्यामध्ये. जसं आमचं शिक्षण झालं कॉलेजच्या बाहेर इकॉनॉमीचं कॉमर्स केलंय, मला की मला ते करायला पाहिजे होतं तेव्हा. आता जे आहेत माझे कोण ऐकनेस्ट होते त्यांना सांगेन की ही सवय लावायला पाहिजे, आपण काही गोष्टी तिथे पडत नाही कशाला, की आपल्या मनावर असं वर्षानुवर्ष ते बिमवलेलं असेल आणि ते जुगार आहे, तो जुगार नाही, तो एक ठराविक अभ्यास करून करायची पद्धत आहे. तुम्ही केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता आणि तुम्हाला पटकन लॉटरी लागत नाही, पण तुम्ही त्याच्यामध्ये पेशन्स ठेवलेत, तुमचे व्यवस्थित पैसे गुंतवलेत, त्याचा परतावा तुम्हाला चांगला मिळतो.
1: म्युच्युअल फंड आहेत किंवा चांगले कंपनीचे चांगले शेअर्स
0: आहेत, बॉन्ड्स आहेत, डिबेंचर्स आहेत, या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण त्या त्यामध्ये तुम्हाला ते त्याचं नॉलेज पाहिजे म्हणा. किंवा आता आपण काय म्हणतो आपल्या मी कोकणामध्ये अशी म्हण आहे, वकिलापेक्षा गुरुवर जास्त विश्वास असतो आपला, म्हणजे कोंबडा कापणार रिकांना करणार अशा गोष्टी आपल्या वर्षानुवर्ष मनात भिनलेल्या आहेत. एखादी गोष्ट झाली तर आपण त्याला धमकी देतो, तुला कोंबडा कापी उलट्या पिसाचा किंवा आणखी काय लिंबू, ते करण्यापेक्षा आपण एखादा चांगला समन्वयक बना, चांगला कन्सल्टंट बघा, म्हणजे वकील असेल वकील, फायनान्शियल कन्सल्टंट आपण घेत नाही. तर मी जेव्हा माझ्या नोकरीच्या रिटायरमेंटच्या अगोदर 5 वर्षापूर्वी मी एका चांगल्या फायनान्शियल कन्सल्टंटला अप्रोच केला, त्याला कारण त्याचं ते काम आहे ना, माझं काम त्यात मी पारंगत आहे, तुम्ही तुमच्या कामात पारंगत आहे, तो माणूस तिथे असावा लागतो. तर त्या फायनान्शियल कन्सल्टंटला मी सांगितलं माझ्या आत्तापर्यंत सांपत्तिक स्थिती काय आहे, माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत, माझी मुलांची वय काय आहे, त्यांची शिक्षण आता चाललंय, माझी मिसेस हाऊस वाईफ आहे ती गृहिणी आहे, मग मला कुठला एक्स्ट्रा सोर्स करावा लागेल, ह्या गोष्टी मी सांगितल्या म्हणजे त्यांनी मला तसं प्लॅनिंग करून दिलं. ते मला हे म्हणायचं आहे की आपण योग्य माणसाला जर कन्सल्ट केलं भले त्याला त्याचे 5,000 जी एखादी फी द्या, पण तुम्हाला एकदम प्रॉपर फोलिओ बनवून देईल तुमचा, तो प्रॉपर फोलिओ हा आपल्या आयुष्याचा बचत गट म्हणा किंवा फायदा तुम्हाला आर्थिक शिस्त म्हणा किंवा आर्थिक स्वातंत्र्य स्वायत्त मिळण्याचा मार्ग आहे, आपण तो स्वीकारावा आणि त्यांच्या अनुषंगाने आपण केलं तर अधिक चांगलं. ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही ते केव्हाही शिका, मला आपण आता मी तुम्ही म्हणता मी निवृत्त झालो आहे, पण शिकणं आपण सोडत नाही ना, माणूस आयुष्यभर शिकत असतो, तर त्यांच्या ज्याच्याकडून शिकता येईल ते आनंदाने शिकावं असं माझी धारणा आहे.
1: वा, कुठचीही गोष्ट अभ्यासपूर्वक केली पाहिजे या विचारसरणीचा तुम्ही अगदी पूर्णपणे पालन करता. निवृत्तीनंतर तुम्ही काय काय करता?
0: आता तुम्हाला सांगतो निवृत्तीनंतर मला आपण नेहमी म्हणतो ना आपल्या निवृत्तीच्या भाषणात लोक सांगतात असतं तुम्हाला आता भरपूर वेळ आहे, तुम्ही तुमच्या आवडीचे उद्योग करा, उद्योग करा म्हणजे तुमची आवड आहे हॉबीज का छंद जोपासा हे सगळं आपण म्हणतो, पण मला ते तितकंसं खरं वाटतं तेवढ्या पुरतंच असते, कारण आपण अचानक कशात पडत नाही ना, ते तुमच्यात असावं लागते, मग तुमच्यात एखादी कला असावी लागते, एखादा छंद असावा लागतो, एखादा खेळ असावा लागतो, तुम्ही चांगले श्रोते असावं लागतात, तुम्ही चांगले रसिक असावे लागतात, हे तर तुम्हाला शक्य आहे ना. मला गाता येत नाही आहे पण मी चांगला रसिक आहे, मी चांगलं छान गाणं ऐकतो आणि मग त्याची वाहवा करतो, समोरच्या माणसाला आनंद वाटतो, आनंद देतो, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपण काय करावं कसं करावं. आता निवृत्तीनंतर मला जाणवतं की बोला मला फिरायची आवड आहे, तर मी पहिला ट्रेकिंग करवतो सहल करतो, आता मी फिरतो, आताच मी म्हणजे रिटायर झाल्याला एक 15 दिवस मी लगेच तुम्हाला मी मसाई मारला जाऊलो केनियाला, दॅट वॉज माय ड्रीम डेस्टिनेशन आणि मला खूप आनंद झाला. मी ॲडमिशन आम्ही दोघं गेलो, पण त्याची तरतूद आम्ही रिटायर व्हायच्या अगोदर केली होती. मग मला आपल्या जर फिरायचं असेल, आपल्याला छंद जोपायचे असेल, कुठे बाहेर जाशील, त्याची आपल्याला आर्थिक तरतूद करावी लागते, ती करून आम्ही 5 वर्षापूर्वी करून ठेवले, त्यामुळे मी लगेच 15 दिवसामध्ये फिरून आलो आणि मला प्रचंड आवडलं. केनी हा देश एवढा मस्त आहे, मसाई मरा ट्रायबल लोक आहेत, त्यांच्यावर आम्ही एवढे मिक्स झालो आणि छान फोटो घेता आले, म्हणजे ही माझी आवड होती की वाईल्ड लाईफ फोटो आपण म्हणतो ते फोटो निसर्गाशी जवळीक साधण्याचा, आणि ह्या गोष्टी मी चालतो. आणि आता माझ्या सवय असल्यामुळे मी सकाळचा रोज व्यायाम करतो, तिथे मला खूप छान लोक भेटतात आमच्या मैदानात, तिथे लाफ्टर क्लब आहे, त्या सगळ्यांबरोबर मिळून हसतो मी, पुढे एखादा मुलगा बसेल त्याचं कौतुक करतो, त्या मुलाला त्याच्याबरोबर त्याच्या हातातली बॅट काढून घेतो, 2 शॉट मी खेळतो, त्यात मुलं फुटबॉल खेळत शिकल्या, त्यांच्यावर एखादा शॉट मारतो आणि मी आनंदी होतो, तो काय गोल होत नाही पण त्यांच्यात मी वावरतो, कारण मला हे म्हणायचं की मला आनंदी ठेवणं मलाच

0: आपण नेहमी आनंद राहणं आणि आनंदित दाखवणं ह्याच्यात गफलत करतो. आनंदी राहणं आतून येते आणि आनंदित दाखवणं ह्याच्यात तुम्हाला खूप ताण तणाव येतो आणि ह्याच्यासून ताण सुरू होतो. मी आहे असं आहे, मग तुम्हाला बरं वाटतो की चार लोकांना बरं वाटतो म्हणून मी तसं वागतो खोटं खोटं खोटं, ते त्यांना बरं वाटते पण मला माझा त्याच्यात त्रास होतो कारण माझं मन आणि मला माहिती आहे मी कोण आहे कसा येतो, बाकीच्या लोकांना माहीत नाही. मग ते करण्यामध्ये माझी जी एनर्जी जाते त्याने मला ताण सुरू होतो. तर ते करण्यापेक्षा आपण आहोत तसं आनंद घेतला तर खूप छान आहे ना. कोणाला किती बरं वाटतो हे बांगलाश मला आनंद मिळतो ना, ते मी बिन दिक्कत करावं, कोणाची चिंता समायची कशी चिंता न करता आणि असं मी जगतो छान मस्त.
1: आणि त्याचबरोबर तुम्ही सामाजिक बांधिलकी राखण्याचा सुद्धा तुमचा सुरुवातीपासूनचा प्रयत्न असतो, ते तुम्ही काय काय करता?
0: आमच्या सामाजिक बांधिलकी समाज आम्हाला हे प्रत्येकाला सांगावं असं वाटेल, सामाजिक बांधिलकी लागणं म्हणजे काय, आधी प्रत्येकाने शाळा पतपेढी काढून करायला असं काही नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता माझ्या बिल्डिंगमध्ये आजी आजोबा राहतात, त्यांना काय पाहिजे तर मी त्यांना जाऊन 2-4 दिवसांनी भेटतो, त्यांची मुलं परदेशी आहेत म्हणा, मग त्यांची काळजी घेतली, त्यांना सांगून ठेवलं हा माझा फोन आहे, हा माझ्या मुलाचा फोन आहे, काही वाटलं तर मला फोन करा, आणि ते काही वाटलं तरी मला फोन करतात. त्यांचा मोठेपण आहे आणि माझा आनंद आहे, तो मला घेता येतो त्यांच्यामुळे. सो त्यांची काळजी घेतो, त्यांची औषधांना असेल स्टेशनला एक फोन करतो, तुम्हाला काही औषधं पाहिजेत का, काही भाजी पाहिजे का, आणि त्या आनंदाने मला सांगतात. ते माझ्याकडून काही कुठली फुकट घेत नाही, ते मला पैसे येतात पण त्यांना ते घरपोच मिळते. हे काम केलं तर मला समाधान आहे. आणि बाकी आपण मला आता मी इथे आलो माझ्या गावी, माझी आपण प्रत्येकाची नाळ आपली गावी कोकणात तर असतेच, कारण आपलं कोकण असं आहे की तिथे आपलं काहीतरी असते, आपण ते कधी सोडून देत नाही. सो वडील होते तोपर्यंत आम्ही जात होतो, त्यांनाही मग कळलं की नोकरीच्या निमित्त आम्ही पुढे आलो इकडे आलो. पण गावी काय आहे किंवा शाळा आहे म्हणा किंवा आणखी कुठल्या कोकणात काही शाळा आहेत त्याचा काय मतलब, आमचा ग्रुप आहे, ऑफिसचा ग्रुप आहे म्हणा, आमचे काही वकील मित्र आहेत, माझे मित्र आहेत ॲडव्होकेट संजीव सावंत म्हणून ते प्रॅक्टिस करतात हायकोर्टला चांगले, त्यांच्या मदतीने आम्ही 2-3 ठिकाणी शाळेला मदत करतो. माझा मित्र दुसरा महेंद्र पवार, तो एका मंत्र्यांचा पी होते, त्यामुळे त्यांच्याकडे ते कॉन्टॅक्ट होते, ते आम्हाला काही गोष्टी सांगतात की अशा ठिकाणी आपण केली तर मदत योग्य ठिकाणी योग्य हाती जाईल. मग काही आदिवासी लोकांना आम्ही जाऊन, आता पावसाळ्यात आम्ही गेलो होतो मध्येच, त्या मुलांना आम्ही छत्र्या वाटल्या म्हणा किंवा पुस्तकं दिली, छोटं बॅग दिला, ह्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही आहेत पण तुम्हाला सांगतो ही आपली बांधिलकी जपली पाहिजे. आपण म्हणतो ना की दान श्रेष्ठ आहे ते कोणी सांगावं नये, तुम्ही विचारत म्हणून सांगतोय, पण ह्या गोष्टी असाव्या माणसाने काहीतरी करावं जेणेकरून तुम्हाला संध्याकाळी किंवा रात्री छान झोप लागते. आपण जेव्हा म्हणतो की दिवसभरात मी केलं एखादं चांगलं मला काम मला आवडलं तर मला शांत झोप लागते, ते काम कसं का असून दे, एखाद्या म्हात्र्यानं तुम्ही धराने रस्ता क्रॉस करून द्या, त्यांचं जे हास्य असेल त्यांनी जे तुम्हाला आनंदाने थँक्यू म्हणलं ते आपल्याला कितीतरी पटीने आवडते आणि ती खरी कमाई असते. आनंदाने देणं आहे ते खूप महत्त्वाचं आणि त्याच्यासाठी सामाजिक बांधिलकी वगैरे मी मोठ्या शब्द वापरणार नाही पण आपल्या जे काय शक्य आहे थोड्याच्या आपल्या वकुबाप्रमाणे ते आपण करावं, आपण आनंदी राहावं दुसरा आनंद द्यावा, याला मी सामाजिक बांधिलकी समजतो आणि त्याप्रमाणे करतो.
1: आपण आनंदी राहिल्यावर सगळीकडे आनंद पसरवला.
0: अगदी अगदी अगदी.
1: आमच्या निवृत्त मंडळीसाठी तुम्ही काय सांगाल,
0: किती पैसा कमवला म्हणजे मला निवृत्त किती लागतं, आपण श्रीमंत कोणा समजावं, याचं एक छान मला वाटतं संत तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे त्याचं उत्तर आपल्या काय अभंगामध्ये, नीतीधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आई वडिलांची काळजी घेता यावी, अभरूने जगता यावे, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. आणि आपण म्हणतो ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही, तर या दृष्टीप्रमाणे मी सगळ्यांना सांगणार की आपण सगळ्यांना म्हणतो आता वय झालं तुम्ही टाळ पडत बसा, असं मुळीच नाही आहे. तुम्ही तुमचे आनंद जोपासा, तुम्ही आनंदाने राहा आणि कुठल्याही प्रकारचं दडपण घेऊ नका. मी भूतानला गेलो होतो, भूतानला मी पाहिलं त्यांचा हॅप्पी इंडेक्स 95% आहे. भूतान हा देश आहे छोटासा जगात, तिथे औद्योगिकरण कमी आहे, सगळं त्यांचं नैसर्गिक असतं, तिथली लोक त्यांचा हॅप्पी इंडेक्स म्हणजे लोक आनंदी असतात, आनंदी असा इंडेक्स आहे जगात, तो त्या सगळ्या हायेस्ट इंडेक्स आहे भूतानचा आहे. तर याच्याकरता आनंदी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मी तुम्हाला सांगेन की आता आपल्या याच्यामध्ये जपानी लोक इकिगाई म्हणून पुस्तक आहे. इकिगाई म्हणजे काय, ते तुम्ही आतून कोण आहे त्याला माझं आपण इकिगाई म्हणजे जगण्याचं माझं उद्दिष्ट, उद्या मी उठतो सकाळी तेव्हा कशाला उठतो तर त्याला काय ते प्रयोजन आहे, एक उद्देश आहे ते ठेवा, त्याच्यासाठी मी जगतोय, मग ते तुम्हाला आहे तसं आनंदी म्हणून करा. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो की स्वतःला आनंदी ठेवणं आनंदी राहणं हे तो आपल्या आयुष्याचा गमक आहे आणि जो माणूस आनंदी राहतो तो कधीच म्हातारा होत नाही असं मला म्हणायचं आहे. उगाच काहीतरी हे करत म्हणण्यापेक्षा मी काही लोक म्हणतात आता काय मी जमलो, माझी मुलं बाहेर आहेत, मी म्हातारा झालो, माझे गुडघे दुखत आहेत, ह्या सगळ्या तुम्हाला व्याधी तुम्ही मनाच्या व्याधी बाजूला काढा, शरीराच्या व्याधी नंतर येतात. माणूस मनाने पहिला म्हातारा होतो शरीराने नंतर होतो. तो ह्या सगळ्या मंडळाने मी सांगेन तुम्हाला जशी माणसं भेटतील त्यांच्याबरोबर राहा, त्यांच्यात तुम्ही मिसळा, तो आनंद राहा. उगाच कडत कुडत कुडत राहिले काय मजा नाही आहे. म्हणजे आनंद यात्रींच्या त्या दोन वळी मला काय आपण म्हणतो ना सांगा कसे जागायचे, कन्नत कन्नत की गाणं म्हणत, हे मला ती नेहमी आवडते की तुम्ही आनंद आपले मंगेश पाडगावकर म्हणतो की गाणं म्हणत राहा, आयुष्याचं गाणं आहे, त्याची छान तुमची भैरवी होईल, गाणं म्हणत राहिलं तर, नाही तर मग तो वेगळाच कुठे हे होत असं करण्याची आपल्या आयुष्याची भैरवी छान आनंद जावी याच्यासाठी गाणं म्हणत जगा. गाणं म्हणत म्हणजे शब्दाशा नाही, आयुष्य असेल तर जबत सगळ्यांना आनंद घेत सगळ्यांना समावेश घेत आपण जगावं. मला एक कविता आली आहे मला, ती तुम्हाला वाचून दाखवायची वाटते. ती वाचून दाखव चालेल का?
1: नक्की, म्हणजे त्यानेच आपला आजच्या आपल्या कार्यक्रमाचा आपण समारोप.
0: अगदी अगदी, मला म्हणजे कोणीतरी पाठवलं कवी ज्ञात नाहीये मला, पण खूप मला ही भावली म्हणून तुम्हाला मी ही वाचून दाखवतो कविता.
1: हो,
0: येईल साठी येईल.

0: कुणीच चिंता, येईलसाठी येईलस तरी, करायची नाही कुणीच चिंता. प्रत्येक दिवस मजेत जगायचा, वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता. प्रत्येक दिवस मजेत जगायचा, वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता. वय झालं म्हातारपण आलं, वय झालं म्हातारपण आलं, उगाच कोकलत बसायचं नाही. विनाकारण बाम लावून चादरीत तोंड खुपसायचं नाही. विनाकारण बाम लावून चादरीत तोंड खुपसायचं नाही. तुम्हीच सांगा छंद जोपासायला वयाचा संबंध असतो का हो? तुम्हीच सांगा छंद जोपासायला वयाचा संबंध असतो का? रिकाम टेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो का? रिकाम टेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो का? पोटा पाण्यासाठी पोरं सुना घर सोडून जाणारच. पोटा पाण्यासाठी पोरं सुना घर सोडून जाणारच. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे रीते पण येणारच. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे रीते पण येणारच. करमत नाही करमत नाही सारखे सारखे म्हणायचे नाही. आवडत्या कामात दिवस घालवायचा, आवडत्या कामात दिवस घालवायचा, उगाचच कुडत बसायचे नाही. घरातल्या घरात वा बागेत हिंडाई फिरायला जायचं. घरातल्या घरात वा बागेत हिंडाई फिरायला जायचं. वय जरी वाढलं असलं तरी मनपसंत गाणं मन मोकळं गायचं. गुडघे गेले कंबर गेली नेहमी नेहमी कन्हायचं नाही. गुडघे गेले कंबर गेली नेहमी नेहमी कन्हायचं नाही. आता आपलं काय राहिलं हे फालतू वाक्य कधीच म्हणायचं नाही. पिढी दर पिढी चालीरीतीत थोडेफार बदल होणारच. पोरंपोरी त्यांच्या संसारात कळत न कळत गुंतणारच. पोरंपोरी त्यांच्या संसारात कळत न कळत गुंतणारच. तू तू मय मय जास्त अपेक्षा कुणाकडून करायचं नाही. तू तू मय मय जास्त अपेक्षा कुणाकडूनही करायची नाही. मस्तपैकी जगायचं सोडून रोज थोडं थोडं मरायचं नाही. स्वतःच स्वतःला समजावायचं असतं. स्वतःच स्वतःला समजावायचं असतं. पुढे पुढे चालत राहायचं असतं. वास्तू ततास्तू म्हणत असते हे उमजून निरामय जीवन जगायचं असतं. हे उमजून निरामय जीवन जगायचं असतं.
1: वा
0: धन्यवाद.
1: मस्त. म्हणजे अजून काही त्याच्यावर बोलण्याची सुद्धा गरज नाही. एक पूर्ण जीवन कसं जगावं त्याचं पूर्ण सार या कवितेतून तुम्ही सांगितलंय. आणि खरंच सुनीलजी तुम्ही हे रोज स्वतःचं व्यस्त मस्त असं जीवन जगता ते आमच्या अमृत कलशच्या श्रोत्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी असं आहे. तर आकाशवाणीच्या स्टुडिओत येऊन तुम्ही ज्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि जीवनाचा छानसा मंत्र दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद. मी तुमच्या आणि तुमच्या ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचे त्यांनाही पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो याच्यासाठी मी प्रार्थना करतो. धन्यवाद.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला अमृत कलशचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: अमृत कलश हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून.
1: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोते हो, सायंकाळचे 4 वाजले. गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता सादर करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं सोबती या चित्रपटातील गीत. गंगाधर महांबरे यांची

ज्योतिबाचा नवस या चित्रपटातील गीत आता ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरात. जगदीश खेबुडकर यांची रचना आहे आणि सुधीर फडके यांचं संगीत.

आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं देवता या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. रचना होती वंदना विटणकर यांची आणि गीताला संगीतबद्ध केलं होतं राम लक्ष्मण यांनी. श्रोते हो, गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात हे गीत. गीतरचना आहे शांताराम नांदगावकर यांची आणि संगीतकार अनिल अरुण. चित्रपट नवरी मिळे नवऱ्याला.

0: श्रोतो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलै.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं कामापुरता मामा या चित्रपटातील यशवंत देव यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. सायंकाळचे 4:24:53 झाले आहेत. आता मालिका विशेष अंतर्गत कार्यक्रमात ऐकूया मालिका.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो, नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. पार्श्वसंगीत कसं द्यावं याचा आदर्श म्हणजेच संगीतकार प्रभाकर बंड.

त्यांनी सर्व प्रकारचं संगीत दिलं. गीतातील भावाला योग्य न्याय देऊन संगीत करणारे जे काही मोजके संगीतकार आहेत त्यापैकीच प्रभाकर पंडित हे एक नाव आहे. त्यांच्या कॅसेट्स देखील त्या काळामध्ये अनेक निघाल्या होत्या आणि अक्षरशः लाखावरती त्याचा खपही झाला. आणि तसं बघायला गेलं तर त्या काळामध्ये प्रभाकर पंडित हे कॅसेट किंग म्हणून ओळखले जात. प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केलेलं आणखीन एक गाणं आपण ऐकूया.

प्रभाकर पंडित या संगीतकाराकडून वळूया संगीतकार भास्कर चंदावरकर यांच्याकडे. एक विचारवंत संगीतकार म्हणून आपण भास्कर चंदावरकर यांचं नाव घेतो. तसं बघायला गेलं तर घराण्यामध्ये त्यांची आई आणि आजीकडूनच त्यांना संगीताचा वारसा मिळाला होता, कारण त्यांची आजी सतारवादक होती. भास्कर चंदावरकर यांचे पहिले गुरु उमाशंकरजी म्हणजेच पंडित रविशंकरांचे शिष्य. त्यानंतर भास्कर चंदावरकर यांनी पंडित रविशंकर यांचा गंडा बांधला आणि पंडित रविशंकरांचे ते एकमेव मराठी शिष्य होते. इंग्लंडमध्ये हॉलिवूडच्या एका निर्मात्याला त्याच्या चित्रपटासाठी भारतीय संगीत हवं होतं. ते त्याने भारतात येऊन मिळवलंही होतं, पण त्याच्या टेप्स परत जाताना भिजून वाया गेल्या. मग त्या दिग्दर्शकाच्या विनंतीवरून भास्कर चंदावरकर यांनी त्याला संगीत तयार करून दिलं. त्यांचा पहिला चित्रपट होता 9 Hours to Ram. हा चित्रपट खूप गाजला, पण त्याला भारतात बंदी होती. तो चित्रपटच स्टॅनले गार्डनरचा होता. त्यांच्याबद्दल आणखीन बोलूया एका गाण्यानंतर. सामना चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया.

भास्कर चंदावरकर यांनी पुण्याची फिल्म इन्स्टिट्यूट, दिल्लीची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, त्याचप्रमाणे डेन्मार्क, हेडलबर्ग आणि झुरिच इथल्या विद्यापीठात आणि विविध संस्थांमध्ये प्राध्यापक आणि अध्यापक म्हणून काम केलं. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांच्या अनेक लघुपटांनाही त्यांनी संगीत दिलं.

0: भास्कर चंदावरकर यांनी 20 मराठी चित्रपटांना संगीत दिलं, 17 हिंदी चित्रपटांना संगीत दिलं, 2 बंगाली चित्रपट, 1 मल्याळम चित्रपट, याशिवाय तेलुगू, कन्नड अशा अनेक भाषातल्या चित्रपटांना संगीत दिलेलं आहे. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून वाद्यवेद नावाची वाद्यांच्या माहितीची 56 भागांची मालिका त्यांनी सादर केली होती आणि त्याचंच आता एक पुस्तक देखील निघालेलं आहे. भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेली आणखीन एक लावणी नागिण या चित्रपटातली.
1: कोण तिचा सखा, कोण तिला परका, जीवाचा मैत्र कोण हो यक्का चिमणी ना.
2: काय केलं
1: यक्का चिमणी.

गिरीश कर्नाड यांचा वंदानंद काळवेल्ली हा कन्नड चित्रपट सत्यजित राय यांनी दुसऱ्यांदा पाहिला. त्यावेळी ते म्हणाले की हा चित्रपट मी संगीतासाठी दुसऱ्यांदा पाहतोय. अपर्णा सेन यांनी परोमा या हिंदी आणि बंगाली चित्रपटासाठी सत्यजित राय यांना संगीतासाठी गळ घातली, पण त्यांनी त्यांना सांगितलं की तुला माझ्यापेक्षा अधिक चांगल्या संगीतकाराचं नाव मी सुचवतो, असं म्हणून भास्कर चंदावरकर यांचं नाव त्यांनी सुचवलं होतं. आकृती या चित्रपटातली एक लावणी आता आपण ऐकूया.

भास्कर चंदावरकरांच्या सतारवादनाच्या अनेक मैफिली झाल्या. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवात त्यांचा सहभाग असे. संगीत नाटक अकादमी कलकत्ता, महाराष्ट्र शासन, बेंगॉल फिल्म जर्नलिस्ट यांचे पुरस्कार, तसंच नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा सर्वोत्कृष्ट चित्रपट कथेसाठीचा पुरस्कारही त्यांना लाभला. त्यांनी ज्यांच्याकडे वादक म्हणून काम केलं त्या संगीतकार राम कदम यांच्या नावाचाही पुरस्कार त्यांना मिळाला होता. आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी ते सन्मानित झाले होते. भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेलं आणखीन एक गाणं

श्रोते हो, लावण्यरंग कार्यक्रमात वेगवेगळ्या संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली काही ढंगदारशी गाणी आपण ऐकतोय. के सिकंदर हे असंच संगीत क्षेत्रातलं एक नाव. त्यांचं पूर्ण नाव सिकंदर युसुफ कापसे. ते मूळचे कोल्हापूरचे. त्यांना हार्मोनियम, मेंडोलिन ही सगळी वाद्य वाजवता येत असत, पण त्यांची विशेष हुकूमत होती ती सारंगीवरती. संगीतकार वसंत पवार यांना ते गुरु मानायचे. सुरुवातीला कोल्हापुरातल्या काही नाटकांना त्यांनी संगीत दिलं. असा एक दरोडा, डोंगरचा राजा, नवऱ्यानो बायका सांभाळा अशा नाटकांना त्यांना पारितोषिके देखील मिळाली. त्यांनी संगीत दिलेली ठिणकी चित्रपटातली एक लावणी आपण ऐकूया.

0: गहरे माय ममतेचे रंग रंग मावळले।
1: मालिका विशेष आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। यानंतर थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सेवेला आरंभ करणार आहोत।

0: श्रोत्यो नमस्कार, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आजची आमची दुसरी सभा सुरू होते. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य शासनानं केंद्र सरकारला सादर केला आहे. मुंबईत 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेतल्या नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी रंगभूमी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना

0: प्रत्येकी 50,000 रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. त्याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या आता 42 झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1,677 अंकांनी खाली आला आणि 76,504 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि 23,882 वर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 आणि 40 सेकंद होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया कविता खरवंडीकर यांचं शास्त्रीय गायन, राग पुरिया. विलंबित एक तालातील बंदिशीचे बोल आहेत घडिया गिनत. द्रुत 3 बंदिशीचे बोल आहेत मन ही मन मुरझाए. द्रुततालातील दुसऱ्या बंदिशेचे बोल आहेत सुनरी एरियाज. ही बंदिश 1 निबद्ध आहे. यांना 7 तबला 7 सचिन राजोपाध्ये, हार्मोनियम 7 उपेंद्र सहस्रबुद्धे. ऐकूया कविता खरवंडीकर यांनी गायलेला राग पूरिया.

कविता खरवंडीकर यांनी गायलेला राग पुरिया आपण ऐकत होतात. त्यांना तबला साथ सचिन राजोपाध्ये, हार्मोनियम साथ उपेंद्र सहस्रबुद्धे यांनी केली होती. ही निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. संध्याकाळचे 5:31 झालेली आहेत. युवकांसाठी कार्यक्रम युववाणी, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात आषाढी वारी 2026 निमित्त खास कार्यक्रम वारी आणि संत साहित्य तरुणाईचा नवा दृष्टिकोन. या कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं आहे स्वरदा रानडे यांनी, तर निर्मिती सहाय्य आहे स्वराली गायकवाड यांचं. सादर करते धीरज केदारी.
1: रामकृष्ण हरी मित्रांनो, युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी स्वरदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. गरुडाचे वारिके कासे पितांबर, सावळे मनोहर कई देखेन, बरवया बरवंटा घनमेघ सावळा, वैजयंती माळा गळा शोभे. अर्थात गरुड ध्वजधारी विठ्ठलाने कमरेला पितांबर नेसलाय. त्याचे सावळे मन मोहून टाकणारे रूप कधी पाहायला मिळेल? विठुरायाचे रूप दाटून आलेल्या काळ्या मेघांसारखेच सावळे आणि अत्यंत सुंदर. त्याच्या गळ्यातील वैजयंतीची माळ सौंदर्यात अधिकच भर घालते. ह्या दिव्य रूपाचे दर्शन घेण्याची ओढ मला लागलीये. तुकोबांनी विठ्ठलाला भेटण्याची तीव्र इच्छा या ओळींमध्ये अगदी सुंदररित्या गुंफलेलीये. आज आपण सगळेच ह्याच मनस्थितीत आहोत, कारण आजपासून सुरू होतोय संस्कृती आणि मानवतेचा अनोखा संगम, अनोखा प्रवास वारी. याच निमित्ताने आज आपण युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात वारी आणि संत साहित्याबाबत आजच्या युवकांचा दृष्टिकोन कसा आहे या गोष्टीचा उहापोह करणार आहोत. मित्रांनो, वारी म्हणजे महाराष्ट्रातील अनेक गावांमधून, खेड्यांमधून सुरू होऊन पंढरपूर येथे संपन्न होणारी एक सामुदायिक पदयात्राच. ही वारी आषाढ आणि कार्तिक शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळेस होते. आळंदीवरून ज्ञानदेवांच्या आणि देहूवरून तुकोबारायांच्या पादुका पालखीत विराजमान करून ती पालखी रथातून पंढरपूरकडे मार्गस्थ होते. अनेक संतांच्या पादुका दिंड्या ह्या वारीत सहभागी होऊन एकत्रितपणे पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वारकरी संप्रदायात लहान मोठा असा कोणताच भेदभाव नसतो, म्हणूनच सगळेजण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात. वारीत भक्तीने उधाणलेला हा वारकऱ्यांचा महासागर चंद्रभागेतीरी वसलेल्या विठ्ठलाच्या चरणी शांत होतो. ही वारीची परंपरा शतकानुशतके अशीच प्रवाही आहे. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर वारीची मुहूर्तमेढ 13व्या शतकाच्याही आधी रुजलेली आढळते. नंतर ह्या संत महंतांनी ही परंपरा, हा वारसा अविरतपणे चालू ठेवलाय. वारीला सोहळ्याचे रूप मिळाले ते 16व्या शतकात. तुकारामांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या पादुका पंढरपुरी नेण्याचे ठरवले. तेव्हापासून ही वारीची परंपरा अखंडित सुरू आहे. तुकोबांनी म्हणून ठेवलंय, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. अर्थात शब्द हेच खरे धन आहे आणि ह्याच शस्त्राने आता समाज प्रबोधन करणे अधिक गरजेचं आहे. संत साहित्य हे दूरवर पसरलेल्या महासागरासारखंच व्यापून घेणारं आणि तितकंच खोलही. उंजळभर जरी साहित्य अभ्यासायचं झालं तरी आयुष्य वेचावं लागेल हे मात्र खरं. मित्रांनो, आज 21व्या शतकात सुद्धा आपण संत साहित्याकडे तितक्याच आत्मीयतेने बघतो. त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, भाषा वेगळी होती, तरीही आज जे प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतात तेच प्रश्न या संतांनाही त्या काळी पडलेच की, आणि त्यांना जी उत्तरं मिळाली ते ती आता आपल्यापर्यंत पोहोचवतात. आपल्याला कळेल, उमजेल अशा भाषेत ही संत मंडळी आपल्याशी संवाद साधतात. हेच बघा ना, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. म्हणजेच ज्याला हे संपूर्ण विश्व हेच आपले घर वाटते तो सर्वांशी एकरूप होतो, हेच तर संत साहित्याचं वैशिष्ट्य आहे. समतेचा संदेश, मानवतावादी दृष्टिकोन, समाज प्रबोधन, अध्यात्म आणि व्यवहार यातील समन्वय या संतांनी आपल्याला अगदी उत्तमरित्या सांगितलंय. परंतु हे सर्व साहित्य 13व्या 16व्या शतकातलंय, तरीही आजही आपल्याला ते तितकंच रिलेटेबल वाटतं. कारण आपल्याला समजेल अशा पद्धतीने कधी आदेश करत, कधी कान पिळत, कधी उपरोध करत या संतांनी त्यांचं म्हणणं आपल्याला समजावलंय. मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगात आजच्या युवकांना देखील हे साहित्य तितकंच मार्गदर्शक ठरतं. या साहित्यातून आजच्या प्रश्नांची अचूक उत्तरं कदाचित नाही मिळणार, पण ती शोधायचा मार्ग नक्कीच सापडेल. आजच्या धावपळीच्या ताणतणावाच्या वातावरणात ह्या जगात जगताना आपण रोजच अनेक चिंता, नैराश्य ह्याला तोंड देत असतो. ह्या सगळ्या गराड्यात आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणं हे अधिक गरजेचं आहे. संतांचे अभंग, त्यांच्या रचना आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला देतात. त्याने तणावाचं ओझं नाही कमी होणार, पण ते झेलण्याची ताकद मात्र नक्कीच येते. रामदास स्वामींनी सांगितलं आहेच, केल्याने होत आहे रे, आधी केलेचे पाहिजे. यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. यश जर हवे असेल तर कृती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या जगात टिकून राहणं अधिक महत्वाचं आहे. त्यासाठी संत साहित्य नक्कीच प्रेरणादायी ठरतं. नुसतंच संतांचं साहित्य नाही, तर या सगळ्या संतांचं आयुष्य, त्यांनी केलेल्या पंढरपूरच्या वाऱ्या, त्यांचे जीवनानुभव, हे सगळंच आपल्याला खूप काही शिकवून जातं. वारी कायमच प्रत्येकाला जीवनानुभव देऊन संस्कारांनी समृद्ध करते. वारकरी परंपरा किंवा वारकरी संप्रदाय हा समता, भक्ती, शिस्त, सेवा, बंधुभाव या मूल्यांच्या आधारावर विस्तारलेला आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे इथे सर्वजण एकमेकांचे माऊली होतात. जातपात, धर्मभेद, पद, संपत्ती, वर्ण यासारख्या दुय्यम गोष्टींना बाजूला सारून समोरच्याकडे माणूस म्हणून बघतात. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. वारी ही मी पासून आपण होण्यापर्यंतचा प्रवास आहे. समाजाला जर प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जायचं असेल तर एकमेकांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा सहकार्य करणं जास्त महत्वाचं आहे. आज स्वतःला जगासमोर सिद्ध करण्यासाठी आधी या गराड्यात टिकून राहणं गरजेचं आहे, आणि ह्यासाठी चिकाटी आणि ध्येयनिष्ठा हेच केंद्रबिंदू. सातत्य ह्या साऱ्याचा पाया आहे. जसं ऊन, वारा, पाऊस ह्याला न जुमानता त्याचा आनंद घेत घेत वारकरी विठ्ठलाला भेटण्याच्या ध्येयानं पंढरपूरकडे चालतात, अगदी तसंच आपणही संकटांचं वादळ झेलून यशाची पंढरी गाठायचा प्रयत्न दररोज करत असतो. ते म्हणतात ना, यश हे एकट्याचं कधीही नसतं, त्यामागे अनेक हातांचे कष्ट असतात. तसंच वारी व्यवस्थित पार पडण्यासाठी अनेक जण दिवस रात्र एक करतात. वारकऱ्यांची व्यवस्था, अन्नपाणी, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा या सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायला ते धडपड करत असतात. तेव्हाही कोणताच भेदभाव होत नाही बर का. प्रत्येकाला माणुसकीच्या नात्याने निस्वार्थपणे सेवा पुरवली जाते, आणि वारकरी देखील कोणतीही तक्रार न करता त्याचा मनमुराद आनंद घेतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. सेवा हीच खरी भक्ती आहे. ह्या तत्वावर संपूर्ण वारी आनंदात पार पडते. वारी ही पायांची नव्हे तर विचारांची यात्रा आहे. आयुष्यातील हरवलेला समतोल शोधण्यासाठी वारी अधिक आवश्यक ठरते. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात तरुणाई अनेक आव्हानांना सामोरी जाते. करिअरची धडपड आहे, मानसिक ताण आहे, एकाकीपणा, सोशल मीडियाचे आभासी जग आणि मूल्यांचा होत असलेला ऱ्हास, ह्या पार्श्वभूमीवर वारी तरुणांना आयुष्याचा खरा अर्थ शिकवणारी एक संस्कार यात्राच ठरते. त्यामुळेच गेल्या काही वर्षात वारीत सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते. आज तंत्रज्ञानामुळे आपण सगळेच एकमेकांच्या खूप जवळ आलोय. सोशल मीडियामुळे नकळतपणे आपण जोडले गेलोय. अनेक तरुण मुलं वारीतील अनुभव, अभंग, कीर्तन, सांस्कृतिक परंपरा समाज माध्यमांच्या आधाराने सर्वदूर पसरवतात. त्यामुळे वारीचा संदेश अधिक मोठ्या आणि व्यापक पातळीवर पोहोचलेला आहे. अनेक तरुण मंडळी वारीत सेवा कार्य करतात, वैद्यकीय मदत देतात, स्वच्छता मोहिमा राबवतात, तसंच अभंग कीर्तनाद्वारे संत विचारांचा प्रसार करतात. या साऱ्यामुळे वारीची परंपरा नव्या पिढीपर्यंत अगदी प्रभावीपणे पोहोचते. यातच आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे तरुण फोटोग्राफर्सचा. वारीचे वारकऱ्यांचे फोटोग्राफ्स, ड्रोनच्या सहाय्याने केलेले व्हिडिओ शूटिंग्स, यामुळे वारीचं महात्म्य, तिचं सौंदर्य, तिचे ॲस्थेटिक्स अगदी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. वारी ही प्रत्येकालाच नेतृत्व, शिस्त, सामूहिक आयुष्याचे धडे देते. हजारो लोकांसोबत चालताना वेळेचे नियोजन, जबाबदारीची जाणीव, सहकार्य, संयम या गुणांचा विकास होतो. मॅनेजमेंट स्किल्स सारख्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात वारीत अनुभवता येतात. आधुनिकतेची कास धरतानाच संतांच्या विचारांशी नाळ जोडणारी तरुणाई महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची खरी वारसदार ठरते. मित्रांनो, वारी ही वैष्णवांचा मेळा म्हणून ओळखली जाते. ह्याला दुजोरा देतात त्या वेगवेगळ्या संस्था, एनजीओज, जे वारकऱ्यांसाठी दिवस रात्र काम करतात. जागोजागी पाण्याची उपलब्धता, चहा नाश्त्याची सोय, वैद्यकीय सेवा, पोलीस फोर्स या सगळ्यांमुळेच वारी जितकी आध्यात्मिक होते तितकीच शिस्तबद्ध आणि प्रगतशील देखील बनते. अनेक तास सतत चालल्यामुळे अंगात उष्णता निर्माण होते. पूर्वीच्या काळी काशाची किंवा तांब्याची वाटी भांडी पायांवर घासून उष्णता कमी केली जायची. आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे या सोयीचा उपभोग वारकऱ्यांना वारीत अगदी सहजरित्या घेता येतो. प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात, तसंच आजच्या काळातील तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मोबाईल फोन्स याचा योग्य आणि पुरेसा वापरही करता येतोच की. आता पूर्वीच्या काळी मोबाईल फोन्स नसल्यामुळे एकमेकांशी संपर्क नसायचा. सगळ्या पालख्या, दिंड्या आपापल्या मार्गानं पुढे निघायच्या, परंतु कोण कुठपर्यंत आला आहे, कुठे काही अडचण आली आहे का, हे कधीच समजायचं नाही. पण आज मोबाईल फोन्समुळे पहिल्या पालखी दिंडी प्रमुखापासून ते अगदी शेवटच्या दिंडी प्रमुखापर्यंत सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतात. ह्यात काही वेळेस वॉकी टॉकीचाही वापर केला जातो. कुठे काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवलीच तर लगेच वैद्यकीय सेवा तात्काळ पुरवता येते. त्यासाठी डॉक्टरांची

मोठी टीम तिथे उपस्थित असते, ॲम्ब्युलन्स असते. या साऱ्याची उत्तम सोय वारीत हल्ली केली जाते. हे सगळं सुरळीत पार पडण्यासाठी पोलिसांची मोठी तुकडी कार्यरत असते. कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी ह्या पोलिसांवरती आहे. या सगळ्यांच्या कष्टांमुळेच वारी निर्विघ्नपणे पार पडते. मित्रांनो, मी बोलता बोलता संत साहित्याचा उल्लेख केला होता. ते साहित्य लिहिलं गेलं होतं 13व्या 16व्या शतकात. आज आपण जसं प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड ठेवतो तसं त्या काळात करणं अशक्यच, पण जसं जमेल तसं त्या काळातील संतांनी लोकांनी हे साहित्य, ह्या रचना, हे अभंग, ओव्या जतन करून ठेवल्या आहेत. काही साहित्य लिखित स्वरूपात आहे, तर काही रचना, श्लोक, अभंग पिढ्यानपिढ्या मौखिक पद्धतीने म्हणजेच ओरल ट्रेडिशनने आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आजही हे सगळं साहित्य आपण वाचू शकतो, समजून घेऊ शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. हे साहित्य आता आपल्याला ऑनलाईन इंटरनेटवर देखील उपलब्ध आहे. एवढंच नाही तर हे सगळं साहित्य ई बुक्स, ऑडिओ बुक्स, पॉडकास्ट अशा समाज माध्यमांद्वारे जगभरात नवीन पिढीपर्यंत पोहोचतंय. संत विचारांचा प्रसार आणि प्रचार याला तंत्रज्ञानाची खूप चांगली जोड मिळाली. तंत्रज्ञान आपल्याला वेग देतं तर संत साहित्य योग्य दिशा देतं. यांचा समन्वय म्हणजेच डिजिटल युगातील संत साहित्य. मित्रांनो, वारी ही केवळ वारकरी संप्रदायातील लोकांचा मेळावा नसून संपूर्ण मानव जातीने एकत्र येऊन साजरा केला जाणारा अध्यात्माचा सोहळा आहे. ज्याच्या मनात भक्तिभाव आहे, ज्याला सेवा करायची इच्छा आहे, त्या सर्वांना वारी तिच्यात सामावून घेते. शेकडो वर्षांपासून समता, बंधुत्व, सेवा, मानवता या मूल्यांचा प्रसार वारीतून केला जातो. यातून सामाजिक संदेश पोहोचवण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न असतो. पुढच्या पिढीपर्यंत, युवकांपर्यंत हे संस्कार, ही शिकवण, ही मूल्य, हे सगळं पोहोचवायची एक सामाजिक जबाबदारी, एक बांधिलकी आपल्या सगळ्यांवरच आहे. आणि ह्या संस्कारांची गरज आजच्या युवकांना, आजच्या पिढीला अधिक आहे हे आपण सगळेच जाणतो. मित्रांनो, वारी ही फक्त धार्मिक परंपरा नसून समाज परिवर्तनाची एक प्रभावी चळवळ आहे. ही अखंडित चालणारी वारीची परंपरा तेव्हाही चालू होती जेव्हा हे संपूर्ण जग बंद पडायला आलं होतं, अर्थात कोविडच्या वेळेस. त्या वेळेसची परिस्थिती आपण सगळेच जाणतो. जमावबंदीचे नियम पाळून शासनाच्या मदतीने पायी नाही तर बसमधून वारी निघाली होती. त्यावर्षी देखील ज्ञानोबा, तुकोबांच्या आणि इतर सर्व संतांच्या पादुका पंढरपुरी पांडुरंगाला भेटायला गेल्याच. सर्व संकटांवर मात करून त्यावर्षी देखील वारी निर्विघ्नपणे पार पडली. अखेर भक्ताला त्याच्या देवाला भेटण्यापासून नियती देखील रोखू शकत नाही याचा साक्षात्कार आपल्या सगळ्यांनाच झाला. ते म्हणतात ते अगदी खरंय, वाट दावी तया न लगे रुसावे, वाट दावी तया न लगे रुसावे, अतत्यायी जीवे नाश पावे. जो योग्य वाट दाखवतो त्यावर कधीही चिडू नये, रागवू नये, कारण जो चुकीच्या मार्गाने जातो त्याचा नाशच होतो. संतांचं साहित्य देखील असंच आहे, धार्मिक आणि तत्वज्ञान जपणारं, एथिकल, फिलॉसॉफिकल आणि तितकंच प्रॅक्टिकल सुद्धा. निंब दिला रोग तुटाया अंतरी, निंब दिला रोग तुटाया अंतरी, पोभाळीता वरी अंतचरे. निंबासारखं कडू औषध रोग जावा म्हणून आहे, ते वरवर चोळू नका कारण त्रास आतमध्ये आहे. संतांचे विचार, त्यांचा दृष्टिकोन
आत्म

मनात करायला जरी अवघड असलं तरीही अनेक मानसिक आजारांवरचा तो एक रामबाण उपाय आहे. संतांचं साहित्य वाचून त्याचा अभ्यास करून हाती काहीच येणार नाही, पण जोवर त्यांचं म्हणणं त्यांचे विचार आपण आत्मसात करत नाही, त्यावर चिंतन मनन होणार नाही, जोवर ते विचार आपल्या डोक्यात आणि मनात रुजणार नाहीत, तोवर त्या संस्कारांची त्या विचारांची नव्याने पालवी देखील फुटणार नाही. त्यामुळे ही जबाबदारी हे कर्तव्य आता आपलंच आहे. मित्रांनो, वारीत आपण फक्त पंढरपूरकडे प्रवास करत नसतो, तर आपला स्वतःचाही एक वेगळा स्वतंत्र प्रवास चालू असतो. वारीतून मिळणाऱ्या संस्कारांची शेदोरी आपल्या सोबत असते, अनुभव गाठीला असतात, ज्यातून आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा वेगळा आणि नवीन दृष्टिकोन मिळतो. वारीची परंपरा काळानुसार बदलली नाही, तर ती प्रत्येक पिढीत नव्याने फुलत राहिली. संतांचे शब्द हे केवळ श्लोक अभंग नसून आपल्या आयुष्याला दिशा देणारे अमृत आहे. या विचारांचा वारसा सर्वांनी जपावा आणि माणुसकीची ही दिंडी अखंड पुढे चालत राहावी, हीच त्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.

रामदास कामत आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, वरात या चित्रपटातलं मादा देवकाते यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार बाळ पळसुले. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी या घरात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: राजा शिवछत्रपती या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत पंडित भीमसेन जोशी आणि सहकलाकारांच्या आवाजात आपण ऐकत होतात. संगीत वसंत देसाई यांचं होतं. या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.
1: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराबाबत फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे यांच्याशी आणि टी ट्वेंटी मुंबई लीग क्रिकेटविषयी माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोतेहो, मी प्रशांत केणी क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आता उपांत्यपूर्व फेरीच्या म्हणजे राऊंड ऑफ 8 टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. या स्पर्धेनं अनेक धक्कादायक निकाल दिले आहेत. ब्राझील, नेदरलँड्स, क्रोएशिया, पोर्तुगाल आणि जर्मनीसारखे बलाढ्य संघ

0: पडदेबाहेर पडले, तर नॉर्वे, केप वर्डे आणि डी आर कॉंगो सारख्या संघांनी लक्ष वेधलंय. या विश्वचषकाचा आढावा घेण्यासाठी क्रीडाविश्वच्या व्यासपीठावर आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूरचे फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे सर. वणिरे सर, तुमचं क्रीडाविश्वच्या व्यासपीठावर स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: वणिरे सर, फिफा विश्वचषक स्पर्धा प्रथमच यावर्षी 48 संघांसह खेळवण्यात आली आहे. सुरुवातीला या नव्या स्वरूपावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, मात्र स्पर्धा जसजशी पुढे सरकली तसतशी ती अधिक रंगतदार झाली आहे. याबाबत तुमचं काय मत आहे?
1: साधारणपणे 1954 सालापासून ते 2022 सालापर्यंत जर विचार केला तर विश्वचषक स्पर्धेमध्ये 16, 24 आणि 32 संघ सहभागी होत होते आणि या स्पर्धेमध्ये 48 संघ सहभागी झालेले आहेत. यावर बरीच टीका पण झालेली होती की सुरुवातीचे सामने रंगतदार होणार नाहीत वगैरे अशी चर्चा झालेली होती. परंतु फिफाशी संलग्न असलेल्या देशांची आपण आकडेवारी जर पाहिली तर ती साधारणपणे 211 आहे आणि 211 पैकी 48 संघ जर स्पर्धेमध्ये खेळत असतील तर त्याचं प्रमाण फक्त 25% इतकंच आहे. आणि म्हणून 48 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले हे चांगलंच झालेलं आहे असं मला वाटतं. याचा फायदा झालेला आहे कारण अनेक चांगले संघ पात्रता फेरीतच बाद व्हायचे, त्यांना खेळायला या स्पर्धेमुळे मिळायला लागलं. दुसरी गोष्ट म्हणजे आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, ओशिनिया खंडांना या 48 संघांच्या सहभागामुळे अधिक जागा मिळाल्या. यापूर्वी फक्त युरोप खंडातले संघ जास्त असायचे, परंतु आता इतर खंडातले सुद्धा देशांना त्यामध्ये प्रतिनिधित्व जास्त प्रमाणात मिळालं.
0: बरोबर.
1: फिफाचं प्रत्यक्षात असं मत आहे की अधिकाधिक देश या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यामुळे फुटबॉलची लोकप्रियता त्याचबरोबर गुंतवणूक वाढणार आहे. ज्यादा सामने झाल्याने प्रेक्षक, प्रसारण हक्क, प्रायोजक, तिकीट विक्री यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. तसेच भारत आणि चीन सारख्या मोठ्या लोकसंख्येचे देश, त्याचबरोबर आफ्रिकेतील अनेक देश या ठिकाणी फुटबॉलचा विस्तार होण्यास मदत होणार आहे. म्हणून मला असं वाटतंय की 48 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले हे फारच चांगलं झालेलं आहे.
0: वणिरे सर, ब्राझील सारखा संघ जो 5 वेळा विश्वविजेता संघ, हा संघ उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच स्पर्धेबाहेर पडलेला आहे, या धक्कादायक निकालाचं तुम्ही कसं विश्लेषण कराल?
1: ब्राझीलकडे जरी सर्वोत्तम प्रतिभा असली तरी सुद्धा सध्याच्या फुटबॉलच्या क्षेत्रामध्ये अचाव सामन्याचं नियोजन, मिळालेल्या संधींचा फायदा घेणे, प्रत्येक मॅचला आखली जाणारी रणनीती याचा वापर करणं आवश्यक आहे आणि या बाबी ब्राझीलच्या संघात यावेळी दिसून आल्या नाही. त्यांच्या बचाव फळीमध्ये प्रचंड ढिलाई दिसून आली, त्यांनी नेहमीची आक्रमक शैली वापरली नाही. काल नॉर्वे बरोबर झालेल्या सामन्यामध्ये हालांडनं बी रेषेच्या बाहेरून जोरदार फटका मारला, परंतु त्या ब्राझीलच्या बचाव फळीतील खेळाडू पाहत उभारलेला, त्यानं हालांडला रिकाम सोडलं आणि गोलकीपरनं सुद्धा ती गोलपोस्ट कव्हर केला नव्हता. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं आहे की आक्रमक रणनीती ब्राझीलनं या स्पर्धेमध्ये आखली नाही, त्याचा फटका या संघाला बसला.
0: तुम्ही आत्ताच नॉर्वेचा उल्लेख केला, नॉर्वेनं प्रथमच विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे, या संघाचं तुम्ही कसं विश्लेषण कराल?
1: स्पर्धेला सुरुवात होत असताना नॉर्वेला या स्पर्धेचा डार्क हॉर्स म्हणून गणना केली गेली होती. त्यांनी मोठमोठ्या संघांना धक्का दिला आणि त्यामुळं या संघाचं नाव यापुढील विश्वचषकामध्ये किंवा इतर कोणत्याही स्पर्धेमध्ये आदरानं घेतलं जाईल, त्यांना कोणतीही टीम कमी लेखणार नाही. आणि याचं कारण म्हणजे या संघाचं वैशिष्ट्य, त्यांची असणारी संघ भावना, त्यांचा असणारा शिस्तबद्ध खेळ, वेगवान आक्रमणे आणि सर्वात महत्वाचं युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल, या सर्व बाबींमध्ये नॉर्वेनं आघाडी घेतली आणि त्यामुळे नॉर्वेनं केलेली ही कामगिरी नावाजण्यासारखीच आहे. ही त्यांची कामगिरी भविष्यात नॉर्वेच्या फुटबॉलला निश्चितपणे विकासाच्या टप्प्यावर नेऊन ठेवणारी आहे.
0: बरोबर. वरिणे सर, जेव्हा जेव्हा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा येते तेव्हा तेव्हा ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम म्हणजे गोट, मराठीत म्हणायचं झालं तर सार्वकालिक सर्वोत्तम खेळाडू कोण, ही चर्चा तुफान रंगत असते. सध्या तरी लिओनल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि किलियन एम्बाप्पे यांच्यामध्ये खूप चुरशीची झुंज सुरू आहे. तुमच्या मते सर्वोत्तम खेळाडू कोण?
1: आपण उल्लेख केला त्याप्रमाणे लिओनल मेस्सी, रोनाल्डो, एम्बाप्पे यापैकी सर्वोत्तम कोण असं जर विचारलं तर त्याचं उत्तर देणं हे थोडंसं कठीण आहे. कारण हे तिन्ही खेळाडू त्यांच्या त्यांच्या जागेला सर्वोत्तम आहेत. आतापर्यंत मेस्सीने बेस्ट प्लेअर ऑफ द इयर 8 वेळा पुरस्कार घेतलेला आहे. रोनाल्डोने 5 वेळा

0: कारण हा पुरस्कार घेतलेला आहे. परंतु एम्बापेने मात्र अजून हा पुरस्कार एकदाही जिंकलेला नाही. म्हणून काही या तीन खेळाडूंची तुलना होऊ शकत नाही. रोनाल्डोचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा फिटनेस, त्याचं सातत्य, महत्वाच्या मॅच मध्ये त्याची गोल करण्याची कला. मेस्सीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचं अचूक फिनिशिंग, बेस्ट ड्रिबलिंग आणि बेस्ट पासिंग. तो प्लेमेकर म्हणून ओळखला जातो. तो संपूर्ण टीम स्वतः खेळवतो. आणि एम्बापेचा विचार करायचं झालं तर एम्बापे सारखा जलद खेळ करणारा अटॅकिंग प्लेअर, तो बेस्ट फिनिशर सुद्धा आहे, तो बेस्ट पास देणारा पण आहे आणि संघ भावना राखणाराही आहे. अशी या तिन्ही खेळाडूंची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे तिघांमध्ये तुलना करणं हे थोडंसं चुकीचं ठरेल. तरी माझं वैयक्तिक मत विचाराल तर थोडासा मेस्सी या तिघांमध्ये वरचढ वाटतो.
1: बरोबर, मेस्सी या तिघांमध्ये वरचढ वाटतो. वणीरे सर, हे तुमचं मत खूप छान आहे. आणि आपण पुढे जाऊया मुलाखतीच्या मध्ये. यंदाच्या विश्वचषकाची अंतिम फेरी कोणते दोन बलाढ्य संघ रंगणार, ही सुद्धा चर्चा तितक्याच पद्धतीनं रंगते. तुमचं मत याविषयी काय आहे?
0: विश्वचषक स्पर्धा सुरू होत असताना बऱ्याच संघांचं नाव घेतलं जायचं की हा संघ विश्वचषक जिंकणार. परंतु भले संघ या स्पर्धेतून आता बाद झालेले आज सकाळपर्यंत तरी दिसलेले आहेत. पोर्तुगाल फायनलला येणार असं म्हणत होते, पण तोही संघ बाहेर पडलेला आहे. आता पुढच्या ज्या उपांत्य पूर्व फेरीतील लढती होणार आहेत त्यामध्ये फ्रान्स आणि मोरोक्कोची मॅच होणार आहे, स्पेन आणि बेल्जियमची होणार आहे, नॉर्वे आणि इंग्लंडची होणार आहे, आणि अजून स्वित्झर्लंडच्या चार संघांमध्ये अजून सामने व्हायचे आहेत. आता या सर्व ड्रॉचा जर विचार केला तर फ्रान्स आणि बेल्जियमची मॅच पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मी पसंती बेल्जियमला देणार आहे, स्पेनला देणार नाही. त्यानंतर अर्जेंटिना आणि नॉर्वेची मॅच पडण्याची शक्यता आहे असं मला वाटतं, कारण नॉर्वे हा डार्क हॉर्स म्हणून या स्पर्धेत आलेला आहे. इंग्लंडला त्यांनी एखाद्या वेळा पराभूत आणि अर्जेंटिना हा फायनल पर्यंत जाण्याची शक्यता आहे असं मला वाटते. त्यामुळे अंतिम चार संघ कोणते येतील हे आत्ताच सांगणं म्हणजे चुकीचं ठरेल. तरीही जगातील सर्व फुटबॉल प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यामध्ये फायनल झाली पाहिजे.
1: वणीरे सर, आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार करता या विश्वचषकात गोल्डन बूट हा जो एक प्रतिष्ठेचा पुरस्कार असतो, या पुरस्कारासाठी कोण प्रमुख दावेदार आहे असं तुम्हाला वाटतं?
0: आता गोल्डन बूटच्या पुरस्कारासाठी सद्यस्थिती पाहिली तर एम्बापे, मेस्सी आणि नॉर्वेचा हालांड
1: बरोबर
0: हे तीन खेळाडू प्रत्येकी 7 गोल करून प्रथम स्थानी आहेत. आणि त्यांच्यानंतर इंग्लंडचा हॅरी केन हा 6 गोल करून द्वितीय स्थानावर आहे. आता जिंकत गेलेल्या संघांचा विचार केला तर या चारही खेळाडूंचे संघ अजून स्पर्धेमध्ये जिवंत आहेत.
1: बरोबर,
0: त्यामुळे या चार संघापैकी जो संघ शेवटच्या अंतिम सामन्यापर्यंत खेळत जाईल आणि या चार खेळाडूंपैकी जो खेळाडू गोल करेल त्याला गोल्डन बूटचा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.
1: वणीरे सर, स्पर्धेतून संघ बाहेर पडल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. नेमार, लुका मोड्रीच आणि आता त्याच्यात भर पडली आहे ती ख्रिस्तियानो रोनाल्डोची. या तिघांच्या कारकिर्दीकडे तुम्ही कसं पाहता?
0: नेमार आणि लुका मोड्रीच त्याचबरोबर रोनाल्डो यांनी निवृत्तीचा निर्णय घेतलेला आहे. परंतु हे तीनही खेळाडू यांची अनुपस्थिती नेहमीच त्यांच्या संघांना जाणवणार आहे, कारण हे तिन्ही खेळाडू आक्रमक खेळाडू होते. त्यांचं ड्रिबल जे होतं ते अतिशय वेगवान होतं आणि गोल करण्याची जी अॅक्युरसी आहे ती त्यांची अगदी परफेक्ट होती. त्यांच्यामध्ये नवनवीन प्रयोग करण्याची ताकद होती आणि ते सर्व गुण नेमारचे पण होते. तो सर्वोत्तम मध्यरक्षक, अचूक पास देण्याचे त्याचं कौशल्य होतं, त्याची गती नियंत्रित करत होता आणि अशा पद्धतीचं त्याचंही वैशिष्ट्य होतं. आणि मॉड्रिकचं जर विचार करायचं झालं तर त्याच्याकडे लीडरशिप प्रचंड चांगली होती आणि म्हणून या तिघांचीही कारकीर्द अभ्यास म्हणून नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरेल.
1: बरोबर. वणीरे सर, आपण या विश्वचषकामध्ये आढावा घेतला तर केप वर्दे आणि डॉमिनिक रिपब्लिक कॉंगो यासारखे एक अतिशय छोटे देश होते, म्हणजे लोकसंख्या, आकारमान यांच्या मानानं या देशांनी सुद्धा लक्ष वेधलंय, त्यांचं तुम्ही कशा रीतीनं विश्लेषण कराल?
0: केप वर्दे आणि डीआर कॉंगो सारखे जे लहान लहान देश होते या देशांनी या विश्वचषक स्पर्धेमध्ये निश्चितच कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. या दोन्ही देशांची नावं आपल्याला कुणाला माहीत पण नसतील अशा पद्धतीचे हे दोन देश होते, परंतु त्यांनी अतिशय चांगली कामगिरी या स्पर्धेत केली. परंतु मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की संघाची कामगिरी ही त्या देशाच्या लोकसंख्येवर अवलंबून नसते.
1: बरोबर.
0: त्यामध्ये असणारी जिद्द, चिकाटी, कठोर

0: मिश्रण आणि संघ बांधणीसाठी आवश्यक असणारं दीर्घकालीन नियोजन हे महत्वाचं आहे. या दोन्ही संघामध्ये एकही स्टार खेळाडू नव्हता, तरीही या दोन्ही संघांनी एकसंध संघ म्हणून खेळ केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना मोठ्या संघांना हरवता आलेलं आहे आणि हे या संघांनी दाखवून दिलेलं आहे.
1: आपण लोकसंख्या हा विषय काढला आणि आपण पाहिलं तर या दोन देशांची म्हणजे DR कॉंगो आणि केप वर्दे यांची लोकसंख्या 5 लाख सुद्धा नाही, पण या फिफा विश्वचषकाच्या नकाशावर 1.5 अब्ज ही लोकसंख्या असलेला भारत चीन सारखे देश नाहीत, तर काय कारण असेल?
0: लोकसंख्येवर संघाची कामगिरी अवलंबून नसते, त्यासाठी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम, त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे दीर्घकालीन नियोजन हे महत्वाचं असतं. आता 150 कोटीची लोकसंख्या असणाऱ्या आपल्या भारतामध्ये फक्त खेळाडू तयार करून चालणार नाही, तर त्यासाठी आवश्यक असणारी जी यंत्रणा आहे ती मजबूत करावी लागेल.
1: बरोबर.
0: एक तर दर्जेदार प्रशिक्षक आपल्या संघांना लाभले पाहिजेत किंवा बाहेरच्या देशातले प्रशिक्षक या ठिकाणी नेमले पाहिजेत. देशात ठिकठिकाणी अकॅडमी स्थापन केल्या पाहिजेत. सर्वप्रथम पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. देशांतर्गत स्पर्धांचा दर्जा जो आहे तो सुधारणा झाल्या पाहिजेत. खेळाडूला वयाच्या 10व्या वर्षापासून दर्जेदार आंतरराष्ट्रीय सामने खेळायला मिळाले पाहिजेत. म्हणजे काय, तर ज्या अकॅडमी देशामध्ये स्थापन कराव्या असं मी म्हटलं, त्या अकॅडमीमधून वयाच्या 10व्या वर्षापासून खेळाडू दत्तक घेतले पाहिजेत आणि वयाच्या 10व्या वर्षापासून त्यांना जास्तीत जास्त बाहेरच्या देशातील संघांबरोबर खेळायला मिळालं पाहिजे. जेव्हा ते 10व्या वर्षी अशा पद्धतीचे सराव सामने बाहेरच्या देशात जाऊन खेळतील तेव्हा ते वयाच्या 16, 17, 18व्या वर्षी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीनं करू शकतील. त्याचबरोबर शालेय आणि महाविद्यालयीन स्पर्धा ज्या आहेत त्या अधिक पारदर्शक झाल्या पाहिजेत आणि त्यामधून प्रतिभा शोधणं गरजेचं आहे, तर आपल्या देशांना विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळू शकेल.
1: बरोबर. वणिरे सर, तुम्ही आता फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला या एकंदर स्पर्धेची वाटचाल याचं आणि भारताला पुढे जाण्यासाठी कसली आवश्यकता आहे याचं अतिशय उत्तम विश्लेषण केलं. वणिरे सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि आमच्याशी ही चर्चा केली त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. आता आपण चर्चा करीत होतो फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे यांच्याशी. यानंतर आपण माजी रणजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी बातचीत करणार आहोत. मुंबई क्रिकेटला अनेक दिग्गज खेळाडू देणाऱ्या परंपरेत T20 मुंबई लीगनं नव्या प्रतिभेला मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या T20 मुंबई लीग स्पर्धेत पुरुष गटात मराठा रॉयल्स तर महिला गटात सोबो मुंबई फाल्कन्स यांनी विजेतेपद पटकावलंय. या स्पर्धेचा आढावा तसेच भारतीय क्रिकेटचं वर्तमान आणि भविष्यातील दिशा याविषयी मुंबईचे माजी रणजी क्रिकेटपटू आणि BCCIचे Level 3 प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दहाड सर, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: दहाड सर, नुकतीच पार पडलेली T20 मुंबई लीग स्पर्धा ही तुम्ही कशी पाहता? एकूण या स्पर्धेबाबत तुमचं काय मत आहे?
2: मुंबई क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेली ही T20 स्पर्धा माझ्या दृष्टीने ही मुंबई क्रिकेटसाठी निश्चितच गेम चेंजर किंवा ज्याला आपण म्हणतो की मुंबई क्रिकेटला नवीन कलाटणी देणारी नक्कीच ठरणार. आणि ह्या स्पर्धेमध्ये केवळ नव्या उदयोन्मुख खेळाडूंना संधी मिळाली नाही तर त्याचप्रमाणे प्रायोजक, वेगवेगळे ज्यांना आम्ही ऍडमिनिस्ट्रेटर्स म्हणतो आणि त्याचप्रमाणे समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातल्या आणि वेगवेगळ्या स्किल असलेल्या खेळाडूंना एकत्र एका प्लॅटफॉर्मवर खेळायची ही संधी मिळाली, त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच पुढे ही स्पर्धा ठरणार मुंबईसाठी आणि भारतासाठी.
1: 2026 T20 मुंबई लीग मधून मुंबई आणि भारतीय क्रिकेटला नेमकं काय मिळालं असं तुम्हाला वाटतं?
2: सर्वात पहिले तर मुंबई क्रिकेट ही वंचित होती T20 क्रिकेट पासून की जिथे, तर त्याच्यामुळे एक जो अत्यंत महत्वाचा जो एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता मुंबई क्रिकेटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या जवळ जाण्याकरता, तर तो प्लॅटफॉर्म पूर्णपणे मिळालेला आहे. आणि दुसरा विशेष म्हणजे की अगदी म्हणजे जर महिला क्रिकेटमध्ये बघितलं तर 13 वर्षाच्या मुलीनी सुद्धा T20 पदार्पण केलं आणि त्याचप्रमाणे 32 वर्षाची सुद्धा खेळाडू खेळली. ही जी काय एक रेंज मिळालेली आहे गुणवत्तेची, जी आपण एकदा आपल्याला IPL मध्ये पाहायला मिळाली की कुठे 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी पण खेळला आणि जिथे यु नो 42 वर्षाच्या प्रवीण तांबेने सुद्धा अप्रतिम परफॉर्मन्स केला होता आयपीएलमध्ये. तर मला असं वाटतं की ही जी रेंज आहे ही रेंज गुणवत्तेला वाव देणारी अत्यंत महत्वाची ठरणार मुंबई क्रिकेटसाठी आणि भारतीय क्रिकेटसाठी.
1: बरोबर. धाड सर, राज्य संघटनांकडून अशा अनेक टी ट्वेंटी लीग आता उदयास आलेल्या आहेत. जशी आपण पाहतोय की टी ट्वेंटी मुंबई लीग असेल, विदर्भ प्रीमियर लीग असेल आणि महाराष्ट्र क्रिकेट लीग असेल, अशा अनेक राज्यांमध्ये पण सुरू झाल्यात, जशी बंगालची असेल. तर या सगळ्या लीगचा जर आपण विचार केला तर तिथून खरंच गुणवत्ता आपल्याला मिळते.
2: हो, निश्चितच. आणि आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे की मध्ये कोविडच्या मुळे थोडासा खंड पडला होता मुंबई क्रिकेटच्या टी ट्वेंटीला, परंतु त्याच्या अगोदर जी टी ट्वेंटी क्रिकेट झाली होती त्याच्यामध्ये शिवम दुबेने अप्रतिम परफॉर्मन्स केला होता आणि केवळ त्या परफॉर्मन्सच्या जोरावरती आणि जो त्यांनी रणजीमध्ये सुद्धा आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली होती त्यामुळेच त्याला आंतरराष्ट्रीय म्हणजे भारतीय संघामध्ये स्थान मिळालं आणि आजही ते अबाधित आहे. म्हणून या स्पर्धामधून दर्जेदार खेळाडू घडणारच घडणार आणि विशेष करून महिलांच्या सुद्धा टी ट्वेंटी लीग सुरू झाल्यामुळे आता भारताला महिला क्रिकेटमध्ये सुद्धा अजून जास्त दर्जेदार खेळाडू मिळतील.
1: बरोबर. तुम्ही दहाड सर आता म्हणालात की महिलांमध्ये सुद्धा उत्तमोत्तम क्रिकेटपटू मिळतील. तुम्ही एमसीएच्या महिला टॅलेंट हंट कार्यक्रमाचे सुद्धा प्रमुख प्रशिक्षक आहात. महिला टी ट्वेंटी मुंबई लीगचा आपण दर्जा बघितला, त्याच्यातली स्पर्धात्मकता बघितली आणि तिथेच 13 वर्षाची एक स्वरा जाधव नावाची खेळाडू सुद्धा बघितली, एकंदर या स्पर्धेचं तुम्ही कसं वर्णन कराल?
2: सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या स्पर्धेमध्ये जी जबरदस्त त्यांनी रेंज दिली आणि महिला क्रिकेटला जे प्राधान्य मिळालं, आज जर त्यांना म्हणतो ना एक व्यासपीठ मिळालं की ज्याच्यामध्ये महिला क्रिकेटला सुद्धा त्या दर्जाला खेळणं काय आहे, तो अनुभव काय आहे, तो थरार काय आहे, त्या सगळ्या गोष्टींचा अप्रतिम अनुभव मिळालेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जसं आपण मागच्या वेळेस बघितलं की वर्ल्ड कपमध्ये 337 केले ऑस्ट्रेलियाने आणि ते भारतीय क्रिकेट संघाने चेस केले, त्यामुळे मुलींचा सुद्धा गेम अजून वेगवान होणार, त्यांची फटकेबाजी त्यांची गोलंदाजी सुद्धा अजून जास्तीत जास्त स्पर्धात्मक होणार आणि त्याची ही जी रचना झालेली आहे की आज म्हणतो ना की आज पाया मुंबई क्रिकेट असोसिएशनने ठेवला आहे, म्हणून मला असं वाटतं की एक नवीन विश्वच उदयाला येणार आहे की जे म्हणजे नुसतं केवळ महिला क्रिकेटपटूंनाच नाही तर अख्ख्या भारतातल्या तरुण महिला खेळाडूंसाठी ही अत्यंत प्रेरणादायी गोष्ट असणार आहे.
1: बरोबर. खडूस वृत्ती ही मुंबई क्रिकेटची खरी ओळख असते. सध्याच्या क्रिकेटकडे पाहता मुंबईमध्ये ही खडूस वृत्ती खरंच अस्तित्वात आहे का, याविषयी काय सांगाल?
2: खरं सांगायचं म्हणजे इथे माझं थोडं परखड मत आहे की आता खडूस वृत्ती फारशी पाहायला मिळणार नाही आणि मुंबईची जी खडूस वृत्ती आहे ती सुद्धा दिवसेंदिवस थोडीशी कमी होणारच. आणि त्याचं कारण मुंबई क्रिकेटर असं नाहीये, त्याचं कारण आहे की दोन विरोधाभास असलेले क्रिकेटचे फॉर्मॅट. एकीकडे आपण 4 दिवसाची कसोटी सामने 5 दिवसाचे कसोटी सामने खेळायची इच्छा ठेवतो की जिकडे अपेक्षा आहे की फलंदाजांनी खूप छान चिवटपणे खडूस वृत्तीने फलंदाजी करावी, विकेट न घालवता रन जमवावे, ते पण 4-5 दिवसाच्या अंतराळात. आणि दुसरीकडे असा खेळ आहे की जिकडे फारसा विचार न करता केवळ चेंडू बघायचा आणि तो चौफेर फटकेबाजी करून वेगात धावा गोळा करायचा. त्यामुळे हे असे दोन विरोधाभास असल्यामुळे ती खडूस वृत्ती मुंबईची कितपत जपली जाईल मला खरोखर शंका आहे. आणि जिद्द आणि लढाऊपणा जरी असला तरी एवढ्या विरोधाभासामुळे आणि विशेष करून दुसरे राज्य सुद्धा इतके अप्रतिम त्यांच्या क्रिकेटच्या अकॅडमीज त्यांच्या जिल्ह्यांमध्ये किंवा त्यांचे वेगवेगळे जे हाय परफॉर्मन्स सेंटर झालेले आहेत त्याच्यामुळे ते सुद्धा खूप जोरदार खेळत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुंबईची जिद्द आणि लढाऊ वृत्ती इथे खूप जास्त पणाला लागेल आणि त्याचप्रमाणे जर मुंबईने जर का ह्या गोष्टींचं लक्ष नाही दिलं तर मग निश्चितच मुंबई क्रिकेटची उंची ती राहणार नाही की जी 7-8 वर्षापूर्वी यु नो अबाधित होती.
1: बरोबर. आपण जसं पाहतो की मुंबईनं कर्णधार सुद्धा चांगले दिलेत. जसं आपण पाहिलं की 19 वर्षाखालील जो विश्वविजेता संघ होता या विश्वविजेत्या संघाचं नेतृत्व केलं ते आयुष म्हात्रेने आणि आता श्रेयस अय्यर हा भारताच्या टी ट्वेंटी संघाचा कर्णधार आहे. आयपीएलमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर हे दोघंही नेतृत्व करत होते. या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
2: मुंबईला मुंबईचं क्रिकेट हे खडूस असल्यामुळे विकेट कसा काढायचा हे कायम चॅलेंज असायचं कुठल्याही गोलंदाजी संघासाठी आणि गोलंदाजीच्या कर्णधारासाठी. आणि आपण जसं की बघतो की कर्णधार पद हे महत्वाचं असतं की तुम्ही तुमचे गोलंदाज कसे वापरून घेता आणि त्यांच्याकडून कसे फील्ड सेटिंग करून कसे तुम्ही

0: विकेट्स मिळवतात. आणि त्यामुळे मुंबईने कायमच म्हणजे गावस्कर सरांपासून ते त्यांच्या अगोदरपासून ते आत्ता अगदी आत्तापर्यंत श्रेयस अय्यरपर्यंत कायम दर्जेदार कर्णधार दिलेच आहेत, कारण मुंबईचं खडूस क्रिकेट. त्यामुळे आपल्या कर्णधारांना घरीच इतकी जबरदस्त प्रॅक्टिस मिळते की इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्या, एवढे खडूस क्रिकेटर, आणि नुसते खडूसच नाही तर एवढे क्रिकेटर, म्हणजे मुंबईमध्ये मला असं वाटतं की जवळजवळ लाखभर क्रिकेट खेळाडू खेळत असतील. म्हणून नेतृत्व गुण हे मुंबई क्रिकेटमध्ये कायम असणार, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ते चमकणार चमकणार. आणि श्रेयस अय्यरची विशेषता काय आहे की तो त्याच्या खेळाडूंवरती भरपूर विश्वास ठेवतो, त्यांना सहजतेने आपला नैसर्गिक खेळ करता येईल अशी संधी सुद्धा देतो, आणि विशेष म्हणजे की तो विनाकारण क्रिटिकल होत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे कुठे ना कुठे जे मी महेंद्रसिंग धोनीच्या काही गुणांची जी विशेषता होती की शांत राहणे, कमी बोलून जास्त लक्ष देणे, आणि जेवढं बोलायचं तेवढं मोजकच बोलायचं, आणि योग्य सिच्युएशनला योग्य गोलंदाज किंवा फलंदाजाला फलंदाजी द्यायची, मला असं वाटतं की हे सगळे गुण श्रेयस अय्यरला एक अप्रतिम कर्णधार म्हणून ख्याती मिळून देणारच देणार.
1: संदीप दहाड सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आज तुम्ही आलात आणि T20 मुंबई लीग आणि भारताची वाटचाल या संदर्भात आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
1: आता आपण माजी रणजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी बातचीत करीत होतो. यानंतर आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्वाच्या घडामोडींचा. ऑस्ट्रेलियानं अंतिम सामन्यात इंग्लंडवर 17 चेंडू आणि 7 गडी राखून मात करीत महिला T20 विश्वचषक 2026 विजेतेपद पटकावलं. सामनावीर बेथ मुनीनं 64 धावांची शानदार खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. आर प्रज्ञानंद यांनी अखेरच्या दिवशी दमदार पुनरागमन करत ग्रँड चेस टूर क्रोएशियन लीग स्पर्धेत 21.5 गुणांसह संयुक्त 3रं स्थान पटकावलं, तर डी गुकेश 6व्या स्थानावर राहिला. श्रोते हो, याचबरोबर क्रीडाविश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या. पुन्हा आपण भेटू पुढील क्रीडाविश्व कार्यक्रमात. तोपर्यंत प्रशांत केणीचा नमस्कार.
2: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराबाबत फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे यांच्याशी आणि T20 मुंबई लीग क्रिकेटविषयी माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद ऐकला. बरेच श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: क्रीडा विश्व क्रीडा पत्रिकेचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 6:55 झालेली आहेत.
1: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
0: यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र ठीक 7 प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण 6 आणि 13

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.
2: कम प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही आरक्रिया लाइफ इससे बेहतर कुछ नहीं.
3: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असण्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयक

हक्कात आहे, असं कदम यांनी आज सांगितलं. आत्तापर्यंत छापील स्वरूपात असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद यात आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती, मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत ही तरतूद नसल्यानं या विधेयकात ही तरतूद केल्याचं गृह राज्यमंत्री म्हणाले. मुंबई जे आणि KM रुग्णालयात 2-3 महिन्यात मशीनद्वारे चीरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळे, जाखडी, वहीगायन आणि झाडीपट्टी रंगभूमी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये, याप्रमाणे 10 लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळं आळंदीकडे जाणारे 4 पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत, त्यामुळं प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती. मात्र नियोजित वेळेनुसार 2:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्या वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचं आज बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच शहागड इथं गोदावरी पात्रात माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आलं. हा सोहळा पाहण्यासाठी गोदावरीच्या तीरावर हजारो भाविक जमले होते. आज या पालखीचा मुक्काम गेवराईमध्येच होणार असून उद्या ती बीडकडे रवाना होणार आहे. संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखीचंही आज बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या वेशीवर भाविकांनी मोठ्या संख्येनं श्रींच्या पालखींचं स्वागत केलं. आज या पालखीचा मुक्काम परळी इथल्या शक्तिकुंज वसाहतीत होणार आहे. उद्या सकाळी ही पालखी वैजनाथला रवाना होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम मौजे टेरव गावात पूर्ण झालं आहे. SIR 100% पूर्ण करणारं राज्यातलं हे पहिलं गाव ठरलं आहे. गावात एकूण मतदार 195 असून त्यात 93 महिला आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवर कोसळला, यात सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीतून चालायचं. NDRFसह अन्य यंत्रणा या ठिकाणी बचाव कार्य करत आहेत. गरज पडली तर लष्कराची मदतही घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तुर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि 23,882 अंकांवर बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारात जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवर बंद झाला. राजधानी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस तांडव करणाऱ्या पावसानं आज विश्रांती घेतली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या क्षेत्रात पाऊस चांगला झाल्यानं पाणीसाठा 41% पर्यंत वाढला आहे. तुळशी

0: आणि विहार तलाव भरून वाहू लागले आहेत. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून अधूनमधून सरी येत आहेत. नवी मुंबई परिसरातही पाऊस कमी झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं सावित्री, आंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. रोहा आणि महाड शहरात पुराचं पाणी शिरलं आहे. कर्जत तालुक्यात जांभरुंग इथं आंबिवली पाझर तलाव फुटला, त्यामुळे शेकडो एकर जमिनीचं नुकसान झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसानं जोर धरल्यानं आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39% पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसातल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे आतापर्यंत अंदाजे 92,73,337 रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला मिळाला आहे. 200 जास्त घरांचं नुकसान झालं असून विजेच्या तारा आणखी खांबांची पडझड झाली आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणाची यंत्रणा कार्यरत आहे. नाशिक शहरासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान. हवामान विभागानं पालघर, रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, ढिगाऱ्याखाली 16 अडकले असल्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:50 होत आहेत.
2: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्वण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी या घरात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.

श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया। मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास, असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत। यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणी मुंबई केंद्र, आजचं विधिमंडळ समालोचन सुरुवातीला ऐकूया। विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन लेखन केलं आहे गौरीशंकर घाळे यांनी।
2: मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। आमच्यावर टीका करा मात्र महाराष्ट्राला बदनाम करू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं। अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग। दशावतार कलाकारांच्या अनुदानात दुप्पट वाढ, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार। ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य। मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याचवेळी भरती आल्यास मुंबईतील 370 हॉटस्पॉटवर पाणी साचतं। हे पाणी बाहेर काढण्यासाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार असून मंजुरीसाठी तो केंद्राकडे पाठवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली। केंद्राच्या मान्यतेनंतर या आराखड्यानुसार काम सुरू होईल, त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला। सभागृहात मुंबई आणि महानगर प्रदेशातील प्रश्नांवर गेली 2 दिवस नियम 293 अन्वये झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज उत्तर दिलं। अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिलं। कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली, लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालेलं नाही, पण कनेक्टिंग लिंकच तुटली, 7,000 कोटी पाण्यात गेले असा प्रचार केला। या आरोपातील सारा खोटारडेपणा आता समोर आला आहे। या लिंकमुळे घाट रस्त्यातील अपघात आणि वाहतूक कोंडी संपली आहे। तुम्ही माझ्यावर टीका करा, मला सवय आहे, पण आजपासून 10 वर्षांनी टीका करणारे नसतील, पण कनेक्टिंग लिंक असेल आणि फडणवीस शिंदेंचं नाव असेल। तुम्ही मला बदनाम करा, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका

0: अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं. मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यातल्या चार दिवसात पूर्ण महिन्याभरातला 90% पाऊस पडला आहे. एकीकडे मुसळधार पाऊस, दुसरीकडे 50 ते 75 ताशी वेगाने वाहणारे वारे यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडली. मुंबईत दरवर्षी सरासरी झाडं पडून 5, दरड कोसळून 3 तर इमारती कोसळून 13 मृत्यू होतात. मॅनहोल्समध्ये पडून आतापर्यंत 7 मृत्यू झालेले आहेत. मुंबईत जुन्या झाडांच्या मुळांची क्षमता मोजून मुळं अधिक घट्ट करायची याबाबत महापालिकेच्या सूचना दिल्या आहेत. तसंच ज्या झाडांबाबत ते करता येत नसेल ते विहित पद्धतीचा उपयोग करून काढली पाहिजेत अशा सूचनाही महापालिकेला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं नियोजन करताना तिथल्या लघु उद्योगांचा विचार केलेला आहे. हा केवळ गृहनिर्माण प्रकल्प नसून तिथल्या सर्व उद्योगांसाठी आधुनिक व्यवस्था तयार करणार आहोत. पुढील 1.5 वर्षात पुनर्वसनाची 10,000 घरं पूर्ण करायची आणि त्याचा चावा देण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करायचा असा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबई आणि महानगर क्षेत्र हे महाराष्ट्राचं आणि देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशातील कोणत्याच महानगर क्षेत्रात सुरू नाहीत इतकी विकास कामं सध्या मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी आज विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांनी काल अतिवृष्टीच्या प्रश्नावर दिलेल्या स्थगन सूचना अध्यक्षांनी फेटाळल्या. अन्य आयुधांच्या माध्यमातून यावर सभागृहात चर्चा घडवून आणू तसा प्रस्ताव देण्याची सूचना केली. मात्र त्यानुसार विरोधी वाक्यांवरील सदस्यांकडून अल्पकालीन सूचनेची मागणी करण्यात आली. मात्र आजच्या कामकाजात ती दाखवण्यात आली. विविध लक्षवेधी सूचनाही पुढे ढकलल्या जात आहेत. सभागृहात हे काय सुरू आहे म्हणत नाना पटोले, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आदी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. राज्यातील आदिवासी आणि पारंपरिक वननिवासींना वनहक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता आदिवासींना स्वतंत्र 7/12 उतारा आणि गाव नमुना 12E लागू करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. या निर्णयामुळे राज्यातील 2 लाखांपेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांच्या हक्काचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत वनपट्टा मंजूर झाल्यानंतर आदिवासी बांधवांची नावं 7/12 उतारावरील केवळ इतर हक्क या सदरात नोंदवली जात होती तर मुख्य मालकी हक्काच्या जागी महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असायचा. या तांत्रिक अडचणीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी, बँकांकडून कृषी पीक कर्ज, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसान भरपाई मिळवण्यात अडचणी येत होत्या. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून वनपट्टा धारकांसाठी स्वतंत्र 7/12 नमुना 7E आणि गाव नमुना 12E तयार करण्याचा निर्णय घेतल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील दशावतार ही केवळ लोककला नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. या कलेच्या संवर्धनासाठी दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम 2,22,00,000 रुपयांवरून 4,40,00,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. कलाकारांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना सदस्य निलेश राणे यांनी दशावतारी कलाकारांच्या विविध समस्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी भास्कर जाधव, सुनील प्रभू यांनीही उपप्रश्न केले. दशावतार कलाकारांची नोंदणी, जिल्हास्तरावर प्रत्यक्ष पडताळणी तसंच लोककलावंतांना ओळखपत्र देण्याचा निर्णयही शासनानं घेतला असून यासाठी विभागीय अधिकारी जिल्हास्तरावर जाऊन नोंदणी प्रक्रिया राबवतील असं त्यांनी सांगितलं. तसंच दशावतार महोत्सव, नमन महोत्सव, राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेअंतर्गत दशावतार कलेसाठी 3,00,000 रुपयांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि 1,00,000 रुपयांचा राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
1: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अहवालातील विलंबही कमी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. डहाणू जवाहर आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणासाठी 7 दिवसांची मुदत, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांची माहिती. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधान परिषदेत मंजूर. 16 ऑगस्टपासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठीचं ज्ञान बंधनकारक. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची

0: क्षणचित्र. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम म्हणजेच शरीराला चिरफाड न करता शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू असून या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबद्ध पद्धतीने दूर करण्यात येतील. अत्याधुनिक नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम तंत्रज्ञानामुळे शरीराला चिरफाड न करता तपासणी करता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी करणे आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतील जे रुग्णालय आणि KEM रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि जव्हार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येतील. तसंच आवश्यकतेनुसार भविष्यात आणखी बसेसही उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी डहाणू आणि जव्हार आगारासाठी सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून देण्याबाबत तर सदस्य प्रवीण दरेकर यांनी राज्यातील एसटी बस अपघातांमध्ये वाढ झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. दुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागातही एसटी सेवा पोहोचवण्याचं शासनाचं धोरण असून या भागांमध्ये अखंड सेवा देण्यासाठी बस ताफ्याचं आधुनिकीकरण सुरू आहे. मागील 7-8 वर्षात नवीन बसेसची खरेदी कमी झाली होती. इलेक्ट्रिक बस उपलब्ध होण्यात विलंब झाल्यानं शासनाने पुन्हा डिझेल बसेस खरेदीचा निर्णय घेतला. आतापर्यंत 2,640 डिझेल बसेस खरेदी करण्यात आल्या असून टप्प्याटप्प्याने 9,300 नवीन बसेस ताफ्यात दाखल करण्यात येत आहेत अशी माहितीही सरनाईक यांनी दिली. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरण आणि नोंदणी प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा लागू केली आहे. नूतनीकरणाची प्रक्रिया पोर्टलद्वारे राबवताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं ती तात्पुरती ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे. याबाबत संबंधित संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे असं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत सदस्य सुधाकर अडबाले यांनी प्रश्न मांडला होता. यापुढे नूतनीकरणाचे प्रस्ताव 60 दिवसात तर नवीन नोंदणीची प्रक्रिया 90 दिवसात पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून त्याचं पालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असंही सावे यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. प्रलंबित असलेले 30 जूनपर्यंतचं वेतनही संबंधितांना अदा करण्यात आलं आहे. संदर्भात 1,443 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 366 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित 77 अर्जांवर कार्यवाही सुरू असल्याचं मंत्री सावे यांनी सांगितलं. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 सभागृहात मंजूर करण्यात आलं. या विधेयकावर जवळपास 1.5 तास चर्चा करण्यात आली. विधेयकावर विरोधकांकडून अनेक सूचना मांडण्यात आल्या, तसेच त्याला विरोधही करण्यात आला. परंतु आपलं म्हणणं ऐकून घेतलं जात नसल्याचं म्हणत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर बहुमतानं हे विधेयक विधान परिषदेत पारित करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधल्या नियम 4, 22, 78 आणि 85 आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून 16 ऑगस्ट 2026 पासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिसूचना 8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली. राज्यातील जनतेशी संवाद साधण्याइतपत व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी देखील आहे. हा निर्णय कोणत्याही भाषेविरोधात नसून कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सुलभ संवादासाठी आणि ग्राहकाभिमुख सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. चालक आणि प्रवासी यांच्यातील स्पष्ट संवादामुळे गैरसमज कमी होतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल असंही सरनाईक यांनी यांनी सांगितलं. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी परिवहन विभागाने मागील काही महिन्यांपासून राज्यव्यापी प्रशिक्षण मोहीम राबवली आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचकस्वर रश्मी पाटकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज। याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
1: संध्याकाळचे 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत माझा आवार माझा शिवार।

0: मंडळी नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार ह्या कार्यक्रमात मी दिनेश षडावतकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात येत्या 48 तासांमध्ये बहुतेक सर्व ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. मंडळी, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 17 निज ज्येष्ठ शके 1948, दिनांक 8 जुलै 2026. मंडळी, आज ऐकूया सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचं नियोजन याविषयी अमोल दहीफळे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीशी निगडीत आणि अतिशय महत्त्वाचा असा विषय म्हणजेच सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन किंवा नियोजन याविषयी बोलणार आहोत. कोकणपट्ट्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासारख्या भागातील शेतकरी दरवर्षी एक वेगळीच परिस्थिती अनुभवताना आपल्याला दिसत असतो. पावसाळ्यामध्ये मुसळधार पाऊस, नद्या नाले हे तुडुंब भरलेले असतात, पण पावसाळा संपला की अगदी काही महिन्यामध्येच पाण्याची टंचाई ही जाणवू लागत असते. याला अनेक कारणंसुद्धा आहेत. काही ठिकाणी उताराची जमीन आहे, काही ठिकाणी तांबडी माती आहे, किंवा काही ठिकाणी पाण्याची साठवण क्षमता ही मुळातच कमी आहे, किंवा पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असतो. त्यामुळे पाणी आहे तेव्हा ते आपण साठवणं आणि ते जपून वापरणं हे खरं तर आजच्या काळाची गरज आहे. आणि याच पार्श्वभूमीवर सूक्ष्म सिंचन पद्धत आपल्यासाठी कशी एक वरदान ठरू शकते याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे कृषी संशोधन केंद्र पालघर येथील कृषी विद्यावेत्ता डॉक्टर अमोल दहीफळे सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार शेतकरी मित्रांनो.
1: सर, आता पहिल्यांदाच असं सांगा, सूक्ष्म सिंचन जे आपण म्हणतो तर हे नेमकं काय, म्हणजे काय सांगाल तुम्ही?
2: सुरुवातीला आपण सांगितल्याप्रमाणे की पाणी हे महत्वाचं नैसर्गिक स्रोत आहे जे शेतीसाठी वापरतो. आता सूक्ष्म सिंचन म्हणजे पिकासाठी जी पाण्याची गरज असते ते लागवण्यासाठीची जी पद्धत आहे. अगोदर

0: या काळामध्ये जेव्हा आधुनिक शेती नव्हती तेव्हा पाटाने पाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात पिकांना देताना
1: देते
0: दिसायचे,
1: बरोबर.
0: पण आज आपण बघतोय की पाण्याचा तुटवडा झालेला आहे, कमी प्रमाणात पाणी उपलब्ध आहे
1: हो.
0: आणि कमी वेळेत अधिक उत्पादन घेण्यासाठी ज्या सिंचनाच्या पद्धती आहेत त्याच्यामधली ही एक सूक्ष्म सिंचन पद्धत आहे. सूक्ष्म सिंचन पद्धत म्हणजे ठिबक सिंचनद्वारे पाणी देणे किंवा तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे किंवा आजकाल छोटे तुषार पद्धती आहेत
1: बरं.
0: या पद्धतीने पाणी दिलेला सूक्ष्म सिंचन पद्धत मिळतात. म्हणजे पिकाच्या मुळाशी आणि योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत जी पाणी देण्याची पद्धत आहे पिकाच्या गरजेनुसार ह्या पद्धतीला सूक्ष्म सिंचन पद्धत अशी म्हणतात.
1: म्हणजे
0: आपण ठिबक सिंचन पद्धत जेव्हा बघतोय तेव्हा थेंबाथेंबाने पाणी देतो, पिकाच्या मुळाशी देतो आणि त्याचा उपयोग पूर्णपणे होतो. ह्या ज्या पद्धती आहेत ह्यांना आपण सूक्ष्म सिंचन पद्धती असं संबोधलं जातं.
1: बरोबर. पण सर आता या सूक्ष्म सिंचनाची काय आपल्याला गरज आहे, काय सांगाल?
0: सूक्ष्म सिंचन पद्धतीची गरज ही फार महत्वाची आहे. ह्या पद्धतीमध्ये सगळ्यात मोठ्याची गोष्ट आपण सांगितलं की पाण्याचा जो मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो तो कुठेतरी आपल्याला कमी करायचा आहे. पाटामधनं शेतकरी जे पाणी देतात त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो आणि पिकाच्या गरजेपेक्षा जास्त पाणी दिलं जातं. तो कमी करण्यासाठी काय होतं की खोलवरती पाणी झिरपून वाया जातं ते कुठेतरी रोखण्यासाठी आणि मुख्यतः काय होतं की पाण्याचा बाष्पीभवनामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो ते कमी करण्यासाठी आणि पाण्याचा जेव्हा मोठ्या प्रमाणात आपण वापर करतो त्यामुळे तिथे तणांचा पण प्रादुर्भाव जाणवतो. तो पण तणांचा प्रादुर्भाव हे सूक्ष्म सिंचन पद्धतीने मोठ्या प्रमाणात कमी करता येतो आणि यामुळे थेट आपण मुळापर्यंत पाणी देऊ शकतो, पाण्याचा अपव्यय कमी करू शकतो आणि थोड्या पाण्यामध्ये एक चांगलं आणि अतिशय सक्षम शाश्वत उत्पादन आपण पिकाचं घेऊ शकतो.
1: हे
0: गरजेचं आहे.
1: बरोबर. आता सर या सूक्ष्म सिंचन प्रणालीचे जे काही मुख्य घटक असतील तर ते कोणते आहेत? मग
0: सूक्ष्म सिंचन पद्धतीचे जे आपण घटक आहेत ह्या घटकांमध्ये सर्वात महत्वाचं असतं ते पंपचं सेट असतो, पंप युनिट आहे ते एक महत्वाची गोष्ट आहे. नंतर फिल्टर असतात त्याच्यामध्ये वाळूचं फिल्टर असेल, स्क्रीन फिल्टर असतील. नंतर त्याच्यामध्ये मुख्य पाईपलाईन असते ज्याला मेन लाईन म्हणतात, परत सबलाईन, त्याचे छोटे छोटे इमिटर्स आहेत, उप पाईपलाईन असतील.
1: बरोबर.
0: नंतर छोटे छोटे ड्रिपर्स असतात, इमिटर्स असतात, छोटे छोटे तुषार सिंचनाचे पाईप्स असतात. हे जे वेगवेगळे असे घटक आहेत हे घटक योग्य प्रमाणात त्याची निगा राखणं पण महत्वाचं आहे. याच्याबद्दल सखोल माहिती घेऊनच मग या पद्धतीला सुरुवात
1: करणं गरजेचं आहे.
0: निश्चित.
1: आता सर या सिंचनाचं जे शास्त्रीय नियोजन आहे तर हे शेतकऱ्यांनी कसं करायला हवं?
0: तर शेतकऱ्यांनी शास्त्रीय नियोजन करताना आपण कोणतं पीक घेणार आहोत, ते किती दिवसाचं आहे, त्याची पाण्याची जी
1: गरज
0: आहे किती आहे, ही शास्त्रीय दृष्ट्या शास्त्रज्ञांनी वेगळ्या वेगळ्या पिकावरती प्रयोग करून हे सिद्ध झालेलं आहे. तर जे सिद्ध झालेले निष्कर्ष आहेत ह्या निष्कर्षानुसार त्या शेतकऱ्याला कळायला पाहिजे की ह्या ह्या माझ्या अमुक अमुक भाजीपाल्याची आपण जेव्हा लागवड करतो त्याची पाण्याची गरज एवढी आहे, त्यानुसार आपल्याला त्याचं नियोजन केलं पाहिजे. तर ह्या नियोजनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे तर पिकाच्या पाण्याची गरज झाल्यानंतर आपल्या विभागामध्ये वारा किती आहे, ऊन किती आहे, ह्याचं पण यानुसार त्या पिकाच्या पाण्याची गरज असते. आणि पिकाची जी गरज आहे हे जेव्हा वातावरणामध्ये तापमान वाढतं त्याच्यामुळे बाष्पीभवन वाढतं, ह्या बाष्पीभवनाच्या घटकावरती पिकाच्या पाण्याची गरज अवलंबून असते. तर हे एक सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामध्ये मातीचा प्रकार असेल, पिकाच्या वाढीच्या अवस्था असतील किंवा पिकाची पाण्याची गरज आहे हे शास्त्रीयदृष्ट्या शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे.
1: बरोबर.
0: शेतकरी मुळात काय करतो की जस्ट थोडस कोरडं झालं की लगेच पाणी देतात, कोरडं झालं की लगेच पाणी देतात, पण असं नसतं. जी पिकाची गरज आहे त्या गरजेनुसारच पाणी शास्त्रीय दृष्ट्या दिलं गेलं पाहिजे, तेव्हाच तुमच्याकडचं पाणी वाचणार आहे आणि पीक योग्य होणार आहे. काही काही वेळेस असं दिसतं की पिकाला पाण्याची गरज नसताना शेतकरी उपलब्ध आहे म्हणून मोठ्या प्रमाणात पाणी देतात आणि ते पिकाची वाढ फक्त नुसती वाढ होते आणि त्याच्याकडचं उत्पादन फळांना जे येणार त्याचं उत्पादन कमी मिळतं असं बरेच आढळतं. तर हे प्रकर्षाने टाळणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: नक्कीच. आता सर कोकणातील जी पिकं आहेत तर त्यासाठी या सूक्ष्म सिंचनाचा कसा उपयोग होतो?
0: आता आपण जर कोकण विभागाचा विचार केला तर रबीमध्ये सिंचनाखालीचा जो टक्केवारी आहे ही जर आपण महाराष्ट्राच्या इतर विभागाशी तुलना केली तर तुलनेने ही कमी आहे.
1: अच्छा.
0: आणि कोकणामध्ये प्रामुख्याने जी पिकं घेतली जातात त्याच्यामुळे फळ पिके आहेत, भाजीपाला आहेत किंवा काही ठिकाणी केळीसारखी नगदी पिकं पण घेतात. तर फळ पिकामध्ये आंबा, नारळ, काजू, सुपारी तर ही पिकं आहेत ज्याच्यामध्ये आपण ठिबक सिंचन करू शकतो. भाजीपाल्यामध्ये टोमॅटो, मिरची, वांगी, काकडी, काही ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात आता कलिंगड आहे, खरबुजाकडे काही शेतकरी भाजीपाला लावत आहेत. तर भाजीपाल्यासाठी विशेषतः ह्या सूक्ष्म सिंचनाचा अतिशय चांगला शास्त्रीय दृष्ट्या ह्याचे आम्हाला निष्कर्ष दिसलेले आहेत. ह्या निष्कर्षातून असं दिसतं की जेव्हा शेतकरी आधुनिक सिंचनाची कास धरेल तर निश्चितच त्याच्या उत्पादनामध्ये भाजीपाल्याच्या हा फार मोठ्या प्रमाणात फरक पडतो आणि चांगलं शाश्वत आणि मजबूत उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ह्या सूक्ष्म सिंचनाची कास ही धरली पाहिजे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि काही काही ठिकाणी केळीसारखं नगदी पिक लावतात त्याच्या

0: शेती सुद्धा गरजेचं आहे. सिंधुदुर्गामध्ये काही भाग आहे त्या भागामध्ये ऊसाची पण लागवड केली जाते. त्या शेतकऱ्यांनी त्या पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला पाहिजे. आमचे जे निष्कर्ष आहेत प्रयोग आहे त्याच्यामध्ये असं नाही जाणतं की काजूसारखं जे पीक काजू पिकासाठी सुद्धा जर आपण ठिबक सिंचनाचा वापर केला तर काजूच्या उत्पादनातही चांगल्या मोठ्या 10-15% चांगली वाढ दिसते. आंब्यामध्ये पण दिसते. तर ही जी सगळी पिकं आहेत त्याच्याकडे व्यवस्थित जर सूक्ष्म सिंचनाचा वापर करून त्याचं नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला त्याचे भरपूर फायदे दिसतात.
1: अच्छा सर, आता हा उपयोग तुम्ही सांगितलात सिंचनाचा, पण या सिंचनाचे फायदे सुद्धा काही आहेत नाही का? त्याविषयी काय सांगाल तुम्ही?
0: सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पाण्याची 30-60% पाण्याची बचत होते. आपल्याकडचा जो नैसर्गिक स्रोत आहे ज्यावरती पिकासाठी जे लागतं त्याची बचत होते. आणि 20-40% भाजीपाला असेल किंवा इतर नगदी पिक असेल त्यांच्या फळामध्ये उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे मी नमूद करू इच्छितो की खतांचा कार्यक्षम दृष्ट्या त्याचा वापर केला जातो. जेव्हा आपण ठिबकद्वारे विद्रव्य खतांचा वापर करतो त्याला फर्टिगेशन असं म्हणतात. आपल्याला माहित असेल की काही काही शेतकरी करतात, तर त्या फर्टिगेशनद्वारे खतांचा योग्य प्रमाणे योग्य ठिकाणी तो वापर केला जातो. त्याच्यामुळे उत्पादकतेमध्ये फार फरक पडतो आणि जो तणांचा प्रादुर्भाव आहे, कीड रोगांचा प्रादुर्भाव आहे, या प्रकारच्याने कमी होतो. आणि उताराच्या जमिनी असतील नाही, काही ठिकाणी उताराच्या जमिनी डोंगर माथ्यावरती शेतकरी लावतात, तर गुरुत्वाकर्षणाच्या नियमाद्वारे जर उंचावरती पाण्याचा साठा केला आणि खाली जर ड्रिप
1: माध्यमाने पाणी
0: दिलं तर निश्चितच त्याचा वापर फळबागांसाठी फार चांगला होतो.
1: बरोबर. आणि पाण्याची बचत पण
0: मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते. मी सांगितल्याप्रमाणे 60% निष्कर्षामध्ये दिसलेलं आहे आम्हाला की बचत होते.
1: आता सर, खत देण्याची जी आधुनिक पद्धत आहे, तुम्ही आता मगाशी उल्लेख केलात की फर्टिगेशन
0: म्हणजे विद्रव्य जी खत आहेत सगळीच खत आपण ड्रिपद्वारे देऊ शकत नाही. ठिबक सिंचनाद्वारे विद्रव्य खतांचा शिफारसीनुसार वापर करणे ह्याला फर्टिगेशन असे म्हणतात. त्या फर्टिगेशनद्वारे जी खतांचं शिफारसीत मात्रा आहेत त्या शिफारसीत मात्रांसाठी थोडंसं तांत्रिक मार्गदर्शन शास्त्रज्ञाकडनं, विद्यापीठाकडनं, शेतकरी मित्रांनी जर घेतलं तर ह्याचा अतिशय चांगला वापर पिकाच्या वाढीसाठी होतो. आणि ते आपण पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार, पिकाच्या गरजेनुसार, शिफारसीत खताच्या मात्रेनुसार कधी केव्हा काय कोणतं अन्नद्रव्य त्या पिकाला हवंय आणि किती प्रमाणात हवंय तर हे ह्याद्वारे सुनिश्चित करू शकतो. आणि एक चांगल्या प्रकारे आपण पिकाची वाढ होण्यासाठी ते चांगल्या प्रमाणे देऊ शकतो. आणि थेट मुळांच्या पर्यंत खत जात असल्यामुळे ते लगेच पिकाला उपलब्ध होतं आणि पिकाच्या वाढीसाठी जोमदार उत्पादनासाठी फार महत्वाचं आहे. आणि नुसतं जर तुम्ही फर्टिगेशनचा वापर केला तरी पण उत्पादनामध्ये एक मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते.
1: बरोबर. पण सर, यामध्ये काही आता अडचणी अशा आहेत का आणि मग आपण काय उपाययोजना करू शकतो?
0: अडचण जेव्हा सूक्ष्म सिंचन पद्धत कोणता पण शेतकरी वापरण्याचा विचार करतो त्याच्यात थोडीशी आर्थिक बाब आहे. सुरुवातीचा खर्च जो आहे थोडासा जास्त आहे. नंतर त्याच्यामध्ये तांत्रिक बाब अशी असते की ठिबक सिंचन वापरणारा जे ठिबक सिंचनाच्या नळ्या आहेत किंवा जे ड्रिपर्स आहेत ते चोक होऊ शकतात. जर पाणी ऍसिडिक असेल तर त्याच्यामध्ये सॉल्ट क्षार जमा होतात आणि त्या क्षारामुळे पाण्याचा एक वापर व्यवस्थित झाडापर्यंत जात नाही. तर त्यासाठी त्याची निगा राखणे फार गरजेचं. त्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन, थोडस प्रशिक्षण
1: आवश्यक आहे.
0: आणि ह्याचा लाभ घेण्यासाठी मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाद्वारे एक चांगल्या भरपूर योजना आणि त्याच्यावर निधी पण, अनुदान पण उपलब्ध आहे. आणि नियमित देखभाल आणि शास्त्रज्ञ मार्गदर्शनानुसार जर आपली देखरेख केली आणि सूक्ष्म सिंचनाचा अंतर्भाव आपल्या भाजी पिकासाठी, फळझाडांसाठी, फुलझाडांसाठी करून घेतला तर निश्चितच आपल्या नैसर्गिक स्रोत जे पाणी आहे, जल ही जीवनम असं म्हटलं जातं, तर खरोखर पाण्याचा योग्य आणि शाश्वत उपयोग आपल्याला त्याच्या मार्फत करता येईल.
1: नक्कीच नक्कीच. आता सर, याच्यामध्ये काही मर्यादा सुद्धा आहेत नाही का?
0: हो तर ह्याच्यामध्ये फार महत्वाच्या काही काही मर्यादा आहेत. त्या मर्यादेमध्ये बघावं लागेल की तुम्ही जेव्हा सूक्ष्म सिंचनाची कास धरता तर त्याची निगा राखणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या शेताला लागणारा वनवा असेल, प्राणी आहेत, प्राण्यांमुळे
1: नुकसान
0: आहे ते नुकसान टाळलं गेलं पाहिजे. उंदरांचा त्रास असेल, जनावरांचा त्रास असेल, त्याच्यामुळे आपण जे टाकलेले ड्रिपर्स आहेत काही वेळेस ते खराब होतात, तुटतात, वाहन इकडून तिकडून जात असं शेतामध्ये, तर त्याच्यामुळे तो खराब होण्याचं प्रमाण वाढतं. तर ह्याची निगा राखली गेली पाहिजे. तुमच्या शेतामध्ये तुम्ही जेव्हा काम करता तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ड्रिप कुठनं अंथरलेलं आहे, त्या अंथरलेल्या जागांवरतून न जाता त्याचं योग्य निगा राखणे, पावसाळ्याच्या तोंडाला सगळं ड्रिप जमा करून ठेवणे, ते स्वच्छ करून ठेवणे, त्याच्यामधनं ते फ्लश आउट करून घेणे. सगळ्या ज्या ड्रिपच्या नळ्या त्याच्यामध्ये क्षार साचलेले असतात ते एक पाणी दिल्यानंतर परत त्याचं सगळं फ्लश करून घेणे. आणि स्वच्छ ठेवणे, तर हे चांगल्या पद्धतीने गुंडाळून गोळा करून ठेवल्या ते चांगल्या पद्धतीने ते आपण वापरू शकतो. त्याच्यातली सगळ्यात मोठी मर्यादा की आपण त्याचं जे नियोजन आहे, नियोजन आणि निगा राखणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा ह्या सूक्ष्म सिंचन पद्धतीमधला आहे.
1: नक्कीच.

0: नक्कीच. सर आता तुम्ही शेतकऱ्यांसाठी महत्वाची अशी काही सूचना, म्हणजे ही पद्धत वापरताना काय घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी?
1: सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण सुरुवातीला प्रशिक्षण घ्या योग्य ठिकाणावर, विद्यापीठावर करणं असेल, कृषी विज्ञान केंद्राकडून असेल, तर योग्य प्रमाणात प्रशिक्षण घ्या. प्रशिक्षण घेतल्यानंतर सगळ्या ज्या सूक्ष्म सिंचनाच्या पद्धती जी काय आपण वापराल ती पद्धत कधी वापरायची, तिची पाणी देण्याची वेळ कधी आहे, तर ती महत्वाची वेळ एक तर सकाळी द्यावं किंवा संध्याकाळच्या वेळेस द्यावं, दुपारच्या वेळेस महत्वाचं ते देऊ नये. आणि काय होतं की फिल्टर जे आहेत, जे सँड फिल्टर असतील, जे काय सूक्ष्म सिंचन पद्धतीसाठी वापरतात, त्याची निगा राखणं, नियोजन करणं, स्वच्छता ठेवणं हे फार महत्वाचं आहे. शेतकरी मित्रांनी तिथं लक्ष दिलं पाहिजे. आणि योग्य दाब, आपण जी काही मोटर वापरणार आहोत ती किती दूर आहे, काय आहे, त्याच्यापासून किती दाब आपल्याला मिळू शकतो, ह्याच्याकडे एक खरोखर लक्ष देण्याची गरज आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पिकाच्या पाण्याची गरज, प्रत्येक पिकाच्या पाण्याची गरज ही वेगळी असते, प्रत्येक भाजीपाल्याची वेगळी आहे, आणि जाती जातीनुसार सुद्धा वेगळी आहेत. काही हायब्रिड्स असतील त्याची वेगळी, स्थानिक वाहन आहेत त्याची वेगळी, त्या गरजेनुसार पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाणी देणं हे एक सगळ्यात महत्वाचं आहे. याच्याकडे शेतकरी मित्रांनी प्रकर्षाने लक्ष
0: द्यायला पाहिजे. बरोबर. आता सर आपण सध्या बघतोय की हवामानामध्ये खूप बदल दिसून येत असतो, तर या बदलत्या हवामानामध्ये मग सूक्ष्म सिंचनाचं काय महत्व आहे?
1: हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की वातावरणामध्ये भरपूर बदल झालेले आपल्याला दिसतात. जे नैसर्गिक चक्र आहे ते नैसर्गिक चक्र थोडस बिघडलेलं बदललेलं दिसतं, तर अशा वेळेस जेव्हा जेव्हा आपल्याला पाण्याची गरज आहे तेव्हा पाणी उपलब्ध आहे का, उपलब्ध जर नसेल तर अशा वेळेस आपण काय करायचं की ह्या सूक्ष्म सिंचनाचा वापर करून आपल्याला जेवढं आणि जेव्हा पाहिजे तेव्हाच पाणी आपण दिलं पाहिजे. एक प्रत्येक जो थेंब आहे पाण्याचा तो शेतकरी मित्रांनी त्या पिकाच्या मुळाशी कसा जाईल आणि त्याच्यापासून माझं उत्पन्न कसं वाढेल ह्याच्याकडे लक्ष देणे पाहिजे. जास्त उत्पादन आणि कमी पाणी आणि प्रत्येक थेंब वापरण्याची हमी हे सूक्ष्म सिंचन पद्धत आपल्याला निश्चितच देते, ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
0: बरोबर. सर अजून एक, आता तुम्ही ही सांगितलीत पद्धत, दुसरी जी पद्धत आहे तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: तर मी आता ठिबक सिंचन पद्धतीबद्दल आपण बोलत होतो, ते अजून एक महत्वाची पद्धत आहे तुषार सिंचन पद्धत. तुषार सिंचन म्हणजे कमी दाबाने पाणी पिकांना दिलं जातं आणि जसा पाऊस पडतो तशा पद्धतीने तुषारांच्या स्वरूपात, फवाऱ्याच्या स्वरूपात हे पाणी पिकाद्वारे, स्प्रिंकलरद्वारे शेतामध्ये आपण देतो, समान रीतीने शेतावरती वितरित करण्यात येतं, त्या पद्धतीला तुषार सिंचन पद्धत असे म्हणतात. आता कोकणातली जर भौगोलिक परिस्थिती, वातावरण, पाण्याची उपलब्धता बघितलं तर तुषार सिंचन पद्धत ही फार उपयोगी आहे. हलकी मध्यम स्वरूपाची जी जमीन आहे त्याच्यामुळे पारंपरिक सिंचन पद्धतीमध्ये पण बदल केला आणि तुषार सिंचनाची जर कास धरली तर फार महत्व असं ठरतं. ह्याच्यामध्ये थेट म्हणजे पिकाच्या गरजेनुसार पिकांमध्ये एक छोटे छोटे स्प्रिंकलर लावून त्याच्यामध्ये आपण पाणी देतो आणि पारंपरिक भराव किंवा प्रवाही जी सरफेस इरिगेशन आहे त्या पद्धतीने ते पाणी दिल्यापेक्षा जर तुषार सिंचन पद्धतीने दिलं तर 100% पाणी वाया जात नाही आणि तुषार सिंचन पद्धतीमुळे 16-17%, 18% पर्यंत पाणी मर्यादित राहते आणि बरोबर पिकाला त्याची उपलब्धता होते आणि पाण्याची मोठी बचत 60-65% पर्यंत बचत होताना इथे दिसत. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की वेळेची पण बचत होते, मजुरांची बचत होते, पाण्याची बचत होते आणि पिकाला लागणारं सूक्ष्म वातावरण आहे ह्या तुषार सिंचन पद्धतीमुळे. ही सूक्ष्म तुषार सिंचन पद्धती त्याच्यामध्ये अजून एक पद्धत आहे, तर ह्या पद्धतीनुसार जर आपण पाणी पिकांना दिलं तर ह्या पद्धतीमुळे खरोखरच मोठ्या प्रमाणात पिकाचं उत्पादन वाढताना दिसतं. कारण की पावसाळ्यामध्ये जसं वातावरण पिकाच्या आजूबाजूला असतं सूक्ष्म वातावरण, तसं वातावरण आपल्याला ह्या पद्धतीने मिळतं आणि उत्पादन चांगलं मिळतं.
0: नक्कीच. आता सर या तुषार सिंचन पद्धती त्याचे सुद्धा
1: हो
0: फायदे आहेत नाही का?
1: प्रकार आहेत, फायदे आहेत. तर ह्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जे तुषार सिंचन पद्धतीमध्ये कमी दाबात तुषार सिंचनाद्वारे हे पाणी दिलं जातं आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे फवारे तयार होतात.
0: बरोबर.
1: आता ह्याच्यामध्ये पाण्याचा अपव्यय कमी होतोय, समतलीकरणाची याच्यामध्ये गरज नाही, उतराच्या जमिनीवरती सुद्धा ह्याचा वापर केला जातो आणि पिकांच्या अवस्थेनुसार पाणी देणे शक्य असतं. तर ह्याच्यामध्ये जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये मायक्रो स्प्रिंकलर एक प्रकार आहे, मायक्रो जेट एक प्रकार आहे आणि फॉगर एक प्रकार आहे. तीन पद्धतीने ह्या तुषार सिंचन पद्धतीमध्ये पाणी दिलं जातं. मायक्रो स्प्रिंकलर म्हणजे पाणी लहान थेंबाच्या स्वरूपात वर्तुळाकार फवारले जाते, मध्यम क्षेत्र कव्हर केलं जातं त्याच्यामध्ये, म्हणजे मुख्यतः फळबागा किंवा नर्सरीसाठी उपयुक्त असलेली हे मायक्रो स्प्रिंकलर पद्धत आहे आणि मातीतील आर्द्रतेमध्ये समांतर राखले जाते. आणि दुसरी जी पद्धत आहे मायक्रोजेट, ह्या मायक्रोजेट पद्धतीमध्ये पाण्याचा प्रवाह जेट स्वरूपात बाहेर पडतो कमी उंचीवरती आणि विशिष्ट दिशेनेच हा फवारा ह्या मायक्रोजेटमध्ये केला जातो. म्हणजे दोन ओळीतील अंतर, म्हणजे दोन ओळीतलं जे अंतर आहे त्याच्यासाठी उपयुक्त असलेलं आहे आणि पाणी हे थेट झाडाच्या परिघाभोवती केंद्रित केलं जातं. आणि तिसरी जी पद्धत पद्धत आहे ती फॉगर पद्धत आहे. फॉगर पद्धत म्हणजे अतिसूक्ष्म धुक्यासारखा जो फवारा पडतो, मिस्ट म्हणतो ज्याला, जेव्हा धुकं येतं आपल्याला ते जाणवतं फक्त अंगावरती, ते ओलसरपणा जाणवतो. तर ह्या फॉगर्स पद्धतीने सुद्धा नर्सरीमध्ये, ग्रीन हाऊसमध्ये, पॉली हाऊसमध्ये पिकं आहेत, ह्या पिकांसाठी याचा वापर प्रामुख्याने शेतकरी मित्र करताना आपल्याला दिसतात. आणि हे अतिशय उपयोगी, कमी खर्चामध्ये तयार असलेल्या ह्या पद्धती आहेत आणि ह्या पद्धतीचा खरोखर वापर केला पाहिजे. आणि ह्या पद्धतीमध्ये उच्च दाब असेल, कमी दाब असेल किंवा टर्बुलंट फ्लो असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्याचा फार त्वचा उपयोग आहे आणि हा खरोखर शेतकरी मित्रांनी हे जाणून घेतलं पाहिजे. तर ह्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पिकाला लागणाऱ्या पाण्याची जी गरज आहे ही वेगळी आहे. त्या पिकाची गरज ही आम्ही प्रयोगाद्वारे त्याचे निष्कर्ष काढून एक सर्व शेतकऱ्यांना शिफारसित केलेली आहे. तर शेतकरी मित्रांना ह्या वेळेस मी अशी नम्र विनंती करतो की शेतकरी मित्रांनी उन्हाळी हंगामामध्ये जे आपण पिकं सूक्ष्म सिंचन पद्धतीने त्याची लागवड कराल, त्या अगोदर की त्या पिकाच्या कोणत्या कोणत्या वाढीच्या अवस्था आहेत, त्याची पाण्याची किती गरज आहे आणि शिफारसित खतांच्या काय मात्रा आहेत आणि त्या विद्राव्य खताद्वारे कशा दिल्या जाऊ शकतात त्याच्याकडे प्रकर्षाने लक्ष देण्याची फार गरज आहे. ह्याकडे जर आपण थोडंफार लक्ष दिलं तर आपला जो होणारा निविष्ठांवरचा खर्च आहे, मजुरांवरचा खर्च आहे, पाण्यावरचा जो खर्च आहे तो कमी होईल. पिकामध्ये येणारं तण आहे त्याची, तणाची जी टक्केवारी येण्याची, त्या प्रादुर्भाव तणांचा कमी होईल आणि त्यामुळे चांगलं भरघोस शाश्वत उत्पादन आपल्या पिकाचं मिळणार आहे आणि शेतकऱ्यांची शेती ही सुलभ आणि शाश्वत होण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल पडू शकतो.
0: नक्कीच.
1: शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण ह्या सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर कराल, आच्छादनांचा वापर, आच्छादनांच्या म्हणजे ब्लॅक पॉलिथिन मल्च असेल किंवा सिल्वर चंदेरी प्लास्टिक मल्च असेल, ह्याचा वापर करून त्याच्याद्वारे जर आपण ठिबक सिंचनाचा जर उपयोग केला तर हे अधिक आणि जास्त प्रभावी असल्याचं निष्कर्षाद्वारे आमच्या निदर्शनास आलंय. तर ह्याचा सुद्धा एक तांत्रिक सल्ला मी ह्यावेळेस शेतकरी मंडळींना देऊ इच्छितो की जेव्हा जेव्हा आपण सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर कराल, मुख्यत्वे भाजीपाल्यासाठी किंवा कलिंगड असेल किंवा खरबूज असेल अशा पिकांसाठी, तर ह्याच्यामध्ये आच्छादनाचा वापर आणि ठिबक सिंचनाचा वापर केल्यास ह्याचं उत्पादन एक 60-70% आपल्याला अधिक मिळेल, त्याच्याकडे पण लक्ष देण्याची गरज.
0: नक्कीच नक्कीच. सर, एकंदरीतच तुम्ही आता सगळे जे मुद्दे सांगितलेत म्हणजे ह्या सिंचन पद्धतीचे फायदे आहेत, प्रकार आहेत, तसंच प्रत्येक पिकाची गरज वेगळी आहे, तर या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन पाण्याचं नियोजन जर केलं तर नक्कीच त्यांना अपेक्षित उत्पादन मिळेल आणि त्यांना उत्पन्नाचे चांगले स्रोत सुद्धा यातून निर्माण होऊ शकतात. सर, आज आपण इथे आलात आणि या सूक्ष्म सिंचन पद्धतीविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
1: धन्यवाद.
2: सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचं नियोजन याविषयी अमोल दहीफळे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकत होतात. मंडळी कार्यक्रमात यानंतर संत एकनाथ महाराजांचा अभंग ऐकूया. संगीतकार आणि गायिका किशोरी आमोणकर.

संत एकनाथ महाराजांचा अभंग होता, संगीतकार आणि गायिका विदुषी किशोरी आमोणकर। श्रोत्यो, या अभंगाबरोबरच आजचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे। उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता कृषीवाणीमध्ये कोहळा लागवड या विषयाची माहिती ऐकता येईल, आणि संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिबार या कार्यक्रमात पावसाळ्यातील पशुधनाचं आहार व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सुरेश जगदाळे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल। तेव्हा पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमांमध्ये। या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव। पुढील भेटीपर्यंत नमस्कार।

0: शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
0: 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करू.
2: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना। श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद।
2: सहज संवाद।
3: श्रोते हो, सर्वोच्च उच्च जिल्हा

0: आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
0: मी सुखदा।
3: आणि मी रेवा।
1: आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
0: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
1: आपुलकी या घरात
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
0: आपुलकी या घरात

ಆಕಾಶವಾಣಿ दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तीन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. आणि आता बातम्या विस्तारानं. तीन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मेलबर्नला पोहोचले. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधण्याची संधीही आपल्याला मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यामध्ये ते ऑस्ट्रेलियाच्या प्रधानमंत्र्यांबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. मोदी यांनी आज इंडोनेशियाचा दौरा संपवण्याआधी ऐतिहासिक प्रबंधन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोबो सुंबियांतो यांच्यासोबत ते होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरामध्ये लहान मोठी 224 मंदिरं आहेत. त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत. यंदाच्या पावसाळ्यामध्ये एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 इतकी झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर सोयाबीन कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेमध्ये संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपामध्ये असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद देखील यामध्ये आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये ही तरतूद नसल्यानं या विधेयकामध्ये ही तरतूद केल्याचं गृहराज्यमंत्री म्हणाले. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईमध्ये 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळेला असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यामध्ये भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली.
आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे चारही पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत. त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती, मात्र नियोजित वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्याच वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवरती कोसळला. यामध्ये सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीमधून चालायचं. NDRFसह अन्य यंत्रणा यासाठी बचाव कार्य राबवत आहेत. गरज पडली तर लष्कराची देखील मदत घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तूर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमचे प्रतिनिधी इराणशी वाटाघाटी करत राहतील, परंतु त्यातून काही निष्पन्न होईल का अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. दरम्यान इराणच्या हॉर्मजगन प्रांत आणि महाशाह शहरावरती अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहरीन आणि कुवेत यामध्ये आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर इराणनं केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या हवाई दलानं इराणच्या 80 ठिकाणांवर हल्ले केले होते. आंतरराष्ट्रीय सामुद्रिक वाहतुकीवर हल्ले करणाऱ्या इराणची क्षमता कमी करण्यासाठी ही कारवाई केल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. धोक्याचा इशारा मिळताच सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन बहरीननं आपल्या नागरिकांना केलं आहे. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि तो 23,882 बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारामध्ये जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारामध्ये अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवरती बंद झाला. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज ओडिशातल्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी तळावर पिनाक या देशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची यशस्वी उड्डाण चाचणी केली.

0: अग्निबाणाचा किमान पल्ला 60 किलोमीटर इतका असून त्याहून मोठा पल्ला गाठणारे विविध पिनाक अग्निबाण विकसित करण्यात येणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत डीआरडीओचं अभिनंदन केलं असून या अग्निबाणाबाबतचं यश हा भारतानं गाठलेला मोठा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीतल्या लढती निश्चित झाल्या आहेत. येत्या शुक्रवारी पहिली लढत फ्रान्स आणि मोरोक्कोच्या संघात होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार 5:30 सुरू होईल. शनिवारी स्पेनची लढत बेल्जियमशी होईल. येत्या रविवारी नॉर्वे विरुद्ध इंग्लंड हा सामना रंगेल. दुसरा सामना गतविजेता अर्जेंटिनाबरोबर स्वित्झर्लंडचा असणार आहे. हवामान विभागानं पालघर रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई ठाणे नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 8:15 आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताच्या कार्यक्रमात. हमीद अमीन सय्यद आणि सहकारी यांनी सादर केलेलं भारूड.

सासू सुनेला म्हणते, अगं सुनबाई माझं ऐक, दूध आणि दही वाया घालू नको बर का, आणि मला माहितीये तुझं गिराईक कोणचं आहे, म्हणून माझ्या पुढे जायचं नाही, कारण मी आता पंढरपूरला चालले.

पंढरपूरला निघालेली सासूबाई गावच्या वेशीपर्यंत जाते आणि पुन्हा माघारी येते. का बर? संत तुकोबाऱ्या सांगतात याचा अर्थ वैराग्याच्या मार्गावरती थोडीशी पुढे जाते परंतु संसारातील मोह तिला मागे खेचून आणतो. हो हो, आम्हाला संसारामध्ये असाच मोह पाठीमागे खेचून आणत असतो आणि ती पुन्हा वेशीपासून माघारी येते. मानवी आयुष्यात हेच घडते. परमार्थ करायचा किंवा देवाकडे जायचे असे मनापासून वाटत असतं परंतु संसाराची आसक्ती आणि बाह्य जबाबदाऱ्यांचा मोह सहसा आपल्याला सुटत नाही मंडळी. आणि म्हणून तर तुकोबाराया सांगतात ऐक गोष्टी सादर बाळे आणि जतन करी फुटके पाळे. आपल्या सुनेशी अतिशय जिव्हाळ्याने आणि मायेने ही सासू बोलते बर का. तुटकी भांडी आणि घरातील जुनी भांडी अतिशय जपून वापर. बघा आता एवढा मोठा संसार त्या सुनेच्या हातामध्ये देऊन पंढरपूरला जायचं चिंतन करायचं देवाचं, परंतु बघा किती मोह मोठा असतो. ती सुनबाईच्या हातामध्ये काय घर प्रपंच

माझ्या हाताचा कलवडू मज वाचुनी नको फोडो. मंडळी, प्रथमतः कलवडू म्हणजे काय हे समजावून घ्या. शेणाच्या गोऱ्या असतात आणि त्या गोऱ्यांचा एकत्र केलेला ढीक सारवून ठेवलेला असतो. पण सासूबाई सांगते, हे बघ सुनबाई, तो ढीक सुद्धा फोडायचा नाही, तुझं तू काय पण करायचं, पण माझ्या कलवडूला हात लावायचा नाही. असंच असतं. वय किती झाले तरी संसारातील माझे पण ममत्व कमी होत नाही. वारी किंवा तीर्थयात्रा म्हणजे ईश्वर चिंतन, पण त्या मार्गावर जाताना माझा हात कलवडू किंवा माझे मन गुंतले तेथे या भावना आडव्या येतात. जोपर्यंत मनातून सर्व आशा आणि विकार संपत

अरे बाबांनो, अजूनही संसारामध्ये या सासू सारखं मन आपलं गुंतलंय. कारण मन गुंतवा ते ईश्वर चिंतनामध्ये, मन गुंतवा नाम चिंतनामध्ये, ते विषय चिंतनाकडे जाऊ देऊ नका. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन जर प्रसन्न असेल तर सर्व प्रसन्न आपल्याला दिसेल. म्हणून पुन्हा सासूबाई जाते आणि पुन्हा पाठीमागे.

कुणी भिक्षुक आला, साधू संत आला तर त्याला सांग आमच्या सासूबाई पंढरपूरला गेल्या आहेत, त्याला भिक्षा देऊ नको. भक्षी मपित आहारू नको फारसी वरो सारू. आणि अजून एक काय सुन बाई, तू अगदी थोडेच खात जा, जास्त खाऊन तब्येत वाढवायची नाही. बघा आता ही सासू सुन म्हणे बहुत निके, तुम्ही यात्रेसी जावी सुखे. सासूबाई सहित जोडा, सर्व मागील आशा सोडा. अशी सासू आणि अशी सून, सासू जैशी सून आणि उमऱ्याचा गुण. मग ती सुनबाई सांगते की मागचं सगळं सोडून द्या, प्रपंचाची माया सोडण्यास आणि पंढरपूरला प्रवासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला ती देते. म्हणते तुम्ही स्वहित म्हणजेच परमार्थ जोडा,

आणि काय जाऊन तेथे पाहू. सासूबाई सांगते आता काही उपयोग नाही, मुले लेकरे घरदार माझे येथेची पंढरपूर म्हणून तुको पराया. शेवटी सांगतात तुका म्हणे ऐसे जन गोवियेले माये वरुण. संत तुकाराम महाराजांच्या या रचनेत आपल्याला बाह्य तीर्थाटनापेक्षा आंतरिक वैराग्य आणि मोहाचा त्याग किती आवश्यक आहे हे शिकवतो. प्रपंचात राहून परमार्थ करायचा असेल तर संसारातील शुल्लक गोष्टीचा अट्टहास आणि सततची काळजी सोडणे गरजेचे आहे. म्हणून एकदा तरी पंढरीला गेलं पाहिजे. पंढरीशी जाणे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी.

0: हमीद अमीन सय्यद आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भारूड आपण ऐकत होतात. निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 आहेत.
2: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक. यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
0: सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत भावधारा. सुरुवातीला ऐकूया मेघना धायगुडे यांनी गायलेलं विनायक गद्रे यांचं गीत.

कार्यक्रमात आता ऐकूया ग दि माडगूळकर यांचं गीत. संगीतकार आणि गायक गजाननराव वाटवे.

भावधारा या कार्यक्रमात शेवटी ऐकूया वसंत बापट यांचा देशभक्तीपर समूह।

भावधारा कार्यक्रम या गीताबरोबरच समाप्त होत आहे. श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र, सुरुवातीला समाचार संध्या आणि त्यानंतर न्यूज ॲट 9 दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतरचे कार्यक्रम म्हणजे स्पॉटलाईट, चर्चा का विषय है, हे कार्यक्रमही दिल्ली केंद्रावरूनच सहक्षेपित केले जातील. रात्री 10 वाजता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म, यात पंडित निखिल घोष यांचं तबला वादन ऐकता येईल आणि 10:30 वाजता राजा काळे यांचं शास्त्रीय गायन होईल.

0: चर्चा का विषय है।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 10 वाजले आहेत। नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित निखिल घोष यांचं तबलावादन। ऐकूया 3 ताल, त्यांना सारंगी लहरा साथ पंडित ध्रुव ज्योती घोष यांनी केलेली आहे, तर हार्मोनियम लहरा साथ गुरुदत्त हेबळेकर यांची। आकाशवाणीच्या संग्रहालयातील 1994 या वर्षातील हे अत्यंत दुर्मिळ असं ध्वनिमुद्रण, पंडित निखिल घोष यांचा तबलावादन, ताल 3 ताल।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलत पंडित निखिल घोष यांचं तबला वादन. ताल होता 3 ताल. त्यांना हार्मोनियम साथ गुरुदत्त हेबळेकर

आणि सारंगी साथ पंडित ध्रुव ज्योती घोष यांनी केली होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. कार्यक्रम सुरू आहे नाद ब्रह्म.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया राजा काळे यांनी गायलेला राग मारू बिहाग. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. त्याचे बोल आहेत रसिया आवो ना. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्याचे बोल आहेत मना भावना आयो रे सजनिया. त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे आणि हार्मोनियम साथ सुप्रिया जोशी यांची. ऐकूया राजा काळे यांचं गायन राग मारू बिहाग.

0: नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलं राजा काळे यांनी गायलेला राग मारू बिहाग. त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे आणि हार्मोनियम साथ सुप्रिया जोशी यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, रात्री 11 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास, असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

रात्रीचे 11:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरचं प्रसारण आता बंद होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. रात्रीचे 11:12 झाली आहेत. जाणून घेऊया कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूझ या दोनही वेधशाळेत सारखंच नोंदवलं गेलं. प्रत्येकी 29° सेल्सियस 88%. पावसाची नोंद कुलाबा 2.6 मिलीमीटर, सांताक्रूझ इथे 32 मिलीमीटर. हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी येतील अशी शक्यता आहे. मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून ताशी 50-60 किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे अधूनमधून वाहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 30 किमान 26° सेल्सियस या आसपास राहील असा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी इशारा. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर किनाऱ्यापासून 75 किलोमीटर पर्यंतच्या सागरी अंतरामध्ये 40-50 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील. हा वेग 60 किलोमीटर पर्यंत वाढेल अशी शक्यता आहे. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा त्यांना देण्यात आला आहे. 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरात आगामी 24 तासात मन्नारचा आखात, त्याचप्रमाणे ईशान्य अरबी समुद्र, गुजरात, कर्नाटक, केरळम, कोकण किनारपट्टी, लक्षद्वीप लगतचा समुद्र, सोमालियाची किनारपट्टी, ओमान लगतचा समुद्र या भागांमध्ये ताशी 45-55 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील आणि हा वेग 65 किलोमीटर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं मच्छीमार बांधवांना दिला आहे. आपण ऐकत होतात कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. रात्रीचे 11:14:47 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया भीमराव पांचाळे यांनी गायलेलं सुरेश भट

भीमराव पांचाळे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. यानंतर ऐकूया नचिकेत लेले यांच्या स्वरात अनिल साबळे यांचं हे गीत.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं राजा बढे यांचं गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. यानंतर या कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूया. रचना आहे अशोक जी परांजपे यांची, संगीतकार अशोक पत्की, स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

अशोकजी परांजपे यांची रचना पण ऐकली सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, रात्रीचे 11:30 वाजलेत.

प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकणार आहात प्रभू तेंडोलकर यांचं सरोदवादन. राग आहे बागेश्री. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ अजित पाठक यांची. ऐकूया प्रभू तेंडोलकर यांचं सरोदवादन, राग बागेश्री.

0: नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलत प्रभू तेंडोलकर यांचं सरोदवादन. राग होता बागेश्री, त्यांना तबल्याची साथ अजित पाठक यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्री 12 वाजता आपण ऐकू शकाल नभोनाट्य मालिका पैठणी.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा.
1: आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
4: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
1: आपुलकी या घरात
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
3: आपुलकी या घरात.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत। अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाइटला भेट द्यावी। शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026।
1: श्रोते हो, सर्वोच्च उच्च जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।
2: AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी मध्यरात्रीचे 12 वाजले।

0: सादर करीत आहोत नभोनाट्य मालिका पैठणी. लेखिका डॉक्टर विजया वाड. सादरकर्त्या उमा दीक्षित. पैठणी पैठणी या नभोनाट्य मालिकेचा भाग सहावा. श्रोतेहो, आजचा भाग ऐकण्यापूर्वी मागच्या भागात काय घडलं त्याविषयी थोडक्यात.
1: रसिको, मोहन मंजुषाचा संसार वाचावा म्हणून सुमती विश्वनाथ बरोबर अक्षताकडे निघाले खरी. आता पाहूया काय होतं अक्षताच्या घरी. चला तर ऐकूया पैठणी भाग सहा मध्ये.

0: तुम्ही आत्ता आणि एवढ्या रात्री?
1: आत्ता येऊ देशील की नाही मोहन, की दरवाजातच उभं ठेवणार आहे साक्षताच्या आईबाबांना? जरा ही बॅग आत नेऊन ठेवतोस का रे, हात भरून आला माझा.
0: हो हो हो, या आत या ना.
2: तू जा, मी आलोच सुमती. तू जा.
1: या लवकर, बर्फाचं लक्षात आहे ना? डोक्यात बर्फ.
2: जा तू. काय मिस्टर मोहन, आपण इथे आत्ता एवढ्या रात्री?
0: अक्षदानेच सांगितलंय मला इथे राहा म्हणून.
2: ती राहा म्हणाली आणि आपण राहिला. सुमतीसाठी गप्प आहे मी.
0: नाहीतर काय केलं असतं?
2: करणार काय, उलट्या मेंढ्या मोजणे एकच उद्योग. नाहीतर तुलाच कुंपणावरून फेकून दिला असता, काय समजलंस? चल चल बाजलो, माझ्या लेकीकडे जाऊ दे मला.
1: अक्षु कशीस बाळा? अग तुला बरं वाटावं म्हणून जप करत बसले होते आज, पण जप करताना मन काही थाऱ्यावर राहीना. कसं कोण जाणे, पण जपमाळ ओढता ओढता डोळा लागला माझा आणि अगदी वाईट स्वप्न पडलं ग. माझा तर जीवच उडून गेला. यानं म्हटलं चला रात्र तर रात्र, पण आत्ताच्या आत्ता मला अक्षताकडे जायचंय, तिला डोळे भरून पाहायचंय मला. आणि आपली अक्षता काही अशा आवेळी आता जा घरी परत असं म्हणणार नाही, नाही का? कसं झालं तरी बाळा, आमच्या काळजाचा तुकडा आहेस तू.
3: आई अग, कसलं वाईट स्वप्न पडलं तुला? आय एम ओके. सारखा विचार करत असतेस ना तू माझा, म्हणून हे भास होतात तुला. बरं, तुम्ही राहताय ना?
1: हो.
3: आपण नंतर बोलूया.
1: हां चालेल.

0: डोंट गेट अपसेट मोहन, कम ऑन यार.
1: हे तू त्यांना सांगितलं होतंस ना मी आहे इथे काळजी घ्यायला म्हणून?
0: हो, मी अगदी निक्षून सांगितलं होतं की तू माझी काळजी घ्यायला आहेस, पण तरी त्याने नाही ऐकलं तर मी काय करू आता? धक्के मारून बाहेर घालू का त्यांना इतक्या आवेळी? आई बाबा आहेत ते माझे, माझा नाईलाज आहे.
1: आता माझं काय, मी काय करायचं आता?
0: हे बघ मोहन, इट इज अप टू यू नाव. त्यांच्या देखत इथे राहायला जर तुला ऑकवर्ड वाटत असेल ना तू, तर तू आत्ताच्या आत्ता जा.
1: अरे अच्छा, हे चांगलं आहे. एकतर मी माझं घरदार सोडून लोकापवादाची कुठलीही पर्वा न करता इथे राहतोय तुझ्यासाठी.
0: एक मिनिट, मी तुला घरदार सोडायला सांगितलेलं नव्हतं आणि लोकांचा बागुलबुवा मला कधीच नाही वाटला, कळलं? तुला वाटत असेल तर तू जा ना. माझ्यावर उपकार केल्यासारखं जर कोणी बोलायला लागलं ना तर मला मला संताप येतो.
1: असं का? अक्षता, स्वतः पुढे तुला जग फिक्क वाटतंय, चांगलंय चांगलंय. अगं, कोण लग्न करेल या असल्या मुलीशी?
0: तू तर नक्कीच करू नकोस. लग्न करून कायम पाळलेल्या कोंबडीसारखं कोण राहणार तुझ्या बरोबर?
1: अक्षता,
0: जिला राहायचं असेल ती राहील, मला तिच्याशी काही घेणं देणं नाहीये. आणि मी आहे ना ती अशी आहे. हे बघ, स्वतःच्या मनाला स्वतःच प्रश्न कर, म्हणजे तुला कळेल आणि उत्तर सुद्धा मिळेल. उगाच माझ्यावर उपकार केल्याचा आव मात्र बिलकुल आणू नकोस, प्लीज. तो चालवून घ्यायला मी काही तुझी लग्नाची बायको नाही.
1: अगं पण मग मी काय करू आता?
0: दॅट्स युअर प्रॉब्लेम. इथे राहायचं असेल तर बाहेर सोफ्यावर झोपायचं. आई बाबा आलेत माझे.
1: तुझ्या दारात बांधलेला कुत्रा नाही आहे मी, अख्ख्या महाराष्ट्रभर ख्याती असलेला नट आहे.
0: मी सुद्धा कोकणातली वाढपीण नाहीये, नुसतीच सुंदर पण निर्बुद्ध.
1: अक्षता, तू मर्यादांचं उल्लंघन करतेयस.
0: दीज आर नॉट माय वर्ड्स. हा तूच वापरलेला रिमार्क आहे तुझ्या बायकोसाठी.
1: बघ, मी माझ्या बायकोला एक नाही 10 रिमार्क्स देईन, बट यू विल नॉट. लक्षात आलं तुझ्या? माइंड युअर टंग, ओके? एकतर तुझे आई बाबा इथे रात्री येऊन टपक

0: तर माझ्यावर बढतीस
1: मोहन.
0: व्हॉट द हेल यू थिंक अबाउट युअरसेल्फ.
1: हे बघ, दोन माणसं 24 तास एकत्र राहिल्याशिवाय त्यांचे खोटे खोटे मुखवटे गळून पडत नाहीत ना, हेच खरंय. यु आर फ्री टू गो एनीवेअर मिस्टर मोहन. गुड बाय.
2: विश्वनाथ, अहो अक्षता फारच डिस्टर्बड आहे. झोपेची गोळी घेऊन झोपली होती.
3: कसा गेला बघ तारा तारा, मला डर्टी लुक्स देत होता.
2: काहीतरी काय
3: खोटं नाही सांगते मी सुमती, खाऊ की गिडू अशा नजरेनं बघत होता माझ्याकडे. कुठे जाईल?
2: बायकोकडे. अतिशय अगती क्षणी बायको हाच हक्काचा भोज्य असतो ना विश्वनाथ.
3: मला सुद्धा ते चांगलंच ठाऊक आहे.
2: अहो काहीतरी काय. ए बघा, अक्षता उठली ना की कदाचित आपल्यावर राग काढेल ती, खूप चढफडेल. पण आपण आपलंच चालू ठेवायचं. मला दुःस्वप्न पडलं, इथून आम्ही हलणार नाही.
3: डोकेबाज आहेस तू.
2: तुमची साथ आहे ना म्हणून डोकं तेज चालतं माझं.
3: अरे वा, यावेळी मला मार्क मुक्तीनाथांना नाहीत का?
2: तुम्हाला राग येतो ना त्यांचा, म्हणून आता ठरवलंय आता फक्त तुमचं नाव घ्यायचं. तुम्हाला खुश ठेवायचं.
3: छान सुमतीबाई, तुमची दृष्टच काढायला.
4: मोहन, मोहन तुम्ही?
5: मी येऊ का घरात?
4: हे काय विचारताय मोहन, तुमचंच तर घर आहे, तुमचं माझं दीप आणि कळीचं.
5: मंजू तू खूप चिडली आहेस ना माझ्यावर.
4: नाही हो, मुलं रोज वाट बघतात तुमची, जेवताना रोज तुमचं ताट शेजारी ठेवायला सांगतात. बाबा आला तर म्हणत खूप आठवण काढत राहतात तुमची.
5: खरंच तू तू खरंच रागवली नाहीयेस माझ्यावर?
4: नाही हो मोहन, पूर्वी रागवायची, चिडायची, बेभान व्हायची ती मंजूषा आता मी गाडून टाकलीये. खोल, अगदी खोल.
5: नाही मंजू, तू रागव माझ्यावर, चीड हवं तर मार मला.
4: हो
5: मंजू, मी फार वाईट वागलोय तुझ्याशी.
4: मोहन तुम्हीच तर मला काही सुखाचे क्षण दिलेत आयुष्यात, हे कसं विसरू मी? आपल्या दीप आणि कळीचे बाबा आहात हे विसरता येईल मला?
5: मंजू, मंजू आपली मुलं कुठे आहेत?
4: झोपली आहेत दोघं तुमची वाट बघून.
5: छे, फार वाहवत जा तुम्ही आणि या अशा नसत्या घोडचुका करून बसतो. मंजू मंजू मी खरंच सांगतो तुला, मी वाईट माणूस नाही आहे ग मुळात.
4: ठाऊक आहे मला, पुरतं ठाऊक आहे. चला जेवून घेऊया.
5: मंजू काय केलंयस जेवायला?
4: मुगाची खिचडी आहे, काकडीची कोशिंबीर आहे आणि बटाट्याचे पापड तळलेत छोटे छोटे, मुलांना खूप आवडतात ना.
5: मंजू तू खरंच किती काळजी घेतेस सगळ्यांची.

0: हॅलो
1: हॅलो, मी नम्रता बोलते.
0: अगं बोल बोल. 3 दिवस झाले, तुझा फोन नाही, शशांकचाही फोन नाही.
1: मग तुम्ही आपणहून का नाही केलात फोन?
0: तुम्हाला हवा तो एकांत दिला ग.
1: तुम्ही लाग द्यालो, पण तुमचं ते फोन, ते तर ढँड ढँड ढँड ढँड वाजतातच ना. तो वैजनाथ नावाचा माणूस सारखा इथे फोन करतोय, मोबाईल बाळगा हो जवळ.
0: हो हो हो, खरंय बाई तुझं.
1: त्या वैजनाथची आपली सारखी एकच रट, मॅडम केव्हा येणार म्हणून. झालंच तर ती संगीता सहस्त्रबुद्धे नावाची बाई, तिला तुमच्याशी काहीतरी अर्जंटली बोलायचंय. नंतर कोणती एक ती, काय ती मंजुषा.
0: अगं या सगळ्यांना तू अक्षताची लँडलाईन दे ना. माझ्या चिठ्ठीत तिचा लँडलाईन नंबर लिहून ठेवलाय मी.
1: नाही, नंबर आहे हो चिठ्ठीत, पण तो इतर लोकांना द्यायचा की नाही याबद्दल काहीच लिहिलं नव्हतं. शिवाय नट्यांना त्यांच्या घरी कुणी फोन केलेले आवडत नाही तसं ऐकून आहे ना मी.
0: नटीला थोडंच बोलायचंय कोणाशी, बोलणारी तर मीच. आणि नम्रता, तू नावं सांगितलीस ना, हेच खूप झालं. मी करते की सगळ्यांना फोन, त्यांचे नंबर्स आहेत माझ्याकडे.
1: कशी आहे अक्षता?
0: चांगली आहे. तुम्ही दोघं कसे आहात?
1: एकदम बोर आहे शशांक, बोरनी शामळू.
0: अगं, दोन अगदी भिन्न पार्श्वभूमीची माणसं 24 तास एकत्र आली की असे कंगोरे टोचायला लागतात व्यक्तिमत्वाचे. दोघं जरा एकमेकांना वेळ द्या, स्पेस द्या जरा. प्रत्येक जोडप्याच्या बाबतीत हा नियम लागू आहे.
1: आय विल सी.
0: माझ्या शुभेच्छा. ठेवू फोन? अच्छा.

0: तो कावळा बसला काय ग त्याच्या फांदीवर.
1: मग कुठे जाणार? नम्रता सांगत होती मंजुषाचा फोन होता म्हणून.
0: अरे वा, नम्रताचा फोन आला होता का? आणि मला नाही दिलास तो.
1: तुमचं लक्ष होतं कुठे? त्या चिनी मसाजवालीशी गप्पा मारत होतात ना. काय आणि कमरेत वाकून गुदाफ तुरून काय करता तिला?
0: अगं आता इथे वेळ झाला काय साधन आहे का सांग बरं. ती आपली चिनी मसाजवाली अक्षताला मसाज करून झालं की बोलत बसते माझ्याशी, तेवढंच टाइमपास. पण नम्रताचा फोन मला द्यायलाच हवा होतास.
1: अहो मग तुम्ही करा की तुम्हाला काय अडवलंय का कुणी?
0: डोकेबाज आहेस, माझं प्रत्येक म्हणणं कसं डौलात खोडून काढत असतेस. त्या नम्रताचं आणि शशांकचं जमतंय की नाही कोण असतं, काळजीच आहे एक एक डोक्याला.
1: पण आपण काळजी करून त्या रिलेशनमध्ये सुधारणा झाली असती तर मग आणि काय हवं होतं? त्या मुलीतच मानसिक दोष आहे हो. त्या इंटरनेटच्या मैत्रीवर नाही कळून आलं ते आपल्या शशांकला. पाहू
0: आता कोण आलंय. आकाश जी की काय
1: बघता का जरा?
0: बघतो बघतो. हा अरे अरे तू, अगं सुमती, ही मंजुषा आली आहे बघ.
1: अगं बाई तू ये ये ये ये.
0: आणि काय गं मुलांना कुठे ठेवलंयस?
2: शेजारच्या सातपुतेबाईंकडे ठेवून आली आहे दीप आणि कळीला. मोहन शूटिंगला गेलेत. आई
1: अगं ए ए अगं ए बाळ, पायावर डोकं नको ठेवूस, तुझी जागा इथे आहे माझ्या काळजाशी. आणि माझे पाय काय ग मातीचेच.
2: ते तुमचं मत झालं, माझ्यासाठी तरी तुम्हीच देव आहात. मोहन परत घरी आले आई, आधी आशीर्वाद द्या.
1: अखंड सौभाग्यवती भव.
2: तुम्ही इथे आहात असं तुमच्या घरी फोन केल्यावर कळलं म्हणून इथे आले धावत. तुम्ही इथे राहिलात नि मोहन परत आले माझ्याकडे. तुमचे उपकार कधी फिटणार नाहीत.
0: मी बोलू का थोडं?
2: बोला ना बाबा.
0: हे बघ मुली, तुझा नवरा आज परत आला म्हणजे कायमचा परत आला असं समजू नकोस. इथून हकलला म्हणून गरजेपुरता आलाय आणि आम्ही काही कायम इथे राहू शकणार नाही.
1: अहो विश्वनाथ.
0: अगं
1: बाळ, तू मनाला लावून घेऊ नकोस यांचं बोलणं. पण ते कटू वाटलं ना तरी सत्य आहेच. आपला नवरा आपल्याजवळ कायम कसा बांधून ठेवायचा हे ज्या त्या स्त्रीचं कसब आहे, कौशल्य आहे.
2: होय आई, तुमचा सल्ला, तुम्हा दोघांचा सल्ला मला पटतो. मी भेटू अक्षताला.
1: हां नाही नको ग, आत्ता नको. म्हणजे काय, तिची तब्येत अजून नॉर्मल नाही ना. त्यात मोहन निघून गेला म्हणून तिची मनस्थिती सुद्धा चांगली नाही आहे.
0: हो तुलाच तोडून बोलायची, काही नेम नाही.
1: हे बघ तिची तब्येत जरा सुधारू दे, थोडे दिवस जाऊ देत, मग बघू. एवढं ऐक माझं.
2: बर मी निघते मग आई. मी कृतज्ञ आहे तुमची. निघते.
1: हो
3: बाबा कोण आलाय?
1: अग ना हे नाही कोणी नाही ग, ही विक्रेती आहे, पाठवली मी तिला परत.
0: डोकेबाज आहे सा.
1: हो मग आपल्या लेकीच्या भावना आपण नाही तर कोण जपणार?
0: मी बसतो जरा लेकीजवळ. फार एकटी पडली आहे पोरगी आपण.
3: बाबा कोण सेल्स गर्ल होती? आपल्या सोसायटीत परवानगी नाही अशा लोकांना यायला.
0: घालवली सुमतीनं तिला.
3: बरं माझ्यासाठी कोणाचा फोन होता?
0: नाही बा. हा पण ते नम्रताचा आला होता. तुझ्या तब्येतीची चौकशी केली तिने सुमतीजवळ.
3: इथे येऊन बघायला जमलं नाही, कमाल आहे तिची.
1: अगं काय झालं अक्षू?
3: ती नम्रता ना एकदाही आली नाही मला बघायला.
1: शशांक येऊन गेला ना. मग झालं तर तिलाही लळा लागला ना की ती यायला लागेल.
3: हाय होप्स. एका वर्षाच्या आत घर सोडते की नाही बघ ती. शी इज नॉट टाईप कास्ट फॉर मॅरेज आई.
1: होणारे होईल न चुके, येई जरी ब्रह्मा तया आडवा.
3: खरंय. हा मोहन बघाई गेला तो गेलाच, साधा फोन सुद्धा नाही केला त्यांनी. शूटिंग करतोय नवीन सिरियल घेऊन, आकाशने सांगितलं मला.
1: अक्षता सोडून देतो विचार.
3: आई अगं कसा सोडून देऊ मी विचार,

0: नवीन नटी आहे शलाका म्हणून. छोट्या पडद्यावरची आमची पेर हिट आहे ग आई. आणि ही मेगा सिरियल आहे. कधी कधी असं वाटतं ना की या हाताचं प्लास्टर तोडून टाकावं आणि त्या शलाकाच्या झिंजा ओढून सेटवरून बाहेर फेकून द्यावं तिला.
1: अगं तुला दुसरी सिरियल मिळेल की
2: हो ना मुक्तीनाथाच्या कृपेनं.
1: बघा मी नाव तरी काढलं का तुमच्या समोर त्यांचं, तुम्हीच मला चिडवताय. ठीक आहे पण मी चिडणार नाही. माझ्या अंतरात माझी श्रद्धा, मी माझी श्रद्धा माझं अध्यात्म सगळं आता माझ्यापुरतं माझ्या अंतरंगातच.
2: नको बाई अशी मिटून घेऊ नकोस, म्हणत जा अधून मधून जय मुक्तीनाथा. पाप नको माझ्या माथा.
1: बरेच उदार झालात की.
0: आई डोकं खूप दुखतंय माझं.
1: हो करायच्या मी बघ मी चेपून देते. हा
0: आई आई मोहन परत येईल ना ग आई.
1: अक्षू रडू नको बाळ.

0: बाबा किती भिरभिर करताय, आईशिवाय करमत नाहीये ना तुम्हाला?
1: नाही तसं,
0: पण ती तरी किती दिवस क्लास बुडवणार आई? आज 4 आठवडे झाले तुम्हाला इथे राहून.
1: बरं अक्षता, मला खरं खरं सांग, तुझी तब्येत बरी आहे ना आता?
0: मला काय धाड भरलीये बाबा, हे प्लास्टर निघालं ना की बस कामा वाचून ना नुसती तडफड होतीये.
1: मी बघतो ना, ही आली वाटतं बहुतेक क्लासमधून.
0: आज ती घरी जाणार आहे, विसरलात? कठीण आहे बाबा तुमचं, इतकं करमत नाही आईशिवाय. बघा ना जरा कोण आहे.
1: अरे हो, ते राहिलंच नाही का? अरे मोहन, तू
2: काय भीती आहे का काय कुणाच्या बापाची? चला बाजूला वा,
1: जा जा.
2: जातोच आहे पण बाहेर नाही, अक्षताकडे जातोय. बाहेर बसा तुम्ही जाऊन चुपचाप.
0: मोहन काय चाललंय?
2: अक्षता मी परत आलोय, आता प्लीज असे काही शब्द नकोत बस.
0: हो, हे 4 आठवड्यानंतर कळलं तुला?
2: कळलं ना, आता प्लीज शब्दच्छल करू नकोस.
0: कुठे गेला होतास तू?
2: कुठे जाणार तू घालवल्यावर?
0: बायकोकडे.
2: प्लीज प्लीज तिचा विषय नकोय आता. आता आलोय ना मी परत तुझ्याकडे. अक्षता, हम दोनोचं शूटिंग जोरात चाललंय. 400 भाग अक्षता, 400 भागांचं सँक्शन आहे. चॅनलनी असं खुल्लेआम देऊन टाकलंय. त्यातला दी रोल मला आहे अक्षता. प्रेक्षक फिदा होतील फिदा. अख्ख्या भारतवर्षात गॅरंटीड लोकप्रियता.
0: काय उपयोग, ती सलाका घुसली ना अरुण फ्रँकच्या कॅम्प मध्ये. हात ना माझा वैरी झालाय. खर तर अरुणनी मलाच आधी विचारलं होतं या सिरियल साठी.
2: अगं वेडे, कम ऑन, रडतीयस काय तू आता यावर?
0: 400 भाग आता ती झळकणार आहे.
2: बघ, इट्स ऑल राईट राणी.
0: कसलं आलंय ऑल राईट. तुला माझी काय पडलीय?
2: बरं बाई, हे बघ, तू प्लीज रागवू नकोस. तुझी रागवलेली मला अजिबात सहन नाही होत. हे बघ, मला सांग, मी सोडू का ती सिरियल? हा,
0: उगाच मानभावीपणानं बोलू नकोस. खोटं खोटं, मला बरं वाटावं म्हणून.
2: मग आता तूच सांग मला, काय करू मी?
0: एकच कर. करशील?
2: तू सांगशील ते करीन, बोल.
0: विचारलं सुद्धा नाहीस काय करू म्हणून.
2: अगं,
0: न विचारताच करीन म्हणतोयस. इतकं प्रेम करतोस माझ्यावर
2: अक्षता, त्याशिवाय आलोय का परत तुझ्याकडे?
0: थँक्स मोहन, आय लव्ह यू.
2: सो आता बोला, काय इच्छा आहे आमच्या राणी सरकारांची?
0: हम दोनोतून चलाकाची एक्झिट लवकरात लवकर झाली पाहिजे आणि तिथे मी आले पाहिजे.
2: हा, ठीक आहे, म्हणजे मी प्रयत्न करून बघतो.
0: हे बघ मोहन, मला मंत्र्यासारखं आश्वासन नकोय.
2: अक्षता, आता मी म्हटलंय ना मी काहीतरी जमवतो म्हणून.
0: मोहन, कसंही करून तुझी आणि माझी जोडी पडद्यावर दिसत राहायला हवी.
2: हो,
0: विनिंग पेअर, अजिंक्य जोडी. तसंही आता पुढच्या आठवड्यात प्लास्टर सुटतच आहे.
2: एक गोष्ट लक्षात ठेव, त्यानंतर हम दोनो तूच असशील शलाकाऐवजी. आता खुश, आता जरा हास. हा,
0: तू म्हणजे ना मोहन असं आहेस ना, माझ्या बाबांना तू बाहेर कोंडलंस ना आणि खुशाल.
2: अगं ते
0: काय म्हणत असतील ते. चल चल, दार उघड रूमचं. बाबा बाबा बाबा, कुठे आहात तुम्ही? शी रुसला बहुतेक बाबा, सोडून गेला बघ.
2: आता त्याशिवाय मला इथे राहता येईल का अक्षता? सतत आपला त्यांचा जागता पहारा असतो.
0: आईला फोन करते.
3: हॅलो
0: हॅलो हॅलो आई. आई, बाबा माझ्यावर रागवलेत आणि घरी निघून गेलेत.
3: अगं उगवले तिथे, तू काळजी करू नकोस.

0: मोहन,
1: तू इथे का आलीस?
0: तुम्हाला कुठे शोधणार? तुम्ही आज शूटिंगला सुद्धा गेला नाही.
1: ए, मी शूटिंगला केव्हा जायचं किंवा जायचं नाही ते माझं मी ठरवतो, कळलं?
0: किती मजेत गेला होता आपला गेला महिना.
1: तू मजेत होतीस, मी नाही.
2: कोण आहे मोहन?
1: कोणी नाहीये.
0: मी आहे, मी मंजुषा, मोहनची बायको, अग्निसमोर 7 फेरे घेतलेली त्याची धर्मपत्नी, त्याच्या 2 मुलांची आई.
2: मग जा ना परत त्याला घेऊन, आहे ताकद.
0: तुझ्यासारख्या उठवळ बायका जोवर जगात आहेत ना, तोवर माझ्यासारख्या बायका काय करणार.
2: मग झालं तर आल्या पावली चालू लाग. माझ्या घराच्या चौकटीत येऊन तू माझा अपमान नाही करू शकत मंजुषा. स्वतःचा नवरा स्वतःला सांभाळता यायला हवा, कळलं? ते काम ज्या बाईला करता येत नाही ना, तिच्यावरच अशी पाळी येते.
0: मोहन, दीप आणि कळीची शपथ आहे तुम्हाला, तुम्ही परत चला. मी तुम्हाला सगळं सुख देईन. हिच्यापेक्षा मी सुंदर आहे, हिच्याहून तरुणही आहे मी.
2: मोहन, तुला आत्ताच्या आत्ता निर्णय घ्यायचा आहे, ही निर्बुद्ध बाई की मी. मला हा असला तमाशा परत घरात झालेला आवडणार नाही. आय टेल यू मोहन, दिस इज बियॉन्ड मी.
1: मंजुषा, तू आत्ताच्या आत्ता घरी परत जा बरं इथनं.
0: पण मोहन, या सर्टिफिकेटकडे का राहताय तुम्ही?
1: घरी परत जा तू.
0: अक्षता, सोड त्याला.
2: मोहन,
0: विवाहितेचा शाप घेऊ नकोस.
2: शी, काय कटकट आहे ही.
1: हे बघ मंजू, तू आता परत जातेस का नाही का देऊ एक ठेवून.
0: मोहन, मला एकच सांगा, तुम्हाला आपल्या मुलांबद्दल काहीच वाटत नाही? ईश्वराला स्मरून सांगा, काहीच वाटत नाही का?
1: हे बघ, तुला पैसे हवेत का?
0: तुम्ही हवे आहात मोहन.
1: आता जा परत, मी येईन, कळलं?
0: केव्हा?
2: हे बघ मोहन, मला हा सगळा प्रकार आता असह्य झालाय. जायचं असेल ना तर आत्ताच चालता, आणि जर राहायचं असेल तर कायमचा राहा.
1: अगं पण मला इथेच राहायचंय तुझ्याजवळ.
0: आणि माझं काय, मुलांचं काय?
1: बघ, मी पैसे पाठवून देईन तुमच्यासाठी ते आकाश बरोबर, कळलं? तू आत्ताच्या आत्ता इथनं जा.
0: पैशांनी संसार होतो का? अक्षता, तुला कळत नाहीये, जो माणूस सोन्यासारखी मुलं आणि एकनिष्ठ बायको सोडू शकतो, तो एक दिवस तुलाही सोडेल. शाप आहे माझा, शाप आहे माझा, शाप आहे.

0: मला सांगाई संगीता कोण आहे? ती विधवा घोकाईच ना?
1: काय बोलतेस नम्रता तू?
0: दोन दोन नवरे खाणाऱ्या बाईला दुसरं काय म्हणतात?
1: तुला तिच्याबद्दल असं बोलायचं कारण?
0: ओ सुमतीबाई, तुम्ही भले शशांकची आई असाल, मी कोणाचं चढ्या आवाजातलं बोलणं ऐकून घेणार नाही, समजलात ना?
1: तुझं नम्रता नाव ठेवले ना तुझ्या आईनं? त्या नावाला स्मरून वाघ, चांगलं बोलावं, चांगलं वागावं.
0: हे बघा, हा तुमचा क्लास नाहीये की पाठशाळा नाहीये, आणि मी तुमची विद्यार्थिनीही नाही.
1: सून तर आहेस आणि सगळ्यात आधी एक स्त्री आहेस. त्या संगीताला असं कसं काय म्हणू शकतेस तू? अगं, दोनदा बिचारीला नवरा गमवावा लागला, त्या तिचा काय दोष?
0: अच्छा, म्हणूनच माझा नवरा तिच्याशी फोनवर गुलुगुलू बोलतोय का सध्या? मी ही असली थेरं खपवून घेणार नाही, सांगून ठेवते. बजावा तुमच्या मुलाला. टिपिकल मूळ मूळ क्वीन नाहीये मी, किंग आहे, किंग.
1: मग तूच सांग की त्याला, सरळ सांग.
0: मी सांगेन की त्यासाठी तुमच्या सल्ल्याची गरज नाहीये मला. अगं झोपून काढीत मॅडम.
1: अगं
0: काय म्हणालात?
2: नम्रता आहो
0: विश्वनाथ, हे बघा आहो.
3: अगं हिला फीट आलेली दिसते, जा जा कांदा घेऊन ये, पटकन पाणी मार. पाणी पण
2: उगाच संतापली होती त्या संगीतावर, तिचं काय संबंध आहे?
3: कांदा अंग ठेच ना आधी, संगीता पुरण नंतर बघू.
2: बर बर, हो आणते आणते.
3: नम्रता
2: बाळा, ए बघ, मी सांगेन हा शशी.

0: अंकला सांगेन मी, तू काळजी करू नकोस हं नम्रता।
1: अक्षदा तू ऐक ना जरा माझं काय म्हणणं।
2: मोहन प्लीज नको बोलूस तू माझ्याशी, मला नाही बोलायचं तुझ्याशी।
1: अगं आता काय झालंय हे बघ, एवढा शूटिंगहून दमून परत आलोय मी, तुझ्याकडे आलोय, बायकोकडे गेलेलो नाहीये। हे बघ तू हवं असेल ना तर ते आकाशला विचार।
2: मला उंदरा मांजराच्या साक्षी नको आहेत मोहन।
1: अगं
2: आज हम दोनचे प्रोमोज बघितले मी।
1: बघितलेस तू? अगं मग काय माझं कौतुक करायचं सोडून तू हसला कुचका आहेर करतेस मला।
2: मोहन
1: हा
2: तुझे इंटेन्स सीन बघितलेत मी शलाका बरोबरचे, खोटे नाही वाटले ते मला, कलाकार आहे मी, मला बरोबर कळतं, नथिंग इज सेल्युलॉइड मोहन, सगळं खरं खरं वाटत होतं ते।
1: कम ऑन अगं, म्हणजे ही कलाकार म्हणून मला मिळालेली पावतीच नाहीये का?
2: मी मूर्ख बावळट तुझी बायको वाटले का तुला?
1: हे बघ मी सेटवर जेवलो सुद्धा नाहीये तुला भेटायचं म्हणून, आता प्लीज आपण जेवायला बसूया का आधी?
2: माझ्याबद्दल बोललास अरुण फ्रँकला?
1: अगं हे बघ मी बोलीन त्याच्याशी, पण थोडा वेळ तर देशील का नाही तुम्हाला?
2: हे बघ मोहन मला डिले सहन होत नाहीये।
1: अगं
2: केव्हा निघणार ही शलाका सिरियल मधून? मारून टाकावं म्हणावं तिला, नाहीतर अपघात दाखवा, किडनॅप करा, किती उपाय असतात।
1: अगं हो हो, हे बघ मला तुझी चिंता कळतीये, पण आत्ता तो विषय नको प्लीज। हे बघ ऐक, आपण आधी मस्त पैकी जेवूया आणि शांत झोपूया, खूप दमून आलोय मी।
2: नाही नाही, आधी तुम्हाला प्रॉमिस दे की उद्या मला एंट्री हवी आहे सिरियल मध्ये।
1: उद्या? अगं माझ्या बापाचं प्रोडक्शन आहे का ते? जाऊ दे, तुझ्याशी ना आता वाद घालण्यात काहीच अर्थ नाहीये, मी आता बाहेरच जाऊन जेवतो कुठे।

0: पैठणी या नभोनाट्य मालिकेचा भाग 6 आत्ताच आपण ऐकला. लेखिका होत्या डॉक्टर विजया वाड. यातील भूमिका आणि कलावंत विश्वनाथ, मिलिंद सफई, अक्षता, पल्लवी वैद्य, नम्रता, अनुपमा ताकमुगे,
1: मंजुषा, शिल्पा भागवत
0: आणि सुमती, इला भाटे. निर्मिती सहाय्य केलं होतं लीना चाळसकर यांनी आणि सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमांतर्गत आत्ताच आपण ऐकलं पैठणी या नभोनाट्य मालिकेचा भाग 6. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्री 1 आपण ऐकू शकाल शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. त्यापूर्वी मध्यरात्री 12:30 चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
3: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 11:30 ते 12:00.
4: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
3: सहज संवाद.
5: सहज संवाद.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

आपण ऐकत आहात DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. मध्यरात्रीचे 12:30 वाजलेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. या कार्यक्रमात सुरुवातीला अरुण पौडवाल

0: यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकूया. सुरेश वाडकर आणि सचिन पिळगावकर यांच्या स्वरात चित्रपट अशी ही बनवा बनवी.
1: जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधू.

आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात चित्रपट हमाल दे धमाल. यानंतर आपण ऐकणार आहात अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची ही रचना, चित्रपट गम्मत जम्मत.

0: अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं, किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. श्रोतेहो, मध्यरात्रीचे 12:47 आणि 18 सेकंद झाली आहेत. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार, AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला, अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्वण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला 12:00 प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, आपण ऐकत आहात गीतबहार। गीतबहारमध्ये यानंतर गम्मत जम्मत या चित्रपटातल्या शांताराम नांदगावकर यांचं आणखी एक गीत ऐकूया। संगीतकार पुन्हा एकदा अरुण पौडवाल, स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा।

0: गंमत जम्मत या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं आणखी एक गीत आपण ऐकलं. संगीतकार अरुण पौडवाल, स्वर होता अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांचा. आणि या गाण्याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. ठीक 1 वाजता आपण ऐकू शकाल नाद ब्रह्म.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचा 1 वाजलाय. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात कृष्णा रॉय यांचं उपशास्त्रीय गायन. यामध्ये खमाज

ठुमरी आणि दादरा आपण ऐकणार आहात. त्यांना तबल्याची साथ अच्युत तिजारे आणि हार्मोनियम साथ विनोद पडके यांची. ऐकूया कृष्णा रॉय यांचं उपशास्त्रीय गायन, यामध्ये खमाज ठुमरी आणि दादरा.

नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं कृष्ण रॉय यांचं उपशास्त्रीय गायन. यामध्ये खमाज ठुमरी आणि दादरा आपण ऐकत होता. त्यांना तबल्याची साथ अच्युत तिजारे आणि हार्मोनियम साथ विनोद पडगे यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्री 2 वाजता आपण ऐकू शकाल क्रीडा विश्व, त्यापूर्वी 1:30 वाजता मालिका विशेष.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी मध्यरात्रीचा 1:30 मालिका विशेष.
2: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
3: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण संगीतकार वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेल्या काही ढंगदार अशा लावण्या ऐकणार आहोत. वसंत पवार म्हणजे वसंत शंकर पवार. त्यांचं मूळचं घराणं मध्य प्रदेशात धार इथलं होतं, पण त्या काळामध्ये भाऊबंदकीला आणि संस्थानी राजकारणाला वैतागून त्यांचे वडील शंकर पवार हे कोल्हापूरला आले आणि तिथंच वसंत पवार यांचा जन्म झाला. वसंत पवार यांच्या बालपणाची माहिती आपण घेणार आहोतच, पण त्यापूर्वी शाहीर पठ्ठे बापूराव यांची वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेली मुंबईची लावणी ऐकूया.
4: आगम मुंबई ग नगरी बाडी बाका जशी रावणाची दुसरी लंका ग वाजतो ग डंका डंक चहुमुलखी राहण्याला गुलाबा

वसंत पवार यांचे वडील देखील उत्तम संगीतकार होते. त्यांना अनेक वाद्य वाजवता येत असत. नवयुग फिल्म कंपनीमध्ये ते प्रमुख वादक आणि संयोजक म्हणून काम करत होते. आणि आपला मुलगा उत्तम सतार वादक व्हावा या इच्छेतून वसंत पवार यांना शिकवण्यासाठी धारवाडचे सुप्रसिद्ध रहिमत खां यांना कोल्हापूरला त्यांनी बोलवून घेतलं. आणि 1934 या साली 2200 रुपये मानधन देऊन वसंत पवार यांचं गंडाबंधन केलं. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेली, सुलोचना चव्हाण यांनी गायलेली गदी माडगुळकरांची लावणी आपण ऐकूया. 1955 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आहे मल्हारी मार्तंड.

सताररत्न रहमत खा यांच्याकडे गंडाबंधन केल्यानंतर त्यांच्या हाताखाली वसंत पवार तयार होतच होते. वसंत पवार यांची ग्रहणशक्ती मूळचीच उत्तम असल्यानं सतारवादनात ते लवकरच तरबेज झाले. पण विधिलिखित काही वेगळंच होतं बरं का. पुण्याला सहज म्हणून मित्रांना भेटायला ते नवयुग स्टुडिओमध्ये गेले. तिथं वसंत पवार यांचा एका संगीतकारानं अपमान केला. या घटनेमुळं दुखावलेल्या वसंत पवार यांनी स्वतः संगीतकारच व्हायची ईर्ष्या स्वतःच्या मनामध्ये निर्माण केली आणि या महत्वाकांक्षेपोटी त्यांनी सतारवादन सोडून दिलं आणि मुंबईला प्रस्थान केलं. वसंत पवार यांनी शाहीर पठ्ठेबापूराव यांच्या एका गणालाही संगीतबद्ध केलेलं आहे. अतिशय सुंदर असा हा गण आहे, शुभ मंगलचरणी गण नाचला कसा तरी पाहू चला.

स्वतः ते अनेक देशी आणि विदेशी वाद्य शिकून त्यावर त्यांनी त्यावर हुकमत मिळवली आणि मुंबईला रणजित स्टुडिओमध्ये वर्षभर उमेदवारी देखील केली. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया, त्यापूर्वी सांगते ऐका या चित्रपटातली अत्यंत गाजलेली जयश्री गडकर यांच्यावरती चित्रित केलेली, आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेली, गदी माडगुळकर यांनी लिहिलेली ढंगदार अशी लावणी ऐकूया.

मुंबईला रणजित स्टुडिओमध्ये संगीतकार वसंत पवार हे उमेदवारी करत असताना या रणजित स्टुडिओच्याच तानसेन या चित्रपटातल्या सगळ्या गाण्यामध्ये सतार वाजवण्याची संधी त्यांना मिळाली. रणजित स्टुडिओचे संगीत दिग्दर्शक होते खेमचंद प्रकाश आणि ते देखील वसंत पवार यांच्या सतार वादनावर भलतेच खुश होते. 1944 साली वसंतराव पुण्यामध्ये आले कारण त्यावेळेला पुण्यामध्ये प्रभात, डेक्कन, शालिमार, नवयुग अशा अनेक स्टुडिओंमध्ये वादकांची आवश्यकता होती आणि या सर्व चित्रसंस्थांमध्ये 1944 ते 1949 या काळात वसंतराव पवार यांनी अनेक वाद्य वाजवली. आता आपण ऐकणार आहोत सांगत्या एका चित्रपटातली एक ढंगदाराशी लावणी आशा भोसले आणि सहकारांच्या आवाजामध्ये. गदी माडगुळकरांची अतिशय सुंदर अशी ही रचना आहे. राम राम घ्या दूर करा जी भवतीचा घोळका दिलवरा दिल माझे ओळखा. शब्द देखील किती सुंदर आहेत बघा. बांधला बादली साफा जरी मी वरुन रुळतात केस हे कुरळे भाळा वरुन बघताच तुम्हाला डोळे आले भरुन नुसत्या पदराकडे धावतो हातगडे सारखा दिलवरा दिल माझे ओळखा. ही पैरण मेली चोळी हुन काचली हलचालकटीची शेल्याने जाचली पाऊले महाली कशी बशी पोचली सोंग घेतल्या कधी चांदणे बनेल हो जाळका दिलवरा दिल माझे ओळखा. तुझ साठी दौड मी केली घोड्यावरून मर्दानी वेश हा दुनियेसाठी करून चोरून निघाले रात्री माझ्या घरून एकांदी मज घेई जवळी सख्या असा वेळ का दिलवरा दिल माझे ओळखा.

1945 साली आलेल्या गोकुळ या चित्रपटाला सुधीर फडकेंचं संगीत होतं आपल्याला माहितीच आहे. तर त्यांच्याकडे देखील सतारवादक म्हणून वसंत पवार सहाय्यक म्हणून काम करू लागले. 1948 साली बाबूजींनी त्यांचा जय भीम हा हिंदी चित्रपट वसंत पवार यांच्या संगीत दिग्दर्शनासाठी त्यांना दिला आणि त्यानंतर शंकर पवार यांच्या बलिदान या चित्रपटालाही त्यांनी संगीत देण्याचा हातभार लावला. वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेली आणखीन एक ढंगदार लावणी आपण सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात ऐकणार आहोत. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली ही लावणी सवाल माझा एका चित्रपटातली आहे.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्यरंग कार्यक्रम आता संपला. नमस्कार.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्यरंग
2: हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्री 2 वाजता क्रीडा विश्व आणि 2:25 गीत बहार.
3: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.
4: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
5: नाही रे, राहिलंच बघ.
4: मग ऐकायचंय?
5: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
4: अगं युट्यूबवर.
5: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
4: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झाले. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
5: हा हा हा, हे बघ, मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
4: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल. श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
6: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
4: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराबाबत फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे यांच्याशी आणि टी ट्वेंटी मुंबई लीग क्रिकेटविषयी माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोतेहो,

प्रशांत केणी, क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आता उपांत्यपूर्व फेरीच्या म्हणजे राऊंड ऑफ 8 टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. या स्पर्धेनं अनेक धक्कादायक निकाल दिले आहेत. ब्राझील, नेदरलँड्स, क्रोएशिया, पोर्तुगाल आणि जर्मनीसारखे बलाढ्य संघ स्पर्धेबाहेर पडलेत, तर नॉर्वे,

0: शिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे सर. वणिरे सर, तुमचं क्रीडाविश्वच्या व्यासपीठावर स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार
0: वणिरे सर, फिफा विश्वचषक स्पर्धा प्रथमच यावर्षी 48 संघांसह खेळवण्यात आली आहे. सुरुवातीला या नव्या स्वरूपावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, मात्र स्पर्धा जसजशी पुढे सरकली तसतशी ती अधिक रंगतदार झाली आहे. याबाबत तुमचं काय मत आहे?
1: साधारणपणे 1954 सालापासून ते 2022 सालापर्यंत जर विचार केला तर विश्वचषक स्पर्धेमध्ये 16, 24 आणि 32 संघ सहभागी होत होते आणि या स्पर्धेमध्ये 48 संघ सहभागी झालेले आहेत. यावर बरीच टीका पण झालेली होती की सुरुवातीचे सामने रंगतदार होणार नाहीत वगैरे अशी चर्चा झालेली होती. परंतु फिफाशी संलग्न असलेल्या देशांची आपण आकडेवारी जर पाहिली तर ती साधारणपणे 211 आहे आणि 211 पैकी 48 संघ जर स्पर्धेमध्ये खेळ जातील तर त्याचं प्रमाण फक्त 25% इतकंच आहे. आणि म्हणून 48 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले हे चांगलंच झालेलं आहे असं मला वाटतं. याचा फायदा झालेला आहे कारण अनेक चांगले संघ पात्रता फेरीतच बाद व्हायचे, त्यांना खेळायला या स्पर्धेमुळे मिळायला लागलं. दुसरी गोष्ट म्हणजे आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, ओशिनिया खंडांना या 48 संघांच्या सहभागामुळे अधिक जागा मिळाल्या. यापूर्वी फक्त युरोप खंडातले संघ जास्त असायचे, परंतु आता इतर खंडातले सुद्धा देशांना त्यामध्ये प्रतिनिधित्व जास्त प्रमाणात मिळाले.
0: बरोबर.
1: फिफाचं प्रत्यक्षात असं मत आहे की अधिकाधिक देश या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यामुळे फुटबॉलची लोकप्रियता त्याचबरोबर गुंतवणूक वाढणार आहे. ज्यादा सामने झाल्याने प्रेक्षक, प्रसारण हक्क, प्रायोजक, तिकीट विक्री यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. तसेच भारत आणि चीन सारख्या मोठ्या लोकसंख्येचे देश, त्याचबरोबर आफ्रिकेतील अनेक देश या ठिकाणी फुटबॉलचा विस्तार होण्यास मदत होणार आहे. म्हणून मला असं वाटतंय की 48 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले हे फारच चांगलं झालेलं आहे.
0: वणिरे सर, ब्राझील सारखा संघ जो 5 वेळा विश्वविजेता संघ, हा संघ उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच स्पर्धेबाहेर पडलेला आहे, या धक्कादायक निकालाचं तुम्ही कसं विश्लेषण कराल?
1: ब्राझीलकडे जरी सर्वोत्तम प्रतिभा असली तरी सुद्धा सध्याच्या फुटबॉलच्या क्षेत्रामध्ये बचाव सामन्याचं नियोजन, मिळालेल्या संधींचा फायदा घेणे, प्रत्येक मॅचला आखली जाणारी रणनीती याचा वापर करणं आवश्यक आहे आणि या बाबी ब्राझीलच्या संघात यावेळी दिसून आले नाही. त्यांच्या बचाव फळीमध्ये प्रचंड ढिलाई दिसून आली, त्यांनी नेहमीची आक्रमक शैली वापरली नाही. काल नॉर्वे बरोबर झालेल्या सामन्यामध्ये हालांडनं बी रेषेच्या बाहेरून जोरदार फटका मारला, परंतु त्या ब्राझीलच्या बचाव फळीतील खेळाडू पाहत उभारलेला, त्यानं हालांडनं रिकाम सोडलं आणि गोल किपरनं सुद्धा ती गोलपोस्ट कव्हर केला नव्हता. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं आहे की आक्रमक रणनीती ब्राझीलनं या स्पर्धेमध्ये आखली नाही, त्याचा फटका या संघाला बसला.
0: तुम्ही आत्ताच नॉर्वेचा उल्लेख केला, नॉर्वेनं प्रथमच विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे, या संघाचं तुम्ही कसं विश्लेषण कराल?
1: स्पर्धेला सुरुवात होत असताना नॉर्वेला या स्पर्धेचा डार्क हॉर्स म्हणून गणना केली गेली होती. त्यांनी मोठमोठ्या संघांना धक्का दिला आणि त्यामुळं या संघाचं नाव यापुढील विश्वचषकामध्ये किंवा इतर कोणत्याही स्पर्धेमध्ये आदरानं घेतलं जाईल, त्यांना कोणतीही टीम कमी लेखणार नाही. आणि याचं कारण म्हणजे या संघाचं वैशिष्ट्य, त्यांची असणारी संघ भावना, त्यांचा असणारा शिस्तबद्ध खेळ, वेगवान आक्रमणे आणि सर्वात महत्वाचं युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल, या सर्व बाबींमध्ये नॉर्वेनं आघाडी घेतली आणि त्यामुळे नॉर्वेनं केलेली ही कामगिरी नावाजण्यासारखीच आहे. ही त्यांची कामगिरी भविष्यात नॉर्वेच्या फुटबॉलला निश्चितपणे विकासाच्या टप्प्यावर नेऊन ठेवणारी आहे.
0: बरोबर. वणिरे सर, जेव्हा जेव्हा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा येते तेव्हा तेव्हा ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम म्हणजे गोट, मराठीत म्हणायचं झालं तर सार्वकालिक सर्वोत्तम खेळाडू कोण, ही चर्चा तुफान रंगत असते. सध्या तरी लिओनल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि किलियन एम्बाप्पे यांच्यामध्ये खूप चुरशीची झुंज सुरू आहे. तुमच्या मते सर्वोत्तम खेळाडू कोण?
1: आपण उल्लेख केला त्याप्रमाणे लिओनल मेस्सी, रोनाल्डो, एम्बाप्पे यापैकी सर्वोत्तम कोण असं जर विचारलं तर त्याचं उत्तर देणं हे थोडंसं कठीण आहे. कारण हे तिन्ही खेळाडू त्यांच्या त्यांच्या जागेला सर्वोत्तम आहेत. आतापर्यंत मेस्सीने बेस्ट प्लेअर ऑफ द इयर 8 वेळा पुरस्कार घेतलेला आहे, रोनाल्डोने 5 वेळा हा पुरस्कार घेतलेला आहे, परंतु एम्बाप्पेने मात्र अजून हा पुरस्कार एकदाही जिंकलेला नाही. म्हणून काय या तीन खेळाडूंची तुलना होऊ शकत नाही. रोनाल्डोचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं फिटनेस, त्याचं सातत्य, महत्त्वाच्या मॅच मध्ये त्याची

0: गोल करण्याची कला. मेस्सीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचं अचूक फिनिशिंग, बेस्ट ड्रिबलिंग आणि बेस्ट पासिंग. तो प्लेमेकर म्हणून ओळखला जातो. तो संपूर्ण टीम स्वतः खेळवतो. आणि एम्बापेचा विचार करायचं झालं तर एम्बापे सारखा जलद खेळ करणारा अटॅकिंग प्लेअर, तो बेस्ट फिनिशर सुद्धा आहे, तो बेस्ट पास देणारा पण आहे आणि संघ भावना राखणाराही आहे. अशी या तिन्ही खेळाडूंची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे तिघांमध्ये तुलना करणं हे थोडस चुकीचं ठरेल. तरी माझं वैयक्तिक मत विचाराल तर थोडासा मेस्सी या तिघांमध्ये वरचढ वाटतो.
1: बरोबर, मेस्सी या तिघांमध्ये वरचढ वाटतो. वणीरे सर, हे तुमचं मत खूप छान आहे. आणि आपण पुढे जाऊया मुलाखतीच्या मध्ये. यंदाच्या विश्वचषकाची अंतिम फेरी कोणते दोन बलाढ्य संघ रंगणार, ही सुद्धा चर्चा तितक्याच पद्धतीनं रंगते. तुमचं मत याविषयी काय आहे?
0: विश्वचषक स्पर्धा सुरू होत असताना बऱ्याच संघांचं नाव घेतलं जायचं की हा संघ विश्वचषक जिंकणार. परंतु भले संघ या स्पर्धेतून आता बाद झालेले आज सकाळपर्यंत तरी दिसलेले आहेत. पोर्तुगाल फायनलला येणार असं म्हणत होते पण तोही संघ बाहेर पडलेला आहे. आता पुढच्या ज्या उपांत्य पूर्व फेरीतील लढती होणार आहेत त्यामध्ये फ्रान्स आणि मोरोक्कोची मॅच होणार आहे, स्पेन आणि बेल्जियमची होणार आहे, नॉर्वे आणि इंग्लंडची होणार आहे आणि अजून स्वित्झर्लंडच्या चार संघांमध्ये अजून सामने व्हायचे आहेत. आता या सर्व ड्रॉचा जर विचार केला तर फ्रान्स आणि बेल्जियमची मॅच पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मी पसंती बेल्जियमला देणार आहे, स्पेनला देणार नाही. त्यानंतर अर्जेंटिना आणि नॉर्वेची मॅच पडण्याची शक्यता आहे असं मला वाटतं, कारण नॉर्वे हा डार्क हॉर्स म्हणून या स्पर्धेत आलेला आहे. इंग्लंडला त्यांनी एखाद्या वेळा पराभूत आणि अर्जेंटिना हा फायनल पर्यंत जाण्याची शक्यता आहे असं मला वाटते. त्यामुळे अंतिम चार संघ कोणते येतील हे आत्ताच सांगणं म्हणजे चुकीचं ठरेल. तरीही जगातील सर्व फुटबॉल प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यामध्ये फायनल झाली पाहिजे.
1: वणीरे सर, आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार करता या विश्वचषकात गोल्डन बूट हा जो एक प्रतिष्ठेचा पुरस्कार असतो, या पुरस्कारासाठी कोण प्रमुख दावेदार आहे असं तुम्हाला वाटतं?
0: आता गोल्डन बूटच्या पुरस्कारासाठी सद्यस्थिती पाहिली तर एम्बापे, मेस्सी आणि नॉर्वेचा हालांड,
1: बरोबर,
0: हे तीन खेळाडू प्रत्येकी 7 गोल करून प्रथम स्थानी आहेत आणि त्यांच्यानंतर इंग्लंडचा हॅरी केन हा 6 गोल करून द्वितीय स्थानावर आहे. आता जिंकत गेलेल्या संघांचा विचार केला तर या चारही खेळाडूंचे संघ अजून स्पर्धेमध्ये जिवंत आहेत.
1: बरोबर,
0: त्यामुळे या चार संघापैकी जो संघ शेवटच्या अंतिम सामन्यापर्यंत खेळत जाईल आणि या चार खेळाडूंपैकी जो खेळाडू गोल करेल त्याला गोल्डन बूटाचा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.
1: वणीरे सर, स्पर्धेतून संघ बाहेर पडल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. नेमार, लुका मोड्रीच आणि आता त्याच्यात भर पडली आहे ती ख्रिस्तियानो रोनाल्डोची. या तिघांच्या कारकिर्दीकडे तुम्ही कसं पाहता?
0: नेमार आणि लुका मोड्रीच त्याचबरोबर रोनाल्डो यांनी निवृत्तीचा निर्णय घेतलेला आहे. परंतु हे तीनही खेळाडू यांची अनुपस्थिती नेहमीच त्यांच्या संघांना जाणवणार आहे, कारण हे तिन्ही खेळाडू आक्रमक खेळाडू होते. त्यांचं ड्रिबल जे होतं ते अतिशय वेगवान होतं आणि गोल करण्याची जी अॅक्युरेसी आहे ती त्यांची अगदी परफेक्ट होती. त्यांच्यामध्ये नवनवीन प्रयोग करण्याची ताकद होती आणि ते सर्व गुण नेमारचे पण होते. तो सर्वोत्तम मध्यरक्षक, अचूक पास देण्याचे त्याचं कौशल्य होतं, त्याची गती नियंत्रित करत होता आणि अशा पद्धतीचं त्याचंही वैशिष्ट्य होतं. आणि मॉड्रीचचं जर विचार करायचं झालं तर त्याच्याकडे लीडरशिप प्रचंड चांगली होती आणि म्हणून या तिघांची ही कारकीर्द अभ्यास म्हणून नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरेल.
1: बरोबर. वणीरे सर, आपण या विश्वचषकामध्ये आढावा घेतला तर केप वर्दे आणि डॉमिनिक रिपब्लिक कॉंगो यासारखे एक अतिशय छोटे देश होते, म्हणजे लोकसंख्या आकारमान यांच्या मानानं या देशांनी सुद्धा लक्ष वेधलंय, त्यांचं तुम्ही कशा रीतीनं विश्लेषण कराल?
0: केप वर्दे आणि डीआर कॉंगो सारखे जे लहान लहान देश होते या देशांनी या विश्वचषक स्पर्धेमध्ये निश्चितच कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. हे दोन्ही देशांची नावं आपल्याला कुणाला माहीत पण नसतील अशा पद्धतीचे हे दोन देश होते, परंतु त्यांनी अतिशय चांगली कामगिरी या स्पर्धेत केली. परंतु मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की संघाची कामगिरी ही त्या देशाच्या लोकसंख्येवर अवलंबून नसते.
1: बरोबर.
0: त्यामध्ये असणारी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि संघ बांधणीसाठी आवश्यक असणारे दीर्घकालीन नियोजन हे महत्वाचं आहे. या दोन्ही संघामध्ये एकही स्टार खेळाडू नव्हता, तरीही या दोन्ही संघांनी एक संघ म्हणून खेळ केलेला

0: आहे आणि त्यामुळे त्यांना मोठ्या संघांना हरवता आलेलं आहे आणि हे या संघांनी दाखवून दिलेलं आहे.
1: आपण लोकसंख्या हा विषय काढला आणि आपण पाहिलं तर या दोन देशांची म्हणजे DR कॉंगो आणि केप वर्दे यांची लोकसंख्या 5 लाख सुद्धा नाही, पण या फिफा विश्वचषकाच्या नकाशावर 1.5 अब्ज ही लोकसंख्या असलेला भारत चीन सारखे देश नाहीत, तर काय कारण असेल?
0: लोकसंख्येवर संघाची कामगिरी अवलंबून नसते, त्यासाठी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम, त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे दीर्घकालीन नियोजन हे महत्वाचं असतं. आता 150 कोटीची लोकसंख्या असणाऱ्या आपल्या भारताचं भारतामध्ये फक्त खेळाडू तयार करून चालणार नाही, तर त्यासाठी आवश्यक असणारी जी यंत्रणा आहे ती मजबूत करावी लागेल.
1: बरोबर.
0: एक तर दर्जेदार प्रशिक्षक आपल्या संघांना लाभले पाहिजेत किंवा बाहेरच्या देशातले प्रशिक्षक या ठिकाणी नेमले पाहिजेत. देशात ठिकठिकाणी अकॅडमी स्थापन केल्या पाहिजेत. सर्वप्रथम पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. देशांतर्गत स्पर्धांचा दर्जा जो आहे तो सुधारणा झाल्या पाहिजेत. खेळाडूला वयाच्या 10व्या वर्षापासून दर्जेदार आंतरराष्ट्रीय सामने खेळायला मिळाले पाहिजेत. म्हणजे काय, तर ज्या अकॅडमी देशामध्ये स्थापन कराव्या असं मी म्हटलं, त्या अकॅडमीमधून वयाच्या 10व्या वर्षापासून खेळाडू दत्तक घेतले पाहिजेत आणि वयाच्या 10व्या वर्षापासून त्यांना जास्तीत जास्त बाहेरच्या देशातील संघांबरोबर खेळायला मिळालं पाहिजे. जेव्हा ते 10व्या वर्षी अशा पद्धतीचे सराव सामने बाहेरच्या देशात जाऊन खेळतील तेव्हा ते वयाच्या 16, 17, 18व्या वर्षी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीनं करू शकतील. त्याचबरोबर शालेय आणि महाविद्यालयीन स्पर्धा ज्या आहेत त्या अधिक पारदर्शक झाल्या पाहिजेत आणि त्यामधून प्रतिभा शोधणं गरजेचं आहे, तर आपल्या देशांना विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळू शकेल.
1: बरोबर. वणिरे सर, तुम्ही आता फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला या एकंदर स्पर्धेची वाटचाल याचं आणि भारताला पुढे जाण्यासाठी कसली आवश्यकता आहे याचं अतिशय उत्तम विश्लेषण केलं. वणिरे सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि आमच्याशी ही चर्चा केली त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. आता आपण चर्चा करीत होतो फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे यांच्याशी. यानंतर आपण माजी रणजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी बातचीत करणार आहोत. मुंबई क्रिकेटला अनेक दिग्गज खेळाडू देणाऱ्या परंपरेत T20 मुंबई लीगनं नव्या प्रतिभेला मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या T20 मुंबई लीग स्पर्धेत पुरुष गटात मराठा रॉयल्स तर महिला गटात सोबो मुंबई फाल्कन्स यांनी विजेतेपद पटकावलंय. या स्पर्धेचा आढावा तसेच भारतीय क्रिकेटचं वर्तमान आणि भविष्यातील दिशा याविषयी मुंबईचे माजी रणजी क्रिकेटपटू आणि BCCIचे Level 3 प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दहाड सर, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: दहाड सर, नुकतीच पार पडलेली T20 मुंबई लीग स्पर्धा ही तुम्ही कशी पाहता? एकूण या स्पर्धेबाबत तुमचं काय मत आहे?
2: मुंबई क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेली ही T20 स्पर्धा माझ्या दृष्टीने ही मुंबई क्रिकेटसाठी निश्चितच गेम चेंजर किंवा ज्याला आपण म्हणतो की मुंबई क्रिकेटला नवीन कलाटणी देणारी नक्कीच ठरणार. आणि ह्या स्पर्धेमध्ये केवळ नव्या उदयोन्मुख खेळाडूंना संधी मिळाली नाही तर त्याचप्रमाणे प्रायोजक, वेगवेगळे ज्यांना आम्ही ऍडमिनिस्ट्रेटर्स म्हणतो आणि त्याचप्रमाणे समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातल्या आणि वेगवेगळ्या स्किल असलेल्या खेळाडूंना एकत्र एका प्लॅटफॉर्मवर खेळायची ही संधी मिळाली, त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच पुढे ही स्पर्धा ठरणार मुंबईसाठी आणि भारतासाठी.
1: 2026 T20 मुंबई लीग मधून मुंबई आणि भारतीय क्रिकेटला नेमकं काय मिळालं असं तुम्हाला वाटतं?
2: सर्वात पहिले तर मुंबई क्रिकेट ही वंचित होती T20 क्रिकेट पासून की जिथे, तर त्याच्यामुळे एक जो अत्यंत महत्वाचा जो एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता मुंबई क्रिकेटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या जवळ जाण्याकरता, तर तो प्लॅटफॉर्म पूर्णपणे मिळालेला आहे. आणि दुसरा विशेष म्हणजे की अगदी म्हणजे जर महिला क्रिकेटमध्ये बघितलं तर 13 वर्षाच्या मुलीनी सुद्धा T20 पदार्पण केलं आणि त्याचप्रमाणे 32 वर्षाची सुद्धा खेळाडू खेळली. ही जी काय एक रेंज मिळाली आहे गुणवत्तेची जी आपण एकदा आपल्याला IPL पाहायला मिळाली की कुठे 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी पण खेळला आणि जिथे यु नो 42 वर्षाच्या प्रवीण तांबेनी सुद्धा अप्रतिम परफॉर्मन्स केला होता IPL, तर मला असं वाटतं की ही जी रेंज आहे ही रेंज गुणवत्तेला वाव देणारी अत्यंत महत्वाची ठरणार मुंबई क्रिकेटसाठी आणि भारतीय क्रिकेटसाठी.
1: बरोबर. धाड सर, राज्य संघटनांकडून अशा अनेक टी ट्वेंटी लीग आता उदयास आलेल्या आहेत. जशी आपण पाहतोय की टी ट्वेंटी मुंबई लीग असेल, विदर्भ प्रीमियर लीग असेल आणि महाराष्ट्र क्रिकेट लीग असेल, अशा अनेक राज्यांमध्ये पण सुरू झाल्यात, जशी बंगालची असेल. तर या सगळ्या लीगचा जर आपण विचार केला तर तिथून खरंच गुणवत्ता आपल्याला मिळते.
2: हो, निश्चितच. आणि आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे की मध्ये कोविडच्या मुळे थोडासा खंड पडला होता मुंबई क्रिकेटच्या टी ट्वेंटीला, परंतु त्याच्या अगोदर जी टी ट्वेंटी क्रिकेट झाली होती त्याच्यामध्ये शिवम दुबेने अप्रतिम परफॉर्मन्स केला होता. आणि केवळ त्या परफॉर्मन्सच्या जोरावरती आणि जो त्यांनी रणजीमध्ये सुद्धा आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली होती त्यामुळेच त्याला आंतरराष्ट्रीय म्हणजे भारतीय संघामध्ये स्थान मिळालं आणि आजही ते अबाधित आहे. म्हणून या स्पर्धामधून दर्जेदार खेळाडू घडणारच घडणार. आणि विशेष करून महिलांच्या सुद्धा टी ट्वेंटी लीग सुरू झाल्यामुळे आता भारताला महिला क्रिकेटमध्ये सुद्धा अजून जास्त दर्जेदार खेळाडू मिळतील.
1: बरोबर. तुम्ही दहाड सर आता म्हणालात की महिलांमध्ये सुद्धा उत्तमोत्तम क्रिकेटपटू मिळतील. तुम्ही एमसीएच्या महिला टॅलेंट हंट कार्यक्रमाचे सुद्धा प्रमुख प्रशिक्षक आहात. महिला टी ट्वेंटी मुंबई लीगचा आपण दर्जा बघितला, त्याच्यातली स्पर्धात्मकता बघितली आणि तिथेच 13 वर्षाची एक स्वरा जाधव नावाची खेळाडू सुद्धा बघितलीत, एकंदर या स्पर्धेचं तुम्ही कसं वर्णन कराल?
2: सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या स्पर्धेमध्ये जी जबरदस्त त्यांनी रेंज दिली आणि महिला क्रिकेटला जे प्राधान्य मिळालं, आज जे त्यांना म्हणतो ना एक व्यासपीठ मिळालं की ज्याच्यामध्ये महिला क्रिकेटला सुद्धा त्या दर्जाला खेळणं काय आहे, तो अनुभव काय आहे, तो थरार काय आहे, त्या सगळ्या गोष्टींचा अप्रतिम अनुभव मिळालेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जसं आपण मागच्या वेळेस बघितलं की वर्ल्ड कप मध्ये 337 केले ऑस्ट्रेलियाने आणि ते भारतीय क्रिकेट संघाने चेस केले, त्यामुळे मुलींचा सुद्धा गेम अजून वेगवान होणार, त्यांची फटकेबाजी, त्यांची गोलंदाजी सुद्धा अजून जास्तीत जास्त स्पर्धात्मक होणार. आणि त्याची ही जी रचना झालेली आहे की आज म्हणतो ना की आज पाया मुंबई क्रिकेट असोसिएशनने ठेवला आहे, म्हणून मला असं वाटतं की एक नवीन विश्वास उदयाला येणार आहे की जे म्हणजे नुसतं केवळ महिला क्रिकेटपटूंनाच नाही तर अख्ख्या भारतातल्या तरुण महिला खेळाडूंसाठी ही अत्यंत प्रेरणादायी गोष्ट असणार आहे.
1: बरोबर. खडूस वृत्ती ही मुंबई क्रिकेटची खरी ओळख असते. सध्याच्या क्रिकेटकडे पाहता मुंबईमध्ये ही खडूस वृत्ती खरंच अस्तित्वात आहे का, याविषयी काय सांगाल?
2: तर खरं सांगायचं म्हणजे इथे माझं थोडं परखड मत आहे की आता खडूस वृत्ती फारशी पाहायला मिळणार नाही. आणि मुंबईची जी खडूस वृत्ती आहे ती सुद्धा दिवसेंदिवस थोडीशी कमी होणारच. आणि त्याचं कारण मुंबई क्रिकेटर असं नाहीये, त्याचं कारण आहे की दोन विरोधाभास असलेले क्रिकेटचे फॉर्मॅट. एकीकडे आपण 4 दिवसाची कसोटी सामने, 5 दिवसाचे कसोटी सामने खेळायची इच्छा ठेवतो की जिकडे अपेक्षा आहे की फलंदाजांनी खूप छान चिवटपणे खडूस वृत्तीने फलंदाजी करावी, विकेट न घालवता रन जमवावे, ते पण 4-5 दिवसाच्या अंतराळात. आणि दुसरीकडे असा खेळ आहे की जिकडे फारसा विचार न करता केवळ चेंडू बघायचा आणि तो चौफेर फटकेबाजी करून वेगात धावा गोळा करायचा. त्यामुळे हे असे दोन विरोधाभास असल्यामुळे ती खडूस वृत्ती मुंबईची कितपत जपली जाईल मला खरोखर शंका आहे. आणि जिद्द आणि लढाऊपणा जरी असला तरी एवढ्या विरोधाभासामुळे आणि विशेष करून दुसरे राज्य सुद्धा इतके अप्रतिम त्यांच्या त्यांच्या क्रिकेटच्या अकॅडमीज, त्यांच्या जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये किंवा त्यांचे वेगवेगळे जे हाय परफॉर्मन्स सेंटर झालेले आहेत त्याच्यामुळे ते सुद्धा खूप जोरदार खेळत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुंबईची जिद्द आणि लढाऊ वृत्ती इथे खूप जास्त पणाला लागेल. आणि त्याचप्रमाणे जर मुंबईने जर का ह्या गोष्टींचं लक्ष नाही दिलं तर मग निश्चितच मुंबई क्रिकेटची उंची ती राहणार नाही की जी 7-8 वर्षापूर्वी अबाधित होती.
1: बरोबर. आपण जसं पाहतो की मुंबईनं कर्णधार सुद्धा चांगले दिलेत. जसं आपण पाहिलं की 19 वर्षाखालील जो विश्वविजेता संघ होता या विश्वविजेत्या संघाचं नेतृत्व केलं ते आयुष म्हात्रेने आणि आता श्रेयस अय्यर हा भारताच्या टी ट्वेंटी संघाचा कर्णधार आहे. आयपीएलमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर हे दोघंही नेतृत्व करत होते. या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
2: मुंबईला मुंबईचं क्रिकेट हे खडूस असल्यामुळे विकेट कशा काढायच्या हे कायम चॅलेंज असायचं कुठल्याही गोलंदाजी संघासाठी आणि गोलंदाजीच्या कर्णधारासाठी. आणि आपण जसं की बघतो की कर्णधार पद हे महत्वाचं असतं की तुम्ही तुमचे गोलंदाज कसे वापरून घेता आणि त्यांच्याकडून कसे फील्ड सेटिंग करून कसे तुम्ही विकेट्स मिळवतात. आणि त्यामुळे मुंबईने कायमच म्हणजे गावस्कर सरांपासून ते त्यांच्या अगोदरपासून ते आत्ता अगदी आत्तापर्यंत श्रेयस अय्यरपर्यंत कायम दर्जेदार कर्णधार दिलेच आहेत, कारण मुंबईचं खडूस क्रिकेट. त्यामुळे आपल्या कर्णधारांना घरीच इतकी जबरदस्त प्रॅक्टिस मिळते की इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्या, एवढे खडूस क्रिकेटर, आणि नुसते खडूसच नाही तर एवढे क्रिकेटर, म्हणजे मुंबईमध्ये मला असं वाटतं की जवळजवळ लाखभर क्रिकेट खेळाडू खेळत असतील. तर म्हणून नेतृत्व गुण हे मुंबई क्रिकेटमध्ये कायम असणार, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ते चमकणार चमकणार. आणि श्रेयस अय्यरची विशेषता काय आहे की तो त्याच्या खेळाडूंवरती भरपूर विश्वास ठेवतो, त्यांना सहजतेने आपला नैसर्गिक खेळ करता येईल अशी संधी सुद्धा देतो, आणि विशेष म्हणजे की तो विनाकारण क्रिटिकल होत नाही.
1: बरोबर.
2: म्हणजे कुठे ना कुठे जे मी महेंद्रसिंग धोनीच्या काही गुणांची जी विशेषता होती की शांत राहणे, कमी बोलून जास्त लक्ष देणे, आणि जेवढं बोलायचं तेवढं मोजकच बोलायचं, आणि योग्य सिच्युएशनला योग्य गोलंदाज किंवा फलंदाजाला फलंदाजी द्यायची, मला असं वाटतं की हे सगळे गुण श्रेयस अय्यरला एक अप्रतिम कर्णधार म्हणून ख्याती मिळून देणारच देणार.
1: संदीप दहाड सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आज तुम्ही आलात आणि T20 मुंबई लीग आणि भारताची वाटचाल या संदर्भात आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद.
2: धन्यवाद सर.
1: आता आपण माजी रणजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी बातचीत करीत होतो. यानंतर आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्वाच्या घडामोडींचा. ऑस्ट्रेलियानं अंतिम सामन्यात इंग्लंडवर 17 चेंडू आणि 7 गडी राखून मात करीत महिला T20 विश्वचषक 2026 विजेतेपद पटकावलं. सामनावीर बेथ मुनीनं 64 धावांची शानदार खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. आर प्रज्ञानंद यांनी अखेरच्या दिवशी दमदार पुनरागमन करत ग्रँड चेस टूर क्रोएशियन लीग स्पर्धेत 21.5 गुणांसह संयुक्त 3रं स्थान पटकावलं, तर डी गुकेश 6व्या स्थानावर राहिला. श्रोते हो, याचबरोबर क्रीडाविश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या. पुन्हा आपण भेटू पुढील क्रीडाविश्व कार्यक्रमात. तोपर्यंत प्रशांत केणीचा नमस्कार.
3: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराबाबत फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉ अभिजित वणिरे यांच्याशी आणि T20 मुंबई लीग क्रिकेटविषयी माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद ऐकला. बरेच श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

क्रीडा विश्व हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचे 2:25 आणि 10 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत गीत बहार. चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात सुरुवातीला ओंकार स्वरूप यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं सुहास मुंडे यांचं गीत ऐकूया. चित्रपट आहे बबन.

बबन या चित्रपटातलं सुहास मुंडे यांचं आणखी एक गीत आपण ऐकलं. स्वर होता ओंकार स्वरूप आणि सहकारी यांचा, संगीतकार स्वतः ओंकार स्वरूप. यानंतर बबन या चित्रपटामधलं आणखी एक गीत आपण ऐकणार आहात अन्वेषा दत्ता गुप्ता यांच्या स्वरात. रचना आहे डॉक्टर विनायक पवार यांची, संगीतकार हर्षित अभिराज.

0: अन्वेषा दत्तागुप्ता आणि सहकारी यांच्या स्वरात डॉक्टर विनायक पवार यांची रचना आपण ऐकली. संगीतकार हर्षित अभिराज, चित्रपट बबन. मध्यरात्रीचे 2:41 आणि 12 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
1: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला 12:00 प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

चंद्रमुखी या सिनेमातलं गुरु ठाकूर यांची रचना आपण ऐकली, श्रेया घोषाल आणि सहकारी यांच्या स्वरात, संगीतकार अजय अतुल. यानंतर चंद्रमुखी या चित्रपटातलं आणखी गीत ऐकूया, रचना पुन्हा एकदा गुरु ठाकूर यांची, संगीतकार अजय अतुल, स्वर आहे आर्या आंबेकर यांचा.

प्रवीण दवणे यांची रचना आपण ऐकली, शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांच्या स्वरात. चित्रपट बंध प्रेमाचे संगीतकार अजय अतुल. आणि याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

ही भक्तिरचना आपण ऐकली अनिरुद्ध जोशी आणि सहकारी यांच्या स्वरात. यानंतर पंडित रघुनंदन पणशीकर आणि अनुराधा कुबेर यांनी गायलेली डॉक्टर सुनील शशिकांत काळे यांची भक्तिरचना ऐकूया.

डॉक्टर सुनील शशिकांत काळे यांनी रचलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे भक्तिगीत आपण ऐकलं, अनुराधा कुबेर आणि पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या स्वरात. पहाटेचे 3:23 आणि 12 सेकंद झाली आहेत. आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

प्रवीण दवणे यांची ही भक्तिरचना आपण ऐकली आनंद भाटे यांच्या स्वरात, संगीतकार श्रीधर फडके. आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 3:30 वाजतायत, ऐकूया मिश्र संगीत. यामध्ये सुरुवातीला संजीव अभ्यंकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं हे गीत ऐकूया. संगीतकार केदार पंडित.

यानंतर मिश्र संगीत या कार्यक्रमातल्या शेवटचं गीत ऐकूया. पंडित विद्याधर गोखले यांचं पद ऐकूया पंडित राम मराठे यांच्या स्वरात. संगीत मंदारमाला या नाटकातलं हे पद आहे.

पंडित राम मराठे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं पंडित विद्याधर गोखले यांचं पद आपण ऐकलं. आणि याबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 4 वाजलेत, वेळ झाली आहे नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकणार आहात हर्ष नारायण यांचं सारंगी वादन. राग आहे गुजरी तोडी. विलंबित गत 3 तालात, द्रुत गत 1 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ निलेश जाधव यांची. ऐकूया हर्ष नारायण यांचं सारंगी वादन, राग गुजरी तोडी.

0: हर्ष नारायण यांनी सारंगीवर वाजवलेला राग गुजरी तोडी आपण ऐकत होतात. त्यांना तबल्याची साथ निलेश जाधव यांनी केली होती. आपण ऐकत आहात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलच बघ.
1: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं युट्यूबवर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध.

0: आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आग्रहात.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

आपण ऐकत आहात डी टी एच उपग्रह वाहिनी AIR मराठी. पहाटेचे 4:30 वाजलेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सायली तळवळकर यांनी गायलेला राग अहिर भैरव. विलंबित बंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत रसिया महारा. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत अलबेला साजन आयो. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी आणि हार्मोनियम साथ अनंत केमकर यांची. ऐकूया सायली तळवळकर यांचं गायन राग अहिर भैरव.

नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं सायली तळवळकर यांनी गायलेला राग अहिरभैरव. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी आणि हार्मोनियम साथ अनंत केमकर यांनी केली होती.

0: नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटे 5:30 वाजता आपण ऐकू शकाल सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. त्यापूर्वी 5:05 चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
1: श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. श्रोतेहो, पहाटेचे 5 वाजलेत. गीत बहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं या मंगल पहाटे सहर्ष स्वागत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उबुंटू या चित्रपटातल्या समीर सामंत यांचं हे गीत. संगीतकार आहेत कौशल इनामदार, स्वर आहे अजित परब आणि मुग्धा वैशंपायन यांचा.

समीर सामंत यांची रचना पण ऐकली, अजित परब, मुग्धा वैशंपायन आणि सहकारी यांच्या स्वरात, संगीतकार कौशल इनामदार. यानंतर उंबरठा या चित्रपटातलं वसंत बापट यांचं गीत ऐकूया, लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरात, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

आम्ही जातो आमुच्या गावा या चित्रपटातले जगदीश खेबुडकर यांचं हे भक्तिगीत आपण ऐकलं, आशा भोसले यांच्या स्वरात, संगीतकार सुधीर फडके. पहाटेचे 5:12 आणि 45 सेकंद झाली आहेत. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: अजित कडकडे यांनी गायलेल्या कवी सुधांशू यांच्या या भक्तिरचनेबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटे 5:30 वाजता भावधारा.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 5:30 वाजलेत. भावधारा.